नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र। आज आहे रविवार। भारतीय सौर दिनांक 20 वैशाख शके 1948 अर्थात 10 मे 2026। आमची प्रसारण सभा आता सुरू झाली आहे। सभेची सुरुवात करूया मंगलध्वनीनं।

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो 6 वाजतायत. यानंतर दिल्ली केंद्रावरून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

अमृतधारा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, ही वेळ आहे चिंतनाची, नामस्मरणाची. तेव्हा आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात सुंदर अशी भूपाळी ऐकूया.

श्रोते हो, आत्ताच आपण आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर आणि सहकलाकारांनी गायलेली भूपाळी ऐकली. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz. अमृतधारा कार्यक्रमात यानंतर सुरेश वाडकर यांच्या आवाजात संत चोखामेळा यांचा अभंग ऐकूया. संगीतबद्ध केला आहे श्रीनिवास खळे यांनी.

श्रोते हो, अमृतधारा या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. त्याकरता आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलंय FM बँड 102.7 MHz. 6:15 झाली आहेत. कार्यक्रमात यानंतर सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. कार्यक्रम सुरू आहे अमृतधारा. या सुंदर अशा अभंगानंतर कृष्णा शिंदे आणि सहकलाकारांनी गायलेली रचना ऐकूया.

आपण ऐकत आहात अमृतधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. श्रोते हो, भगवंताच्या नामस्मरणानंतर देशवंदना ऐकूया.

श्रुतीहो या रचनेबरोबरच आजचा अमृतधारा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा आपण अमृतधारा या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकता उद्या सकाळी 6:05.

मन प्रसन्न करणारी भक्तिगीतं आपण ऐकली अमृतधारा या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

श्रोते हो, 6:35 होत आहेत. वेळ झाली आहे कार्यक्रमांची रूपरेषा जाणून घेण्याची. ही रूपरेषा समाप्त होताच 6:40 आपण ऐकू शकाल कृषी वार्ता हा कार्यक्रम. यामध्ये उन्हाळ्यात कोंबड्यांचं व्यवस्थापन याविषयी माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात हातापायात मुंग्या येणं, कारणं आणि उपचार याविषयी डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदही चौरे यांनी घेतलेली मुलाखत. 6:50 परिसर या कार्यक्रमात वर्षा जलसंचय आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची शामली राऊत यांनी घेतलेली मुलाखत. 6:55 सुलभ ग्राहक सुसंवाद हा कार्यक्रम. 7:00 ऐसी अक्षरे रसिके या साहित्य विषयक कार्यक्रमात माझं आणि आपलं हा रवींद्र शिंदे यांचा वैचारिक बंध. 7:10 प्रादेशिक बातम्या.

श्रोतेहो, आज सकाळी 7:25 अभिजात मराठी आपली मराठी, 7:40 लक्ष्यकिरण सौंदर्य नजराणा, 7:50 दिशा भविष्यातील शिक्षणाची हे प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल, 8 समाचार प्रभात, 8:15 रुचिरा मसाले खवय्येगिरी, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 9 गीतबहार, 9:30 कायद्याविषयी बोलू काही। या कार्यक्रमात सोशल मीडियामुळं नातेसंबंधांवर होणारा परिणाम याविषयी ॲडव्होकेट नितीन बोरकर यांच्याशी दिव्या अष्टपुत्रे यांनी केलेली बातचीत। 10 आपली आवड, 10:30 लोकसंगीत, 10:55 जितेंद्र घोडके सराफ पुणे हा प्रायोजित कार्यक्रम, 11 रामचरित मानस गान, 11:10 गप्पा गाणी हा फोन इन कार्यक्रम, यामध्ये आपल्या आयुष्यातील विविध स्त्रीरूप यातील मातृशक्ती, संवादिका आहेत शिल्पा पातकर, 12 वनिता मंडळ या कार्यक्रमात प्राध्यापिका उर्मिला भांदगरे यांची सुमिधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, त्याचबरोबर परंपरेतून आधुनिकतेकडे साड्यांच्या फॅशन विश्वातील तिची यशोगाथा, शिखा अजमेरा यांच्याशी सिमंतनी कुंडीकर यांनी साधलेला संवाद, 1 विविध भारतीचं प्रसारण। श्रोते हो, आज संध्याकाळी 5:30 केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या बापूसाहेब रतन गायकवाड यांच्याशी सुमेधा कुलकर्णी यांनी केलेली बातचीत आपण ऐकू शकाल युववाणी या कार्यक्रमात। त्याचबरोबर 6:35 गंमत जम्मत या कार्यक्रमात डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। आज संध्याकाळी 7:30 आमच्या केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम आवड शेतकऱ्यांची, 8:00 अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल। अशा भरगच्च कार्यक्रमांचा आज आपण दिवसभर आनंद घेऊ शकाल, तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. श्रोतेहो, 6:40 होत आहेत. ऐकूया कार्यक्रम कृषी वार्ता.
1: कृषी वार्ता आज या कार्यक्रमात ऐकूया, वाढत्या उन्हाळ्यात कोंबड्यांचं व्यवस्था.

0: व्यवस्थापन याविषयी माहिती. आज या माहितीचा भाग दुसरा आणि शेवटचा.
1: वातावरणातलं तापमान 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झालं तर कोंबड्यांच्या शरीराचं तापमान वाढतं. कोंबडी शरीरातली जास्तीची ऊर्जा बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते. रक्ताचा सामो या दरम्यान वाढतो. शरीरातल्या पाण्याचं आणि मिठाचं संतुलन बिघडतं. कोंबडीचं वजन 1.5 किलो झाल्यावर दुपारी 11 ते 5 वाजेपर्यंत खाद्य देऊ नये. खाद्याची भांडी वर ठेवावीत. या वेळेत जीवनसत्व क, ई आणि इलेक्ट्रोलाइट्स जास्त प्रमाणात द्यावीत. कोंबड्यांना सकाळी आणि संध्याकाळी खाद्य द्यावं. एकदाच पूर्ण खाद्य देऊ नये. शेडमधील खाद्याच्या भांड्याची संख्या प्रत्येक 50 कोंबडीमागं एक अशी असावी. एक कोंबडी साधारणपणे 1 किलो खाद्यामागं 2 लिटर पाणी पिते. म्हणजे खाद्य पाणी प्रमाण 1:2 असतं. उन्हाळ्यात हे प्रमाण वाढून 1:4 होतं. शेडमध्ये निप्पल लाईन असेल तर 100 कोंबड्यांसाठी एक पाण्याचा टब असावा किंवा प्रत्येक 5 फुटांवर एक बाऊल लावावा. ड्रिंकर वापरत असाल तर प्रत्येक 50 कोंबड्यांसाठी एक ड्रिंकर असावा. पाण्याची पातळी साधारणपणे 80% भरलेली असावी. दुपारी पाईपलाईनमधलं पाणी आधी बाहेर सोडावं. त्यामुळं गरम पाणी निघून जाईल आणि कोंबड्यांना थंड पाणी मिळेल. पाण्याची टाकी उन्हात असेल तर त्यावर सावली करा किंवा बारदान गुंडाळून त्यावर थंड पाणी टाका. पाण्याची टाकी 70% भरावी, पूर्ण भरू नये. मंडळी, वाढत्या उन्हाळ्यात कोंबड्यांच्या व्यवस्थापनामध्ये उपाययोजना करत असताना सर्वप्रथम शेडचं व्यवस्थापन करत असताना शेडमधील कोंबड्यांची घनता कमी असावी. शेडमध्ये 100% सिलिंग असावं. छतावर भाताची पेंढी किंवा ऊस पाचट असेल तर थेट सूर्यकिरणांचा परिणाम कमी होतो. हे नैसर्गिक इन्सुलेशनसारखं काम करतं. यामुळे शेडमधलं तापमान कमी व्हायला मदत होऊ शकते. शक्य असेल तर छतावर कूलिंग पेंट लावावा. शेडच्या दोन्ही बाजूंच्या जाळीवर 3 फूट बारदान लावावं. ते हलकं ओलं ठेवावं. लिटर ओलं होणार नाही याचीही काळजी घ्यावी. शेडच्या बाहेर 5 फूट शेडनेट लावावं, जेणेकरून सूर्यप्रकाश थेट शेडमध्ये येणार नाही. शेडनेट जाळीला चिकटून लावू नये, नाहीतर हवा खेळती राहणार नाही. शेडमध्ये प्रत्येक 50 चौरस फुटांवर एक मोठा पंखा असणं आवश्यक आहे. छतावर स्प्रिंकलर्स असावेत, त्यामुळं छत थंड राहतं. शेडमध्ये फॉगर्स बसवावेत, यामुळं तापमान कमी ठेवायला मदत होते. शेडमध्ये जाळीचं पार्टिशन वापरावं, तसंच त्यांची संख्या कमी असावी. दुपारच्या वेळेला कोंबड्या विचलित होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी, नाहीतर कोंबड्यांवर ताण वाढतो. शेडच्या बाजूला मोठी झाडं असतील तर गरजेप्रमाणे त्याच्या फांद्या छाटाव्यात. चांगलं वायुविजन खूप महत्वाचं आहे.
0: कृषीवार्ता या कार्यक्रमात आताच आपण वाढत्या उन्हाळ्यात कोंबड्यांचं व्यवस्थापन याविषयीची माहिती ऐकलीत. हा होता या माहितीचा भाग दुसरा आणि शेवटचा. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि News on AIR ॲपवर. श्रोते हो, आज सकाळी 7:25 अभिजात मराठी आपली मराठी, 7:40 लक्ष किरण सौंदर्य नजराणा, 7:50 दिशा भविष्यातील शिक्षणाची, 8:15 रुचिरा मसाले खवयेगिरी, 8:40 चिंतन हाच चिंतामणी, त्याचबरोबर 10:55 जितेंद्र घोडके सराफ पुणे हे प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र FM बँड 102.7 MHz आणि News on AIR ॲपवर.

हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो 6:45 झाली आहेत. ऐकूया आरोग्यविषयक उपयुक्त माहिती देणारा कार्यक्रम

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन, त्यासोबतच डायबेटोलॉजिस्ट असलेले डॉक्टर उत्कर्ष शाह. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, आता गेल्या भागात आपण सांगितलं की हातापायाला मुंग्या का येतात, त्याची नेमकी कारणं काय असतात. त्या कारणांमध्ये आपण बी12ची कमतरता, थायरॉइड, डायबिटीज आणि स्पॉन्डिलोसिस यासारखी विविध कारणं सांगितली. यामध्ये डिफरन्शिएट कसं करायचं की मला याच गोष्टीमुळे हातापायाला मुंग्या येतात आहे?
1: मॅम, कालावधी खूप इम्पॉर्टंट आहे, तुमची हिस्ट्री काय आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं की डायबिटीज असेल खूप वर्षांपासनं, तर तुम्हाला हातापायाला मुंग्या जर येत असेल मागच्या 1-2 महिन्यापासनं, एस्पेशली डायबिटीजचे जे मुंग्या येतात ते युजली पायापासनं चालू होते. तुम्हाला मुंग्यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक वेगळे सेन्सेशन येतं, म्हणजे तुम्ही एकदम नमनेस येतं, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही रुईच्या गादीवरती चालतात, किंवा पायाला आग होणे. आग होणे हे खूप पर्टिक्युलर सिम्टम आहे डायबिटीजमुळे झालेल्या न्यूरोपॅथीमुळे. तर हे सर्व सिम्टम्स असेल तर तुम्ही त्याचं म्हणजे हे करू शकता की हे डायबिटीजमुळे तुम्हाला झालं असेल. सेकंडली, बी12ची जर डेफिशियन्सीमुळे जर झालं असेल तर तुम्हाला टिंगलिंग नमनेस येतं, पण ते हातापायाला दोन्ही एकासोबतच चालू होत्या. डायबिटीजमध्ये जसं पायापासून चालू होते, तर विटॅमिन बी12 डेफिशियन्सीमध्ये दोन्ही हातापायाला एकासोबतच चालू होते. सेकंडली, कधी कधी काही औषधं पण टिंगलिंग नमनेस कॉज करतात, एस्पेशली किमोथेरपी एजंट्स. तर काही काही किमोथेरपी एजंट्स आहे जे घेतल्यानंतर तुम्हाला हातापायाला मुंग्या येतात, पण हे टेम्पररी असतात. ते नंतर तुम्ही मल्टीविटामिन आणि ते सर्व सबस्टिट्यूट केलं तर ते करेक्ट होऊन जातं. किंवा तुम्ही रात्री झोपून उठले, किंवा काही एक्सरसाइज केली, काही हेवी वस्तू उचलली आणि सडनली एक तुम्हाला झटका लागला आणि सडनली एका हाताला किंवा एका पायाला एकदम करंट मारल्यासारखं सेन्सेशन येत असेल आणि त्या हातापायाला मुंग्या येत असेल, तर त्याचं मिनिंग की तुम्हाला स्पॉन्डिलोसिस आहे. तर हे तुम्ही अशा सिम्टम्सच्या हिशोबाने तुम्ही डिफरन्शिएट करू शकता.
0: एक थायरॉइड कारण सांगितलं, थायरॉइडमध्ये काय?
1: थायरॉइड जर प्रोलॉंग पिरियड करता जर अनकंट्रोल्ड असेल, दोन टाईपचे थायरॉइड असतात, एक वजन कमी करणारं असतं आणि एक वजन वाढवणारं असतं. मोस्ट कॉमन तर वजन वाढवणारे असतं, जे हायपोथायरॉइड आपण म्हणतो. तर ते जर खूप प्रोलॉंग पिरियड करता अनकंट्रोल्ड असेल, आपण त्याचं टेस्टच नाही केलं आणि ट्रीटमेंट बरोबर घेतली नाही, तर त्याच्यामुळे पण नर्व्ह अफेक्ट होतात, तर त्यांनी पण हे टिंगलिंग नमनेस तुम्हाला येतं.
0: म्हणजे या सगळ्या कारणांमुळे ते येऊ शकतं, याचा काही कालावधी असतो का? म्हणजे या आजारामध्ये इतक्या कालावधीसाठी येतात हातापायाला मुंग्या असं काही असतं?
1: हो, आता जे डायबिटीजचं जे टिंगलिंग नमनेस असतं, जे न्यूरोपॅथी असतं, ते युजली मोरलेस परमनंट असतं. तुम्ही काही तुम्हाला 10-15 वर्ष झाले डायबिटीज असून अनकंट्रोल्ड असेल, तर तुम्हाला न्यूरोपॅथी डेव्हलप होते आणि ते न्यूरोपॅथी मोरलेस परमनंट असते. काही तुम्ही मल्टीविटामिन्स घेऊ शकता टेम्पररी रिलीफ करता, काही टेम्पररी रिलीफ करता पण औषध असतात ते तुम्ही घेऊ शकता. त्यांनी हे थोडंसं रिव्हर्स होतं पण कम्प्लिटली जात नाही, ते काही फॅक्टर कंटिन्युअसली राहतच तुम्हाला न्यूरोपॅथीचा लाईफ लाँग. आणि जे स्पॉन्डिलॉसिस रिलेटेड असतं ते तर शॉर्ट टर्म असतं, एकदम इमिजिएटली 2-4 दिवसाची हिस्ट्री राहते आणि मग तुम्ही त्याचं इन्व्हेस्टिगेट केलं, MRI केलं, फिजिओथेरपी घेतली, काही औषध घेतली, तर ते मग परत रिव्हर्स कम्प्लिटली नॉर्मल पण होऊन जातं. कधी कधी एक कार्पल टनल सिंड्रोम असतं, युजली फिमेल्समध्ये व्रिस्ट कंटिन्युअसली जर ॲबनॉर्मल पोझिशनमध्ये बेंड होत असेल, खूप वेळेला पोळ्या लाटून व्रिस्ट कंटिन्युअसली बेंड होत राहतो, तर कधी कधी मिडियन नर्व्ह इथे रिस्टला कम्प्रेस होऊन जाते, तर तुम्हाला अंगठ्यांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या फिंगरमध्ये टिंगलिंग नमनेस येतं. फक्त हे पहिले 3 फिंगर्समध्येच तुम्हाला टिंगलिंग नमनेस येतं. तर जेव्हा असं असेल तर तेव्हा कार्पल टनलचं आपल्याला इव्हॅल्युएशन करायला पाहिजे.
0: म्हणजे कालावधीनुसार सुद्धा आपण असं याचं डिव्हिजन करू शकतो आणि मग त्या पद्धतीने निदान आणि उपचार पद्धती होत असते असं म्हणावं लागेल. डॉक्टर उत्कर्ष शाह, आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपल्या आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार.

श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन सोबतच डायबेटोलॉजिस्ट असलेल्या

0: डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, आमच्या प्रसारण कक्षातील घड्याळात 6:50 झाली आहेत. ऐकूया परिसर हा कार्यक्रम.
2: परिसर. श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग दुसरा आज आपण ऐकूयात. सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
3: धन्यवाद.
2: सर, आपण वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण या संदर्भात असं सांगा की वर्षा जल संचयनाचे कोणते असे टप्पे आहेत?
3: वर्षा जल संचयनाचे कार्य वेगवेगळ्या टप्प्यात करत असतात. त्यामध्ये पहिला टप्पा म्हणजे पाणलोट क्षेत्र निश्चित करणे. यामध्ये आपला रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी कोणता परिसर सर्वात योग्य असेल, तो भूपृष्ठ असेल किंवा आपलं घराचं छत असेल. नंतरचा टप्पा म्हणजे पाणलोट क्षेत्र स्वच्छ करणे, पाण्याचं प्रदूषण होऊ नये म्हणून हा भाग स्वच्छ करणे महत्त्वाचा असतो. नंतर लेआउट निश्चित करणे, ज्यामध्ये टाकी आणि पाईपलाईनची मांडणी आणि स्थान अशा प्रकारे निश्चित केले जाते जेणेकरून संग्रहित पृष्ठभागांचा जास्तीत जास्त वापर होईल. नंतर स्टोरेज सेटअप तयार करणे, येथे पाण्याची गरज, पर्जन्यमान आणि पाणलोट क्षेत्रानुसार साठवण टाकीची रचना करावी लागते. तसेच ड्रेन पाईप आणि संकलन प्रणालीमध्ये काही गोष्टी आवश्यक असते, जसे की तोंडावर जाळी फिल्टर व प्रथम फ्लश उपकरण बसविणे जेणेकरून आपल्याला शुद्ध पाणी मिळू शकेल. नंतर साठवण टाकीला जोडण्यापूर्वी फिल्ट्रेशन सिस्टीम बसविणे, प्रत्येक टाकीत ओव्हरफ्लो यंत्रणा असावी जेणेकरून जास्त पाणी आलं ते बाहेर पडेल, अतिरिक्त पाणी पुनर्भरण यंत्रणेकडे वळवता येईल याची काळजी करणे आणि पाईप व टाकी बसविणे. अशा वेगवेगळ्या टप्प्यात आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा वर्षा जल संग्रहणाचे कार्य करू शकतो.
2: सर, याचे नेमके फायदे आणि तोटे काय आहेत?
3: येथे गरजेच्या वेळी मदत करण्याव्यतिरिक्त हे स्टॉर्म वॉटर रन ऑफ नियंत्रित करते. जेव्हा मुसळधार पाऊस किंवा पुराच्या वेळी पावसाच्या पाण्याने बऱ्याच मोठ्या प्रमाणावर माती वाहून जात असते आणि आपल्याकडे रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था असेल तर पाणी वाहून जात नाही व जमिनीची धूप रोखण्यास मदत होत असते. रेन वॉटर हार्वेस्टिंग हे दुष्काळाचा प्रभाव कमी करत असते, तसेच हे भूजल पातळी वाढवण्यास सुद्धा मदत करत असते जेणेकरून पाणी वर खेचण्यासाठी विजेच्या वापरात बचत होत असते. भूजलाच्या प्रदूषणाचे सौम्यकरण झाल्यामुळे पाण्याचा दर्जा सुधारत असतो, जेथे शेतीसाठी आणि पाण्याच्या अनेक वापरासाठी चांगले असते. पावसाच्या पाण्यात कमी दूषित घटक असतात आणि ते पाणी हलके असते म्हणून हे जवळपास सर्व गोष्टींसाठी वापरले जाऊ शकते. असे अनेक फायदे आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंगचे बघता येईल. जर आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगचा तोटे किंवा त्याच्या मर्यादांचा विचार केला तर रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे मिळणारे पाणी योग्य प्रकारे प्रक्रिया केल्याशिवाय पिण्यास योग्य नसते. ज्या भागात जास्त कोरडेपणा आहे अशा ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग तेवढं उपयुक्त ठरत नसते. असे एकूणच त्याचे फायदे व तोटे आपल्याला दिसत असते.
2: एकूणच वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी खूप छान अशी माहिती सांगितली आहे, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. श्रोते हो, आपण ऐकत होतात परिसर या कार्यक्रमांतर्गत वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. परिसर.
1: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz.
4: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
5: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
5: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, TV स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
4: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
5: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजारामरोड, कोल्हापूर.
4: फोन 940-440-8000.

0: आकाशवाणी एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो 6:55 झाले आहेत. ऐकूया कार्यक्रम.
1: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे.
2: काका काका कुठे आहात?
3: आहे की, बोला.
2: चला काका, आता मोजणी चालू करा.
3: हो हो, आम्ही तयारीतच आहोत. टेबल लावलंय आणि हे बघा, सर्व तयारी झाल्यानंतर सर्व हिस्सेदार आणि शेजारी यांना 7 दिवस अगोदर मोजणीच्या नोटिसा रजिस्टर पोस्टाने पाठवून त्याच्यामध्ये मोजणीची तारीख कळवली जाते. मोजणीच्या ठिकाणी मदतीसाठी लागणारे मजूर, निशाणदार, हद्दीचे दगड, चुना, चिवाट्या, झेंडे, कुण्या हे सगळं साहित्य अर्जदाराला स्वतःच्या खर्चानं पुरवावं लागतं. मोजणी करणारे साहेब मोजणी करायला येतात, पण हे सर्व लागणारं साहित्य आपण आणावं लागतं. मोजणीच्या तारखेस ज्या जमिनीची मोजणी करावीची असेल ना, त्याची प्रत्यक्ष पाहणी करून प्रथम वैवाटेप्रमाणे खुणा घालून मोजणी करतात. मूळ टिपणीच्या आधारे, फाळणीच्या आधारे व जागेवर आढळलेल्या उरळ्या किंवा सर्वे नंबरच्या हद्दीच्या निशाण्या, पुणा, दगड हे सगळं बसवून घ्यावायचे असतात. लगत कब्जेदारांनी जबाब न दिल्यास तसा पंचनामा केला जातो. मोजणी आलेखावर गावाचे नाव, तालुका, जिल्हा मोजणी रजिस्टर नंबर, मोजणी प्रकार व दिशा नमूद केलेली असते. उत्तर दिशा असल्यास काटा चिन्ह काढलेला असतो. मोजणीचं कारण स्पष्टपणे नमूद केलेलं असतं. मोजणीच्या वेळी उपस्थित असलेले अर्जदारांची नावे दिलेली असतात. खुलासा टिपामध्ये सर्वे नंबर, गट नंबरची भूमी अभिलेखाप्रमाणे हद्द काळ्या भरीवशाहीने तर लगत कब्जेदार यांनी दाखवलेले वैवाट तुटक रेषेने दाखवलेले असते. विविध हद्दी बदल विविध रंगात नियमाप्रमाणे दाखवतात. जागेवरील झाडं, टेलिफोन, विजेचे खांब, विहीर, पक्के घर, बांधकाम, तारेची कुंपण हे सगळे तपशील मोजणी आलेखात आणि खुलासा टिपेत सांकेतिक खुणाने दर्शवलेले असतात. मोजणी आलेखावर उजव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्यात मोजणीचे परिमाण नमूद केलेले असते. भूकर मापकाने दिनांक, स्वाक्षरी करून स्वतःचं नाव आणि पदनाम नमूद करणं आवश्यक आहे. मोजणी आलेखावर मोजणीच्या हद्द दाखवलेली तारीख नमूद करणं आवश्यक आहे. असा नकाशा 3 प्रतीमध्ये तयार करतात. त्रिशाशाही दमला असाल ना आता मोजणी बघून? जरा चहा घ्या आणि मग पुढील तपशील टेबल उचलल्यावर.
1: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, जाणून घेऊया आजचे दिनविशेष. बघूया आज कोणत्या प्रसिद्ध व्यक्तींचा जन्मदिन आहे. प्रतिभावंत गीतकार जगदीश खेबुडकर यांचा, कवी ग्रेस यांचा, रंगकर्मी सुधा करमरकर यांचा, संगीतकार गीतकार पंकज मलिक यांचा आज जन्मदिन आहे, तेव्हा त्यांचं आपण स्मरण करूया. आता जाणून घेऊया आज कोणत्या प्रसिद्ध व्यक्तींचा स्मृती दिन आहे. कवी नाघ देशपांडे यांचा, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा, बालसाहित्यकार यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांचा, कवी गीतकार कैफी आझमी यांचा आज स्मृती दिन आहे, तेव्हा त्यांचं देखील आपण स्मरण करूया. आत्ताच आपण आजचे काही ठळक दिनविशेष जाणून घेतले. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.

यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलंय आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र FM बँड 102.7 मेगाहर्ट्सवर. श्रोते हो, आमच्या प्रसारण कक्षातील घड्याळात 7 वाजलेत. सकाळ झाली स्मार्ट निर्णयाची, शिवसमर्थ गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची. आता ऐकूया आईसी अक्षरी रसिके हा साहित्य विषयक कार्यक्रम. यामध्ये आज माझं आणि आपलं हा रवींद्र शिंदे यांचा वैचारिक बंध ऐकूया.

राष्ट्रीय संपत्तीचं रक्षण करा हे सार्वजनिक आवाहन एकदा माझ्या वाचनात आलं. खरं म्हणजे राष्ट्रीय संपत्ती आणि स्वतःची प्रापंचिक संपत्ती यामध्ये माझं आणि आपलं या सोयीनुसार केलेला दुजाभाव दडलेला आहे. आपलं म्हणण्यामध्ये माझं या गोष्टीचा समावेश असला तरी माझं म्हणताना जी आपुलकी असते तितकी आपुलकी आपलं म्हणण्यामध्ये नसते. मानवी स्वभावातील स्वार्थी वृत्तीमुळेच माझं आणि आपलं ही दुजाभावाची वृत्ती प्रदर्शित करते. माझं म्हणण्यामध्ये ती अधिक जाणवते. आपलं म्हणण्यामध्ये खरं तर आपणही समाविष्ट असतो पण माणूस आपलं म्हणताना सोयीस्कररित्या स्वतःला बाजूला काढत असतो. म्हणूनच तर शेजारच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावेत हा विचार पुढे आला. म्हणजे शेजारच्या घरामध्ये ते जन्माला आले की त्रास कष्ट त्याग संघर्ष शेजाऱ्याला करावा लागेल. ते शेजारीच राहत असल्यामुळे मिळणारे फायदे भाग्य लाभ सुख ऐश्वर कीर्ती मात्र आपल्याला सहज मिळून जाईल. वस्तुतः टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही हे जरी खरं असलं तरी विना संघर्ष कमीत कमी कष्टात कमीत कमी मेहनतीमध्ये सर्व गोष्टी आपल्या पदरात पडाव्यात यासाठी माणसाचा नेहमी खटाटोप असतो. या माझेपणातील आपमतलबी वृत्तीचा विचार करता आपण राज्यघटनेने दिलेल्या हक्काबाबत जितके दक्ष आणि आग्रही असतो किंवा त्याबाबत वेळोवेळी जागरूकताही दर्शवतो तितकाच आग्रह दक्षता आणि जागरूकता आपण याच राज्यघटनेत नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीत करतो का हा खरा प्रश्न आहे. खरं तर राज्यघटनेमध्ये अगोदर मूलभूत हक्कांची तरतूद करण्यात आली. हक्कांबाबत जागरूकता दर्शवणाऱ्या लोकांना कर्तव्याचं मात्र भान राहिलं नाही. गड किल्ले ऐतिहासिक वास्तू नद्या पर्वत समुद्र रस्ते शासकीय इमारती सार्वजनिक ठिकाणं ही राष्ट्राची संपत्ती आहे. या संपत्तीचं रक्षण करणं या देशाचा नागरिक म्हणून ते केवळ मूलभूत कर्तव्यच नव्हे तर ती आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. स्वमालकीच्या वस्तू आणि वास्तूंचं जसं आपण काळजीपूर्वक संरक्षण करतो तितकी काळजी आपण या सार्वजनिक राष्ट्रीय संपत्तीच्या बाबतीत घेत नाही हे कटू सत्य आहे. एवढंच नव्हे तर आपल्या उघड्या डोळ्यानं राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान करणारी वृत्ती आणि कृती दिसत असली तरी तसं करणाऱ्यास आपण हटकण्याचं सुद्धा कष्ट घेत नाही. आपल्या स्वतःच्या घरामध्ये घरातील वस्तूंचं रक्षण करा, त्या मोडू नका फोडू नका अशा स्वरूपाच्या कुठेही लिखित स्वरूपात सूचना देणाऱ्या पाट्या कुणाच्या घरात तुम्ही पाहिल्यात का? नाही ना. आपण या सूचना प्रत्यक्ष कृती करून तंतोतंत पाळतो की नाही हीच खबरदारी. आपल्या राष्ट्रीय संपत्तीचं रक्षण करा अशी सूचना ठळक अक्षरात पाटीवर लिहिलेली असून सुद्धा सार्वजनिक संपत्तीच्या संरक्षणाची काळजी आपण घेतो का? तर याचं प्रामाणिक उत्तर नाही असंच येईल. बस किंवा रेल्वेमधून प्रवास करताना गादीचा स्पंज टोकरणाऱ्यांना नखाने रंग खरडवणाऱ्यांना किल्ल्यावर सार्वजनिक इमारतीवर स्वतःचे नाव कोरणाऱ्यांना सार्वजनिक संपत्तीबाबत काहीच आपुलकी का वाटत नसेल बरं? एक भारतीय प्रवासी परदेशातून मायदेशी परतताना विमानात बसण्यापूर्वी तिथल्या अधिकाऱ्यानं त्या प्रवाशाचे बूट स्वच्छ पुसले. प्रवाशाला आश्चर्य वाटलं. न राहून त्यानं विचारलं, असे आपण का केलात? यावर त्या अधिकाऱ्यानं जे उत्तर दिलं ते अतिशय उल्लेखनीय आहे. माझ्या देशातील ही पवित्र धूळ देखील बाहेर

0: जाता कामा नये, यासाठीच हे काम मी अत्यंत श्रद्धेने देशसेवा म्हणून करत असतो. याच वृत्तीने देशाचा जबाबदार नागरिक या नात्यानं स्वमालकीच्या वस्तूंबाबत जी माझेपणाची वृत्ती आहे तीच सार्वजनिक संपत्तीच्या बाबतीत असायला हवी, नाही का?
1: श्रोते हो, आत्ताच आपण आयसी अक्षरे रसिके या साहित्य विषयक कार्यक्रमात माझं आणि आपलं हा रवींद्र शिंदे यांचा वैचारिक बंध ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, यानंतर काही माहिती जाहिराती संदेश आणि ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. श्रोतो, थोड्याच वेळात म्हणजे 7:10 मिनिटांनी प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या. त्याआधी काही संदेश.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
3: चिकनगुन्ह्याच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
4: चिकनगुन्ह्याच्या प्रतिबंधासाठी आठवड्यातून एकदा
3: घरातल्या पाण्याची सर्व भांडी, रांजण, सिमेंटच्या टाक्या, फुलदाण्या, कूलर, जुने टायर्स आणि ड्रम्स घासून पुसून कोरडे करून झाकून ठेवा.
4: ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि तीव्र सांधेदुखीचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
3: शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिकनगुन्ह्यावर विनामूल्य उपचार उपलब्ध आहेत.
4: आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि चिकनगुन्ह्या टाळा.

चे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांचा शपथविधी, राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना जलसमृद्ध आणि बालस्नेही गटांमध्ये देशात प्रथम क्रमांक, उद्योजक अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान, शांघाय तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत साहिल जाधवला कांस्यपदक आणि राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस, रत्नागिरी जिल्ह्यात मोठं नुकसान. आता सविस्तर बातम्या. शुभेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे नववे आणि भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांचं अभिनंदन केलं, तसंच त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतलेल्या इतर 5 मंत्र्यांचंही पंतप्रधानांनी अभिनंदन केलं. हे सर्व नेते मंत्री म्हणून पश्चिम बंगालच्या विकासाच्या प्रवासाला आणखी बळकट करतील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. कोलकाता इथल्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर आयोजित एका भव्य समारंभात राज्यपाल R.N. रवी यांनी शुभेंदू अधिकारी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतलेल्या 5 कॅबिनेट मंत्र्यांमध्ये दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक किर्तनिया, निशित प्रामाणिक आणि क्षुदिराम टुटू यांचा समावेश आहे. भाजपनं पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवण्यात प्रथमच यश मिळवलं आहे. टीव्हीकेचे प्रमुख सी जोसेफ विजय यांनी तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची काल चेन्नईत भेट घेऊन 120 आमदारांच्या पाठिंब्यासह तमिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून ते आज शपथ घेणार आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये 108 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या TVK म्हणजे तमिळगा वेटरी कळगम या पक्षानं काँग्रेस, डावे पक्ष विथुथलाई चिरुथैगल काची आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग यांचा पाठिंबा मिळवून 234 सदस्यांच्या सभागृहात सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेली 118 जागांची संख्या गाठली आहे. रवींद्रनाथ ठाकूर यांची 165वी जयंती काल साजरी करण्यात आली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 वैशाखच्या या शुभप्रसंगी गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांना आदरांजली अर्पण केली. गुरुदेवांचं योगदान केवळ साहित्याच्या क्षेत्रापुरतं मर्यादित नसून ते त्याही पलीकडे विस्तारलेलं होतं असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तर रवींद्रनाथ ठाकूर हे असाधारण प्रतिभेचे लेखक, विचारवंत आणि कवी असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. महाराणा प्रताप यांची जयंतीही काल साजरी करण्यात आली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त समाज माध्यमावरील संदेशांद्वारे त्यांना आदरांजली अर्पण केली. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: फोर्स मोटर लिमिटेडचे अध्यक्ष डॉ अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण फाउंडेशन आणि पुणेकरांच्या वतीनं 38वा पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ काल पुण्यात पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. देशसेवा बजावताना जायबंदी झालेल्या सैनिकांचा गौरव देखील याप्रसंगी करण्यात आला. अभय फिरोदिया यांनी मूल्याधिष्ठित व्यावसायिक म्हणून नाव कमावलं असा गौरव करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले,
1: आर्थिक प्रगती आवश्यकच आहे, पैसा कमवणं गुन्हा नाही आहे, पण तो कमवत असताना त्या व्यक्तीमध्ये त्या व्यक्तीचा चाल चलन व्यवहार आणि चरित्र कसं आहे जास्त महत्वाचं. फिरोदियांच्या बाबतीमध्ये सामाजिक जाणीव, सामाजिक संवेदनशीलता, एक उद्योगपती म्हणून, उद्यमी म्हणून सतत त्यांच्या ठाई राहिली की मूल्याधिष्ठित जीवन पद्धती आणि मूल्याधिष्ठित परिवार पद्धती ही भारतीय संस्कृती, इतिहास आणि विरासत बरोबर आपली सगळ्यात मोठी ताकद आहे, शक्ती आहे. व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन हा शब्द बराच प्रचलित आहे, पण बिझनेस विथ इथिक्स याची चर्चा खूप होते, पण त्याचं अनुकरण मात्र तेवढ्या प्रमाणात होत नाही. खऱ्या अर्थाने अभयजींच्या बाबतीत हे म्हणता येईल की त्यांचा बिझनेसमध्ये ठीक घेऊन त्यांनी काम केलं, त्यामुळे त्यातलं वेगळे पण जास्त महत्वाचं आहे.
0: सत्काराला उत्तर देताना अभय फिरोदिया यांनी आपल्या कंपनीला मिळालेल्या मान्यतेमागील सूत्र सांगितलं. ते म्हणाले,
2: मी नेहमी इंजिनिअरिंगवर लक्ष देत असे जास्त मार्केटिंगपेक्षा, आणि म्हणून आमची कंपनी आज रेकॉग्नाइज्ड एज द मेकर्स ऑफ हाय क्वालिटी व्हेकल्स.

0: आमचे कोलॅबोरेटर्स अनेक वर्ष 40 वर्ष मर्सिडीज बेंझ होते, त्यांचं आम्हाला खूप सहकार्य मिळालं आणि नंतर माझ्या रिक्वेस्टवर त्यांनी त्यांचे शेअर मला विकले, पण आमचे संबंध कायम आहेत. आजही आम्ही त्यांना इंजिन्स सप्लाय करतो, ते भारतात गाड्या करतात. प्रत्येक मर्सिडीज कार जी भारतात होते त्याचं इंजिन फोर्स मोटर्समध्ये तयार होते.
1: पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर, यापूर्वीचे पुण्यभूषण पुरस्कार प्राप्त मान्यवर आणि पुणेकर याप्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयानं काल जाहीर केलेल्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींनी जलसमृद्ध आणि बालस्नेही या दोन महत्वाच्या गटांमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 3 जूनला नवी दिल्लीत एका विशेष सोहळ्यात हे पुरस्कार दिले जाणार आहेत. भंडारा जिल्ह्यातील इटगाव ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत 1 कोटी रुपयांचं प्रथम पारितोषिक मिळवलं आहे. बालकांचा सर्वांगीण विकास आणि शैक्षणिक गुणवत्तेत हे गाव आदर्श ठरलं आहे. रायगड जिल्ह्यातील खारिवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीत देशात प्रथम स्थान मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार जिंकला आहे. नाशिक जिल्ह्यातील निंबळे ग्रामपंचायतीनं पारदर्शक प्रशासनासाठी सुशासन श्रेणीत देशात द्वितीय क्रमांकाचं 75 लाख रुपयांचं पारितोषिक मिळवलं, तर रायगड जिल्ह्यातील चांभारली ग्रामपंचायतीनं सामाजिक न्याय आणि सुरक्षितता या श्रेणीत देशात द्वितीय स्थानासह 37.5 लाख रुपयांचा सन्मान मिळवला आहे. विकसित भारत 2047 स्वप्नपूर्तीसाठी युवकांनी परिवर्तनाचं नेतृत्व करत सक्रिय योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल पुण्यात डॉ DY पाटील विद्यापीठाच्या 17व्या पदवीदान समारंभात बोलताना केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलपती डॉ PD पाटील होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देऊन गौरवण्यात आलं. विविध विद्याशाखांमधील प्रावीण्यप्राप्त 30 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकं देण्यात आली, तर 18,000 पेक्षा जास्त स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. भारतानं काल ओडिशामधल्या डॉ APJ अब्दुल कलाम बेटावरून MIRV प्रणालीनं सुसज्ज असलेल्या प्रगत अग्निक्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO, भारतीय लष्कर आणि संबंधित उद्योगांचं कौतुक केलं आहे. वाढत्या सुरक्षिततेच्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर देशाच्या संरक्षण सज्जतेमध्ये या चाचणीमुळं अभूतपूर्व भर पडेल असं सिंह यांनी म्हटलं आहे. मतदार यादीतील पारदर्शकता आणि अचूकता वाढवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार SIR मॅपिंग मोहीम राबवली जात आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यामध्ये अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपल्या मतदार ओळखपत्रातील माहितीची पडताळणी करून हे मॅपिंग यशस्वीपणे पूर्ण केलं. दुबार नावं टाळण्यासाठी आणि मतदार यादीतील गोंधळ कायमचा दूर करण्याकरता सर्व नागरिकांनी तातडीनं आपलं मॅपिंग पूर्ण करावं असं आवाहन पाटील यांनी सर्व मतदारांना केलं आहे. चीनमधील शांघाय इथं तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेतील पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवनं काल कांस्यपदक पटकावलं. त्यानं डेन्मार्कचा अनुभवी खेळाडू आणि प्रशिक्षक मार्टिन डॅम्सबो याचा 147-144 अशा गुणांनी पराभव केला. गेल्या वर्षी शांघायमध्येच भारतानं कंपाऊंड प्रकारात 5 पदकं मिळवली होती. हवामानाच्या अंदाजानुसार काल राज्यात विविध ठिकाणी जोराचे वारे विजांसह पाऊस पडला. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात काल संध्याकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं. त्याआधी वावटळीमुळे सर्वत्र धुळीचं साम्राज्य पसरलं होतं. नंतर पावसात झाडं कोसळली, घरांचे पत्रे उडाले, वीज पुरवठा खंडित झाला. संगमेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी सलग 3र्या दिवशी विजांसह पाऊस पडला. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर पाणी साचलं आणि काही ठिकाणी घरात पाणी शिरलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सलग 3र्या दिवशी जोराचे वारे आणि विजांसह पाऊस कोसळला. रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात विजांसह सोसाट्याचे वारे, तर कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांचा शपथविधी. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना जलसमृद्ध आणि बालस्नेही गटांमध्ये देशात प्रथम क्रमांक. उद्योजक अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान. शांघाय तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत साहिल जाधवला कांस्यपदक. आणि राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस, रत्नागिरी जिल्ह्यात मोठं नुकसान. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: आयएसओ मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा DC नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह.
2: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाइन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार, तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
1: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर DC

0: अभिजात मराठी आपली मराठी 7:40 लक्ष किरण सौंदर्य नजराणा 7:50 दिशा भविष्यातील शिक्षणाची 8:15 रुचिरा मसाले खवय्येगिरी 8:40 चिंतन हाच चिंतामणी त्याचबरोबर 10:55 जितेंद्र घोडके सराफ पुणे हे प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
2: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
1: काय
2: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी.
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
4: श्रोते हो माझे जीवन गाणे या कार्यक्रमात या सोमवारी आपण ऐकणार आहोत डॉक्टर रामचंद्र साधू आडसूळ यांचा जीवन प्रवास. तेव्हा अवश्य ऐका सोमवारी 11 मे रोजी सकाळी 10:30 कार्यक्रम माझे जीवन गाणे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
5: मानसिक आरोग्य तज्ज्ञाची मदत घ्यायची आहे परंतु कुठे जायचे हे माहीत नाही? 1-4-4-1-6 टेलिमानसला कॉल करा.
0: श्रोते हो हजारो आवीड गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा आमच्या गाणं मनातलं या कार्यक्रमात. आज सकाळी 10:30-11 या वेळेत तुम्ही आम्हाला फोन करू शकता. फोन करण्यासाठी आमचा नंबर आहे 02-231-2-65-26. क्रमांकाने वेळ पुन्हा एकदा लक्षात घ्या. आज सकाळी 10:30-11 या वेळेत तुम्ही फोन करू शकता 02-231-2-65-26 या क्रमांकावर. तेव्हा अवश्य फोन करा आणि सहभागी व्हा.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र श्रोतेहो 7:25 होत आहेत. यानंतर अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: ज्यात मराठी आपली मराठी
1: मराठी

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: अभिजात मराठी
1: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण मराठी विश्वकोशाविषयी जाणून घेतलं होतं, म्हणजे या विश्वकोशाचा इतिहास, निर्मिती मागची भूमिका, विश्वकोश, ज्ञानकोश, शब्दकोश म्हणजे काय याविषयी आपण जाणून घेतलं. विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद या भागात देखील पुढे चालू ठेवणार आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर जगतानंद भटकर सर. हे विद्याव्यासंगी वाई जिल्हा सातारा इथून आपल्याकडे आलेले आहेत. सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, आपण विश्वकोशाविषयी आम्हाला मागच्या भागामध्ये सांगितलं, आता मराठी विश्वकोशाची निर्मिती करण्यामागे एक संपादक मंडळ असतं, तर त्यांची भूमिका काय असते आणि त्यांच्या कामाचं स्वरूप कसं असतं आणि हे संपादक मंडळ कसं नेमलं जातं याविषयी जरा आम्हाला सांगा.
2: मराठी विश्वकोशाचं जे संपादक मंडळ आहे, या संपादक मंडळांच्या म्हणजे माननीय अध्यक्ष हे एक प्रमुख संपादक म्हणून विश्वकोशामध्ये काम करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काम चाललेलं असतं आणि त्यांच्या सहाय्यासाठी मराठी आणि इतर विषयातले जे तज्ज्ञ लोक असतात त्यांची सदस्य म्हणून शासनाकडून नियुक्ती केली जाते. या नियुक्तीमधूनच एक या मराठी विश्वकोशाचं संपादक मंडळ तयार होतं. या संपादक मंडळाची महत्वाची भूमिका अशी असते की मराठी विश्वकोश हा राज्य शासनाचा एक प्रकल्प आहे आणि यामध्ये आपण वाचकांना जी माहिती उपलब्ध करून देतो ती माहिती अधिग्राह्य असावी, विश्वसनीय असावी आणि त्या माहितीचं स्वरूप काय असावं यासाठी या संपादकीय मंडळाच्या मान्यतेची, त्यांच्या चर्चेची गरज असते. म्हणजे मी एखाद्या विषयावरची माहिती मराठी विश्वकोशात प्रकाशित करत असेल तर त्याच विषयाची माहिती जर मला प्रकाशित करायची असेल तर त्याला मान्यता द्यायला हे संपादक मंडळ सहाय्यभूत असतं असा एक तो विषय आहे. त्यामुळे मराठी विश्वकोशामध्ये कुठल्याही विषयावर जर आम्ही नोंद किंवा माहिती प्रकाशित करीत असू तर त्याला आधी या संपादक मंडळाची मान्यता लागते असा एक साधा विषय आहे.
1: सर, मराठी विश्वकोशाच्या ह्या ज्या नोंदी केल्या जातात ह्या विश्वकोशाच्या नोंदी असं म्हणजे काय आणि ह्या नोंदींचं स्वरूप कसं असतं किंवा यात लेखक म्हणून कोण सहभागी होऊ शकतं, आपल्या काही श्रोत्यांनाही सहभागी होता येऊ शकतं का?
2: निश्चितपणे. मराठी विश्वकोशामध्ये ज्या नोंदी आम्ही घेतो त्याचा एक मी मागे सांगितल्याप्रमाणे विज्ञान व तंत्रविद्या आणि मानव विद्या अशा दोन विद्याशाखा आहेत आणि या दोन विद्याशाखांमध्ये आपण मानव विद्येचा जर विचार केला तर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, साहित्य असे काही विषय पडतात आणि या विषयामध्ये आपण साहित्य हा विषय घेतला तर मग कुसुमाग्रज आणि मग कुसुमाग्रजानंतर नामदेव ढसा किंवा मग दिलीप चित्रे हे जे महत्वाचे कवी आहेत किंवा लेखक आहेत, हे लेखक म्हणजे आम्हाला यांच्याविषयी नोंदी, यांच्याविषयी आर्टिकल, लेख प्रकाशित करावे लागतात. जसं की आता कुसुमाग्रजांबद्दल अनेक लोक जाणून घेऊ इच्छितात, त्यांच्या कविता संग्रहांची नावे, त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांनी काय कार्य केलंय, त्यांचं साहित्यिक कार्य, त्यांची भूमिका काय, असं वाचक जाणून घेऊ इच्छितात. त्यामुळे आमच्या दृष्टीने कुसुमाग्रज ही नोंद ठरते. आम्हाला ती नोंद ठरली की त्याच्यावरच्या एका कुसुमाग्रजांचा चांगला अभ्यास असणारा अभ्यासक शोधावा लागतो आणि त्याच्याकडून ही नोंद लिहून घ्यावी लागते. ही नोंद त्यांनी लिहिल्यानंतर आमच्याकडे विद्याव्यासंगी सहाय्यक म्हणून किंवा आमचे जे विभाग संपादक किंवा प्रमुख संपादक हे लोक आहेत ते त्याचं संपादन करतात आणि या संपादनाचा एक बाब अशी आहे की ती आम्ही समीक्षित सुद्धा करून घेतो. म्हणजेच लेखकापेक्षाही किंवा लेखकाच्या जोडीचा एक अभ्यासक असतो, त्याच्याकडून त्याने लिहिलेली ही सगळी माहिती नीट आहे का, विश्वसनीय आहे का, व्यवस्थित आहे का, हे याची समीक्षा केली जाते आणि मग ती माहिती प्रकाशित केली जाते. आता याच्यामध्ये लेखक आणि समीक्षक म्हणून कोण योगदान देऊ शकतं तर आम्ही आता एक भूमिका अशी घेतली आहे. खरं म्हणजे मराठी विश्वकोशामध्ये जी माहिती किंवा जे नोंदी प्रकाशित केल्या जातात

0: त्या नोंदी ह्या त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञानेच लिहाव्या असा आमचा आग्रह असतो. म्हणजे संगणकाची नोंद जी आहे ती आम्ही विजय भटकर यांच्याकडून समीक्षित करून घेतली आणि काही बाब त्यांच्याकडून लिहून सुद्धा घेतली आहे. म्हणजे काय की वाचकाचा त्या नोंदीच्या लेखनावरचा विश्वास आहे तो कायम राहावा किंवा तो निर्माण व्हावा या दृष्टीने जो विषय आहे त्या विषयातल्या तज्ज्ञाने हे लेखन करावं असा आमचा आग्रह असतो आणि मी त्यासाठी आम्ही त्याचा शोध घेतो. आणि हा शोध घेणं म्हणजे आम्ही त्यासाठी काही कार्यशाळा आयोजित करतो, काही लोकांना काही कार्यक्रमांना भेटी देतो किंवा काही अलीकडच्या काळामध्ये आंतरजालावरून काही माहिती मिळते. परंतु जर आज आपण इथे बोलताना अनेक लेखकांना आणि समीक्षकांना जर आमच्या या मराठी विश्वकोशाच्या नोंद लेखनामध्ये योगदान द्यायची इच्छा असेल तर त्यांनी आमच्या या मराठी विश्वकोश .org या संकेतस्थळाला भेट देऊन तिथल्या आमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. म्हणजे आम्ही त्यांच्याशी तो संपर्क साधून त्यांना नोंद लेखनाचं कार्य सोपवू शकतो.
1: सर, आपल्या बोलण्यात आत्ताच समीक्षक हा शब्द आला, तर विश्वकोशाचे समीक्षक यांची भूमिका नेमकी काय असते आणि आपल्या म्हणजे सर्वसामान्य ज्या विचारात समीक्षक म्हणजे एखाद्या पुस्तकाचं जसं समीक्षण केलं जातं तसं काही या नोंदींचं समीक्षण केलं जातं का?
0: हा, मराठी विश्वकोश आणि कोश कोशामधल्या लेखनाचं एक स्वतंत्र स्वरूप असतं. ते स्वरूप असं असतं की आता तुम्हाला उदाहरणार्थ सांगेल की अमेरिका ही एक साधारणतः 60 पानांची नोंद आहे आणि अमेरिका या नोंदीमध्ये मला जर अटलांटा शहराची माहिती हवी असेल तर मला 60 पानं वाचावे लागतील.
1: बरोबर.
0: पण तसं नसतं, तर त्या नोंदीचा एक आम्ही आराखडा तयार करतो लेखनाचा. मग तो आराखडा तयार करत असताना अमेरिका या देशातील महत्वाची शहरे असा एक आम्ही उपघटक तयार करतो आणि त्या उपघटकामध्ये अटलांटा या शहराची माहिती येईल. म्हणजे काय की वाचक ती पूर्ण 60 पानाची नोंद न वाचता हा जो उपघटक आहे हा उपघटक पाहिल आणि त्यात आपली माहिती शोधेल. म्हणजे काय तर एखादी जी नोंद लिहिली जाते मराठी विश्वकोशात ती लोकांना त्यातली माहिती सहज शोधता आली पाहिजे असा त्याचा आराखडा असतो. हा एक भाग. दुसरा भाग असा असतो की त्याच्यामधली माहिती हे अधिग्राह्य आणि विश्वसनीय संदर्भांमधून आलेली असली पाहिजे. म्हणजे एक तर हा शासनाचा प्रकल्प आहे म्हणून नाही, परंतु आपण जेव्हा ज्ञानाची निर्मिती किंवा ज्ञानाचं संवर्धन आणि प्रसार करतो तेव्हा त्या सगळी ती सगळी ज्ञानमूल्य ही विश्वसनीयरित्या लोकांसमोर गेली पाहिजे. त्यामुळे त्याच्या वाचनाचा त्याच्या संशोधनाचा लेखकाला जे प्रयत्न करावे लागतात ते नीट झालेत की नाही, लेखकाने ते नीट केलं की नाही हे पाहण्याचं काम समीक्षकाचं असतं. समीक्षक ही सगळी नोंद ही त्या आराखड्यात लिहिलेली आहे की नाही हे तपासतो. त्याच्यामध्ये आलेले सगळे संदर्भ, त्याच्यामध्ये आलेले काळाचे उल्लेख, त्याच्यामध्ये आलेली नावे, त्याच्यामध्ये जे काही विधानं केलेली असतील ती विधानं ससंदर्भ आहेत का, व्यवस्थित आहेत का, हे पाहण्याचं काम समीक्षकाचं असतं. समीक्षकाचा दर्जा हा निश्चितपणे लेखकाच्या वरचा असतो कारण तो लेखकापेक्षा वरिष्ठ असतो किंवा अनुभवी असतो. त्यामुळे समीक्षकाचं काम हे मराठी विश्वकोशाची जी विश्वसनीयता आहे ती राखण्यामध्ये महत्वाचं आहे. त्यामुळे आमच्यासाठी समीक्षक महत्वाचा असतो.
1: हां, पण मगाशी आपण म्हणालात की आपण ज्यांना त्या विषयाची माहिती आहे ते संकेतस्थळावर भेट देऊन विश्वकोशाचे लेखक म्हणून सहभागी होऊ शकतात.
0: हो.
1: तर मग जेव्हा लेखक म्हणून आपल्याला त्या विश्वकोशामध्ये सहभागी व्हायचंय तर मग मानधन दिलं जातं का किंवा त्या लेखकांपर्यंत आपण कसे पोहोचतात?
0: लेखकांपर्यंत मी सांगितल्याप्रमाणे आमच्या काही आम्ही कार्यशाळा महाराष्ट्रभर आयोजित करत असतो. हा एक विषय. दुसरी गोष्ट, आम्ही व्यक्तिगत काही लोकांचे संपर्क झालेत तर त्यांच्याशी बोलतो. याशिवाय त्यांना त्यांच्याशी आणि आमचा एका पद्धतीने लेखनाचा करार होतो, पत्रव्यवहार होतो आणि त्यांना आपण ती नोंद कशी लिहावी, किती शब्दांमध्ये लिहावी आणि त्यांना त्या नोंदीसाठी किती मानधन शासन निर्णयानुसार अनुज्ञेय असेल म्हणजे मान्य असेल ते आम्ही त्यांना पत्रातूनच कळवतो. त्यामुळे प्रत्येक लेखकाला समीक्षकाला मानधन जे आहे ते शासनाकडून दिलं जातं. तो मुद्दा आहेच हा. आणि आता अलीकडे तुम्हाला ही गोष्ट तुम्ही न विचारता मला सांगितली पाहिजे की आम्ही एका लेखकांच्या समीक्षकांच्या पोर्टलवरती आमचं कार्य सुरू आहे. म्हणजे काय तर या लेखन प्रक्रियेमध्ये लेखक आणि समीक्षक सहभागी व्हावेत यासाठी शासनाने आता एक पोर्टल करण्याची तयारी केलेली आहे. त्या पोर्टलवर स्वतः लेखक आणि समीक्षक जाऊन स्वतःची नोंदणी करू शकतात की आम्ही मराठी विश्वकोशामध्ये या विषयामध्ये लेखन करू इच्छितो, समीक्षण करू इच्छितो अशी ते नोंदणी करतील. त्यांचा अनुभव तिथे ते सांगतील आणि मग त्यानुसार आम्ही त्यांच्याशी तसा संपर्क करून त्यांना तसं नोंद लेखनाचं समीक्षणाचं काम देऊ शकतो. हाही आमचा एक प्रयत्न आता अलीकडे आहे.
1: हां.

0: हे पोर्टल कधीपासून अस्तित्वात येईल किंवा लोक त्यात सहभागी होण्यासाठी त्यांना नेमकं काय करावं लागेल?
1: अलीकडच्या काळात म्हणजे अगदी त्या पोर्टलच्या तपासण्या चाललेल्या आहेत, त्याच्यावरचं जे काही तांत्रिक काम आहे ते सगळं झालेलं आहे. लवकरात लवकर ते पोर्टल लोकांसमोर येईल आणि लवकरात लवकर त्या अर्थाने की फार कमी वेळ आहे, तो काही दिवसांमधला वेळ आहे. आणि लेखक, समीक्षक, भाषांतरकार म्हणजे विश्वकोशामध्ये भाषांतरकार, लेखक, समीक्षक, मुद्रित शोधक अशा स्वरूपाचंही सगळं काम चाललेलं असतं. या पद्धतीचेही लोक त्याच्यावर स्वतःची नोंदणी करून मराठी विश्वकोशाच्या या फार महत्वाच्या प्रकल्पात स्वतःला सहभागी करून घेऊ शकतील, योगदान देऊ शकतील.
0: म्हणजे एका विशिष्ट विषयाचं तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्ही विश्वकोशाचे लेखक म्हणून तिथे सहभागी होऊ शकता.
1: होऊ शकता
0: असं त्याचं थोडक्यात
1: स्वरूप आहे. आणि याच्यामधलं स्वरूप असं आहे की ह्या पोर्टल येण्याच्या आधी किंवा आता सुद्धा आम्ही, आमचा हा संपर्क माध्यम हे महत्वाचं असतं. आम्ही त्या लेखकांशी बोलतो, त्यांचा संशोधनाचं क्षेत्र कोणतं आहे ते जाणून घेतो, त्यांना कुठल्या नोंदी, कारण आमच्याकडे नोंदी कुठल्या लिहाव्यात याचे जे निर्णय असतात ते आमचे मंडळ आणि आमचे संपादक घेत असतात, त्यामुळे आमच्याकडे नोंदींची यादी असते. तर आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही आम्हाला आमच्याकडे असणारे या नोंदींवरचं लेखन करून देऊ इच्छिता का? तर त्यांचा होकार आल्यानंतरच मग आम्ही पुढचा पत्रव्यवहार करतो. हा सगळा संपर्क माध्यमाचा भाग आहे की त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये जो संपर्क होतो, जो जे चर्चा संभाषण होतो त्यातून हे विषय ठरतात, त्यामुळे मोघम असं होत नाही, त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने संपर्क साधला जातो.
0: पण मग ह्या नोंदी अद्ययावत वेळोवेळी कराव्या लागत असतील किंवा ज्ञान हे वाढतं आहे किंवा नवीन शब्दांची त्याच्यामध्ये एक भरणा होत असतो, तर मग यासाठी काय यंत्रणा राबवावी लागते?
1: हा, मराठी विश्वकोशामध्ये ज्ञानाच्या निरंतरतेचा जो विषय आहे तो असा आहे की मराठी विश्वकोशामध्ये मी मागे सांगितल्याप्रमाणे ज्या नोंदी प्रकाशित झाल्या त्या आजच्या काळाच्या संदर्भात त्यातली माहिती जुनी झाली असेल, परंतु आम्ही ज्ञानमंडळ ही 2016 एक प्रकल्प राबवला होता मराठी विश्वकोशाच्या अद्ययावतीकरणासाठी. त्या अंतर्गत नव्या 8,000 नोंदी आम्ही प्रकाशित केल्या आणि त्यातून त्या माहितीचं अद्ययावतीकरण झालेलं आहे. आता अलीकडच्या काळात विस्तारित ज्ञानमंडळे म्हणजे त्या ज्ञानमंडळाचा एक भाग की त्याच्यामुळे हे पोर्टल, लेखकांचा सहभाग, समीक्षकांचा सहभाग, म्हणजे मराठी विश्वकोशात जी आपण माहिती देतोय ती सतत अद्ययावत राहिली पाहिजे, सतत त्याचं अद्ययावतीकरण झालं पाहिजे, याचे पुरेपूर प्रयत्न आम्ही आमच्या पद्धतीने करतो. त्यासाठीचे हे प्रयत्न आहेत लेखकांना, समीक्षकांना आणि इतर घटकांना समाविष्ट करून घेण्याचे.
0: भटकर सर, आज आपण इथं आलात मराठी विश्वकोश आणि त्यामध्ये लेखक समीक्षक यांचा सहभाग याविषयी आम्हाला खूप छान माहिती सांगितली, आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद मॅम.
0: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आम्ही आपल्याशी बोलत आहोत FM बँड 102.7 मेगाहर्ट्सवर. श्रोतेहो, 7:40 झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम लक्ष्यकिरण सौंदर्य नजराणा.
1: लक्ष्यकिरण सौंदर्य नजराणा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लक्ष्यकिरण लेसर सेंटर, ट्रेड सेंटर, स्टेशन रोड, कोल्हापूर. फोन 94-2295-2295.
2: श्रोतेहो नमस्कार. आज आपण एका अत्यंत सामान्य पण अनेकांना मानसिक त्रास देणाऱ्या समस्येविषयी माहिती घेणार आहोत. ही समस्या म्हणजे एक्नी स्कार्स, म्हणजे चेहऱ्यावर मुरमांमुळे पडलेले डाग, व्रण आणि खड्डे, तसेच त्यावर उपलब्ध आधुनिक डर्मॅटो सर्जरी आणि खात्रीशीर सीओ

0: टू लेझर उपचारांविषयी. तरुण वयात चेहऱ्यावर मोड्या येणं ही जरी एक नैसर्गिक प्रक्रिया असली तरी काही वेळा मोड्या बऱ्या झाल्यानंतर त्वचेवर काळे डाग, लालसर व्रण किंवा खोल खड्डे मागे राहतात. अशा वेळी आरशात पाहताना मन मात्र खच्ची होतं. चेहऱ्यावरच्या या डागांमुळं त्या व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो, त्यांना लोकांमध्ये वावरणं नको वाटतं आणि एक प्रकारचा अनामिक असा मानसिक ताण त्यांच्यात निर्माण होतो. पूर्वी या समस्यावर फारसे प्रभावी उपचार उपलब्ध नव्हते, पण आता सौंदर्यशास्त्रात प्रगती झाली असून आधुनिक डर्मॅटोसर्जरी आणि CO2 फ्रॅक्शनल लेझरच्या मदतीनं हे डाग आणि खड्डे कायमस्वरूपी घालवता येतात. आता डर्मॅटोसर्जरी म्हणजे काय हे समजून घेऊया. त्वचेवरील डाग, व्रण, खड्डे किंवा खरबरीत त्वचेत सुधारणा करण्यासाठी लहानशा ऑपरेशननी केले जाणारे उपचार म्हणजे डर्मॅटोसर्जरी. यामध्ये विविध तंत्रांचा वापर केला जातो. उदाहरण घेऊया खोल खड्ड्यांचं. खोल खड्ड्यांच्या तळातील त्वचेला त्याखाली असलेल्या व्रणाच्या घट्ट धाग्यांमुळे ओढून धरलेलं असतं. सबसिशन नावाच्या पद्धतीत खोल खड्ड्यांचा हा चिकटलेला तळ एका विशिष्ट सुईच्या टोकाने त्वचेखालून मोकळा केला जातो. तिथं नवीन कोलेजनची निर्मिती होते आणि त्यामुळं खोल खड्डे हळूहळू वर भरत येऊ लागतात. काही रुग्णांमध्ये मायक्रो निडलिंग, TCA क्रॉस, पंच एक्सिजन, पंच ग्राफ्ट किंवा स्कार रिव्हिजन यासारख्या उपचारांचा उपयोग होतो. प्रत्येक व्यक्तीची त्वचा आणि व्रणांचा प्रकार वेगळा असल्यामुळं उपचार ही वैयक्तिक स्वरूपाने ठरवावे लागतात. आता फ्रॅक्शनल CO2 लेझर बद्दल जाणून घेऊया. कार्बन डायऑक्साइड अर्थात CO2 लेझर हा आधुनिक लेझर उपचार आहे. या लेझरच्या सूक्ष्म किरणांमुळे त्वचेच्या आत नवीन कोलेजन तयार होते. कोलेजन म्हणजे त्वचेला घट्टपणा, गुळगुळीतपणा आणि तजेला देणारे नैसर्गिक प्रथिन, अर्थात ते त्वचेचे बिल्डिंग ब्लॉकच आहेत. सध्याच्या काळातील गोल्ड स्टँडर्ड उपचार म्हणजे फ्रॅक्शनल CO2 लेझर. यामध्ये इतर लेझरप्रमाणे फक्त एकच लेझर किरण किंवा बीम न सोडता स्कॅनर आणि कॉम्प्युटरच्या मदतीने तो अनेक सूक्ष्म किरणांमध्ये विभागून सोडला जातो. जसं की शॉवरमधून पाण्याचे असंख्य लहान लहान फवारे उडतात, तसंच हे सूक्ष्म किरण आपल्या केसांच्या जाडीचे असतात. त्वचेत उतरताना ते जुन्या खराब त्वचेच्या पेशी काढून तिथं नवीन कोलेजनची निर्मिती सुरू करतात, त्यामुळे निरोगी त्वचा तयार होऊ लागते. लेझर किरण हे अतिसूक्ष्म असल्याने चांगल्या परिणामांसाठी ही ट्रीटमेंट सर्वसाधारणपणे 5 ते 6 वेळा घ्यावी लागते. त्यामुळे मुरमांचे खड्डे, जुने हट्टी डाग, ओपन पोर्स आणि त्वचेचा खडबडीतपणा कमी कमी होत जाऊन त्वचा पूर्ववत तजेलदार आणि स्मूथ होते. उपचाराच्या वेळी स्थानिक भूल देणारी क्रीम लावली जाते, त्यामुळे वेदना होत नाहीत. ट्रीटमेंट साधारण 20 ते 30 मिनिटातच होते. उपचारानंतर 2 ते 5 दिवस त्वचेवर लालसरपणा किंवा हलकी सूज येऊ शकते, पण ती तात्पुरती असते. उपचारानंतर सनस्क्रीनचा नियमित वापर आणि आम्ही सांगितलेली त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असते. श्रोते हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, बाजारात अनेक क्रीम्स किंवा घरगुती उपाय डाग पूर्णपणे घालवण्याचा दावा करतात, पण खोल व्रण आणि खड्ड्यांसाठी कॉस्मेटॉलॉजिस्ट किंवा तज्ज्ञ लेझर सर्जनचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित आणि परिणामकारक ठरते आणि योग्य वेळी उपचार घेतल्यास त्वचेचे सौंदर्य पुन्हा मिळवता येते. तर मित्रांनो, चेहऱ्यावरचे डाग आणि खड्डे घेऊन आता आयुष्यभर झुरत राहण्याची गरज नाही. लक्ष किरणांची साथ घ्या आणि आपला हरवलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवा. पुन्हा भेटूया अशाच एका सौंदर्यदायी माहितीसह. तोपर्यंत ऐकत रहा लक्ष किरण, सौंदर्य नजराणा.
1: लक्ष किरण लेसर सेंटर. लक्ष किरण
2: आपल्या सुंदरतेच्या स्वप्नाला शरीरावरचे डाग अपूर्ण ठेवतात, यासाठी लक्ष किरणांचा आधार घ्या.
3: लक्ष किरण म्हणजे एक वेदनारहित लेसर उपचार.
2: शरीरावरचे आणि चेहऱ्यावरचे नको असलेले केस, चेहऱ्यावरचे डाग, तीळ, गोंदण, लाल आणि काळे लासे, तारुण्य पिटिका आणि त्यांचे व्रण लेसर ट्रीटमेंटने नाहीसे करा.
1: लेसर सेंटर लक्ष किरण.
4: श्रोतेहो, प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz. श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमाची एक आठवण.
5: श्रोतेहो, माझे

0: जीवनगाणे या कार्यक्रमात या सोमवारी आपण ऐकणार आहोत डॉक्टर रामचंद्र साधू आडसूळ यांचा जीवन प्रवास. तेव्हा अवश्य ऐका सोमवारी 11 मे रोजी सकाळी 10:30 कार्यक्रम माझे जीवनगाणे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: श्रोते हो, आज कवी ग्रेस यांचा जन्मदिन आहे, तेव्हा त्यांची रचना ऐकूया आणि आपण त्यांचं स्मरण करूया. संगीतकार आणि गायक कलाकार आहेत सुधीर फडके.
2: एकमेकांच्या डोळ्यात स्वप्न

0: यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलंय आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. श्रोते हो, 7:50 झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिशा भविष्यातील शिक्षणाची.
1: कार्यक्रम सादर करत आहेत क्रिएटिव्ह पीपल ॲडव्हर्टाइजमेंट.

0: सातारा।
1: दिशा भविष्यातील शिक्षणाची।
2: श्रोत्यो नमस्कार, दिशा भविष्यातील शिक्षणाची या मालिकेत आपलं स्वागत। प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची समज उमज निरनिराळे असते आणि म्हणूनच शिक्षणातील अडचणींचं स्वरूप हे प्रत्येक पालकासाठी वेगवेगळं असतं। शिक्षणातील अडसर दूर करण्यासाठी शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम आता सुजान पालकत्वाच्या या प्रवासात विद्यार्थी आणि पालकांसोबत आहेत। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी जाणून घेऊयात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांच्याकडून।
3: मागील भागात आपण करिअरच्या ऑप्शन बद्दल बोलत होतो, त्याच्यामध्ये आपण इंजिनिअरिंग आणि मेडिकल ह्या दोन स्ट्रीम बद्दलची प्रायमरी माहिती पाहिली। अशाच पद्धतीनं सायन्स स्ट्रीम मध्ये अजूनही 3 ते 4 अतिशय उत्तम ब्रांचेस आहेत। त्याच्यामध्ये विचार केला तर आपण फार्मसी एक ब्रांच आहे की ज्या फार्मसीमध्ये पण मुलांना उत्तम करिअर आहेत। अनेक प्रकारचे फार्मसीचे करिअर ऑप्शन्स आहेत, स्पेशली ड्रग मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असेल, सेल्समध्ये असेल, त्याच्यातल्या R&D मध्ये असेल, रिसर्चमध्ये असेल किंवा मार्केटिंगमध्ये असेल, असे बरेचसे ऑप्शन्स आहेत। आणि त्याच्यामध्ये जनरली कोर डिग्री म्हणजे बी फार्मसी, बॅचलर इन फार्मसी ही डिग्री आपण सगळेजण जाणतास, त्याच्याबरोबर फार्मा डी नावाचा सुद्धा एक कोर्स आहे की जो फार्मसीच्या म्हणजे डॉक्टरेट इन फार्मसी असं म्हणून त्याला काम करता येतं आणि अतिशय उत्तम असणारा स्पेशल कोर्स। गव्हर्नमेंट कॉलेज अतिशय लिमिटेड आहेत, सीट्स कमी आहेत, पण कोर्स अतिशय उत्तम असल्यामुळे मुलांना त्याच्यातही चांगलं करिअर आहे। त्याच्यामुळे केमिस्ट्रीसारखा विषय आवडला फार्मसीमध्ये करिअर करायचं तर फार्मा डी, डी फार्मा वेगळा, मी फार्मा डी म्हणतोय डॉक्टरेट इन फार्मसी, तर हे स्पेसिफिकेशन थोडं लक्षात ठेवलं पाहिजे। अशाच पद्धतीनं ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा उत्तम करिअर आहे। ॲग्रिकल्चरमध्ये 8 ते 10 प्रकारचे ॲग्रिकल्चरचे कोर्सेस आहेत, त्याच्यामध्ये स्पेशली BSc मधले ॲग्रिकल्चरचे कोर्सेस आहेत। त्यात BSc फॉरेस्ट्री आहे, BSc ॲग्रिकल्चर आहे, नंतर त्याच्यामधले BSc हॉर्टिकल्चर आहे, हे काही उत्तम कोर्सेस आहेत। आणि स्पेशली सध्या आता मार्केटला चांगले आणि रिक्वायरमेंट असणारे कोर्सेसमध्ये जसं ॲग्री इकॉनॉमिस्टसारखी पोस्ट पोझिशन्स आहेत, ॲग्रोनॉमिस्ट आहे, ॲग्रिकल्चर कन्सल्टंट आहेत, हे सध्या मार्केटच्या रिक्वायरमेंट आहेत। ॲग्रिकल्चरमध्ये बिझनेस मॅनेजमेंटचे खूप उत्तम कोर्सेस आले आहेत आणि स्पेशली टेक्निकल कोर्सेस BTech मध्ये BTech बायोटेक आहे, BTech फूड टेक आहे, हे सुद्धा ॲग्रिकल्चरमध्ये अतिशय उत्तम कोर्स की जे 12वीनंतर मुलांना ॲडमिशनसाठी उत्तम पर्याय देऊ शकतात। महाराष्ट्रामध्ये CET च्या परीक्षेच्या थ्रू इंजिनिअरिंगला, फार्मसी आणि ॲग्रिकल्चरला ह्या तिन्ही कोर्सेसला CET च्या माध्यमातून जात आहेत। त्याच्यामुळे मुलांनी या गोष्टीचा विचार नक्की करायला हरकत नाही की आपल्याला फार्मसी ॲग्रिकल्चरचं करिअर हे नक्की करता येऊ शकेल। याचबरोबर एक दुसरा स्पेशल कोर्स आहे, तो म्हणजे डिझायनिंगचा, की ज्याच्यामध्ये मुलांना आवड असते पण नक्की डिझायनिंगमध्ये काय करायचं माहीत नसतं, डिझायनिंगचा बेस माहीत नसतो। तर बेसिकली डिझायनिंगमध्ये एक BDSचा कोर्स आहे, बॅचलर ऑफ डिझायनिंग, त्याच्यामध्ये स्पेशल एक 4-5 प्लॅटफॉर्म आहेत, म्हणजे फॅशन डिझायनिंग आहे, त्याच्यानंतर इंटेरियर डिझायनिंग आहे, ग्राफिक डिझायनिंग आहे, ॲनिमेशन आहे, असे सगळे BDSमध्ये कोर्सेस आपल्याला करता येईल की ज्या विद्यार्थ्यांना आर्किटेक्चर बनायचं नाही पण स्किल आणि डिझाईन मध्ये इंटरेस्ट आहे त्यांना हे 4-5 प्लॅटफॉर्म उत्तम आहे। आर्किटेक्चर साठी असणारे जी काही प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये नाटाची एक्झाम आहे, नॅशनल ऍप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर ही नॅशनल लेवलला होणारी एक्झाम आहे। महाराष्ट्रातले मेजर ऍडमिशन्स या नाटांच्या टेस्टमधून मुलांचे आर्किटेक्चर जे होत असतात। त्याचबरोबर JEE चा पेपर सेकंड आहे आर्किटेक्चरचा, त्या पेपर सेकंड मधून सुद्धा बरेचसे आर्किटेक्चरचे ऍडमिशन्स होतात, स्पेशली NIT आहे, IIT आहे, याच्यामध्ये ऍडमिशन होत राहतात। त्यामुळे IIT साठी स्पेशल ऍडमिशनला ही नाटा थ्रू न होता IIT जे ऍडव्हान्सची रँक आणि आर्किटेक्चर ऍप्टिट्यूड टेस्ट आहेत, या दोन टेस्टच्या माध्यमातून IIT मध्ये आपण आर्किटेक्चर बनवून करू शकता। तर असे उत्तम आर्किटेक्चरचे असणारे सुद्धा कोर्स आहेत, त्यामुळे हे 3 चांगले प्लॅटफॉर्म आहेत। त्याचबरोबर आपण डिफेन्स बद्दलच्या प्लॅटफॉर्मवर बोललेलो होतोच, म्हणजे ज्याच्यामध्ये NDE हा स्पेशल आहे, असे 4 कोर प्लॅटफॉर्म आहेत। याच्याबरोबर आपण जर काही सायन्स बेस दुसरे काही प्लॅनिंग करायचा विचार करत असू तर मग ते पूर्णपणे थोडे प्रोफेशनल कोर्सेस न होता त्याच्यामध्ये इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलच्या कोर्सेसमध्ये आपल्याला जाता येऊ शकेल आणि सब्जेक्ट स्पेशलायझेशन करता येईल, म्हणजे BSc फिजिक्स आहे, BSc केमिस्ट्री आहे, मॅथ्स आहे, बॉटनी आहे, झॉलॉजी आहे, म्हणजे अनेक जवळपास 17-18 सब्जेक्ट आहेत की ज्याच्यामध्ये आपण BSc ग्रॅज्युएट होऊ शकता। त्याच्यातून पण प्लेसमेंट्स कंपन्यांमध्ये आहेतच अनेक प्रकारच्या। त्याच्यानंतर पुढे आपण जर मॅनेजमेंटची डिग्री घेतली तर मॅनेजमेंटमध्ये मार्केटिंगमध्ये आपण उतरू शकाल। तर असे सायन्स बेस अनेक कोर्सेस आहेत तिथं, या सगळ्याच्या मध्ये अजून काय डिस्कशन आपण नेक्स्ट भागामध्ये करू शकू।
2: शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास आणि सुजान पालकत्वाच्या प्रवासात नक्कीच फायदेशीर ठरेल याची आम्हाला खात्री आहे। आपल्याला शैक्षणिक मार्गदर्शन हवं असल्यास आपले प्रश्न किंवा शंका आम्हाला 777-592-592-3 या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे कळवा। पुढील भागात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम आपल्या प्रश्नांची उत्तरे देतील।
0: या मालिकेची निर्मिती केली आहे श्रीनिवास डोंगरे क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा यांनी।
4: प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला। आपण ऐकत आहात आकाशवाणीचं

कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 मेगाहर्सवर. श्रोते हो, हजारो आवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा आमच्या गाणं मनातलं या फोन इन कार्यक्रमात. सहभागी होण्यासाठी आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत तुम्ही आम्हाला फोन करू शकता. फोन करण्यासाठी आमचा नंबर आहे 02-231-2-65-26. क्रमांक पुन्हा एकदा लक्षात घ्या, 02-231-2-65-26. अवश्य फोन करा, आपलं मत मांडा. आता ऐकूया अरुण दाते यांनी गायलेली ग्रेस यांची रचना.

श्रोते हो, आज कवी ग्रेस यांचा जन्मदिन आहे. त्या अनुषंगानं त्यांच्या दोन रचना आपण ऐकल्या आणि आपण त्यांचं स्मरण केलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र FM बँड 102.7 MHz. 8 वाजतायत. समाचार प्रभात हे बातमीपत्र आकाशवाणी दिल्लीच्या केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

रुचिरा मसाले खवय्येगिरी या कार्यक्रमात सर्व खवय्या श्रोत्यांचं मी निर्मला भंदिगरे सहर्ष स्वागत करते. मंडळी, शाळांना सुट्ट्या चालू आहेत आणि मग सुट्टी म्हणलं की खाण्याची वेगवेगळी फरमाईश ही बच्चे कंपनीकडून होत असते. अनेक वेळा मुलांना भाज्या खाण्याचा कंटाळा येतो, पण हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, उसळी या सुद्धा पोटात गेल्या पाहिजेत. म्हणूनच मग सँडविचची युक्ती करावी लागते. असंच एक सँडविच म्हणजेच पालक सँडविच. तर ते कसं करायचं आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय काय ते आपण लिहून घेऊया. पालकाची जुडी, मीठ, मिरची, आलं, लसूण, त्यानंतर उकडलेला बटाटा, ब्रेडचे स्लाइस आणि थोडंसं लोणी. तर हे सँडविच बनवत असताना पहिल्यांदा पालकाची जुडी चिरून घ्यायची आहे, त्यानंतर त्यामध्ये मीठ, मिरची, आलं, लसणाची पेस्ट आणि उकडून स्मॅश केलेला बटाटा हे सगळे पदार्थ एकत्र करायचे आणि यापासून सारण बनवायचं. यानंतर ब्रेडचे दोन स्लाइस घ्यायचे आणि त्याच्या कडा कापून घ्यायच्या. जर कडा आवडत असतील तर तसाही आपण असा ब्रेड वापरू शकता. यानंतर ब्रेडच्या स्लाइसला लोणी लावायचं, त्यावर पालकपासून जे सारण आपण बनवलं होतं ते सारण पसरायचं. यावर लोणी न लावलेला स्लाइस ठेवून हातानं तो दाबून घ्यायचा. नंतर मध्ये सुरीनं कट करायचा. सारण व्यवस्थित भरून घ्यायचं म्हणजे ते बाहेर येणार नाही. आता हे तयार झालेलं सँडविच डिशमध्ये मुलांना देताना कडेला काकडीचे काप सुद्धा ठेवायचे, म्हणजे त्यानिमित्तानं मुलं काकडी सुद्धा खातील. खवय्येगिरी या कार्यक्रमातली पुढची रेसिपी आहे आपल्या नॉनव्हेज प्रेमींसाठी, ती म्हणजे फिश फिंगर्स. तर फिश फिंगर्ससाठी लागणारं साहित्य, अर्धा किलो रावस, थोडा बेसन मसाला. आता हा बेसन मसाला बनवण्यासाठी एक अंडं फेसलेलं, 2 टेबलस्पून मैदा, अर्धा चमचा मोहरीची पूड, तिखट, ताजी मिरपूड, 1/2 चमचा लिंबाचा रस एकत्र केलेला, यापासून हा बेसन मसाला तयार करायचा आहे. यानंतर 1 वाटी ब्रेड क्रम्स आणि मस्टर्ड सॉस. आता कृती, तर मासा स्वच्छ करून मधोमध कापून त्याचे काटे काढून घ्यायचे आहेत. 1/2 इंच जाडीचे फिंगर्स कापायचे आणि वास येऊ नये म्हणून हे काप बेसन लावून धुवून घ्यायचे. यानंतर ते कोरडे करायचे आणि एकत्र केलेल्या मसाल्यात फिंगर्स घालून 1/2 तास ते तसेच ठेवून द्यायचे. मग भरपूर ब्रेड क्रम्स वर दाबून आणि तेलात सोनेरी रंगावर हे फिश फिंगर्स तळून घ्यायचे. मस्टर्ड सॉस बरोबर गरमच हे फिश फिंगर्स खायला देऊ शकता. उन्हाळ्याचे दिवस आणि जेवताना ताटात असलेली कोशिंबीर सगळ्यांचंच लक्ष वेधून घेते आणि म्हणूनच कोशिंबीरीचा एक वेगळा प्रकार आपण आता जाणून घेऊया, गुलाबी कोशिंबीर. तर ही गुलाबी कोशिंबीर कशी बनवायची आणि त्याच्यासाठी आपल्याला साहित्य काय काय घ्यायचं आहे ते आपण आधी जाणून घेऊया. 3 मोठे पिकलेले टोमॅटो, 1/2 कप गोडसर दही, 1/2 चमचे साय, मीठ, मोहरीची पूड, साखर, कोथिंबीर आणि फोडणी. आता ही कोशिंबीर बनवायची कशी, तर सुरुवातीला मोठे टोमॅटो उकळत्या पाण्यात 2 मिनिटं ठेवून द्यायचे आहेत. मग गार पाण्यात घालायचे, सुरकुतलेली सालं काढून काट्याने ते ठेचून घ्यायचे. आता हे टोमॅटो गार झाले की यामध्ये दही घालायचं, साय घालायची आणि मोहरीची पूड, मीठ, साखर, कोथिंबीर आणि वरून याला फोडणी द्यायची. हवा असल्यास यामध्ये ओला नारळ देखील आपण घालू शकता किंवा दाण्याचा कूट घालूनही ही गुलाबी कोशिंबीर खूपच चविष्ट होते, तेव्हा नक्की करून बघा. श्रोते हो, यानंतर गोव्याची एक प्रसिद्ध अशी पाककृती या ठिकाणी आपण ऐकणार आहात, शहाळ्यातल्या मलईसह काजू करी. तर याच्यासाठी लागणारं साहित्य, शहाळ्यातली मलई पातळ काप करून 1/2 कप, 100 ग्रॅम काजू तुकडा 1/2 तास भिजवलेला,
2 कांदे, 1 टोमॅटो,

दोन चमचे टोमॅटोची प्युरी, 7 ते 8 कढीलिंबाची पानं, हिंग, मोहरीची फोडणी, तेल, मीठ इत्यादी. तर मसाल्यासाठी लागणारं साहित्य, 2 चमचे धने, 2 काश्मीरी लाल मिरच्या, 5 ते 6 मिरे, 3 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा, 1 कांदा, 1/2 कप ओल्या नारळाचा चव. तर हे सगळे पदार्थ परतून बारीक वाटून घ्यायचे आहेत. आता मुख्य पाककृती म्हणजे

0: तर हे सगळे पदार्थ परतून बारीक वाटून घ्यायचे आहेत. आता मुख्य पाककृती म्हणजे शहाळ्यातल्या मलईसह काजू करी कशी बनवायची, तर तेलाची फोडणी करून त्यात कढीलिंब, बारीक चिरलेला कांदा, गुलाबी परतून घ्यायचा आहे, टोमॅटो चिरून घ्यायचा आहे तोही यामध्ये घालायचा आहे, मग हळद, थोडं तिखट, टोमॅटो प्युरी, भिजवलेले काजू मलईचे काप, पाणी आणि मसाला यामध्ये घालायचा आहे. रस्सा खूप दाटही नको आणि खूप पातळही नको याची आपण दक्षता घ्यायची आहे. शेवटी यामध्ये एक चमचा साखर घालायची आहे. तयार होते शहाळ्यातल्या मलईसह काजू करी. ही करी कुठल्याही पार्टीची रंगत नक्की वाढवेल. या भाजीची ग्रेव्ही रिच ब्राऊन दिसते, पांढऱ्या रंगाचा काजू यामध्ये उठून दिसतो, तेव्हा नक्की करून बघा शहाळ्यातल्या मलईसह काजूची करी. तर ही होती आजच्या कार्यक्रमातली शेवटची रेसिपी. यानंतर जाणून घेऊया काही छानशा कुकिंग टिप्स. दह्यात कोशिंबीर केल्यास दह्याला पाणी सुटू नये म्हणून थोडे पोहे यामध्ये चुरून घालायचे, यामुळे कोशिंबीर आंबतही नाही. दही चक्क्यासारखं फडक्यातून गाळून घ्यायचं आणि मग त्यात कोशिंबीर कालवायची. दही आंबतही नाही आणि कोशिंबीरीला पाणीही सुटत नाही. दही आंबट लागू नये म्हणून त्यात नारळाचा तुकडा घालून ठेवायचा. मंडळी, याबरोबरच झटपट म्हणजे 2-2.5 तासात जर दही लावायचं असेल तर कॅसेरोलमध्ये कोमट दूध ओतायचं, दह्याचं विरजण लावायचं आणि कॅसेरोलचं झाकण घट्ट लावायचं. 2 तासांनी हा डबा उघडायचा, दही घट्ट लागलेलं आपल्याला मिळेल. तेव्हा या काही कुकिंग टिप्स आपण नक्की लक्षात घेऊया. मंडळी, याबरोबरच आजच्या रुचिरा मसाले खवई गिरी या कार्यक्रमात मी निर्मला भांदिगरे आपली रजा घेते. पुन्हा आपण भेटणार आहोतच काही नवीन रेसिपींसह, सोबतच छानशा कुकिंग टिप्ससह येत्या रविवारी याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे सर्व कार्यक्रम. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
1: अरे वा, अगदी झकास झाली बिर्याणी. हॉटेलमधून आणली का?
2: सारखं म्हणत होतात ना तुला बिर्याणी जमत नाही म्हणून, आज कशी झाली हॉटेल सारखी. त्यासाठी रुचिराचा बिर्याणी पुलाव मसाला वापरलाय म्हंटल म्हणून हे जमलं. अगदी पाहिजे तेवढी घ्या.
1: बिर्याणी, पुलाव, मसाले, भात, प्रकार कोणताही, मसाला एकच, रुचिरा बिर्याणी पुलाव मसाला.
3: रुचिरा मसाले खवय्यगिरी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रुचिरा मसाले, बाजार गेट, कोल्हापूर.
4: श्रुती हो प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz.
5: श्रुते हो माझे जीवन गाणे या कार्यक्रमात या सोमवारी आपण ऐकणार आहोत डॉक्टर रामचंद्र साधू आडसूळ यांचा जीवन प्रवास. तेव्हा अवश्य ऐका सोमवारी 11 मे रोजी सकाळी 10:30 कार्यक्रम माझे जीवन गाणे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
4: श्रोते हो, आज प्रतिभावंत गीतकार जगदीश खेबुडकर यांचा जन्मदिन आहे, तेव्हा त्यांची एक रचना ऐकूया आणि आपण त्यांचं स्मरण करूया. संगीतकार आणि सहकलाकारांसमवेत मुख्य गायक कलाकार आहेत सुधीर फडके.

आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 मेगाहर्ट्सवर. श्रोतेहो, 8:30 वाजतायत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता आम्ही सहक्षेपित करत आहोत. प्रतीक्षा करूया.

0: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर. विविध विकास कामांचं करणार भूमिपूजन. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे सी जोसेफ विजय यांचा मुख्यमंत्रीपदी आज शपथविधी. रशिया युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा दावा. आणि तीरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवला कांस्य पदक. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. बंगळुरू इथल्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात

पंतप्रधान सकाळी सहभागी होतील आणि आर्ट ऑफ लिव्हिंग आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या ध्यान मंदिराचं उद्घाटन करतील. या कार्यक्रमादरम्यान मोदी उपस्थितांनाही संबोधित करतील. त्यानंतर मोदी हैदराबादला पोहोचून 950 कोटी रुपयांहून थोड्या कमी मूल्यांच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करतील. त्याशिवाय हैदराबाद पणजी आर्थिक परिक्षेत्र मार्गावरील 3000 रुपये खर्चांच्या राष्ट्रीय महामार्ग 167 गुडीबेल्लूर ते महबूबनगर या टप्प्याच्या चौपदरीकरणाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर पंतप्रधान वारंगल इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन करतील. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेलं हे पार्क काकतीय मेगा टेक्सटाईल पार्क म्हणून ओळखलं जातं. देशाच्या आरोग्य सेवा पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील एक महत्वपूर्ण टप्पा म्हणून मोदी हैदराबाद इथल्या कर्करोगाच्या उपचारांवर भर देणारं सिंधू रुग्णालय राष्ट्राला समर्पित करतील. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे प्रमुख सी जोसेफ विजय आज सकाळी 10 चेन्नई इथं मुख्यमंत्रीपदासाठी शपथ घेतील. विजय यांच्यासोबत टीव्हीकेचे 9 मंत्रीही शपथ घेण्याची शक्यता आहे. 234 सदस्यीय विधानसभेत 120 आमदारांचा पाठिंबा मिळवल्यानंतर तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अदलेकर यांनी विजय यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. प्रत्येकी 2 आमदार असलेल्या व्हीसीके आणि आययुएमएलकडून पाठिंब्याची पत्र सादर करण्यात आल्यानंतर विजय यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं. विजय यांना 13 मे किंवा त्यापूर्वी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्याचे निर्देशही दिले आहेत. आसाम भाजप विधिमंडळ पक्षानं आज नेता निवडीसाठी बैठक बोलावली आहे. भाजपचे केंद्रीय निरीक्षक जेपी नड्डा आणि सहनिरीक्षक नायब सिंग सैनी यांच्या उपस्थितीत सकाळी 9 ही बैठक होईल. त्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्ष सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची भेट घेतील. येत्या 12 मे रोजी नियोजित शपथविधी सोहळ्याची तयारीही युद्धपातळीवर सुरू आहे. सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे 9वे आणि भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांचं अभिनंदन केलं. तसंच त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतलेल्या इतर 5 मंत्र्यांचंही पंतप्रधानांनी अभिनंदन केलं. हे सर्व नेते मंत्री म्हणून पश्चिम बंगालच्या विकासाच्या प्रवासाला आणखी बळकट करतील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी उद्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलावली आहे. सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकारी आणि विशेष पोलीस पथक प्रमुखांसह संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती केली आहे. तर आमदार असीमा पात्रा आणि आमदार नयना बॅनर्जी या विरोधी पक्षाच्या उपनेत्या म्हणून काम पाहणार आहेत. तर मुख्य प्रतोद म्हणून फिरहाद हकीम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केरळमध्ये सरकार स्थापनेविषयी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक काल दिल्लीत झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पक्षाचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, केरळ राज्याच्या प्रभारी सरचिटणीस दीपा दासमुंशी, संघटन सरचिटणीस के सी वेणुगोपाल आणि केरळचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला आणि व्ही डी सतीशन उपस्थित होते. केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष आणि राहुल गांधी घेतील अशी माहिती पक्षानं दिली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशिया युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचं म्हटलं आहे. आखाती प्रदेशातील संघर्षही लवकरच निवळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या संघर्षातल्या वाढीचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला. रशियानं 4 वर्षांपूर्वी युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर मॉस्को आणि पाश्चात्य देशांमधील संबंध तणावाचे होते. युरोपीय नेत्यांशी चर्चा करण्यासाठी तयार आहात का या प्रश्नावर उत्तर देताना पुतीन यांनी जर्मनीचे माजी चान्सलर गेहार्ड श्रोडर यांना पसंती दिली. कायमस्वरूपी शांतता करार झाल्यानंतरच आपण युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना भेटू असंही पुतीन यांनी म्हटलं आहे. अमेरिकेनं H-1B व्हिसा अंतर्गत नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाच्या मर्यादेत 30% वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेच्या नागरिकांपेक्षा कमी वेतन घेण्यास मज्जाव करता येईल. नव्या नियमांनुसार नवशिके ते अनुभवी कामगारांसाठीच्या 4 श्रेणींसाठीचे किमान वेतन वाढवण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे. प्रचलित वेतन स्तर 20 वर्षांपूर्वीचा आहे, त्यामुळे अमेरिकेतल्या कामगारांना पुरेसे संरक्षण मिळत नसल्याचा दावा केला जातो.

0: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओनं विकसित केलेल्या एमआयआरबी प्रणालीनं सुसज्ज असलेल्या प्रगत अग्नीया क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काल ओडिशातल्या डॉ एपीजे अब्दुल कलाम बेटावरून करण्यात आली. या चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलं आहे. वाढत्या सुरक्षितता आव्हानांच्या पार्श्वभूमीवर देशाच्या संरक्षण सज्जतेमध्ये या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे मोलाची भर पडेल असं सिंह यांनी म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल त्रिनिदाद आणि टोबॅकोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांच्यासमवेत स्थानिक नेल्सन बेटाला भेट दिली. गिरमिटिया अर्थात भारतीय करारबद्ध मजूर त्रिनिदाद आणि टोबॅकोमध्ये पहिल्यांदा आले त्यावेळी ते नेल्सन बेटावर आले होते. नेल्सन बेटावरील एका क्विक इम्पॅक्ट प्रोजेक्टमध्ये डॉ जयशंकर डॉ कमला प्रसाद बिसेसर यांच्यासह सामील झाले होते. केंद्रीय मंत्रालय विभाग स्वायत्त परिषदा आणि केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र आदींमधील उपक्रमांमध्ये बाह्य स्रोत तसंच कंत्राटी कामगारांचं संरक्षण अधिक बळकट करण्यासाठी कामगार कायद्याशी निगडीत नियुक्ती संबंधित अनुपालन करण्यासंदर्भात काही नव्या उपाययोजना सुचवल्या आहेत. या सुधारणांचा उद्देश वेळेवर वेतन देणं, सामाजिक सुरक्षा योगदानाचा अनिवार्य भरणा, कंत्राटदार आणि मुख्य नियोक्त्यांची जबाबदारी निश्चित करणं तसंच कामगार कायद्याच्या उल्लंघनाविरुद्ध बळकट अंमलबजावणी यंत्रणा निश्चित करणं असं आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या सहयोगानं दिल्लीत काल माइंड एक्टिव्हेशन थ्रू एज्युकेशन म्हणजेच मेट या समुपदेशकांच्या संमेलनाचं आयोजन केलं होतं. प्रकल्प मेट या अंतर्गत असलेला हा उपक्रम किशोरवयीन मुलांच्या सर्वांगीण कल्याणासाठी समर्पित असेल. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबत भावनिक, सामाजिक आणि मानसिक आरोग्याला चालना देणं असं आहे. त्रिपुरा राज्याच्या सिपाहिजाला जिल्ह्यातील भारत बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर शुक्रवार रात्री झालेल्या चकमकीनंतर तणाव वाढला आहे. या घटनेत 3 बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री पथारियादार सीमेवर गेट क्रमांक 101 जवळ ही घटना घडली. संशयित तस्करांच्या गटानं माशांच्या पिलांची तस्करी करण्याच्या उद्देशानं भारतीय हद्दीत प्रवेश केला होता. पुन्हा बांगलादेशात परतण्याचा प्रयत्न करत असताना सीमा सुरक्षा दलाच्या गस्ती पथकानं त्यांना अडवलं तेव्हा ही चकमक घडली. पवित्र सोमनाथ मंदिराला 75 वर्ष पूर्ण झाली असून यानिमित्त आयोजित सोमनाथ अमृत पर्वला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. भारताचं पहिलं नेट झिरो मंदिर होण्याचं उद्दिष्ट मंदिर ट्रस्टनं बाळगलं आहे. ताशकंद इथं सुरू असलेल्या 17 वर्षांखालील आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या 15 वर्षांखालील मुलींनी दमदार कामगिरी केली आहे. विविध वजनी गटांमध्ये एकंदर 9 भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी अंतिम फेरीत धडक मारली. अक्षितानं 30-33 किलो वजनी गटात दणदणीत विजय नोंदवला तर अंजीनं उझबेकिस्तानच्या खेळाडूवर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला. चीनमधील शांघाय इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवनं काल कांस्य पदक पटकावलं. त्यानं डेन्मार्कचा अनुभवी खेळाडू आणि प्रशिक्षक मार्टिन डॅम्सो याचा 147-144 अशा गुणांनी पराभव केला. गेल्या वर्षी शांघायमध्येच भारतानं कंपाऊंड प्रकारात 5 पदकं जिंकली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांचं करणार भूमिपूजन. तामिळनाडूमध्ये टीबीके पक्षाचे सी जोसेफ विजय यांचा मुख्यमंत्रीपदी आज शपथविधी. रशिया युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा दावा. आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवला कांस्य पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आम्ही आपल्याशी बोलत आहोत. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. श्रोते हो, 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: मिळेल खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: माणूस जन्माला का आला किंवा का येतो याचं उत्तर एकच आहे, आणि ते म्हणजे काला करण्यासाठी तो जन्माला येतो। याचाच अर्थ असा की केवळ आनंद लुटण्यासाठी आणि इतरांना आनंद वाटण्यासाठी माणूस जन्माला येत असतो। मात्र आनंद प्रथम लुटून मग आनंद वाटायचा असा इथं प्रकार नाही। आनंद इतरांना वाटण्याच्या क्रियेतच आनंद लुटण्याची प्रक्रिया माणसाच्या हातात येते असा जीवनविद्येचा मौल्यवान सिद्धांत आहे। कर्माचं फळ कर्मातच असतं या जीवनविद्येच्या सिद्धांताप्रमाणे आनंद वाटता वाटता तोच आनंद वाटणाऱ्याकडे परत येत असतो। म्हणून माणसाला आनंदी जीवन जगायचं असेल तर त्यानं देवाधर्माच्या नावाखाली निरर्थक कर्मकांड करण्यापेक्षा इतरांना आनंदाचा सुगंध देऊन अखिल मानवी जीवन आनंदानं सुगंधित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं आवश्यक आहे। परंतु हा काला करण्याची कला जर माणसाला ज्ञात नसेल तर तो आनंदाचा काला करणारा कलावंत न होता दुःख निर्माण करणारा आणि दुःखाचं वाटप करणारा कालिया मात्र ठरेल। म्हणून जीवनविद्येनं एक मौल्यवान सिद्धांत सांगितला, तो म्हणजे जीवन जगणं ही एक कला असून ती आत्मसात करणारा खरा कलावंत होय। जीवन जगणं ही एक कला आहे या सत्याची जाणीव मानवजातीला आत्तापर्यंत कोणीही करून दिलेली नाही। इतर सर्व कला आणि विद्या आत्मसात करण्यासाठी अभ्यास करावा लागतो, त्याप्रमाणे जीवन जगण्याची कला प्राप्त करून घेण्यासाठी अभ्यास करण्याची आवश्यकता आहे। या अभ्यासाचं कलेचं किंवा विद्येचं शास्त्र विस्तारपूर्वक सांगणं या ठिकाणी शक्य नाही। यासाठी श्रोत्यांनी आमचे इतर ग्रंथही अभ्यासावेत अशी श्रोत्यांना मी विनंती करतो। तरी सुद्धा प्रस्तुत विषयाच्या संदर्भात या कलेचा आपण थोडक्यात विचार करूया। इथे एक महत्वाचा मुद्दा स्पष्ट करावासा वाटतो। जीवनविद्येनं परमेश्वराची व्याख्या याप्रमाणे केलेली आहे। जीवनविद्या सांगते, निसर्ग नियमासहित नैसर्गिक स्वयंचलित नियंत्रण व्यवस्था म्हणजे परमेश्वर। त्याचप्रमाणे जीवनविद्येनं जीवनाची व्याख्या सुद्धा काय केली ते पहा। जीवनविद्या सांगते, स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी निसर्ग देवतेनं जी व्यवस्था केली त्या व्यवस्थेला जीवन असं म्हणतात। परमेश्वर आणि जीवन यासंबंधी आत्ता सांगितलेल्या व्याख्या नीट लक्षात घेतल्या तर असं दिसून येईल की विश्वात सर्वत्र परमेश्वर भरलेला आहे, म्हणजेच विश्वात सर्वत्र अखीव रेखीव आणि सुरेख अशी व्यवस्था आहे। ही व्यवस्था जशी सर्वत्र आहे त्याप्रमाणे मानवी शरीराच्या ठिकाणी सुद्धा तीच व्यवस्था आहे। या व्यवस्थेचा अलिखित किंवा अघोषित हेतू असा की विश्वात सर्वत्र आनंद असावा आणि तोच आनंद मानवी जीवनामध्ये

सुद्धा तेवत असावा. परंतु खरा आनंद आणि खोटा आनंद कशाला म्हणतात हे सुद्धा माणसाला समजणं आवश्यक आहे. ज्या आनंदातून आनंदच निर्माण होतो तो आनंद खरा, आणि ज्या आनंदातून दुःख निर्माण होतं तो आनंद खोटा. परमेश्वरी व्यवस्थेप्रमाणे माणसाला माणूस होतो, वाघाला वाघ होतो, आंब्याच्या झाडाला आंबाच येतो आणि कडुलिंबाच्या झाडाला कडुलिंबाचंच फळ येतं, त्याप्रमाणे आनंदातून आनंदच निर्माण झाला पाहिजे, दुःख निर्माण होता का माने. या संदर्भात जीवनविद्येचा हा महत्वाचा सिद्धांत बोधप्रद आहे. जीवनविद्या सांगते, आनंदाचा दीप जीवनामध्ये सतत तेवत ठेवणं म्हणजे दिवाळी. याआधी म्हटल्याप्रमाणे परमेश्वराची किंवा निसर्ग देवतेची अशी अलिखित योजना आहे की विश्वात सर्वत्र सदैव आनंद फुलत राहावा. सूक्ष्मदृष्टीनं विश्वात नजर टाकली सर्वत्र तर परमेश्वराची ही योजना प्रत्यक्ष कशी कार्यरत आहे आणि साकार होत असते ते दिसून येईल. परमेश्वरी योजनेप्रमाणे विश्वात सर्वत्र आनंदोत्सव चाललेला आहे. अखिल जीवन आनंदातून उदयाला येतं, आनंदात असतं, आनंदासाठी सर्व जीवन चाललेलं असतं आणि शेवटी आनंदात लय होऊन आनंदातून पुनर्निर्मिती होत असते. हा मुद्दा उदाहरण देऊन स्पष्ट करता येईल. अवकाशात स्थिर असलेला सूर्य प्रकाशरूपानं आनंदाचा स्रोत सातत्यानं टाकून अखिल जीवन आनंदानं उजळत असतो. आकाशातील मेघ जलवर्षाव करून आनंदाची बरसात करत असतात. विराट आणि विशाल सागर विविध प्रकारानं आनंदाची उधळण करत असतो. एका बाजूनं हा सागर त्याच्या पोटात असणारा रत्नांचा खजिना विश्वाला उपलब्ध करून द्यायला सिद्ध असतो, तर दुसऱ्या बाजूनं तो अनेक नद्यांना आपल्या पोटात जागा देऊन लाटांच्या रूपानं आनंदानं डुलत असतो, आणि तिसऱ्या बाजूनं हा सागर सूर्याशी प्रेमसंबंध जोडून बाष्पीभवनाच्या रूपात मेघांना पृथ्वीवर जलवर्षाव करण्यासाठी उद्युक्त करतो. त्याचप्रमाणे डोंगर आणि पर्वत अनेक वृक्षांना आपल्या अंगावर वाढवतात, अनेक प्राण्यांना आपल्या अंगावर खेळवतात, मेघांना आमंत्रण देतात आणि प्राण्यांचं जीवन आनंदानं सुगंधित करण्यासाठी झटत असतात. प्रचंड वेगानं वाहणाऱ्या नदी आणि नद्या खळखळ आवाज करत, डौलानं वाहणारे झरे प्राण्यांना छाया फुलं आणि फळं देणारे वृक्ष, अशा विश्वातील विविध गोष्टींच्या रूपानं विश्वनाथ विश्वात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करत असतो. सूर्याभोवती सर्व ग्रहांचं होऊन राहिलेलं परिभ्रमण म्हणजे प्रत्यक्षात कृष्णाच्या रासक्रीडेचं दर्शन घडवणारा निसर्ग देवतेचा आनंदोत्सव असतो. अणूच्या अंतरंगात इलेक्ट्रॉन न्यूट्रॉनचे न्यूक्लियस भोवती जे परिभ्रमण होऊन राहिलेलं आहे ते सुद्धा प्रत्यक्षात निसर्ग देवतेच्या आनंदाचा उत्सर्ग आहे. एका बीजापोटी तरुवर कोटी या स्वरूपात विपुल अन्नधान्य निर्माण करून पृथ्वी देवता सर्वत्र आनंदवन फुलवत असते. त्याचप्रमाणे जीवनाला अत्यंत आवश्यक असणारं पाणी, प्रकाश आणि हवा ही सर्व अमाप प्रमाणात निर्माण करून जीवन आनंदित आणि सुगंधित ठेवण्याची निसर्ग देवतेनं व्यवस्था केलेली आहे. ज्याप्रमाणे निर्मिती रूपानं निसर्ग देवतेच्या आनंदाचा सर्वत्र उत्सर्ग होत असतो, त्याचप्रमाणे जीवन जगत असताना सुद्धा प्राणीमात्रांचा त्यांच्या जगण्याच्या रूपानं आनंदाचा उत्सर्गच चाललेला असतो. उदाहरणार्थ डोळ्यातून पाहणे, कानातून ऐकणे, मुखातून बोलणे आणि खाणे वगैरे सर्व इंद्रियांच्या द्वारे, मग ती कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, अंतरेंद्रिय असोत, या सर्व इंद्रियांच्या द्वारे निसर्ग देवतेच्या आनंदाचा आनंदोत्सव चाललेला असतो. डोळ्यातून पाहण्याच्या रूपानं किंवा कानातून ऐकण्याच्या रूपानं स्वानंदच प्रगट होत असतो अशी वास्तविक वस्तुस्थिती आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र डोळ्यातून माणूस जे पाहतो त्या दृश्यातून किंवा कानातून तो जे ऐकतो त्या ऐकण्यातून तो आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. जो प्रकार पाहण्याचा किंवा ऐकण्याचा तोच प्रकार बाकीच्या

0: सर्व इंद्रियांच्या बाबतीत पण घडतो. हा मुद्दा उदाहरण देऊन स्पष्ट करता येईल. जो माणूस जन्मताच आंधळा आहे, परंतु त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यामुळं त्याला दृष्टी प्राप्त होते. या आंधळ्या माणसाला दृष्टी येऊन सर्वत्र पाहता येऊ लागतं तेव्हा त्या माणसाला अक्षरशः ब्रह्मानंद होतो. परंतु हा ब्रह्मानंद डोळस माणसांना मात्र होत नाही किंवा अनुभवता येत नाही, याचं मुख्य कारण म्हणजे अतिपरिचयात अवज्ञा हे होय. नैसर्गिक रीतीनं जन्मापासून डोळस असणाऱ्या माणसाला जन्मतास दृष्टी प्राप्त झाल्यामुळं त्याला पाहणे या गोष्टीचं काहीच कौतुक वाटत नाही किंवा आनंद होत नाही. परंतु हाच डोळस माणूस काही कारणामुळं अंध होईल आणि काही काळानंतर डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया होऊन त्याला परत दृष्टी प्राप्त होईल, तेव्हा त्याला पाहणे ही गोष्ट किती आनंददायक आहे याचा साक्षात्कार होईल. हेच विश्लेषण इतर सर्व इंद्रियांना सुद्धा लागू आहे हे आपण लक्षात ठेवायला हवं. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरू वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र FM बँड 102.7 MHz.
1: IS मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा DC नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह
2: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाइन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
1: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर DC नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
2: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244461.
3: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
4: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
3: काय
4: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी.
5: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
0: श्रोते हो, हजारो अवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याची आठवण आम्हाला सांगा आमच्या गाणं मनातलं या फोन इन कार्यक्रमात. त्यासाठी आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत तुम्ही फोन करू शकता. फोन करण्यासाठी आमचा नंबर आहे 02131265624. क्रमांक पुन्हा एकदा लक्षात घ्या 02131265624. अवश्य फोन करा

0: आपलं मत मांडा.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
0: आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची रचना. संगीतकार आणि गायक कलाकार आहेत सुधीर फडके.

0: यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलं आहे FM बँड 102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, आमच्या प्रसारण कक्षातील घड्याळात 9 वाजलेत. वेळ झाली आहे हिंदी चित्रपट संगीत ऐकण्याची. तेव्हा ऐकूया गीतबहार हा कार्यक्रम.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.
0: गीतबहार हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना नमस्कार आणि कार्यक्रमात स्वागत. श्रोतेहो, आज कवी गीतकार कैफी आझमी यांचा स्मृती दिन आहे. तेव्हा त्यांच्या प्रसिद्ध अशा रचना ऐकूया आणि आपण त्यांचं स्मरण करूया. कार्यक्रमात सुरुवातीला अर्थ या चित्रपटातलं कैफी आझमी यांचं गीत ऐकूया. संगीतकार आणि गायक कलाकार आहेत जगजीत सिंग.

0: राजू मोबाईल सोड.
1: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय. आला लगेच कॉल करतो.
0: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात.
1: मग योग्य नंबर
0: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
1: तुम्ही तर वाचवलं ताई.
0: कामापासून नाही.
2: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
4: गीत बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर आणि सहकलाकारांच्या आवाजात कैफे आझमी यांची रचना ऐकूया. संगीत आहे गुलाम मोहम्मद यांचं. चित्रपट पाकीजा.

0: श्रोतेहो अवश्य ऐका. उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: श्रोते हो माझे जीवनगाणे या कार्यक्रमात या सोमवारी आपण ऐकणार आहोत डॉक्टर रामचंद्र साधू आडसूळ यांचा जीवन प्रवास. तेव्हा अवश्य ऐका सोमवारी 11 मे रोजी सकाळी 10:30 कार्यक्रम माझे जीवनगाणे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
0: गीत बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र FM बँड 102.7 MHz. कार्यक्रमात यानंतर हकीकत या चित्रपटातलं कैफे आझमी यांचं गीत ऐकूया. संगीत आहे मदन मोहन यांचं तर आवाज आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, नितांत सुंदर गाण्यांचा आनंद आपण घेत आहात. पण श्रोतेहो, हजारो अवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला अवश्य सांगा आमच्या गाणं मनातलं या फोन इन कार्यक्रमात. त्यासाठी आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत तुम्ही आम्हाला फोन करू शकता. फोन करण्यासाठी आमचा नंबर आहे 02-31-2-65-26-24. क्रमांक आणि वेळ पुन्हा एकदा लक्षात घ्या, आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत फोन करू शकता 02-31-2-65-26-24 या क्रमांकावर. अवश्य फोन करा, आपलं मत मांडा.
1: श्रोते हो, माझे जीवन गाणे या कार्यक्रमात या सोमवारी आपण ऐकणार आहोत डॉक्टर रामचंद्र साधू आडसूळ यांचा जीवन प्रवास. तेव्हा अवश्य ऐका सोमवारी 11 मे रोजी सकाळी 10:30 कार्यक्रम माझे जीवन गाणे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातल्या घटनांचा खात्रीशीर घ्यायचा आढावा मग आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा कोल्हापूर दर्पण कार्यक्रम ऐकायलाच हवा. सकाळी 7:15 वाजता खात्रीशीर माहितीसह सुमधुर गाणी कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.
1: गीत बहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया मोहम्मद रफी आणि सहकलाकारांच्या आवाजात हस्ते जखम या चित्रपटातलं गीत. गीतकार आहेत कैफी आझमी, संगीतकार आहेत मदन मोहन.

श्रोतेहो, गीत बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. त्याकरता आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केला आहे FM बँड 102.7 MHz. कार्यक्रमात शेवटी ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात कैफे आजमी यांची रचना. संगीत आहे हेमंत कुमार यांचं. चित्रपट अनुपमा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण लता मंगेशकर यांच्या स्वरात कैफे आझमी यांची रचना ऐकली. संगीतबद्ध केली होती हेमंत कुमार यांनी. चित्रपट अनुपमा. श्रोतेहो, आज कवी गीतकार कैफे आझमी यांचा स्मृतिदिन आहे. त्या अनुषंगानं त्यांच्या आपण काही रचना ऐकल्या आणि आपण त्यांचं स्मरण केलं. या रचनेबरोबरच आजचा गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. अनुमती द्या. नमस्कार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

0: आकाशवाणी एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवर. श्रुतीहो आमच्या प्रसारण कक्षातील घड्याळात 9:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कायद्याविषयी बोलू काही.
1: कायद्याविषयी बोलू काही

0: कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात श्रोते हो तुमचं मनपूर्वक स्वागत आणि अंजर मुजावरचा नमस्कार. श्रोते हो, आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलाय. सोशल मीडियावरील विविध ऍप्समुळे जगाशी जोडलं जाणं सोपं झालंय, पण याच माध्यमांमुळे अनेक वेळा नातेसंबंधांमध्ये दुरावा, गैरसमज आणि ताणतणावही वाढले आहेत. आणि म्हणूनच या विषयावर अधिक जाणून घेण्यासाठी आज आपण कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे ऍडव्होकेट नितीन बोरकर यांना. तर त्यांच्याशी बातचीत केली आहे दिव्या अष्टपुत्री यांनी.
1: नमस्कार श्रोते हो, सोशल मीडिया आपल्या जीवनाचा एक महत्वपूर्ण भाग बनलाय. आता सोशल मीडिया म्हणजे नक्की काय, कारण हा

0: आपण सर्रास ऐकत असतो, तर डिजिटल प्लॅटफॉर्म आणि ॲप्सचा समूह ज्यामुळे आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो, माहिती, कल्पना, फोटो, व्हिडिओज अशा अनेक गोष्टी शेअर करू शकतो. खरं तर सुरुवातीला याचं खूप कौतुक झालं, पण म्हणतात ना अतिपरिचयात आवज्ञा, अगदी त्याचप्रमाणे झालंय. अतिवापर हा घातक ठरू लागला आहे आणि हे आता आपल्या लक्षात यायला लागलंय. त्याचे दुष्परिणाम आपण फेस करतच आहोत. ज्या सोशल मीडियामुळे आपण लांब राहणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात आलो, त्यांच्या जवळ गेलो, त्याच सोशल मीडियामुळे आपण आपल्या जवळ असणाऱ्या नातलगांबरोबर किंवा आपल्या जवळ जे आहेत त्यांच्यापासून लांब होतोय आणि त्यातूनच आपल्या नातेसंबंधांमध्ये दुरावा येऊ लागलाय. आणि याच विषयावर आज आपण बोलणार आहोत आणि यासाठी आज आपल्या बरोबर आहेत ॲडव्होकेट नितीन बोरकर सर. सर, आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर, सोशल मीडियाचा वापर हा अतिरिक्त होतोय आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला जाणवायला लागलेले आहेत. म्हणजे प्रत्येक फॅमिलीमध्ये एखादा तरी प्रॉब्लेम येतो, एखादा तरी प्रश्न निर्माण होतोय, पण असे अनेक प्रश्न आहेत जे आता सध्या आपण फेस करतोय. तर असे कोणते प्रॉब्लेम्स आहेत की या सोशल मीडियामुळे आपल्या नातेसंबंधांवरती कसा परिणाम होतोय?
1: आता सोशल मीडियामुळं दोन प्रकारच्या गोष्टी घडत आहेत, सकारात्मक देखील गोष्टी घडत आहेत आणि नकारात्मक गोष्टी घडत आहेत. पहिले आपण सकारात्मक काय होते ते बघूया. तर सकारात्मक मध्ये सोशल मीडियामुळे ज्यांची कुटुंब हे लांब राहण्यास आहेत, मुलं परदेशात शिक्षणासाठी नोकरीसाठी बाहेर आहेत, त्यांचे आई वडील इथं भारतात राहतात, त्यांना त्यांच्याशी संपर्क ठेवणं सोपं झालेलं आहे. आज व्हिडिओ कॉल ते करू शकतात, त्याचा काहीही चार्ज त्यांना कुठेही लागत नाही. त्याशिवाय सर्वात महत्वाचं जर काय झालं असेल तर सोशल मीडियामुळे लोक जवळ आलेली आहेत. आपण ग्लोबल विलेज हा एक संकल्पना नेहमी आपण वापरात आणतो, तर त्याप्रमाणे सोशल मीडियाने खरंच आपलं जे ग्लोब आहे, जो पृथ्वी आहे, यावरील लोकांना सगळ्यांना जवळ आणलेलं आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांशी संपर्क करून त्यांच्याशी बोलणं अगदी सोपं झालेलं आहे. या उलट काही त्याचे दुष्परिणाम देखील आता समोर यायला सुरुवात झालेली आहे. तर त्याचे सर्वात महत्वाचे जे दुष्परिणाम जर असेल तर माणसा माणसातला जो समोरासमोर जो संवाद होत होता तो पूर्णपणे थांबलेला आहे. आता उदाहरणच जर द्यायचं झालं तर एखाद्याचा घरात वाढदिवस आहे, तर तुमचा ग्रुप असतो, घरातले मेंबर त्यात असतात, नातलग त्यात असतात त्या ग्रुपमध्ये, तर घरातली मंडळी त्या मुलाला डायरेक्ट विश करायच्या ऐवजी त्या ग्रुपवरती विश करतात. हे हास्यास्पद आहे आणि असं होतंय. आणि जर समजा तुम्ही त्या ग्रुपवरती जर त्या मुलाला विश केलं नाही तर तो मुलगा येऊन तुम्हाला विचारणार की का मला का नाही ग्रुपवरती विश केलं.
0: म्हणजे इतकी सवय त्याला आधीपासून झालीये,
1: त्याला ही सवय लागलेली आहे. इवन नातलगांना देखील ही सवय लागलेली आहे. पूर्वी कसं व्हायचं, समजा एखाद्या नातलगाचा वाढदिवस आपण विसरून गेलो, विश केलं नाही पूर्वी म्हणून त्याला काय राग वगैरे येत नव्हता. पण आज जर समजा चुकून तुम्ही कुठल्या तरी कामात अडकला आणि त्याला तुम्ही विश करू शकला नाही तर तो तुम्हाला पुढच्या तुमच्या वाढदिवसाला विश करणार नाही.
0: हो,
1: त्याला एवढा राग येतो
0: कारण त्यानं माझ्या वाढदिवसाला मला विश केलेलं नाहीये.
1: म्हणजे हे किती घातक आहे. तसंच पूर्वी लग्न पत्रिका जवळच्या नातेवाईकांना नेऊन देण्याची प्रथा होती, आज ते व्हॉट्सअपवरती तुम्हाला पत्रिका पाठवतात. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की सोय चांगली आहे, काहीच हरकत नाही, तुम्ही व्हॉट्सअपवरती पत्रिका पाठवता अगदी छान आहे, पण जो जवळीकपणा जो एखाद्याच्या घरी जाऊन जे कनेक्शन निर्माण होतं, त्यांच्याशी बोलून जे कनेक्शन निर्माण होतं, ते व्हॉट्सअपवर नक्कीच होणार नाही. अशा प्रकारचे दुष्परिणाम आपल्याला दिसू लागले. तसंच आता सर्वात आणखीन एक महत्वाचा प्रॉब्लेम जो आहे तो टीनेजर्समध्ये आहे. जे टीनेजर्स आहेत आणि त्याही पूर्वी जी 6वी 10-12 वर्षाची जी मुलं आहेत त्यांच्या हातात मोबाईल आलेला आहे. चांगल्यातले चांगले मोबाईल आई वडील घेऊन देतात, ते शाळेमध्ये बघतात की आपल्या मित्राकडे कुठला मोबाईल आहे, त्याचा त्यांना तो हेवा असतो. त्याप्रमाणे आपले आई वडील देखील त्यांचे हट्ट पुरवतात, मोबाईल त्यांना देतात. आता त्या मोबाईलमध्ये ती लोक नक्की काय बघतात
0: हे बघायला खरं तर पालकांना बऱ्याचदा वेळच नसतो.
1: हा, वेळ नसतो आणि वेळ नसतो म्हणण्यापेक्षा त्यांना इंटरेस्ट नसतो. आता कसं आहे, मुलं मोबाईलमध्ये आता आपल्याला माहिती आहे की अशा प्रकारचे व्हिडिओ अशा प्रकारचे कंटेंट क्रिएट केले जात आहेत जे समाजाच्या दृष्टीने योग्य नाही. यासाठी आपण शासनाकडे कायद्याकडे हे नंतर बघूया, पण त्याआधी आज चांगले संस्कार घडवणं हे

प्रत्येक आई वडिलांचं आजी आजोबांचं कर्तव्य आहे, ते त्यांचं कर्तव्य पार पाडतायत का हे बघणं फार महत्त्वाचं आहे. जे कंटेंट्स क्रिएट केले जात आहेत, आता एक महत्त्वाचं जर उदाहरण द्यायचं झालं तर ट्रोलिंग किंवा एखाद्याचा अपमान करणे, म्हणजे ट्रोलिंगला जर साध्या मराठी भाषेत जर बोलायचं झालं तर एखाद्याचा अपमान करणे. आता अपमानामध्ये आनंद मिळवणे हा विषय सुरू झालेला आहे. हा सूर्य आनंद मिळतोय तोही घेतला जातोय, आणि तो तेवढ्याच पुरता मर्यादित राहत नाही आहे, तर त्याच्यामध्ये विभत्स प्रकार सुरू झालेत. काही गोष्टी न्यायालयापर्यंत सुद्धा आता सध्या काही काळात गेलेल्या आहेत. असे काही गोष्टी बोलल्या गेल्या सोशल मीडियावरनं की ते न्यायालयापर्यंत विषय तो जाऊन पोहोचला. म्हणजे इतक्या खालच्या स्तराला आपण गेलेलो आहे का समाजात, तर हे किती वाईट आहे. याचे परिणाम मुलांच्या मनावरती, बाल मनावरती काय होतात सांगा, त्याची कल्पनाच करू शकत नाही माणूस. पुढे जाऊन हीच मुलं चांगली नागरिक होणार आहेत का. एकंदर मुलांवरती संस्कार का केले जातात, तर ते चांगले नागरिक व्हावे म्हणून. पुढे जाऊन त्यांनी देशाला या हातभार लावला पाहिजे, आणि तेच जर तुमचे होत नसतील तर या सोशल मीडियाचा काय उपयोग. जे फायदे आहेत नक्कीच बाबा, सोशल मीडियामुळे एज्युकेशन सुद्धा मिळायला लागले आहेत. जे मुलं लांब लांब राहतात, कुठं खेडोपाडी राहतात, दूर दराजी एरियामध्ये राहतात, त्यांना एज्युकेशन घेणं देखील त्यामुळे सोपं झालेलं आहे. बरेचसे एज्युकेशनल व्हिडिओज त्यावर अवेलेबल आहेत. ह्या गोष्टी करणं वेगळं. आता माझ्याच बाबतीत जर एक उदाहरण द्यायचं झालं तर मध्ये मी कुंभमेळ्याला गेलो होतो. तर साधारण 7 दिवसासाठी मी कुंभमेळ्याला गेलो, तर मी कुठेही कुठल्याही ट्रॅव्हल एजंट मदत घेतली नाही. मला मदत कशाची झाली, सोशल मीडियाची. ती कशी झाली, मी ज्या ज्या ठिकाणी गेलो, मी प्रयागलाच गेलो असेल, मी अन्य ठिकाणी दिल्ली वगैरे या ठिकाणी गेलो, तर या ठिकाणी राहण्याची सोय कुठे आहे, या ठिकाणी खानपान कुठलं चांगलं आहे, या ठिकाणी कसं अफोर्डेबल परिस्थितीमध्ये आपल्याला राहता येईल, हे सगळं मला सोशल मीडियावरती कळालं. कुठले हॉटेल्स चांगले आहेत ते बुक केले तर मला कसं चीप पडेल, या सगळ्यांची माहिती मला सोशल मीडियावर मिळाली. ह्या गोष्टी ह्या महत्वाच्या आहेत. सोशल मीडिया आपल्याला नाकारताच येणार नाही. सोशल मीडिया ही गरज झालेली आहे आज. ती गरज ही फायद्यासाठी व्हायला पाहिजे, समाजाच्या फायद्यासाठी, कुटुंबाच्या फायद्यासाठी, आपल्या फायद्यासाठी ही झाली तर खूप छान. पण ही जर नकारात्मक गोष्टींना जर प्रोत्साहन देत असेल तर या सोशल मीडियाचा काहीच उपयोग होणार नाही. सोशल मीडियावरचे जे ऍप आहेत ते बरेचदा मुलं जी असतील किंवा टीनेजर्स जे असतील त्यांना आकर्षित करतात. आज मित्र मैत्रिणींमध्ये जाऊन मैदानात खेळणे हे जवळजवळ बंदच झालेलं आहे. जी मुलं आहेत ती दिवसभर एकतर मोबाईलला चिटकलेली असतात, नाही तर मोबाईलवर गेमिंग कर खेळणे हे त्यांचं टाइमपास झालेलं आहे. आपल्या लहानपणी आपण मैदानी खेळ खेळत होतो, आपल्या लहानपणी कुठला सोशल मीडिया हा विषयच नव्हता, त्यामुळं आपल्या सर्वांगीण विकासाला, बौद्धिक असेल शारीरिक असेल, तर ते मदत करत होतं. आता ती गोष्ट राहिलेल्या नाहीत. पालक म्हणतात की बाबा मुलांना जेवायला सुद्धा तयार नाही, जर मोबाईल दाखवला नाही, त्यावर काहीतरी कार्टून वगैरे दाखवलं नाही तर ते जेवायला देखील तयार नाही आहेत. नातेसंबंधामध्ये जर बघितलं तर पती पत्नी सर्वात महत्वाचं. पती पत्नीमध्ये संवाद हा असणं गरजेचं आहे. आज सोशल मीडियामुळे काय झाले की अशा काही रील्स तयार होतात ज्याच्यामध्ये एखाद्याची लाईफस्टाईल खूप छान आहे असं दाखवलं जातं. ती लाईफस्टाईल ह्या लोकांची नसते, त्याच्यावर हेवे दावे होण्याची शक्यता असते. तसंच अति जो दिवसातला जो आपला वेळ आहे, मोलाचा वेळ आहे, तो आपण किती द्यायचा सोशल मीडियाला हेही ठरवणं गरजेचं आहे. आज माझ्या पाण्यात असे केसेस देखील आलेले आहेत की ज्याच्यामध्ये नवरा असो किंवा बायको असो हे मला वेळ देत नाही आहेत, आणि दिवसभर ते OTT वरती सिरियल बघणे, सोशल मीडियावरती व्हॉट्सअपवर चॅट करणे ह्याच्यावरच वेळ घालवत आहेत. यामुळे होतंय काय की त्या दोघांमधला परस्पर जो संवाद व्हायला पाहिजे तो होत नाहीये. अशा कारणांमुळे भांडणं वाढायला आलेली आहेत. आता हे छोटं कारण नाही आहे. पूर्वी जी घटस्फोटाची कारणं होती ती अगदी बाबा एखाद्या मुलीवरती अत्याचार होतोय, क्रूरपणे वागवलं जातंय,

0: मागितला जातोय, मानसिक छळ होतोय, अशी कारणं आपण पाहिलेली आहेत घटस्फोटाची. पण आता हे नवीन कारण आता सोशल मीडियामुळं तयार व्हायला लागलेलं आहे समाजात. घटस्फोट होत आहेत म्हणण्यापेक्षा त्या घटस्फोटाकडे ते वळत आहेत, म्हणजे हे कितपत योग्य आहे समाजासाठी? आज असं झालेलं आहे की सोशल मीडियामध्ये कंटेंट क्रिएट करण्यासाठी सुद्धा नवरा बायकोमध्ये कॉम्पिटिशन लागलेलं आहे. बरेचदा असे कंटेंट क्रिएट केले जातात की ही मुलगी अशी असू दे किंवा नवरा असू दे, म्हणजे त्यांना ते स्वतःचे कंटेंट बघून म्हणजे काहीच वाटत नाही, म्हणजे हे योग्य आहे अयोग्य आहे ह्याचं काही शहानिशा न करता कंटेंट केले जात आहेत. ह्याच्यावर कुठेतरी आळा बसणे, कुठेतरी एक लगाम बसणे फार गरजेचं आहे. यामध्ये भर कशाची पडते तर ज्या ओटीटी वरती सिरियल्स येतात त्याच्यामध्ये दाखवले जाणारे कंटेंट हे बरेचदा समाजासाठी योग्य दिशा देणारे नसतात. त्याच्यामधने बरेचदा व्यभिचार दाखवला जातो, त्याच्यामधनं क्राईम दाखवला जातो. ह्या ज्या गोष्टी होत आहेत समाजात ह्या सगळ्या, तसंच त्याच्यामध्ये मेन म्हणजे पोर्नोग्राफी सुद्धा त्याच्यामध्ये प्रमाणात आलेली आहे. याचा परिणाम लहान मुलांवरती, टीनेजर्सवरती, पती पत्नींवरती इतका झालेला आहे की त्याच्यामुळे दुष्परिणाम आता समोर हळूहळू यायला लागलेले आहेत. ते न्यायालयात आम्हाला दिसतात, कौटुंबिक न्यायालयामध्ये येणाऱ्या प्रकरणांमध्ये हा सोशल मीडियाचा रोल हा खूप महत्वाचा झालेला आहे.
1: त्यानंतर आपल्या समाजामध्ये आणखीन एक महत्वाचं नातं म्हणजे पालक आणि मूल.
0: बरोबर.
1: त्यातही खूप दुरावा निर्माण झालाय किंवा त्यातही बिनस्त हे आपल्या लक्षात आलंय, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: आता पेरेंट्स आणि मुलं जर बघितलं तर आता वर्किंग पेरेंट्सची संख्या वाढलेली आहे.
1: बरोबर.
0: आता होतं काय, वर्किंग पेरेंट्स जे असतात त्यांना त्या मुलांना हवा तेवढा वेळ देणं जमत नाही. बरेचदा न्यूक्लिअर फॅमिली असते, आजी आजोबा देखील त्यांच्या सोबत नसतात. मेनली जे मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत ह्यामध्ये ह्या प्रॉब्लेम सर्वात जास्त दिसून येतात. मग अशा वेळेस काय होतं, ती मुलं जी आहेत त्यांना मोबाईल घेऊन दिले जातात. दोघंही कमवत असल्यामुळं आर्थिक कसलीच चणचण नसते, त्यांना मोबाईल घेऊन दिले जातात. ते मोबाईलमध्ये ते काय कंटेंट बघत आहेत किंवा ते काय करत आहेत याचं आई वडिलांना काहीच माहीत नसतं. अशातनं जे बरेच जे क्राईम्स घडत आहेत, आता काय होतं बरेचदा एखाद्याला आपण मेसेज पाठवतो, एखाद्याची फ्रेंडशिप घेतो. आता मी हे पण ऐकलेलं आहे, इवन आपण पाहतो म्हणजे कधीतरी पेपरांमध्ये वगैरे येतं की बाबा सोशल मीडियावरती मैत्री झाली आणि त्याचं रूपांतर लग्नात झालं. हे नंतर कळतं की बाबा आपल्या विचारसरणीत, आपल्या सामाजिक बांधणीमध्ये फार फरक आहे. सोशल मीडियावर तुम्हाला हे कळणारच नाही की आपण एकत्र कायम राहू शकू का नाही. त्याच्यावरची जी ओळख झाली असती ती काही महिन्यांची काही दिवसांची असते. ज्या माणसाला तुम्ही कधी बघितलेलंही नसतं बरेचदा त्यांना तुम्ही कधीतरी जाऊन भेटता आणि त्याचं रूपांतर प्रेमात होतं. पण सोशल मीडियावरचे ज्या गप्पा आहेत त्या खऱ्या जीवनात चालत नाहीत. मग अशी जे जोडपे आहेत त्यांचं घटस्फोट होण्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. तसंच आता झालंय काय की मित्रमैत्रिणी आपल्याला का हव्या आहेत, मित्रमैत्रिणी कशासाठी लागतात? तर बाबा आपलं सुखदुःख काय असेल ते शेअर करण्याचं सर्वात उत्तम साधन आई वडिलांनंतर जर कोण असेल तर ते मित्रमैत्रिणी.
1: बरोबर.
0: आता होते काय, सुखदुःख शेअर केली जात नाहीयेत. नको ते फोटोज, नको ते व्हिडिओज, हे देखील शेअर केले जातात. ह्याचा परिणाम काय होतोय, ह्या जे नको ते व्हिडिओ किंवा नको ते फोटोज जे शेअर केले आणि ते जर व्हायरल झाली, सायबर गुन्हा येतो. एखादा जर समजा तुम्ही चुकीचे व्हिडिओ किंवा रील्स, दुसऱ्याचे फोटोज व्हिडिओज जर तुम्ही शेअर केले तर तो गुन्हा आहे.
1: बरोबर.
0: आणि असे गुन्हे घडतायत समाजात.
1: हो, आपण अनेक अशा केसेस पेपर मध्ये वाचतोय.
0: हा, पेपर्स मध्ये देखील वाचतो आणि हे आपल्या समोर दिसतंय आपल्याला सरळ सरळ. तरी ह्या सर्वांसाठी आळा करण्यासाठी कायदे केलेले आहेत. ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट केलेला आहे, त्याच्यानंतर सायबर लॉज आहेत, इतर देखील लॉज आहेत. पण होतंय काय की एखाद्या गोष्टीचा गुन्हा घडल्यानंतर त्याला शिक्षा करण्यापेक्षा हा गुन्हा घडू नये यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. यामध्ये कुटुंबाचा जो रोल आहे, सहभाग आहे, तो सर्वात महत्वाचा. मुलांना काय दाखवावं, किती वेळ त्यांनी मोबाईल बघावा, ह्याचं

0: काहीतरी कुठेतरी टाइम टेबल तुम्ही आखून देणं गरजेचं आहे आई वडिलांनी. आणि परत झाले काय, पूर्वीचे आजी आजोबा पण जे होते कुटुंबामध्ये त्यांचा रोल काय होता, तर संस्कार घडवण्यामध्ये त्यांचा फार महत्वाचा रोल होता. आजकाल काय झाले, हल्ली आजी आजोबा देखील सोशल मीडियाच्या ऍप वरती बिझी असतात हे आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे
1: घरोघरी.
0: आपण समजू शकतो की त्यांचं रिटायरमेंटला आलेले आहेत ते त्यांचं मनोरंजन करून घेत आहेत. त्यांना माहित आहे की त्यात काय बघायचं काय नाही, ते चांगल्याच गोष्टी बघतायत, नक्कीच बघतायत चांगल्या गोष्टी. पण होतंय काय, ते नातवंडांना वेळ देऊ शकत नाहीये त्यामुळे. मी म्हणणार नाही की त्यांनी स्वतःचं मनोरंजन सोडून त्यांनी नातवंडांकडे द्यावं, पण दिवसातनं कमीत कमी एक अर्धा तास एक तास ते नक्कीच नातवंडासाठी काढू शकतील. पूर्वीचे आजी आजोबा नातवंडांना शुभंकृती माळा शिकवत होते, त्यांना पाढे शिकवत होते संध्याकाळी. हे चित्र आता कुठंच म्हणजे बघायला मिळत नाहीये किंवा फार कमी झालेलं आहे. ह्याचा परिणाम देखील समाजावर होतोय. आपण आई वडिलांनाच दोष देऊ शकत नाही.
1: बरोबर.
0: जेव्हा कुटुंब जो आहे तो समाजाचा बेस आहे, आणि समाजाचा बेस जर कुटुंब असेल तर कुटुंब जर चांगलं जर संस्कारी नसेल तर समाज होण्याचं काहीच कारण नाही.
1: एकंदर सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे असं आपण म्हटलेलं आहे, आणि त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत हे सरांकडनं आपण ऐकलेले आहे आताच. श्रोते हो, सोशल मीडियामुळे अनेक संबंधांमध्ये ताणतणाव निर्माण होतोय, त्याविषयी आणि आणखीन बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला जाणून घ्यायची आहेत, पण पुढच्या आठवड्यात.
2: श्रोते हो, सोशल मीडिया वाईट नाही, पण त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणात केला जातो हे महत्वाचं आहे. नातेसंबंध जपण्यासाठी विश्वास, संवाद आणि वेळ हे घटक आवश्यक आहेतच, पण सोशल मीडियाचा वापर संयमानं, जबाबदारीनं आणि मर्यादित ठेवला तर तो नात्यांसाठी पूरक ठरू शकतो, नाहीतर दुरावा निर्माण करणारा घटकही ठरू शकतो. श्रोते हो, आत्ताच आपण सोशल मीडियामुळे नातेसंबंधांवर होणारा परिणाम याविषयी ॲडव्होकेट नितीन बोरकर यांच्याशी दिव्या अष्टपुत्रे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. हा होता या बातचितीचा पहिला भाग. याचाच दुसरा भाग आपण ऐकूया याच वेळी याच कार्यक्रमात, पण पुढच्या रविवारी. तोपर्यंत अंजर मुजावरला निरोप द्या. नमस्कार.

कायद्याविषयी बोलू काही सादर करते डॉक्टर दीपक ठमके. कायद्याविषयी बोलू काही

0: हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
2: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
2: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
1: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा. यासाठी
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजारामरोड, कोल्हापूर.
1: फोन 940-440-8000.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा कोल्हापूर दर्पण कार्यक्रम ऐकायलाच हवा. सकाळी 7:15 वाजता खात्रीशीर माहितीसह सुमधुर गाणी कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.
1: श्रोतेहो, हजारो आवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा आमच्या गाणं मनातलं या फोन इन कार्यक्रमात. त्यासाठी आज सकाळी 10:30 तुम्ही फोन करू शकता. फोन करण्यासाठी आमचा नंबर आहे 02-31-2-65-26-24. वेळ आणि क्रमांक पुन्हा एकदा लक्षात घ्या, आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत फोन करू शकता 02-31-2-65-26-24 या नंबरवर. अवश्य फोन करा, आपलं मत मांडा.
2: श्रोते हो, माझे जीवन गाणे या कार्यक्रमात या सोमवारी आपण ऐकणार आहोत डॉक्टर रामचंद्र साधू अडसूळ यांचा जीवन प्रवास. तेव्हा अवश्य ऐका सोमवारी 11 मे रोजी सकाळी 10:30 कार्यक्रम माझे जीवन गाणे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: तुमच्या मनात तुमचे जीवन संपवण्याचे विचार येत आहात का? तुम्ही हताश आणि मार्ग शोधण्यात असमर्थ आहात? मदतीसाठी 1-4-4-1-6 वर टेलिमानसशी संपर्क साधा.
1: श्रुतीहो, थोड्याच वेळात आपली आवड आणि त्यानंतर 10:30 लोकसंगीत आपण ऐकू शकाल. ऐकत रहा आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र FM बँड 102.7 मेगाहर्ट्सवर.

यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलंय FM बँड 102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, आमच्या प्रसारण कक्षातील घड्याळात 10 वाजलेत. ज्या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेनं वाट बघत आहात तो कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत आपली आवड.

आपली आवड। हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना सस्नेह नमस्कार आणि कार्यक्रमात स्वागत। श्रोते हो, भरपूर अशी पत्रं आलेली आहेत, बघूया आज श्रोते कोणती आवड कळवलेली आहे आणि कोणाला कोणतं गाणं ऐकायचं आहे।

श्रोते हो, अभंगांपासून लावणीपर्यंत, बालगीतापासून प्रेमगीतांपर्यंत, लोकसंगीतापासून शाहिरीपर्यंत सर्वच काव्यप्रकार समर्थपणे हाताळणारे प्रतिभावंत गीतकार जगदीश खेबुडकर यांचा आज जन्मदिन आहे. त्यांच्या नावावर 3,500 कविता, 2,500 जास्त गाणी, 25 पटकथा आणि संवाद, तसंच 50 लघुकथा, 4 नाटकं

चार दूरचित्रवाणीवरील मालिका, मालिका गीतं असं सर्व काही जमा आहे. अशा प्रतिभावंत गीतकाराच्या आज रचना ऐकूया आणि आपण त्यांचं स्मरण करूया. कार्यक्रमात सुरुवातीला जगदीश खेबुडकर यांची रचना ऐकूया. संगीत आहे राम कदम यांचं. लक्ष्मी या चित्रपटातलं हे गाणं गायलं आहे उषा मंगेशकर, सुरेश वाडकर आणि सहकलाकारांनी. या गीताकरता आवड कळवणारे पत्रप्रेषक आहेत निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघ महे येथून एकनाथ इंगवले, ओमकार इंगवले, उदय माने, मुक्काम पोस्ट बस्तवाड इथून विजयकुमार स्वामी, आयेशा, रमजान डफेदार. धूमधडाका रेडिओ श्रोता संघाचे सदस्य आहेत रमेश डावकरे, अनिल कुंभार, सुधीर समीक्षा, अथर्व अविरा, आरव सुहास लोले, शानू विश्वास, निर्मला आणि गजनन लोले, संग्राम चौक इचलकरंजी, संपत्ती खेमलापुरे, राणी अंकिता खेमलापुरे, तानाजी खेमलापुरे, अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे, मुक्काम पोस्ट दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूरचे श्रोते, चांदनी चौक सांगली येथून सक्षम श्रेणीक ज्योती अजित चव्हाण, लता राजाराम चव्हाण, हर्षवर्धन पाटील तुंग, रोहिणी पाटील, मेघा पाटील तसंच रंजना पाटील, अर्शद अली सनदी, सदीन अली सनदी कबनूरचे श्रोते, शहाबाज नायकवडी, सादिया नायकवडी, रजीना नायकवडी, शबीर नायकवडी रुईचे श्रोते, दक्ष मुर्गी मुतनाळचे श्रोते, तेजस प्रतीक्षा वैशाली आणि दत्ता चौगुले दोनवडे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूरचे श्रोते. त्याचबरोबर त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघाचे सदस्य आहेत श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव, भूषी भक्तिभूषण नामदेव, आकाशकुमार अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, सोनाली, गीतांजली सयाजी वरुटे, मुक्काम पोस्ट हसूरदुमाला तालुका करवीर जिल्हा कोल्हापूरचे श्रोते, कार्तिक अर्पित अनुराधा, आकाश शिंदे मुक्काम पोस्ट कंदलगावचे श्रोते आहेत, गवई रेडॉ श्रोता संघ घाटी घंटाजीवरून सर्वेश सर्वरी, शौर्य सानवी, सपना लीना, भारती आरती बंटी आणि समस्त गवई परिवार, ऐकूया आपली आवड.

0: कोल्हापूर।
1: पुन्हा पुन्हा ऐकावीत अशी सदाबहार गाणी ऐकवत आहे कोल्हापूर आकाशवाणी। श्रोते हो, यानंतर ऐकूया आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या युगुलस्वरात। ही रचना जगदीश खेबूडकर यांची, संगीत आहे सुधीर फडके यांचं, चित्रपट चंद्र होता साक्षीला। या गीताकरता आवड कळवणारे पत्रप्रेषक आहेत सुप्रिया, ओमकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक्षा, सरिता आणि प्रकाश सुतार, बनाचीवाडी, तालुका राधानगरी। जांबरून अर्धपूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, सांधवी जोशी। परभणीहून गणेश हरगावकर। मैत्री श्रोता संघाचे सदस्य आहेत सुरेश रामू साबळे, शांतीनाथ सुतार, रेखा सागर साबळे, अलका दयानंद साळवी, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, मेघा सुभाष सातवेकर, वंदना आळवेकर, मंगल पवार, एकनाथ कुंभार लिंगनूर, उत्तम आणि संतोष कसलकर, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूरचे श्रोते। चंद्रशेखर पाटील, विमल पाटील, पूजा पाटील, सागर पाटील, राजू मिठारी, बाबासो फुगे, त्याचबरोबर आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी, अनिल वागवेकर, मुक्काम पोस्ट बालिंगा, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर, संजीवनी सुयोग सुजाता, सुरेश कुलकर्णी, विद्यानगर कवठे मांगाळचे श्रोते, ओमकार आणि माधुरी, सतीश कोथमिरे राधानगरीचे श्रोते, शिवानी कांबळे अलाहाबाद, दीपाली, अमोल सुला, एकनाथ डी कांबळे मौजे सांगाव, तालुका कागलचे श्रोते, त्याचबरोबर सुधाकर राजे जाधव, प्रशांत राजे जाधव, जगुताई राजे जाधव, साक्षीताई राजे जाधव, संचित वायाळ, प्रथमेश देशमुख, स्वाती देशमुख, प्रणाली देशमुख, सानवी देशमुख, हे आहेत कराडचे श्रोते। वारणा रेडिओ श्रोता संघाचे सदस्य आहेत विजय चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, माई इंदुलकर, अंकित चव्हाण, अनिकेत चव्हाण। कल्याणचे श्रोते आहेत डॉक्टर सूरज सुर्वे, नमिता सुर्वे, प्रकाश सुर्वे। धायरी वडगाव येथून विजय कांबळे, बेबी शौर्या, श्रेयस कांबळे, अंकिता कांबळे। रमाबाई कॉलनी घाटकोपर मुंबई येथून वैभव चव्हाण, अभिर चव्हाण, भीमराव चव्हाण आणि सुजाता चव्हाण। ऐकूया आपली आवड।

श्रोतेहो, सदाबहार गाणी ऐकवत आहे कोल्हापूर आकाशवाणी. कार्यक्रम सुरू आहे आपली आवड. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उषा मंगेशकर आणि सहकलाकारांच्या आवाजात पिंजरा या चित्रपटातलं गीत. संगीत आहे राम कदम यांचं, गीतकार आहेत जगदीश खेबुडकर. या गीताकरता आवड कळवणारे पत्रप्रेषक आहेत मुक्काम पोस्ट हिप्परसोगा तालुका ओसा जिल्हा लातूर येथून उस्मान शेख फौजी, सायरा बानू शेख, दस्तगीर शेख, फैजनबी शेख, शाकिर शेख, इस्लानबी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमरन शेख, सानिया शकील पठाण वळसंगी, बिस्मिल्ला शेख, गदर शेख आणि निलोफर शेख हिप्परसोगा तालुका बोलोली जिल्हा नांदेड येथून चांदनी अयुब सय्यद, बाळराजे अमन सय्यद, मिहिरा सय्यद, देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास पाटील, नारायणी पाटील, तुकाराम पाटील सोन्याची शिरोली, बाजीराव ढेरे शाहूनगर परिते, सोनाली रणजित बारड, दीपक तोडकर बारडवाडी राधानगरीचे श्रोते, मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव येथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ, गजानन घायाळ, संगीता काशीनाथ, रेशमा, अंकुश, विराज, अर्जुन, चेतना, वनिता भिकाजी गायकवाड, मुक्काम पोस्ट वरणगे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूरचे श्रोते, डोंगरगाव येथून राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी अनुष्का आणि तन्मय गजभिये, राजाराम गायकवाड, श्रेयस, सुयश, संस्कृती, शिवज्ञा, शिवशंभू, शिया पिया, सोनम, राज पेंटर, आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड, अभि, अदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरणगे कसबा बावडाचे श्रोते, सुशीला विलास दावणे कागल, सुभाष मिणचे शिरढोण, सचिन किलेदार भडगाव, शशिकांत पाटील कुरुंदवाड, श्रीनिवास कांबळे यड्रावचे श्रोते, महादेवराव डोंगळे मुक्काम पोस्ट घोटवडे तालुका राधानगरीचे श्रोते, त्याचबरोबर अमोल इंगळे, अर्चना इंगळे, सर्वेश इंगळे, अरव इंगळे, रणवीर, अधिरा आणि समस्त इंगळे परिवार हे आहेत चिलथवाडी इथून. ऐकूया आपली आवड.

आली आली सुगी म्हणून चालले बेगी बेगी गोष्ट नाही सांगणे जोगी।

0: श्रोते हो, माझे जीवन गाणे या कार्यक्रमात या सोमवारी आपण ऐकणार आहोत डॉक्टर रामचंद्र साधू अडसूळ यांचा जीवन प्रवास। तेव्हा अवश्य ऐका सोमवारी 11 मे रोजी सकाळी 10:30 कार्यक्रम माझे जीवन गाणे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
1: श्रोते हो, नितांत सुंदर गाणी ऐकवत आहे कोल्हापूर आकाशवाणी। कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या युगुलस्वरात धाकटी बहीण या चित्रपटातलं गीत। ही रचना आहे जगदीश खेबुडकर यांची, संगीत आहे सुधीर फडके यांचं। या गीताकरता आवड कळवणारे पत्रप्रेषक आहेत जळगाव सोमनाथ जिल्हा जालना येथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर जळगाव, वैष्णवी जगदाळे, हरसूल सांगवी छत्रपती संभाजीनगर, वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा छत्रपती संभाजीनगर, मेघराज युवराज कोलते रिघोरी देवी, रुद्र कोळेकर वाकुळणी तालुका बदनापूर, अभिजित गवाणकर राही, सरिता गवाणकर, प्रिन्स एकांश गवाणकर हे आहेत उमरखेडीतले श्रोते, बदलापूर मुंबई येथून सिद्धांत गवाणकर, प्रणिता गवाणकर, वैशाली शैलेश गवाणकर, श्वेता सुमित गवाणकर, ध्वनी गवाणकर परी हे आहेत नागपूरचे श्रोते, पांडुरंग सातप्पा, बाजीराव टिपुगडे, सानिका ज्योतिराम खांडेकर सोन्याची शिरोली, शनिवार पेठ बीड शहर इथून पी बी कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ कुलथे, वल्लभ कुलथे, श्रावणी कुलथे, प्रथमेश कुलथे।

अंजू शनिराज रवी, छाया चौगुले तानाजी चौगुले, उजळाईवाडी तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूरचे श्रोते. फकीरा रेडिओ श्रोता संघाचे सदस्य आहेत रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश आकाश, रश्मी रंजना, गबरू पैलवान थोरात. दयानंदनगर नांदेडचे श्रोते आहेत प्रकाश जैन, तिरुपतीनगरचे श्रोते आहेत संगीता जैन, सूरज जैन. त्याचबरोबर नवीन श्रोते सहभागी झालेले दिसत आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. प्रसन्जित धोंडे, श्रीधर धोंडे, मंगल धेंडे, प्राजक्ता धनरेस, मयंक अमित लाटे, रिद्धी अमृता कांबळे, रितिक्षा, आशिष धेंडे, अतुल धेंडे, स्वराज धेंडे, अभिदीप धेंडे, स्वराज धेंडे, अजित धेंडे, आरती धेंडे, ऋतुजा धेंडे, अथर्व धेंडे, दादासाहेब धेंडे, शुभांगी धेंडे आणि समस्त धेंडे परिवार, मुक्काम पोस्ट साळवज,

धेंडे, अभिदीप धेंडे, स्वराज धेंडे, अजित धेंडे, आरती धेंडे, ऋतुजा धेंडे, अथर्व धेंडे, दादासाहेब धेंडे, शुभांगी धेंडे आणि समस्त धेंडे परिवार, मुक्काम पोस्ट साळवज, तालुका तासगाव, जिल्हा सांगलीचे श्रोते आहेत. त्याचबरोबर हे श्रोते आहेत टी डी मल्होत्रा, प्रतीक्षा मल्होत्रा, ऋतिक मल्होत्रा, अनिल शर्मा, जयवीर सिंग ठाकूर, डॉक्टर अमनदीप कालका. ऐकूया आपली आवड.

वैदेही मोरे या श्रोत्यांनी देखील आवड कळवली होती. त्याचबरोबर नारायण खर्चे, ललिता खर्चे, परी खर्चे, गणेश कार्तिक खर्चे, देविका कुमार चौधरी, स्वाती प्रयाग चौधरी, मालती चौधरी आणि खुशी वाणी, प्रकाश जोंधळे, आरती जोंधळे हे आहेत गौतमनगर नांदेडचे श्रोते. या गीताबरोबरच आणि या सर्व श्रोत्यांच्या पत्रांबरोबरच सर्व श्रोत्यांना धन्यवाद देऊन आजचा आपली आवड हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. अनुमती द्या. नमस्कार.

श्रोते हो, याच सदाबहार अशा गीतासाठी आवड कळवणारे आणखीन काही पत्रप्रेषक. कात्रज पुणे येथून महेश हजारे, मितांशू हजारे, आदित्य हजारे, इचलकरंजी येथून वसंतजी हजारे, प्रमोद हजारे आणि हजारे परिवार. सेनापती कापशी येथून ऋषिकेश, पौर्णिमा, तेज, विद्या, सुवर्णा, बाजीराव तेलवेकर, सूर्यकांत चव्हाण, ज्योती काळेबेरे. लक्ष्मणभाऊ लोखंडे, रुक्मिणी लोखंडे, भगवान लोखंडे, सुशीला लोखंडे, पूनम लोखंडे, अभिनव लोखंडे, सर्वेश लोखंडे, नम्रता लोखंडे, आनंदा लोखंडे, अंजली लोखंडे, विजय नाईक कारदगा, कुमार खोत, नंदिनी खोत, नेरली तामगाव येथून शंकर मोरे, रंजना मोरे, वरद मोरे आणि

श्रोते हो, आपली आवड आणि आपकी पसंद या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण पत्र पाठवू शकता। त्यासाठी आमचा पत्ता आहे, आपली आवड, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, सरदार कॉलनी, ताराबाई पार्क, कोल्हापूर, पिन 416003। तेव्हा सुवाच्य अक्षरात आपण पत्र पाठवू शकता। अवश्य पत्र पाठवा आणि पत्राद्वारे या कार्यक्रमात सहभागी व्हा।

आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आम्ही आपल्याशी बोलत आहोत FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. श्रोतेहो 10:30 प्रसारित करत आहोत लोकसंगीत. आज लोकसंगीताच्या कार्यक्रमात जयंती सहस्त्रबुद्धे यांनी सादर केलेलं संस्कार आणि संस्कृती याविषयीचं प्रवचन ऐकूया.

हा रुद्रातील मंत्र आपल्याला काय सांगतो पाहूया. इडा भूदेवी देवांना आवाहन करते आहे. हे पृथ्वी माते, माझे मनोगत शुभ आहे. मी शुभ निर्माण करणार आहे, म्हणून माझे तू रक्षण कर. तुझ्या आशीर्वादाने माझी सर्व कार्य शोभायमान होवोत. माझ्या हातून होणारे व्यवहार सुमार्गाने होण्यासाठी मला उत्तम संस्काराची कास धरली पाहिजे. असे हे संस्कारमय जीवन जगण्याची रीत अहो म्हणजेच संस्कृती. तो संस्कार आणि ती संस्कृती म्हणजे ही दोघं जुळी भावंडच नाहीत का? आपल्या संगतीमध्ये सदैव राहावीत असंच आपणास वाटणं अगदी स्वाभाविक आहे. या दोघांबरोबर सुखानंदानं यात्रा करायला निश्चितच आवडेल आपणाला. संस्कार म्हणजे तरी काय हो पाहूया की. क्रूधातू संस उपसर्गला गुण संस्कार शब्द बनला. मन शुद्ध ठेवून चांगलं कर्म करत राहणं

आपल्या ठिकाणी असलेली वैगुण्ये दूर करणे. जगतचालक परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली. सर्व प्राण्यात मनुष्य हा बुद्धीने आणि सामर्थ्याने आणि कर्तबगारीने श्रेष्ठ असा आहे. म्हणून त्याच्या मागे कर्म मार्ग रितसरपणे लावून दिलेला आहे. पहा, ही कर्म सुव्यवस्थित चालावीत म्हणून नियमांची सांगड घालून दिलेली आहे. मनुष्य प्राण्याला शोभेल असाच व्यवहार त्याच्या हातून झाला पाहिजे. नीचपणाची कृत्ये त्याच्या हातून घडू नयेत. प्रत्येक येणारा विचार सुमार्गानेच चालला पाहिजे. अशा प्रकारची जी नियमबद्ध आखणी जी केलेली असते ना, त्यास संस्कार म्हणतात. संस्कारयुक्त विचार बनले ते आपले शरीर, वाणी, मन ही शुद्ध होतातच. आत्मज्ञान मिळविण्याचा सुकर मार्ग निर्माण होतो. मानवाच्या ठिकाणी सद्गुणांचा विकास होणे हे अगत्याचं आहे. त्याचे संवर्धन झालं की दोषांचे निराकरण आपोआपच होतं. हे ज्या क्रियेमुळं केलं जातं ना, त्या क्रियेस म्हणायचं संस्कार. भगवान याज्ञवल्क्य म्हणतात,

क्षमा हा धूळ बसलेला आरसा आहे, अगदी तो खूप मळलाय, तर त्याच्यामध्ये आपलं मुख चांगलं स्पष्ट दिसेल का हो? अगदी तसंच, संस्कारानं आपलं अंतःकरण आधी शुद्ध आणि पवित्र झालं पाहिजे, मगच आपल्याला आत्मज्ञान होणं शक्य होणार आहे. म्हणून मनावर सुसंस्कार झाले पाहिजेत. संस्कारक्षम आचरणाने वागणाऱ्या मनुष्याची संसार यात्रा सुखी समाधानी होतेच, शिवाय त्यास दीर्घायुष्यही मिळते. संस्काराचे दोन प्रकार आहेत हा. संस्कार या शब्दाच्या प्रारंभी सु आणि कु ही दोन अक्षरं लावली की झाला बघा सुसंस्कार आणि कुसंस्कार. जसे जोड शब्द असतात की नाही, सुखदुःख, खरं खोटं, पास नापास, हजर गैरहजर, अगदी तसंच. काही माणसं सत्यवचनी असतात तर काही असत्य बोलणारी, काही जण स्वकष्टाने पैसा मिळवून खर्च करणारी असतात तर काही दुसऱ्यांच्या पैशावर चैन करून आरामात राहणारी असतात. श्रद्धा, प्रेम, भक्ती अंतःकरणाने व्यवहार करतात तर काही प्रेमभक्तीचा ओलावाच त्यांच्याजवळ नसतो, अगदी बेछूट वागतात. मनावर संयम ठेवून कार्य करतात तर काही क्रोध, लोभ, अहंकार अशा वृत्तीने वागणारीही असतात. अश्वलायन, पारस्कर, शौनक ऋषींच्या गृह्यसूत्रात सांगितले की 16 संस्कार आहेत.

विवाह संस्काराला सर्वात फारच महत्व दिलेलं आहे. हा, संसाराची जबाबदारी आपल्या अंगावर पडते, अतिथी सत्कार करावा लागतो, सामाजिक नीतिबंधनं पाळावी लागतात, त्याग करावा लागतो, मनावर हरघडी संयम पाळावा लागतो, सेवा प्रेम अशी कितीतरी गोष्टींची बंधनं ह्या पतीपत्नीनं पाळावी लागतातच. मग हे करत असताना जीवनाला व्यापकता येते. म्हणून ऋग्वेदातील विवाह सूक्तामधील एक मंत्र आहे, गृहणामिते सौभगत्वाय.

हे वधू, तुला भग आर्यमन आणि सवितरूप या देवानी माझ्या स्वाधीन केलेले आहे. आपण गृहस्थाश्रम उत्तम तऱ्हेने पाळूया. ऐश्वर प्राप्तीसाठी मी तुझे पाणीग्रहण करतो. म्हातारपणापर्यंत तू माझ्याजवळ कायमची सुखात राहा. बरं, पतीचे पत्नीवरील प्रेम या सुक्तात दिसून येते. हुंडा नाही, मानपान नाही.

रुसवा नाही, फुगवा नाही. आता विवाहानंतर गर्भधान संस्कार हा कशासाठी करतात ठाऊक आहे? गर्भावर सुद्धा उत्तम संस्कार केले तर होणारी संतती सद्वर्तनी निपजावी, म्हणूनच गर्भसंस्काराला फार महत्व दिलेले आहे. पाहस की आता जिजाबाईचे डोहाळे, सीतेचे डोहाळे, अहो असे कितीतरी, यांना जसं डोहाळे लागले ना तसेच त्यांचे पुत्रसुद्धा पराक्रमीच जन्माला आले. साबर भाषामध्ये एक व्याख्या आहे, संस्कारो नाम सभवती यस्मिन जाते पदार्थो भवती योग्य कस्य चिदर्थस्य. बालपणी झालेले जे संस्कार असतात ना ते म्हातारपण आलं तरी ते कधीही विसरत नाहीत. संस्काराचं गाठोड अनादिकालापासून जतन केलेलं आहे, असं वाढलेलं धन आपण नव्या पिढीला द्यायचंच असतं. ही जबाबदारी कोणाची? तर पालक आणि शिक्षकांची. विद्यार्थी हा ना सतत संस्काराची शिदोरी बरोबर घेत घेतच पुढचं आयुष्य मिळवत असत, पुढचं शिक्षण आणि आयुष्य हे जतन करत असतं. शिक्षा हाय संस्कार समुच्चय. उत्कृष्ट संस्कार मनावर उमटविणारं शिक्षण फार मोलाचं असतं बरं. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षण सर्वांगीण विकास करणारं असं हे शिक्षण आहे. सा विद्या या विमुक्तये, जी मुक्त करील ती विद्या. चुकून आपल्या हातून एखादा अपराध घडलास तर मन कसं अगदी बेचैन होतं बघा, त्याचं मनच त्याला सारखं खात असतं. आता रामशास्त्री प्रभुणेंचंच उदाहरण पहा की, संस्कृत पठणाचं शिक्षण झालेल्या मुलांना त्यावेळी शास्त्री पंडित पैसे देत असत. रामशास्त्री लहानपणी काही शिकलेले नव्हते, घरची गरिबी. मामानं त्याला मुलांच्या रांगेत बळे बळेच उभं केलं, एक रुपया त्याला मिळाला. पण हातामध्ये तो रुपया घेऊन रस्त्यावरून घरी येत असताना त्याच्या मनात अनेक विचार येऊ लागले, मला हा रुपया घ्यायला अधिकार आहे का? मी काहीही शिकलो नाही तर मी हा रुपया कसा बरं घेणार? मी खोटं बोलणार नाही. त्याने तो रुपया परत पंडितांना नेऊन दिला. याला म्हणतात संस्कार. आणखीन एक उदाहरण बघूया. एक ओळखीच्या माझ्या बाई होत्या, त्यांनी माझ्याकडून 100 रुपये उसने नेले आणि म्हणाले मी 4 दिवसांनी तुम्हाला आणून देते. हां अहो 4-5 दिवस उलटून गेले, सारखा पाऊस पडत होता, पण एक दिवस मात्र ती भिजत आली आणि तिनं मला ते पैसे दिले. मी त्यांना म्हटलं अहो एवढे भेजत कशाला आलात, जरा काही थोड्या दिवसांनी मला पैसे दिले असते तरी चालले नसते का? तर ती म्हणते कशी, माझी आई मला नेहमी सांगत असते दुसऱ्याचं देणं बाई आधी द्यावं. यालाच म्हणतात संस्कार. बसमध्ये वयस्क लोकांना बसायला आपण जागा करून घ्यायची, दुसऱ्याच्या हातातील ओझं आपण थोडं त्यांचं घ्यायचं, हा एक संस्काराचाच भाग नाही का? सुंदर कृती म्हणजे संस्कृती. संस्कृती ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीवर संस्कार करतच असते. संस्कृती कशी आहे ते पाहूया आपण. संस्कृतीचा पाया वेद मानला जातो. वेद म्हणजे ज्ञान, ज्ञानावरच आधारलेली ही संस्कृती आहे. संस्कृती कशाचाही आग्रह धरत नाही. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो यथेच्छसी तथा कुरु, तुला जशी बुद्धी सांगेल त्याप्रमाणे तू वाग. मनः पूतं समाचरे, तुझ्या मनाला पवित्र वाटेल ते कर. संस्कृती आणखीन काय सांगते तर प्रथम ज्ञान मिळवा, ज्ञान भक्तीने ओलं करा आणि कर्म ध्येयानं करा. संस्कृती कशी आहे तर ही संग्राहक आहे. सर्वेषाम अविरोधेन ब्रह्म कर्म समारंभे, अंधारातून प्रकाशाकडे जायला सांगते, चिखलातून कमळाकडे पहा, विकारातून विवेकाकडे जा, भेदातून अभेदाकडे जा, विरोधातून विकासाकडे जा. किती महान शिकवण ह्या संस्कृतीने आपल्याला दिलेली आहे. सहानुभूती, विशालता, सत्य, ज्ञान, त्याग, संयम, भक्ती, कर्म, अहो असं किती सांगू. याचा मागोवा घेत घेत पुढे पुढे सरकणारी ही संस्कृती आहे. उत्तम, पवित्र, सुंदर असं खाद्य खाऊन वाढते आहे. ऋषी मुनींचे पूजन, संताना वंदन, थोरांचा आदर, संसारात माधुर्य पसरवणारी ही संस्कृती सर्वांची लाडकी झाली पाहिजे. दिव्यत्वाचा अमोल असा अमरी संदेश देणारी संस्कृती यापुढेही टिकून ठेवण्याची जबाबदारी आपणावरच आहे, हे विसरता कामा नये. आता एक उदाहरणच पहा.

मला जर कोणी मारलं तर मला कळ येईल, तसंच मी जर दुसऱ्याला मारलं तर त्याला पण कळ येईल. माझा कोणी अपमान केला तर मला राग येणं साहजिक आहे. मी कोणाचा अपमान केला तर त्याला पण राग येईल. मला सुख हवं तसं दुसऱ्याला पण सुख हवंच ना. म्हणून दुसऱ्यांना दुःख होईल अशी वागणूक अजिबात ठेवता कामा नये. मग आपली वागणूक कशी असावी बरं? अज्ञानी माणसास सज्ञानी करायचं, मदतीचा हात दुसऱ्यांना द्यावयास तत्पर राहिलं पाहिजे, दुःखितांचे दुःख कमी करण्यासाठी प्रयत्न करायचे, आपल्या घासातील घास दुसऱ्यास देण्याची तयारी दाखवायची. अशा सत्कर्मासाठी जो झटेल तोच ईश्वराला आवडेल.

संस्कार आणि संस्कृतीची जपणूक करत असताना कसं वागलं पाहिजे? अहो, अपयश आलं तरी खचून जायचं नाही, तर बलशक्ती वाढवायची. अहो, नापास झालं तर पुन्हा जोमानं अभ्यास करायचा, परत परीक्षेला बसायचं, उत्तम गुण मिळवायचे. संकट कितीही आली तरी दुःख करत बसायचं नाही, तर ती झेलत झेलत दूर करण्याचा मार्ग शोधायचा. दुष्टबुद्धीचे लोक असतातच, ते आपला पाय सारखा मागं खेचत असतात, पण आपण थांबायचं नसतं, पुढं पुढं मार्ग आक्रमायचा असतो. कुणी वंदा कुणी निंदा, अहो घाबरायचं कशाला? आपलं सामर्थ्य दाखविल्याशिवाय आपण राहायचंच नसतं. जीवनात खूप खूप करण्याजोगं असतं, परंतु त्याकडे सर्वांनी डोळे उघडे ठेवूनच पाहायला विसरायचं नसतं का हे? संस्कृती कशावर अवलंबून आहे पाहूया. आता कर्म बघूया. शबरीच्या आश्रमामध्ये प्रभू रामचंद्र आले हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. प्रभू रामचंद्रांना वाटेत सुगंधित फुलं दिसली. अहो, ती कोमेजलेली कधी नव्हतीच, आणि खाली पण पडलेली दिसली ते नाहीत त्यांना, सदा टवटवीत. त्यांना अतिशय कुतूहल वाटलं. तर त्याने शबरीला विचारलं, अगो ही फुलं कोमेजली कशी नाहीत अजिबात? शबरी म्हणाली, अहो इथं पूर्वी मतंग ऋषींचा आश्रम होता. ऋषींच्या बरोबर विद्यार्थी पण लाकडं तोडायला जात असत, कष्ट खूप करत असत, आणि घाम गळून त्यांचा तो घाम सगळा जमिनीवर पडला. एक एक थेंबातून एक एक फुलझाड उगवलं आणि सुगंध त्याचा दरवळू लागला. साने गुरुजींनी म्हटलंच आहे, घर्म जानी कुसुमानी. निढळाचा घाम गाळणाऱ्या पुत्राकडे भूमाता 100 डोळे उघडून पाहत असते. तिला आनंद झाला म्हणून फुलं कोमजली नाहीत, सुगंध देऊन ती उमलली. घामाचे पाणी सर्वात थोर. एका परदेशी कवीने म्हटले आहे, सर्वात थोर कलावान कोण असेल तर तो शेतकरी. आता भक्ती बघा. भक्त हा देवापासून कधीही विभक्त होत नाही. एकदा काय झालं, नारद बारकेला गेले आणि श्रीकृष्णाशी बराच वेळ गप्पा मारत बसले. त्यांना असं वाटायला लागलं की मीच सर्वोत्तम भक्त या कृष्णाचा. अहो, कृष्णाने लगेच त्यांचा गर्व ओळखला. कृष्णाने नारदाची कसोटी पाहायचं ठरवलं. हां, कृष्ण म्हणाला, अहो नारदमुनी, माझं डोकं की नाही आज सकाळपासून खूप खूप दुखत आहे, काय करू मी? नारद म्हणाले, अहो तुम्ही तर साक्षात देव, तुम्हीच मला उपाय सांगा ना. कृष्ण म्हणाले, याला एकच उपाय आहे, खऱ्या भक्ताच्या पायाखालची धूळ जर मी कपाळाला लावली ना तर माझं डोकं थांबेल बघा. नारद म्हणले, त्यात काय, आत्ता धूळ घेऊन येतो. ते गोकुळात गेले, सर्वांना विचारलं त्यांना जाऊन आणि म्हणाले की अहो धूळ तुम्ही द्यायला तयार आहात का? कृष्ण आपल्या कपाळाला लावणार आहे. ते लोक म्हणले, छे छे, हे पाप आम्ही करणार नाही. अहो आम्हाला नरकात जावं लागेल की? नको रे बाबा, तो भयंकर नरक असतो म्हणे. गोपीकडे गेलेत, त्या तर कृष्णाचं डोकं दुखतं ऐकल्याबरोबर बेशुद्धच पडल्या. मग ते सरळ राधेकडे गेले. राधा म्हणाली, अहो मी देते ना धूळ. अहो कृष्णाचं डोकं दुखायचं थांबलं म्हणजे झालं, कृष्णासाठी ना मी नरकात सुद्धा जायला तयार आहे. नारद धूळ घेऊन कृष्णाकडे गेले आणि कृष्ण म्हणाले, नारदा कोणाची भक्ती श्रेष्ठ आहे, तुमची की राधेची? नारद मुनीने मान खाली घातली. खरोखर राधा महान भक्त आहे हे त्याने ओळखलं. आता संयम कुणापासून शिकायचा? कासवापासून. त्याला तुम्ही

तो स्पर्श केला तर त्याचं पाय डोकं शेपूत तो पाठीवरच्या कवचात सगळं ओढून घेऊन गप्प बसतो. तसं आपण सुद्धा नाही का, आपले हे षडरिपू काम क्रोध मोह मद मत्सर लोभ यावरही आपण संयम ठेवून वागलं पाहिजे ना. म्हणून तर देवळात प्रथम आपण कासवाचं दर्षण घ्यायचो आणि हे षडरिपू सगळे दूर ठेवायचे आणि देवदर्शन घ्यायचं. आता श्रद्धा बघा, जात्यावर दळताना प्रथम आपण जात्याला नमस्कार करून मग दळायला सुरुवात करतो. तबला पेटी सारंगी जेव्हा कार्यक्रम असतो त्यावेळेला जे वाजवणारे लोक असतात ना, ते प्रथम त्या तबला पेटीला हात लावून नमस्कार करतात आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करतात. मुसळाला सुद्धा नमस्कार, उमऱ्याला नमस्कार. चराचरावर प्रेम करू पाहणारी कृतज्ञता प्रगट करणारी ही अशीच ही आपली संस्कृती आहे. आता त्याग बघा, त्याग जर पाहायचं झालं तर आपल्याला निसर्गात पाहिलं अत्यंत आवश्यक आहे. सूर्य बघा प्रकाश देतो आणि सगळा अंधार नाहीसा करून टाकतो. ढगाकडे बघा, पृथ्वीवर पर्जन्याच्या तो धाराच्या धारा वाहतो, स्वतःजवळ एकतरी थेंब ठेवून घेतो का. नद्या तर बघा भर भरून वाहतात, सर्वांना पाणी देतात प्यायला, पिकांना पाणी देतात. झाडं तर बघा स्वतःजवळ एक फूल एक फळ सुद्धा ठेवून घेत नाहीत, सर्वांना भरपूर खायला तर देतातच. शिवाय म्हणतात, मुळापासून शेंड्यापर्यंत सगळा माझ्या औषधांचा उपयोग तुम्ही करून घ्या. पौराणिक वाङ्मयात अनेक देवदेवतांची स्तुतीपर सूक्त आहेत, काव्य आहेत, अशी भरपूर आहेत. सारखं देवाकडं मागतच काय यायचं, धन दे, जय मला मिळवून दे, कीर्ती दे, संकट दुःख मला कधी येऊ दे नको, सदा मला सुखी ठेव. परंतु या लौकिक मागण्या पलीकडचं दुसरं मागायला आपण केव्हाहून शिकणार? संस्कृती सांगते, निस्वार्थी व्हा, सेवा कर्म हाती घ्या, अहंकार क्रोध सोडा, प्राप्त झालेल्या जीवनात समाधान मानायला शिका. विश्व ही एक ईश्वराची धर्मशाळा आहे आणि त्या धर्मशाळेमध्ये आपण सगळीजण शिक्षण घेतोय, त्यात सारे जीव वाटसरू आहेत. कोणतीही आसक्ती ठेवायची नाही, परमात्म्याशी एकरूप व्हायचं, त्यातच रममाण व्हायचं, लौकिक गोष्टीकडं कुठल्याही आसक्ती दाखवायची नाही. हे आयुष्यभर आपण विसरायचं नाही बरं. आपले आणि इतरांचे जीवन सार्थक करण्याचा प्रयत्नही करायचा आहे. अशा या संस्कार आणि संस्कृतीची जपणूक आपल्याला करायलाही हवीच.

श्रोते हो, आत्ताच आपण जयंती सहस्त्रबुद्धे यांनी सादर केलेलं संस्कार आणि संस्कृती हे प्रवचन ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. कार्यक्रम सुरू आहे लोकसंगीताचा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया दत्ता पाटील यांची रचना, ज्याला संगीतबद्ध केलं आहे मधुकर पाठक यांनी. गायक कलाकार आहेत प्रल्हाद शिंदे.

0: श्रोते हो, हा होता लोकसंगीताचा कार्यक्रम, प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलंय आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र FM बँड 102.7 मेगाहर्ट्सवर. श्रोते हो, 10:55 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे.
1: या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोपटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं, चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके

0: सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजानत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजानत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजानत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये एक लाईन दोन लाईन तीन लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजानत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 0202-44-78-286 किंवा 0202-44-80-135.
1: प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र FM बँड 102.7 MHz. श्रोते हो, 11 वाजलेत. प्रसारित करत आहोत रामचरित मानस गान. गायक कलाकार आहेत शोभना राव, श्रीकांत पारगावकर, कविता कृष्णमूर्ती. ही रचना आहे संत तुलसीदास यांची. संगीत दिलंय सतीश भाटिया यांनी.

0: रामचरित मानस गान आत्ताच आपण ऐकलं. गायक कलाकार होते शोभना राव, श्रीकांत पारगावकर, कविता कृष्णमूर्ती. ही रचना होती संत तुलसीदास यांची. संगीत होतं सतीश भाटिया यांचं. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर ऐकूया कार्यक्रम गप्पा गाणी.
1: श्रोते हो नमस्कार. गप्पा गाणी कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, 10 मे हा आपण मातृदिन म्हणून साजरा करतो. खरं तर मातृत्व ही एक भावना आहे. ती बहिणीत असते, वहिनीत असते, मैत्रिणीत असते आणि कधी कधी आईच्या अनुपस्थितीत वडिलांमध्ये, भावामध्ये सुद्धा असते. कारण मातृत्वाच्या भावनेत महत्वाचं असतं ते स्वतःच्या सुखदुःखाची पर्वा न करता समोरच्या व्यक्तीला मायेनं जपणं, त्याला मानसिक भावनिक आधार देणं, स्वत्व विसरून दुसऱ्यासाठी आयुष्य खर्ची करणं, हे सगळे मातृत्वाचे गुण आहेत. ते कुणातही असू शकतात. आपल्या आजूबाजूला ते विविध रूपांमध्ये आपल्याला दिसतात सुद्धा. तेव्हा श्रोते हो,

0: मातृदिनाच्या निमित्तानं बोलूया विविध स्त्री रूपातील मातृशक्तींविषयी.
1: निकांत गाडीवरेकर बोलतो.
0: हा बोला.
1: आजचा विषय तो मातृत्व दिन आज आहे.
0: हो.
1: जागतिक मातृत्व दिन संदर्भात मला दोन गोष्टी सांगायच्या.
0: हा बोला.
1: पहिली गोष्ट अशी की आपल्या देशामध्ये स्त्रीच्या जीवनातलं महत्वाचं स्थान म्हणजे मातृत्व आणि ते तिचा सर्वोच्च असा क्षण असतो. मातृत्वासाठी त्या उत्सुक असतात. परंतु त्याची दुसरी बाजू आपण लक्षात घेतली पाहिजे की समाजामध्ये जरी लग्न झाल्यानंतर लोकांच्या अपेक्षा असतात ही जी समाजाची मानसिकता ती बदलली पाहिजे. त्याचबरोबर कुमारी माता हा एक समस्या आपल्या भारतामध्ये आहे. ती समस्या सुद्धा आपल्याला त्याच्या संदर्भात विचार करावा लागेल. दुसरी गोष्ट अशी की एखाद्या स्त्रीला मूल झालं नाही पण स्त्रियांना जी दूषणं दिली जातात ती टाळली पाहिजे. या समाजातल्या ज्या गोष्टी आहेत त्या दूर झाल्या पाहिजे. स्त्रीच्या जीवनामध्ये मातृत्व हा जसा महत्वाचा क्षण आहे तशा तिच्या जीवनामध्ये मूल येणं किंवा मुलाचा जन्म होणं कारण माया ममता ती जी सर्व ज्या गोष्टी आहेत त्या स्त्रीच्या ठिकाणी. परंतु समाज ज्यावेळी अशा प्रकारच्या गोष्टी मातृदिनाच्या निमित्ताने चांगल्या बाजू आहेत ना असं नाही परंतु चांगल्या बाजू सतत बोलल्या जातात पण स्त्रियांना जी दूषणं दिली जातात ती टाळली पाहिजे. कारण मातृदिन साजरा करताना स्त्रियांची पण भूमिका महत्वाची आहे. स्त्रियांना कशा पद्धतीने समाजाने जाणून घेतलं पाहिजे. समाज हा फक्त एकाच गोष्टीचा विचार करतो परंतु तिची भावना तिच्या असलेल्या कल्पना याचा विचार मात्र केला जात नाही. मातृदिनानिमित्त हेच गोष्ट सांगावी लागेल की स्त्रियांच्या जीवनामध्ये मातृत्व हा जसं महत्वाचं आहे परंतु दुसरी बाजू सर्वांनी लक्षात घेऊन दूषण न देता तिचं कर्तृत्व आणि तिचं कार्य याच्याकडे लक्ष दिलं तर मला वाटतं अधिक महत्वाचं ठरेल. हीच त्या दिनाची मला वाटतं महत्वाची एक गोष्ट आहे.
0: मुळात भाग असा आहे की स्त्री ही अनंत काळची माता असं म्हटलं जातं तिला.
1: स्त्री अनंत काळची माता आहे म्हणून राजा रंक शिकले सर्व अ आई. कारण अ आई पासूनच आपली शिक्षणाची सुरुवात होते. म्हणजे अ आई आई हा आपल्या जीवनातला एक महत्वाचा असा एक घटक आहे किंवा महत्वाचं असं एक स्थान आहे आणि त्या स्थानाबद्दल आपल्या मनामध्ये नेहमीच कृतज्ञतेची भावना असते. पण आई हे आपलं सर्वस्व असतं. प्रेमस्वरूप आई ते आपण नेहमीच म्हणतो. माया ममता तिथे आहेच. त्यामुळे तिच्याबद्दल सर्वांनीच केवळ आज मातृदिन आहे म्हणून नको 365 दिवस स्त्रियांच्या मध्ये किंवा मातृत्वाच्या बद्दल आपण नेहमी आदरयुक्त भावना ठेवली पाहिजे असं वाटतं.
0: मुळात भाग असा आहे की स्त्रीमध्ये मातृत्वाचा जो गुण असतो किंवा मातृत्वाची जी भावना असते ती मूळ भावना आहे. म्हणजे आपण अगदी 5 वर्षाच्या मुलीला जरी पाहिलं आणि तिचा धाकटा भाऊ असेल किंवा धाकटी बहीण असेल तर ती ज्या मोठेपणाच्या जबाबदारीच्या जाणीवेतनं किंवा मायेच्या जाणीवेतनं त्या लहान भावाकडे किंवा बहिणीकडे बघत असते किंवा त्याची काळजी घेत असते तर ही जी मातृत्वाची भावना आहे ती मुळातली आहे स्त्रीची.
1: मुळातच तसे स्त्रियांना जन्मदातच लहानपणापासूनच त्यांनी लहान मुलं खेळवलेली असतात त्यामुळे आधी मुळातच उपजत अशी जी मानव समाजामध्ये आहे त्यामुळे स्त्रीमध्ये एक महत्वाचा गुण आहे की मातृत्व जसं असतं तर तिला संगोपन करावं तशी तिची देखभाल करावी तिचं कशा पद्धतीने तिला मोठं करावं या संबंधी ती नेहमीच प्रयत्नशील असते आणि हे लहानपणापासून लहान मुलांनी बघितलेलं असतं. त्यामुळे उपजतच ज्या गोष्टी बघितलेल्या असतात त्यानंतर त्या लग्न झाल्यानंतर त्या गोष्टी करण्यासाठी त्या स्त्रिया नेहमीच प्रयत्नशील असतात किंवा त्या पद्धतीने आपल्या होणाऱ्या मुलाचं संगोपन चांगल्या पद्धतीने करत असतात.
0: बरोबर. मुळात ही जी मातृत्वाची म्हणा किंवा केअरिंग असा जो भाव आहे तिच्या मनामध्ये तो खूप लहानपणापासून म्हणजे उपजतच असतो असं म्हणायला पाहिजे. त्यामुळे स्त्री ही कुठल्याही टप्प्यावर आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये गेली तरीही तिच्यातली मातृत्वाची भावना ही कायम असते.
1: बरोबर. कारण एक लक्षात घ्या मॅडम की स्त्री कोणत्याही टप्प्यावर असू दे म्हणजे लग्न झाल्यानंतर ती स्त्री असू दे मुलं झाल्यानंतर ती स्त्री असू दे मुलं मोठं झाल्यानंतर तिचे एकच लक्ष

0: असतं ती म्हणजे आपलं मुलांबद्दलचं असलेलं प्रेम. एक साधी गोष्ट आपल्या मराठीमध्ये, एक मुलगा आपल्या प्रियसीला हृदयात देत असतो तर ते हृदय घेऊन जात असताना ते पडतं, त्यावेळी तुला बाळ लागलं का, ही जी भावना आहे ती आईची आहे. साधी गोष्ट आहे, साधी घटना आहे, परंतु त्यामध्ये सुद्धा आई आपल्या मुलासाठी किती जपत असते. म्हणजे बाळ तुला लागलं नाही ना, ही जी भावना आहे मातृत्वाची भावना आहे, प्रेमाची भावना आहे, आदराची भावना आहे, आपुलकीची भावना आहे, ती त्याच्यामधून दिसून येते. अशा अनेक गोष्टी आहेत की अनंत काळची माता आहे. मी जरी असली, पत्नी जरी असली, ती अनंत काळची माता आहे. त्यामुळे मातेबद्दल त्या मनामध्ये नितांत आदर असणं आवश्यक आहे. आज बऱ्याच वेळा असं दिसतं की आईला दुर्लक्षित केलं जातं, की आई त्या बाहेर ठेवलं जातं, नवीन मुलगी आली नसून आल्यानंतर आपल्या आईकडे दुर्लक्ष केलं जातं, काही वेळा त्यांना दूषणं दिली जातात, ती देऊ नये, ही त्यातलं महत्वाचं आहे.
1: आणि मातृत्व ही जी मूळ भावना आहे ती कुठल्याही रूपामध्ये आपल्या समोर येऊ शकते. आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा अनेक स्त्री रूपांमध्ये आपण मातृत्वाची भावना बघितलेली असते. मग ती बहीण असो, मावशी असो, आजी असो, किंवा अगदी आपली भावजय असो, किंवा नणंद असो, अनेक अनेक रूपांमध्ये आपण ही मातृत्वाची भावना बघत असतो.
0: ही भावना महत्वाची, कारण मावशी ही दुसरी आई असते. मावशी ही जशी आई असते, किंवा मावशी आपल्या आईच्या ठिकाणी मावशीला बघावं, त्याचबरोबर घरामध्ये असलेली नणंद असेल किंवा अन्य कोण असेल तिच्याकडे त्या दृष्टीने पाहावं. शेवटी ती स्त्री आहे. स्त्री जरी असली तरी तिच्यामध्ये असलेलं मातृत्व, हे मातृत्वाला आपण नेहमीच एक प्रकारचं स्थान दिलं पाहिजे. तरी आपण मुलांवर ते संस्कार केले पाहिजे की कोणतीही स्त्री असू दे, मातृत्व दिनाच्या निमित्ताने आपण एवढंच फक्त आईचे स्थान अधोरेखित न करता की स्त्रियांकडे आपण आदराने बघावं, त्यांच्यामध्ये विकृत भावनेने बघू नये. आज जे आपण वर्तमानपत्रामध्ये किंवा रोज वेगवेगळ्या ठिकाणी ज्या घटना पाहतो त्या बघितल्यानंतर मग ह्या मातृत्व दिनाचं महत्व काय? केवळ तो दिवस साधा 365 दिवस आपल्याकडे आहे, 365 दिवसांमध्ये वेगवेगळ्या दिन साजरे केले जातात, परंतु मातृ ही दिन घेऊ नये, तिचा योग्य प्रकारे आदर करावा असं माझं मत आहे.
1: बरोबर बरोबर. तुमच्या आवडीचं गाणं पण सांगाल.
0: दादीबामध्ये एक गाणं आहे, ममता ही लुटा ते मा तेरे सूरत भगवान जैसी होती है, ते दादीमा मधलं एक पिक्चर गाणं आहे, ते चालेल.
1: नक्की नक्की चालेल.

0: मॅडम, मी रावसाहेब शिरोळे बोलतोय.
1: हा बोला.
0: मातृवंदना दिवस आहे.
1: हो.
0: तर मातृवंदना दिनानिमित्ताने मी सर्व माता बहिणींना सर्वप्रथम वंदन करतो. आता भारतीय संस्कृतीमध्ये ना आई या शब्दाला फार महत्व आहे. म्हणजे आई असेल, माँ असेल किंवा माता असेल, आणि हे केवळ शब्द नाहीत तर त्याच्या पाठीमागे एक चांगली पवित्र अशी भावना असते. आणि ज्या मातेने आपला जन्म दिला ती माझी किंवा आमची प्रथम गुरु आईच असते. आणि भारतीय संस्कृतीमध्ये ना सुरुवातीलाच आपण काय म्हणतो, मातृदेवो भव, आणि त्यांनी सुरुवात होती ती माझी आईच असते. आता आपण भारत भूमीला देखील हजारो वर्षाचा इतिहास आहे आणि ती आपली भारत माता आहे, म्हणजे ती देखील आपली आईच आहे. त्यानंतर जर सांगायचं झालं तर परोपकाराची जननी आणि अनेक गुणांनी युक्त असणारी आपली गोमाता ही देखील मॅडम आपली आईच आहे. तर या सगळ्या आईना मी मातृवंदना दिनानिमित्त माझा मी साष्टांग नमस्कार घालतो आणि आपल्या मातेची, गोमातेची, भारत मातेची सेवा आयुष्यभर घडो ही प्रार्थना मी करतो. तर आई ही मॅडम ईश्वरी रूप आहे. पा, मायेचा सागर आहे ती विश्वाची गुरु आहे आणि आई ही विश्वाचे विद्यापीठ समजा. आणि तिच्या प्रत्येक श्वासात जीवन कन्या असेल, जीवन संगिनी असेल, सून असेल, वहिनी असेल, ननंद, सासू, आई, आत्या, आज्या, पंजी, कितीतरी मावशी समजा किंवा मामी, ताई, सखी, या सर्वच भूमिकेत ती निरपेक्ष प्रेम देते पा. आणि म्हणून आई म्हणजे काय, आई म्हणजे आधी आणि आई म्हणजे अंत आणि आई म्हणजे प्रेमाची आदरयुक्त भीती असं मला वाटतं. तर अशा सर्व प्रेमळ, अष्टपैलू, चारित्र्यवान, न्यायाधीश, आईस दीर्घायुष्य लाभावे म्हणून मी सर्वांना या दिनी मातृवंदना करतो आणि त्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन अशी या ठिकाणी प्रार्थना करतो.
1: नक्की नक्की.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद. तुमचं आवडीचं गाणं पण सांगाल
0: मला मॅडम. ना तुमच्या अच्छा कौन आहे मधलं गाणं ऐकायचं आहे. मोहम्मद रफीने म्हटलेलं गंगा मेरी माँ का नाम, बाप का नाम हिमालय. शम्मी कपूर होते त्या सिनेमात, शंकर जयकिशन संगीत राय आणि मोहम्मद रफीने गायलेलं आहे पा. हे गाणं लावलं तर चालेल.
1: हो नक्की नक्की. धन्यवाद, फोन केलात, आभारी आहे.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ऍपवर सुद्धा. कार्यक्रम सुरू आहे गप्पा गाणी आणि आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे विविध स्त्री रूपातील मातृशक्ती. ऐकूया याविषयी श्रोत्यांची मतं.
1: हा दिनकर नवडे बोलतो कोल्हापूर.
0: हा बोला.
1: हा धामेच्या आपणास मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
0: तुम्हालाही.
1: आधी मुळातच आई या शब्दाच आ म्हणजे आई, ही म्हणजे ईश्वर. असे आईची म्हणजे आई ईश्वरच आहे असं मी मानतो पहिला सुरुवातच. काय आणि तिने जगाचा स्वामी हा आईविने आईविना भिकारी असंही म्हटलं जातं. म्हणजे आईची महती किती आहे आणि आईचे किती प्रेम असेल म्हणजे या समाज

0: पाहिल्यावर पायी म्हणजे प्रेम, सहनशीलता आणि त्यागाची मूर्ती म्हणून मी तर समजतो. पायीनं आपल्यासाठी उदर उदरातून अदरापर्यंत आपली आपल्याला ती इच्छा एक प्रकारे आपल्याला लहानाचं मोठं करते, परत दुधाच्या रूपाने अन्न आपल्याला देते. आणि आईची कोणत्याही देवदेवताची तुलना होत नाही, कारण देवदेवतांना सुद्धा आईच्या पोटातूनच आपलं अवतार कार्य साधन म्हणजे साध्य करावं लागलं. राम, कृष्ण, बुद्ध, कवी किंवा हनुमान, राजा, छत्रपती यांच्या मातेच्या पोटातूनच ते आल्यानंतर त्यांनी या देवतांचा संहार केला आणि आपल्या धर्मरक्षणासाठी त्यांनी कार्य केले. तरी त्यामुळे आईची प्रतिमा इतकी मोठी आहे हे मी स्वतः समजतो की आईच्या पायाखालीच स्वर्ग आहे आणि आई आपल्याला कायम तिचे हात तत्पर असतात हे करतो आशीर्वाद देण्यासाठी. आणि आईचं इतकं आपलं हे आहे, प्रेम आहे की आपण कुठल्याही धर्माची जातीची असो, कुठेही गेलो तरी पायाला काटा कसला किंवा एखादी सुट बसली तर आपल्या तोंडातून आई ग असा शब्द येतो. बाकी कुठलाही देवांचा येत नाही, कुणा वडिलांचा येत नाही, कुणाचाही येत नाही, म्हणजे इतकं आपली आईची नार आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या याला असतील, कुठल्याही धर्माचा असून ते प्राणी मात्र हे ते आई ती आईच आहे आणि सर्वश्रेष्ठ आहे. आई आईच्या रूपाबद्दल किती बोलेल तेवढं थोडं आहे.
1: बरोबर.
0: आई आई कुटुंबाची प्रमुख असते, ती सर्व मुलांना एकसारखं प्रेम देते आणि मोठे खर्चाना सुद्धा चांगले करते मुलावर. आणि तिच्या अनेक रूप आहेत, कुठल्या कुठल्या रूपाबद्दल बोलायचा हा प्रश्न आहे. ती देवापेक्षाही श्रेष्ठ आहे, देवांना तिच्याकडूनच अवतार घेऊनच कार्य पूर्ण करावं लागले. म्हणजे भगवान शिव असू दे, भगवान विष्णू असू दे किंवा माता पार्वती असू दे, त्याने वेगवेगळे रूपे हे आईच्या पोटातूनच घेतलेले आहेत आणि हे फक्त आईलाच करता येईल. आईशिवाय कुणालाही हे दान नाही आहे, म्हणजे जन्म द्यायचं मुलांना. आईचे हेच सगळ्यात श्रेष्ठत्व आहे. आईच्या पायाखाली स्वर्ग असल्यामुळे तिचा आशीर्वाद जो घेईल तो मनुष्य कायम या पृथ्वी तलावर कायम वरच्या स्टेजला असेल असं माझं मत आहे. काय
1: मुळात कसं आहे, मातृत्व ही एक भावना आहे, ती भावना महत्वाची आहे, ती कुणामध्येही आपण पाहू शकतो. एखाद्या वेळेला असं होतं की आईच्या अकाली निधनानंतर मोठा भाऊ सुद्धा आईच्या मायेनी सगळ्यांचं कुटुंबाचं पालन पोषण करतो किंवा वडील पालन पोषण करतात.
0: आईची जागा आई जर जा वारली तर वडील तिची जागा घ्यायचा प्रयत्न करतात. मार्गच नाही ना.
1: म्हणजे आपण म्हणतो ना की आईच्या मायेनी वडिलांनी आमचं पालन पोषण केलं हे जे आपण म्हणतो, तर ती सुद्धा वडिलांमध्ये ती मातृत्वाची भावना येते ना. नंतर
0: येते मातृत्व ही भावना त्याची ऑटोमॅटिक त्यांच्याकडे येते, त्याला ते पर्यायच नसतो ना. पण आईच्या प्रेमाला जी हे आहे मान्यता आहे की देवदेवतांना सुद्धा आईच्या रूपातूनच सगळीकडे प्रगट व्हायला लागले. प्रथम आई झाल्याशिवाय कुठलाही अवतार घेता आले नाही कुठल्याही देवाला. राजाश्री छत्रपती सुद्धा जिजाऊच्या पोटे आले म्हणून आपला महाराष्ट्र धर्म संकटातून किंवा त्या दुष्टापासून बाजूला गेला किंवा आपण चांगले स्वतंत्र राहिलो. इतकेच मी बोलतो आणि माझ्या आवडीचं गीत कितनी अच्छी है तू कितनी भोली है प्यारी प्यारी है हे गाणं आहे बघा लता मंगेशकर यांचं, तिला होता येते का बघा. ठीक आहे, थँक्यू फोन उचलल्याबद्दल शेतकऱ्याचा आभारी आहे.
1: हो धन्यवाद.

0: हॅलो
1: हॅलो
0: आकाशवाणी.
1: हा बोला बोला.
0: हा मी गुरुनाथ महातुकडे बोलतोय.
1: हा बोला.
0: आजचा विषय मातृशक्ती असा आहे ना.
1: हो हो.
0: आज तुम्हाला सांगतो, आजपर्यंत आपण इतिहासातली किंवा इतर पुस्तकातली आपण माता बघितलेल्या होत्या, परंतु ही 93 वर्षाची माता, तर त्या माऊलीनं अक्षरशः सांगतो आयुष्य सगळं स्वतःच, साधारणपणे 16 ते 18 वर्षापर्यंत लग्न झालं असेल, त्यानंतर त्यांनी संपूर्णपणानं आयुष्य

0: सगळं श्रमून काढलं. वस्त्रोद्योगातील माऊली वस्त्रोद्योगातील आणि आपल्या नवऱ्याचा संसार नेटका केला, व्यवस्थित केला आणि सगळ्या मुलांना आता परतुंड आहेत त्याला परतुंड आणि प्रत्येक परतुंड हे सुसंस्कारी आणि चांगल्या विचाराचं झालेलं आहे. एक जण अधिकारावर आहेत हे संस्कार माऊलीचे महत्वाचे आणि म्हणून खरोखर डोळ्यात अश्रू येतात. आणि अशा माता जर समाजात झाल्या तर तुम्हाला सांगतो समाज विकसित व्हायला फार वेळ लागणार नाही. तुम्हाला सांगतो दुसरी गोष्ट महत्वाची अशी की ह्याच्यामध्ये हे सगळे नातवंड परतुंड ही निर्व्यसनी आहेत. स्वतः मागावर काम केले, स्वतः विणकाम केले, स्वतः रंगवले, नंतर डिलेवऱ्या दिल्या, हे सगळं काम करत असताना सुद्धा त्या माऊलीनं एकच सांगितलं, राबायचं, कष्ट करायचे आणि शिकायचं आणि मोठं व्हायचं आणि दुसऱ्याची चाळी चौकडी करायची नाही, हे संस्कार दिले. आणि अशा माऊली समाजात तयार व्हाव्यात. माझ्या मित्राची आई वारली आणि माझ्या आवडीचं गाणं हे बाळ कोल्हटकरच जे नाटक होत दुरितांचे तिमिर जाऊ हे नाटकातलं हे गाणं लाव. आपली आभारी आहे.
1: बर बर.

102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ऍपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी FM सेवेचं कोल्हापूर केंद्र. कार्यक्रम सुरू आहे गप्पा गाणी आणि मी आहे तुमच्यासोबत शिल्पा.

0: नमस्कार शिरपाताई, मी सुरेश रामू साबळे बोलतोय.
1: हा नमस्कार, बोला.
0: मुक्काम तामनगर तालुका कागद जिल्हा कोल्हापूर इथून बोलतोय. तर स्त्री शक्ती विविध प्रकारचे मातृत्व म्हणजे कसं आहे, आपली आई तर असतेच, आपल्याला जन्म देणारी आई असते. आणि माझ्याही आईची आठवणी भरपूर आहे सांगण्यासारखी माझ्याकडे. कारण का, माझे वयाच्या तिसऱ्या वर्षी डोळे गेले आणि तेव्हापासून माझ्या आईने पालन पोषण केले. घरची परिस्थिती फार गरिबीची होती, तरी तशा परिस्थितीत आमच्या 7 मुलांना त्यांनी चांगले पालन पोषण केले आणि मी त्यात आनंद होतो. आनंद व्यक्तींची शाळा पद्धती पुण्याला होती आणि तेव्हा ते इथले लोक काही सांगत आले आमच्या आईला की आमची आई जवळपास जनस्वास्थ्य रक्षक म्हणून होती, गावची सेवा करण्यासाठी लोक रुग्णांची. तर त्यावेळेला लोकांनी काय सांगितलं, दवाखान्यातले ते की तुझ्या पोरग्याला पुण्याला घालीव आणि शिक्षण घे दे चांगलं त्यानं होऊ दे. पण तेव्हा आई काय म्हणाली, मी माझ्यापासून माझ्या पोरग्याला दूर पाठवणार नाही, मला कुठेही संस्कार कमी पडू दिले नाही. आणि त्यामुळेच आज मी आकाशवाणीवर पत्र लिहितोय, फोनवर बोलतोय, अनेक प्रकारच्या श्रोत्यांशी माझी मैत्री आहे. शिवाय भजनी मंडळ सगळी मला मानाचे स्थान देतात, एक केवळ माझ्या आईमुळे घडतंय. आणि तसेच अनेक विविध प्रकारची दर्शने माझी आई आहे स्त्री रूपात. कशी आई जेव्हा आपल्या देवाघरी जाते तेव्हा आपली वहिनी असते, बहीण असते, ती सुद्धा आपली स्त्री शक्तीच आहे तो. आणि त्या सुद्धा आईच्या रूपातच दिसतात नाही आपल्याला.
1: बरोबर.
0: कारण आई गेली की पहिला कोण असते, बहीण असते, बहीण माया देते. तर भावाचे लग्न झाले की वहिनी येते घरात, मग वहिनी माया देते. पण वहिनीला सुद्धा आईच्या ठिकाणी स्थान दिलं पाहिजे ना. आणि त्याच्यामुळं आईच्या ठिकाणी मला आता वहिनीचे दर्शन करते. बहिणीच्या रूपात, वहिनीच्या रूपात, कोणी आपले शेजारी वहिनी भेटल्या तर त्यांच्या रूपात, म्हणजे विविध प्रकारचे स्त्री रूपाचे दर्शन घडत येतो. आज तुम्हाला एक छोटीशी कविता आहे म्हणून दाखवतो, आईचीच आहे ती. आई तुझ्या मूर्ती वाली या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाली या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही.
1: हॅलो, हा तुमच्या आवडीचं गाणं पण सांगाल.
0: हा, नवरा माझा ब्रह्मचारी या चित्रपटी गीत आहे. गीत आहे राम उगावकर, संगीत पांडुरंग जे आणि गायक आहेत जयवंत कुलकर्णी आणि गीताची बोल आहेत. आई तुझ ले करू वेड ग को करू, रानात फसलय रस्ता चुकलय, सांग मी काय करू. आई गेली की आपले जीवन पारखे हो, आई विना जीवन अधुरी असते. म्हणून हे गीत मला ऐकायचंय. आजही मला आईची आठवण येते. माझ्या आईचे नाव गौराबाई साबळे आणि त्याने आपली भेट घडली होती ताई आमच्या आईची आणि तुमची.
1: हो हो हो, बरोबर.
0: आकाशवाणी मध्ये आम्ही स्नेह मिळवले होता गणित, तेव्हा तुमची त्यांची बातचीत झालेली आहे.
1: हो हो, बरोबर बरोबर.
0: आणि आई जनाचा रक्षक होत्या. तर सर्व माझ्या आई बहिणींना आमच्याकडून आमच्या मैत्री शोधा संघाकडून हार्दिक शुभेच्छा. तसेच 10वीचा निकालही लागलेला आहे आणि या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना हार्दिक शुभेच्छा. त्यांनी अशीच पुढील शिक्षणही पूर्ण करून यशाचे शिखर पार करावे. आणि अउत्तीर्ण झालेले विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत, त्यांनी खचून न जाता पुन्हा परीक्षा द्यावी आणि या परीक्षेमध्ये यश संपादन करून पुन्हा शिक्षण घ्यावे ही नम्र विनंती.
1: ठीक आहे, धन्यवाद.

0: श्रोते हो, विविध स्त्री रूपातील मातृशक्तींविषयी आज आपण बोललो. मंडळी, आज स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे, पण कोणत्याही पदावर असताना सुद्धा तिच्यातली ही मातृशक्ती सगळ्यांना मायेनं प्रेमानं सामावून घेण्याचा प्रयत्न करत असते. कोणत्याही आस्थापनेला एक कौटुंबिक वातावरण देण्याचा तिचा प्रयत्न असतो. कौटुंबिक किंवा व्यावसायिक समस्या हाताळताना समजूतदारपणा आणि व्यावहारिकता याचं संतुलन राखण्याचा तिचा कायमच प्रयत्न असतो, कारण सगळ्यांवर निरपेक्ष प्रेम करण्याची अमर्याद शक्ती तिच्यामध्ये असते. आजच्या मातृदिनाच्या निमित्तानं या मातृभावनेची जाणीव ठेवूया आणि घरातल्या समाजातल्या विविध स्त्री रूपातील मातृशक्तींना वंदन करूया, त्यांच्याप्रती आदर जागृत ठेवूया. श्रोते हो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन विषयासह पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. गप्पा गाणी हा फोन इन कार्यक्रम आताच आपण ऐकलात. संवादिका शिल्पा पातकर. या कार्यक्रमासाठी आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या ध्वनिमुद्रण कक्षामधून आपल्याला ध्वनिमुद्रण सहाय्य केलं होतं प्रशांत चव्हाण यांनी, आणि पन्हाळा प्रक्षेपण केंद्रावरून प्रक्षेपण सहाय्य केलं होतं संजय कुऱ्हाडे यांनी. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
1: श्रोते हो, गप्पा गाणी या फोन इन कार्यक्रमाचा पुढील आठवड्यातला विषय आहे आकाशवाणी हे माध्यम जनमानसात रुजलंय. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि श्रोत्यांचं ऋणानुबंधाचं नातं आहे. 15 मे हा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा वर्धापन दिन आहे, तेव्हा या अनुषंगानं बोलूया आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि तुमचं जे स्नेहाचं नातं आहे त्याविषयी. गप्पा गाणी या फोन इन कार्यक्रमात तुम्ही सहभागी होऊ शकता 16 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी फोन नंबर आहे 02-231-2-6526. क्रमांक पुन्हा एकदा लक्षात घ्या, 02-231-2-6526. अवश्य फोन करा 16 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 12 वाजतायत. यानंतर वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत. प्रतीक्षा करूया.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. मैत्रिणींनो, डोळ्यांना बोलता जरी येत नसलं तरी राग, लोभ, आनंद, दुःख, नाराजी, तिरस्कार, प्रेम आणि एखाद्या विषयीचं मत हे सर्व मात्र चांगलंच दाखवता येतं. यालाच डोळे बोलके आहेत असं म्हटलं जात असावं कदाचित, पण ते भाव आपल्याला ओळखता आले पाहिजेत हे मात्र निश्चित. मग त्यासाठी आपण मनकवडं असावं लागतं. तिथे शब्दांची गरज नसते, गरज असते ती समोरच्याला फक्त पाहता क्षणी वाचता येण्याची. या विचारासह मैत्रिणींनो वळूयात आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत आपण सुरुवातीला ऐकूयात विशेष मुलांचे तसेच वयात येणाऱ्या मुलांचे योग्य पालकत्व याविषयी प्राध्यापिका तथा समुपदेशक उर्मिला भांदर्गे यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या भेटी घेत असतो आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावर ज्या आपल्या मैत्रिणींच्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण कसं करता येईल यासाठी आपल्या आकाशवाणीवरील कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रयत्नरत असतो. तेव्हा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण प्राध्यापिका उर्मिला प्रकाशराव भांदर्गे यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. समुपदेशक म्हणून त्या आज कार्य पार पाडत आहेत. तेव्हा सर्वप्रथम मॅडम आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, तुम्ही सध्या एक समुपदेशक म्हणून जबाबदारी पार पाडत आहात आणि आपण बघतोय की सध्या प्रत्येक गोष्टींच्या बाबतीत समाजात अनेक समस्या आहेत. मग त्या पालकत्वाच्या आहेत, बालकांच्या आहेत, प्रौढांच्याही आहेत, मानसिकतेविषयी आहेत, मानसिक आजारांविषयी आहेत, त्या व्यतिरिक्त वैयक्तिक जे नातेसंबंध आहेत, मैत्रीचे संबंध आहेत ते दृढ करण्यासाठी आहेत. ही जी वेगवेगळी मानसिक आंदोलनं किंवा मानसिक क्रिया आपल्या जीवनामध्ये घडत असतात त्यात आज आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. मग यातून बाहेर पडण्यासाठी एका समुपदेशकाची जी भूमिका आहे ती अतिशय महत्वपूर्ण अशी भूमिका आहे जी की तुम्ही सध्या अतिशय हिरहिरीने पार पाडत आहात. आणि आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तम पालकत्व कसं आजच्या पालकांनी निभवावयास हवं याविषयी आपल्याला आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून योग्य असं मार्गदर्शन आपल्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवायचं आहे. विशेष बालकांसाठीही असणारं तुमचं कार्य खरोखर खूप महत्वपूर्ण असं आहे. त्या दृष्टिकोनातून मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारावा असं वाटतो की विशेष बालकांचं पालकत्व सांभाळत असताना पालकांनी कशा प्रकारे ती जबाबदारी उत्तमरित्या सांभाळणं आणि पार पाडणं आवश्यक आहे. बरं,
1: आता यामध्ये उत्तमरित्या पालकांचं पालकत्व इथं मुलांच्या विकासासाठी उपयोगी पडावं यासाठी विशेष बालकांच्या पालकांनी स्वतःला ज्या वेळेमध्ये त्यांनी स्वतःला गुंतवलेलं आहे त्या वेळेतून स्वतःला फ्री करणं गरजेचं आहे. कारण त्यांचा 24 तासांचा वेळ त्यापैकी किमान 17 ते 18 तासांचा वेळ हा पालकांचा त्यांच्या मुलासाठीच लागावा. कारण प्रत्येक वेळ, प्रत्येक सिच्युएशन, जो बदल आहे मायक्रो लेवलचा त्या मुलांमध्ये होणारा जो बदल आहे, बदल काउंट करणं आणि बदल काउंट करून दुसऱ्या स्टेज पर्यंत नेणं हे एक थोडंसं बाय ऑब्झर्वेशनचं काम असतं. म्हणून मुलांसाठी पालकांनी आपला भरपूर वेळ द्यावा ह्या पालकांसाठी. याचा अर्थ असा नाही की आपण जे काही करतोय ते सगळं सोडावं आणि त्या मुलांसाठी नाही, तर आपल्याला आपल्या कामाचं जर प्लॅनिंग या पद्धतीने जर करता आलं तर माझा जास्तीत जास्त वेळ माझ्या मुलासाठी लागेल, मी मुलासाठी सगळ्या गोष्टी शिकून घेईल, यासाठी

0: जेव्हा पालक तयार होतील तर तेव्हा ते आपल्या मुलासाठी योग्य न्याय देऊ शकतील. दुसरं आहे तर विशेष मुलांच्या पालकांनी हे सगळं शिकून घ्यावं. स्पेशल एज्युकेशन जे आहे ते त्यांनी स्वतः घ्यायला हवं. जसं इकडे पॅरेंटिंग शिकण्याची गरज आहे तसंच इथे प्रोसेसिंग म्हणजे विशेष पालकांनी इथं मुलांच्या पालकांनी ते पॅरेंटिंग शिकणं गरजेचं आहे. त्यासोबतच या मुलांमधील विषम समायोजन ही जी पुढे भीती असते ही मुलं पुढे समायोजित करू शकत नाहीत स्वतःला. त्यामधून पुन्हा त्यांच्या मानसिकतेवरती जो परिणाम होणारा असतो तो परिणाम होऊ नये यासाठी पालकांनी त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अर्थातच संपूर्ण सायकोलॉजी जरीही तुम्हाला शिकणं होत नसेल तरीही आपल्या मुलाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांमधील पूर्णपणे ज्ञान आपण इथं आपल्या मुलाच्या विकासासाठी घेणं गरजेचं आहे. तसंच आपल्या मुलाला प्रत्येक ऍक्टिव्हिटी देणं गरजेचं आहे. ग्राउंडवरती पाठवणं, समाजातील एखाद्या कार्यक्रमाला घेऊन जाणं, कार्यक्रमामध्ये जे प्रोटोकॉल असतात ते प्रोटोकॉल त्यांना पाळायला सांगणं किंवा ते दर्शवणं. मुलं जेव्हा बघतील त्यावेळेला ते कृतीमध्ये येतील. म्हणजेच जेव्हा अनुभवातून ऑब्झर्वेशनमधून म्हणजेच कॉग्निशन बेस्ड ऑब्झर्वेशन जेव्हा होईल त्यावेळेला हे कॉग्निशन बेस्ड होणारं ऑब्झर्वेशन हे त्यांच्या कृतीत उतरतं. कॉग्निशन बेस्ड ट्रीटमेंट प्लॅन देण्यासाठी स्वतः पालकांनी इथं तयार व्हायला हवं. दुसरी महत्वाची गोष्ट, मुलांना खूप काही मोठं करायचं नाहीये आम्हाला, परंतु एक सामान्य माणूस परंतु चांगला माणूस होण्यासाठी जे स्किल लागतं त्या स्किलला प्राधान्याने तिथे विकसित करणं गरजेचं आहे. सर्व प्रकारचा विकास त्या त्या वयोगटानुसार मुलांना करण्यासाठी आई ही खूप महत्वाची आहे. आणि पर्यायाने पालक म्हणून दोन्ही पालक वडिलांचाही तेवढाच पार्ट इथे येतो जेवढा आईचा येतो. म्हणून पालकांनी पालकत्व निभावत असताना विशेष बालकाच्या पालकांनी स्वतः तयार होणं म्हणजे मला असं नाही म्हणायचं की ही पनिशमेंट आहे तुमच्यासाठी. दिस इज नॉट पनिशमेंट, दिस इज द आयडियल जर्नी फॉर युअर लाईफ. आणि ही जर्नी जवळून तरी अभ्यासा. बघा तुमच्या मुलामध्ये एक एक जे बदल होतात आणि त्या बदलांना अनुभवून जो आनंद मिळतो तो आनंद तुम्हाला विश्वाच्या कुठल्या कोपऱ्यामध्ये तो आनंद मिळणार नाही. तो आनंद तुमची मुलं तुम्हाला देऊन जाणार आहेत.
1: खरंच आहे. विशेष बालक आणि त्यांचे जे पालक असतात ना ते खरंच विशेष असतात. कारण त्या पालकांसमोर एक आव्हान असतं आपल्या मुलांचा वाढ आणि विकास योग्यरित्या करण्याचं, घडवून आणण्याचं. आणि तो एक वेगळा वैश्विक अनुभव ते या माध्यमातून घेतात असं म्हणावयास काही हरकत नाही. म्हणून कुठेही या विशेष बालकांच्या पालकांनी ती गोष्ट लो फील मध्ये न घेता एक पॉझिटिव्ह व्ह्यूनी जर घेतली तर नक्कीच ते या गोष्टीला योग्य प्रकारे सामोरे जाऊ शकतात असं म्हणावयास काही हरकत नाही. वयात येणाऱ्या मुला मुलींच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या नेमक्या काय आहेत आणि त्यांचं निराकरण आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात 21व्या शतकाच्या युगात कसं करणं गरजेचं आहे, पालकांनी त्यावर काय नेमका अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण हे खूप खूप मोठं आव्हान आहे आजच्या पॅरेंटिंग समोरचं. हो की नाही?
0: टीनेजच्या मुलांबाबतीत म्हणजे किशोरवयीन मुलांबाबतीत मुलींबाबतीत जर बोलायचं झालं तर मला इथं आवर्जून नमूद करावं असं वाटतं की ते एक असं फुलपाखरू आहे. धड त्याचे पंखही मजबूत झालेले नाहीयेत आणि धड तो उडण्याचा प्रयत्न थांबवत पण नाहीये. म्हणजे तो थोडासा उडण्याचा प्रयत्न करतोय पण त्याला ते उडणं होत नाही. परंतु ती त्याची जी घालमेल अवस्था जी असते ही अवस्था म्हणजे टीनेज. म्हणजे आपण हा वयोगट जर आपण बघितला 13 ते 19 म्हणजे ज्या वयाला टीन लागतं TEEN 13 to 19 हा वयोगट हा टीनेज मध्ये येतो. आणि ह्या टीनेज मधल्या मुलांच्या समस्या जर बघायचं झालं तर सर्वात मोठी समस्या जी आहे भावनिक समस्या. त्यांना त्यांच्या भावना स्वतः ओळखून त्याच्यावरती नियंत्रण करता येत नाही. कारण ऍज अ सायकोलॉजी आणि बायोलॉजी बेस जर आपण बघितलं तर मुलांची ही एक डेव्हलपमेंटल प्रोसेस आहे. कारण त्यांचा पूर्णपणे ज्ञानाचा अनुभव आणि ज्ञानाचा पूर्णपणे विकास आणि त्या विकासाच्या व्याख्या, अनुभव, व्यवहार आणि ज्ञान हे सर्व एकत्रित येऊन जेव्हा एक स्ट्रॉंग निर्णय जे होतो तर ती प्रोसेसची अवस्था आहे. मग ह्या मुलांना वाटतं की आम्ही मोठे झालो तर आम्हाला आता कोणाची गरज नाही.
1: खरंच
0: कोणी आमच्यावरती निर्णय लादू शकत नाही आणि लादलेलं त्यांना आवडत नाही. म्हणजे त्यांना त्यांच्या भावना सगळ्यात उच्चकोटीच्या वाटतात. कारण त्यांच्या वयामध्ये त्यानुसार म्हणजे 13 to 19 मध्ये मुलांमध्ये टेस्टोस्टेरॉन आणि मुलींमध्ये इस्ट्रोजेन हा एक केमिकल फॅक्टर जेव्हा वाढतो नव्याने तो इन्क्रीज होतो त्यावेळेला मुलांमधले शारीरिक बदल आणि मानसिक बदल हे तीव्रतेने आपल्याला पाहायला मिळतात.

0: मग यामध्ये मुलांची अशी समस्या असते, भावना त्यांना समजत नाहीत. चिडचिडपणा तर होतो, परंतु चिडचिडेपणा किंवा चिंता असेल, फिअर फॅक्टर असेल, भीती असेल, त्या सगळ्या गोष्टींचा ताण असेल, हे व्यक्त पण नाही करू शकत. आणि त्यामध्ये पुन्हा असतं अभ्यासाचं ओझं, पालकांच्या अपेक्षा. मग पालकांनी असं सांगितलं असतं, बघ मी माझ्या आयुष्यामध्ये जेवढी कमाई केलेली आहे तेवढं तुझ्या मी शिक्षणाला लावतोय, बघूयात तो किती अभ्यास करतोय. म्हणजे ते इनडायरेक्टली प्रेशरच आहे, अपेक्षांचं ओझच आहे ते पालकांच्या. मग हे पालकांचं ओझं हे एक त्यांचं चॅलेंज आहे. पुन्हा करिअरचं आहे, करिअरमध्ये पालक म्हणतात की हे करिअर कर, दुसरं म्हणतात ती हे करिअर कर, आणि स्वतःची इच्छा ही वेगळीच असते. आणि मग कुठंतरी पालकांच्या इच्छेच्या मागे जावं तर तिथे मन साक्षी देत नाहीये, मन तिथे स्थिर नसतं. कारण बाहेरचा पीअर ग्रुप हा वेगळाच असतो, तिथं तो वेगळाच खुणावत असतो मुलांना.
1: खरंच आहे.
0: आणि मग त्या खुणावण्याच्या दिशेने जेव्हा तो जातो त्यावेळेला त्याच्या आईबाबांची जी काही बोलणी त्याला खावी लागतात, तर त्या सगळ्यामध्ये त्याची अशी एक दोलायमान परिस्थिती निर्माण होते. आणि मग त्या सतत होणाऱ्या प्रेशरचा, त्याच्या भावनांचं ते दमन तो हळूहळू करायला लागतो. आणि कधी त्याचा स्फोट होईल हे सांगता येत नाही. आणि मग तो स्फोट कधी तर एकदम चिडणे म्हणा, एकदम रागाने बोलणे म्हणा, एखादी कृती करणे म्हणा. काही मुलं आज आपण पाहतो की टीनेजमध्ये गुन्हेगारी किंवा सुद्धा प्रवृत्तीला लागतात. त्या त्यांच्या भावनांची तिथे ओळखच नसते आणि त्यांना देणं घेणं नसतं की मी काय करतोय हे मला काही माहिती नाही, पण मला करून बघायचंय. ही कृती करावीशी वाटते मला ते करून बघायचंय, हे खावंसं वाटते मला हे खाऊन बघायचंय. म्हणजे तिथं परिणामाची इथं विचार केले जात नाहीत. म्हणून भावनिक आंदोलन हे खूप मोठं चॅलेंज आहे मुलांचं. कारण अचानक होणारा बदल, शारीरिक मानसिक हा सगळा होणारा बदल, आणि त्या भावनांना समजून न घेणारे पालक, अव्यक्तता, आणि मग त्यांना जे काही प्रश्न पडतात त्या प्रश्नांचं उत्तर सहज ते गुगलला विचारतात. आणि गुगलकडून मिळणारं ज्ञान हे परफेक्ट आहेच असं नाही, ते प्रमाणित आहे असं नाही. मग ते ज्ञान जेव्हा अर्धवट ज्ञान मिळतं त्यावेळेला त्या अर्धवट मिळालेल्या ज्ञानामधून ते स्वतःला फार हुशार समजतात मुलं, आणि असतातच. परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही जी स्वतःची प्रश्नांना उत्तर योग्य पद्धतीने न मिळणं, स्वतःमधील जे काही बदल होतात त्या बदलांना ते शब्दबद्ध करू शकत नाहीत, त्यानंतर समाजामध्ये जे काही त्यांची अपेक्षा असते समाजाकडनं त्या अपेक्षा तिथे पूर्ण होऊ शकत नाहीत. दुसरा भाग इथं आणखी येतो पीअर ग्रुपचा. मग प्रत्येक मूल हे वेगवेगळ्या परसेप्शननी वागतं, त्याला त्याचे जसे आई वडील फॅसिलिटी देतात त्या पद्धतीने वागतं. मुलं कम्पेअर करायला लागतात इथे. आणि मग इथं स्वतः मुलं त्या एजमध्ये स्वतःला एक लीडरशिप क्वालिटी ही त्यांची जास्त इथं बिल्डअप होते, आणि स्वतः एक लीडर म्हणून घेण्यामध्ये त्यांचा खूप आनंद असतो. मग ते घरात लीडर असतात, बाहेरही लीडर असतात, क्लासमध्येही लीडर असतात. मग अशा पद्धतीचे लीडरशिप आणि मग ते प्रेझेंटेशन त्यांचं कधी योग्य अयोग्य ह्या प्रकारामध्ये अतिशय कन्फ्युजिंग स्टेज इथं असते. पण ह्या सगळ्यामध्ये सुद्धा आपल्याला एक नकारात्मकच गोष्टी नाही, परंतु दुसरी बाजू अशी आहे की ह्याच वयामध्ये मुलं असं काही करून जातात की जे पूर्ण आयुष्यामध्ये त्यांच्या त्या गुणांचा असा विकास होतो की त्यावरती त्यांचं पूर्ण लाईफ सेट होतं. आणि म्हणून तो टास्क, ती वेळ आणि ती सिच्युएशन फक्त कॅच करण्यासाठी मुलांना अनुभव घेऊ द्यावेत पालकांनी.
1: खरंच.
0: पण अनुभव जर चुकीचे असतील तर त्या अनुभवांना सांगण्यापेक्षा त्या अनुभवांसाठी पालकांनी त्यांच्या सोबत असावं. याचा अर्थ असा नाही की अनुभव हे चुकीचे आहेत म्हणून पालकांनी अनुभव घेऊ द्यावेत, नाही. तर त्याच्यासाठी त्यांचं समुपदेशन करणं, त्यांना संस्कारित करणं, आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक कार्यामध्ये पालकांच्या सोबत राहणं मुलांनी, हे कसं होईल यासाठी पालकांनी प्रयत्न करायला हवे. त्यामध्ये आणखी पुढचं चॅलेंज एक येतं की कॅरेक्टर येतं, असे आयडियल कॅरेक्टर्स असतात. मला ह्यांच्यासारखंच व्हायचंय, मला माझ्या सरांसारखंच व्हायचंय, किंवा मला ह्या हिरो सारखंच व्हायचंय, वगैरे वगैरे. हे चॅलेंजेस पण तिथं कन्फ्युज स्टेज असते, आणि ती हळूहळू त्याच्यामध्ये रियालिटी जेव्हा त्यांच्या समोर येते त्यावेळेला त्यामध्ये बदल पण होतो. परंतु तो काळ अतिशय त्रासदायक आहे असं नाही, परंतु त्याच्यावरती योग्य काम जर केलं तर हे चॅलेंजेस त्यांच्या पूर्ण संधीमध्ये रूपांतरित होऊ शकतात. आणि म्हणून ह्या संधींची वाट मुलं बघत असतात, त्या संधी ह्या काळामध्ये येऊन जातात. म्हणून संधी फक्त आपल्याला कॅच करता आल्या पाहिजेत, यासाठी पालकांनी सोबत राहणं गरजेचं आहे ऍज अ ऑब्झर्व्हर म्हणून.
1: अगदीच. या सगळ्या गोष्टींचा जर खोलवर विचार पालकांमध्ये रुजला गेला तर नक्कीच वयात येताना ज्या काही समस्या पालकत्वाच्या बाबतीत आज पालकांना जाणवत आहेत त्या कुठेतरी कमी होतील असं म्हणायला काही हरकत नाही. मॅडम, आता आज पालकत्व म्हणजे एक खूप मोठं आव्हानच आहे

0: असं आपण वारंवार म्हणतोय आणि ते खरं आहेच आहे, ते स्वीकारावं लागेलच. पालक म्हणून अनेक समस्या अडचणींना मुलांची वाढ विकास घडवून आणत असताना तोंड द्यावं लागत आहे आणि विशेषतः वयात येणारी मुलं आणि मुली यांना योग्य असं मार्गदर्शन करणं, त्यांना शिस्त लावणं, वाईट सवयींपासून गोष्टींपासून त्यांना दूर ठेवणं, अशा कैक समस्या पालकांच्या समोर आज आपण आवासून उभ्या आहेत हे बघतोय. तर मग वयात येणाऱ्या मुलांचं पालकत्व योग्य प्रकारे कसं पालकांनी पार पाडावं याविषयी अतिशय सविस्तर आपण भाष्य त्यावर केलेलं आहे. परंतु हे कृतीत येणं ही तितकंच गरजेचं आहे. मग ते नेमकं कृतीत कसं पालकांनी आज आणणं गरजेचं आहे, कारण पालकांच्याही काही प्रायोरिटीज आहेत, त्यांच्याही काही वैयक्तिक समस्या आहेत. मग अशा परिस्थितीत त्यांनी कसं ते योग्य प्रकारे कृतीत आणता येईल त्यांना, त्याविषयी आपण काय सांगाल?
1: अतिशय छान प्रश्न आहे मॅडम. जेव्हा आपण हे सगळं बोलतो, बोलणाऱ्यालाही छान वाटतं आणि ऐकणाऱ्यालाही छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी. परंतु जेव्हा आपण त्यामध्ये उतरतो, म्हणजे जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे. म्हणून पालक होणं जरीही अवघड असलं आजच्या काळामध्ये, तरीही तेवढं अवघड नाही जेव्हा आम्ही हे मानसिकदृष्ट्या साक्षर होतो त्यावेळेला. परंतु आज आम्ही फक्त काही गोष्टींची, आम्ही जर इथं विचारसरणीमध्ये पुन्हा जर आम्ही गेलो, पुन्हा पुन्हा आम्ही जर विचार केला ह्या सगळ्या गोष्टींचा, तर काही पैलू समोर येतात. तर पहिला पैलू समोर येतो की पालकांनी आपल्या बालपणाशी मुलांच्या बालपणाची तुलना अजिबात करू नये.
0: बरं.
1: नंतर आई आणि मुलगी आणि आई आणि मुलगा, त्याचबरोबर आई वडील, ही जी नाती आहेत घरामध्ये, तर ह्या घरामधल्या नात्यांचा एक विशिष्ट संस्कार हा त्या त्या वयोगटामध्ये देणं गरजेचं आहे. वडिलांनी मुलाला आणि आईनी मुलीला, वयात येणाऱ्या मुलींसाठी आणि वयात येणाऱ्या मुलासाठी. कारण आज आपण पाहतो मुलींसाठी खूप काही प्रबोधनपर कार्यशाळा होतात, मुलींना भरपूर काही सांगितलं जातं, परंतु मुलांच्या प्रश्नांना उत्तरं मिळत नाहीत. वयात येणाऱ्या मुलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज वडील पालकांनी तयार होणं गरजेचं आहे. त्यासोबतच आज आपण पाहतो की मुलांना आपल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी करून घेणं हे आज काळाची गरज आहे. काही आपले आर्थिक व्यवहार असतील किंवा आपले काही घरातली ऑफिसची कामं किंवा घरातली कामं असतील, तर त्यामध्ये मुलांचा निर्णय जो आहे तो महत्वाचा निर्णय असावा. कारण या काळामध्ये निर्णय क्षमता जेव्हा मुलांची स्ट्रॉंग होते, त्यावेळेला त्या निर्णय क्षमतेचं दमन जिथं होणार आहे ते आहे घर. म्हणजे निर्णय आम्हाला द्यावेसे वाटतात मुलांना, परंतु आमचे निर्णयच कोणी लक्षात घेत नाही. मग ही जर भाव असेल तर तिथे भावना दाबली जाते ना. म्हणून त्या निर्णयांना तिथे वेटेज दिलं जावं. मुलांचे निर्णय मुलांच्या निर्णयानुसार त्यांना प्राधान्य देणं. फक्त आपण योग्य अयोग्यता आणि त्या क्षेत्रामध्ये, समजा एखाद्या मुलाला एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये जायचंय परंतु आम्हाला नकोय, पण त्या मुलाच्या निर्णयाचा आदर घेऊन त्याच क्षेत्रातल्या अनेक व्यक्तींच्या, तज्ज्ञ व्यक्तींच्या सक्सेसफुल स्टोरीज आपण मुलांना सांगू शकतो, त्या व्यक्तीपर्यंत आपण नेऊ शकतो आणि त्यातले ड्रॉबॅक्स आपण मुलांना सांगू शकतो, त्यातले प्लस पॉईंट काय आहेत हे मुलांना त्यांच्या समोर आणू शकतो. आणि हे जेव्हा पूर्णपणे लेखाजोखा मुलांच्या जेव्हा समोर येतो त्यावेळेला हे चॅलेंजेस आहेत. बघ तू स्वीकारू शकतो का, ही सहज एक होणारी कृती आहे, बघ ही जास्त काळ टिकणारी नाहीये. यामध्ये पुन्हा पुढचे चॅलेंजेस काय असणार आहेत, बघ तू चॅलेंजेस काय असतील ते बघ. आज आपण पाहतो की करिअर मॉडेलनुसार आज प्रत्येक व्यक्तीने, पालकांनी मुलांना करिअर मॉडेल्स क्लिअर केले पाहिजेत. मग विशिष्ट वयोगटापर्यंत त्याचं काय अचीवमेंट असायला हवी, त्याच्यानंतरची काय अचीवमेंट असायला हवी, त्यानंतर 30 वर्षापर्यंत काय असायला पाहिजे, 40 पर्यंत काय असायला हवी, तर अशा पद्धतीचं जे मॉडेल्स आपण मुलांच्या समोर पालकांच्या माध्यमातून जर इथं प्रेझेंट केलं गेलं तर मुलं सहज स्वीकारतात. आयडियोलॉजी ही विशिष्ट वर्तनापर्यंत आहे, म्हणजे मुलांनी स्वतः करून बघण्याची जी काही संधी आहे ती मुलांना पालकांनी द्यावी. ही संधी मिळाली, त्यातले योग्य अयोग्यचे कंगोरे तिथं क्लिअर झाले की बरोबर मुलं आपली निर्णय घेतात आणि मूव्ह ऑन करतात. त्यानंतर पालकांनी मुलांना सतत जे चॅलेंजेस आहेत, छोटे मोठे चॅलेंजेस, आधी छोटे छोटे चॅलेंजेस त्यांना स्वतःला हँडल करू द्यावेत. मग सहज एखादी गोष्ट करायची असेल तर थांब तुझ्याच्याने नाही जमणार, मी करून देतो, कारण तिथं आपलं आयडियल पॅरेंटिंग हा रोल तिथे येतो, तर तो तिथं रोल कामाचा नाही. छोटे छोटे जे चॅलेंजेस आहेत मुलांनी त्यांच्या आयुष्यातले त्यांनी स्वतः हँडल केले पाहिजेत. तुझा प्रश्न आहे तो तू कर, पण बघा मी आहे तुझ्यासोबत, ज्यावेळेला तुला वाटतं माझी गरज आहे त्यावेळेला तू मला सांग.
0: बरोबर.
1: त्यासोबत छोटे छोटे निर्णय मुलांना घेऊ द्यावेत. त्यांना त्यांचे निर्णय घरातले

0: छोटे छोटे निर्णय त्यांना घेऊ द्यावेत आणि जेव्हा हे निर्णय मुलं घेतील त्यावेळेला त्यांचाही घरामधला जो काही महत्वाचा रोल आहे हा रोल तिथे ऍक्टिव्ह होतो. मुलांना अनुभव मिळतात आणि हे अनुभव जेव्हा मिळतात त्यावेळेला ऑटोमॅटिकली मुलं मागच्या अनुभवातून पुढचा अनुभव चांगलाच घेणार आहेत आणि ती पूर्णपणे शहानिशा करूनच मुलं पुढे वर्तन करणार आहेत. म्हणून हे अनुभव घेणं, स्वतःचे चॅलेंजेस स्वतः स्वीकारणं, स्वतःचे निर्णय स्वतः छोटे छोटे घ्यायला लावणं, मुलांच्या सोबत राहणं, को पॅरेंटिंग प्लॅन इथं क्रिएट करणं, मुलांचे मित्र मैत्रीण बनणं, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा इथं होतील त्यावेळेला एक आयडियल पॅरेंटिंग इथं होईल असं मला वाटतं. मुलांमधला होणारा मानसिक बदल, त्यांच्यातला होणारा शारीरिक बदल, मानसिक आणि शारीरिक बदलामुळे होणारे हार्मोनल जे चेंजेस आहेत ते आणि त्या चेंजेसमुळे मुलांचे होणारे वर्तन बदल ते समजून घेऊन मुलांचे आज मित्र मैत्रीण बनणं गरजेचं आहे. आणि जेव्हा हे आपण आपण आपले रोल क्लिअर करू त्यावेळेला आपलं हेल्दी पॅरेंटिंग होईल असं मला वाटतं.
1: खरोखर मॅडम, आता जाता जाता आणखी एका विषयावर मला प्रकाश टाकावासा वाटतो की आता विशेष पालकांच्या समस्या असतील त्याचं निराकरण कसं असावं किंवा त्याचं निराकरण तुम्ही कसं करता, समुपदेशन कसं केलं जातं याविषयी सविस्तर आपण जाणून घेतलंय. शिवाय पॅरेंटिंग आजचं कसं असावं सामान्य बालकांचंही आणि विशेष बालकांचंही, ते कृतीत आपण कसं आणावं पालक म्हणून हेही आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेतलंय. पण आज आपण बघतोय की पालकांची आणि बालकांची अधिक धडपड आहे ते त्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्याची, आणि इतकी प्रचंड स्पर्धा आहे या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सध्या की पालक आणि बालक दोघंही स्वतःला हरवून या पाठीमागे धावू लागलेले आहेत. म्हणजे बालक स्वतःचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी आणि पालक आपल्या बालकांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी अगदी स्वतःला पूर्णपणे हरवून जात आहेत आणि त्यांच्या त्या गोष्टीच्या पाठी लागून त्यात विकास घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अतिशय सकारात्मक खरं तर ही गोष्ट आहे. म्हणजे सतत पालक आपल्या बालकांसोबत त्यांच्या शिक्षणासोबत जोडल्या जातात, पण कुठेतरी ही एक दडपणाची बाबही असलेली आपल्याला जाणवू शकते. किंवा बालकांच्या बाबतीत विचार केला तर प्रत्येक वेळी त्यांच्यासमोर एक नवीन शैक्षणिक आव्हान निर्माण करत जाणं हेही त्यांच्यासाठी त्यांच्या वयोगटाचा विचार करता एक दडपणाची बाब आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मग अशा वेळी दडपण न घेता पालकांनी आणि बालकांनी कशा प्रकारे हा शैक्षणिक स्तर उंचावावा किंवा ते उंचावू शकतात याविषयी एक समुपदेशक म्हणून काय सांगाल?
0: अगदी बरोबर मॅडम. आज बघतो आपण ज्या व्यक्तीचा पॅकेज जास्त तो सक्सेसफुल पर्सन
1: खरंच,
0: आणि ज्या मुलाचं पॅकेज जास्त, जो मुलगा विदेशात सेटल झालेला आहे आणि जो मुलगा हायर पोस्टवरती आहे, त्या पालकांना असं वाटतं की आय एम परफेक्ट पॅरेंट हे तिथं येतं.
1: होय,
0: परंतु आपण काय केलंय तर मुलांचा सक्सेस आणि आपलं सक्सेस हे त्यांच्या पॅकेजशी आपण कनेक्ट केलेलं आहे. पण इथं इथिक्स येत नाहीत, इथं व्हॅल्यूज येत नाहीत, इथं मॉरल येत नाही, ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्यातही पलीकडे जाऊन मुलांच्या भावना येत नाहीत
1: खरोखर.
0: आणि जे मुलांचं जगणं जे आहे ते जगणंच इथं राहत नाही. आणि मग ह्या जगण्याच्या पलीकडची जी स्पर्धा आहे ती स्पर्धा म्हणजे शैक्षणिक स्पर्धा. आज आपण म्हणूया अमक्याचा मुलगा हा विदेशात जाऊन एवढा सेटल झाला आणि एवढं पॅकेज त्याला मिळायला लागलं, मग लगेच आमच्या घरामध्ये तुलना सुरू होते. म्हणून पहिल्यांदा मला पालकांना विनंती करावीशी अशी वाटते की आपण आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नये. प्रत्येक मूल स्वतंत्र आहे, प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी आहे, बिलीफ वेगळी आहे, आणि मग जर प्रत्येक मूल जर वेगळं असेल तर त्याची कार्यकौशल्य वेगळी, त्याची कार्यक्षेत्रे वेगळी आणि त्याच्या सर्व क्षमता पण वेगळ्या. आणि म्हणून मुलाला संगोपन करावं, मुलाचा मालक बनू नये. विचार करायला हवा पालकांनी की शैक्षणिक वृद्धी किंवा आर्थिक वृद्धी म्हणजे मुलांचं सक्सेस नाही, तर तेच मूल तुमचं एखाद्याच्या संवेदना समजून घेऊन सहवेदनेला जर जात असेल, एम्पथी लेवलला जर जात असेल, तर दिस इज सक्सेस पॅरेंटिंग. मुलांच्या जाणीवा ह्या अधिक विस्तारलेल्या असतील आणि मग त्या जाणीवा इतक्या तीव्र जाणीवा आहेत आणि तो दुसऱ्यांची मदत करण्यासाठी जर तो जात असेल, आपल्या आई वडिलांना जेव्हा तो समजून घेत असेल, घरातल्या प्रत्येक सदस्याला तर जो समजून घेत असेल, पण त्याचं शिक्षण नाहीये, म्हणजे

0: आपल्या आई वडिलांना जेव्हा तो समजून घेत असेल, घरातल्या प्रत्येक सदस्याला तर जो समजून घेत असेल, पण त्याचं शिक्षण नाहीये, म्हणजे तुमच्या अपेक्षेनुसार तो शिक्षणाच्या चौकटीत तो बसलेला नाहीये, अर्निंग करतोय, फॅमिली तो चालवतोय, पण ते तुमच्या चौकटीत तो बसलेला नाहीये, तर म्हणजे ते मूल तुमच्या सक्सेस स्टोरीमध्ये बसत नाही असं अजिबात नाही. तर आज मुलांच्या सक्सेसच्या म्हणजे यशस्वीतेच्या व्याख्या पालकांनीच बदलायला हव्या. आज तुमचं मूल आनंदाने जगतंय ना, हसतंय ना, आज तुमचं मूल आनंदाने तुमची वाट बघतंय ना, म्हणजे ह्या ज्या भावना आहेत ह्या भावनांना संगोपित करत करत मुलगा मुलगी जेव्हा तुमच्याशी वर्तन करते ते खरं सक्सेस
1: होय.
0: पण आपण एज्युकेशनल ह्या प्लॅटफॉर्म मध्ये मुलांच्या भावनांचा इतका आपण हेट केलेला असतो. पालक महत्वाचे नाहीत, नातेवाईक महत्वाचे नाहीत, पुस्तक महत्वाचं आहे, तुझं एज्युकेशनल प्लॅटफॉर्म महत्वाचं आहे, हे जे आम्ही बिंबवलेले तर हेच मुलं प्रमाण मानतात आणि पुढं ते करिअर आपलं तसंच नेतात आणि त्यांना ते करिअरच इम्पॉर्टंट वाटतं, आई वडील इम्पॉर्टंट वाटत नाही.
1: ती खरं. आणि आपण जे म्हणतोय की आज समस्या निर्माण होत आहेत, वृद्धाश्रमांची संख्या वाढतीये, लोक भावना शून्य होत चाललेले आहेत, तर या सगळ्यांचं मूळ जे आहे ते यात दडलेलं आहे हे समजून घेणं आज काळाची गरज आहे. खरंच आहे.
0: म्हणजे मुलांना त्यांच्या भावनांची ओळखच आपण जर होऊ देत नसाल तर त्या तुमच्या भावना कशा ओळखतील.
1: खरंच आहे.
0: संवेदना जेव्हा सहवेदनेमध्ये रुपांतरित होतील त्यावेळेला त्या सहवेदनेचा आम्हाला कुठेतरी तो फील असणार आहे. आम्ही मुलाला खूप मोठं केलंय, खूप पॅकेज पर्यंत पोहोचवलंय, पण ते मूल आम्हाला विचारत नाहीये बाबा तुम्ही कसे आहात. ज्या काळामध्ये खरी भावनेची परिपूर्तता होणं गरजेचं आहे ती परिपूर्तताच होण्यासाठी जर तुम्ही पालक म्हणून संधी जर देत नसाल तर त्या भावनांचं निर्मिती केंद्र तिथं थांबवलेलं आहे तुम्ही.
1: खरंच.
0: आणि हे निर्मिती केंद्र जेव्हा थांबवलेलं आहे तर ती निर्मिती त्या त्या वयामध्ये जिथं होत नाही तिथं पुढं अपेक्षा ती तुम्ही करूच नाही. म्हणून पालकांना मला पुन्हा आणखी एक विनंती करावीशी वाटते की भावना काय असतात हे त्यांना जगू द्या, मुलांना जे वाटते ते अनुभवू द्या. अरे तू मोठ्याने काय हसतोय, आनंद सुद्धा व्यक्त करण्याची प्रोटोकॉल लावतो आम्ही.
1: म्हणजे शिष्टाचाराच्या नावाखाली आज इतक्या गोष्टी वाढत चालल्यात की बालकांचं जे बालपण आहे ते जपल्या जातच नाहीये. तुम्ही म्हणालात तसं ती फुलपाखरं आहेत आणि त्या फुलपाखरांचे पंख तुम्हाला छाटण्याचा अधिकार नाहीये हे आज पालकांना खरंच कळणं गरजेचं आहे.
0: आणि हाही अधिकार नाहीये फुलपाखराचे पंख छाटण्याचा, आणि हाही दुसरा अधिकार नाहीये की जेव्हा सुरवंटाचं फुलपाखरू होतं ती धडपड जी आहे ती धडपड म्हणजे मी अलगत फुलपाखरू मी बाहेर काढेल ही प्रोसेस होणारच नाही, ते मरते. म्हणून मुलांचे संघर्ष मुलांना करू द्या, त्यांना त्यांच्या त्यांच्या वयोगटानुसार अनुभव घेऊ द्या आणि त्यांच्या सोबत पालक म्हणून ऑब्झर्वर म्हणून राहा आणि त्यांच्या भावनांना इथं न्याय द्या. जोपर्यंत भावनांना न्याय दिला जात नाही तोपर्यंत आपल्याला परिपूर्ण मूल मिळणं
1: खूप
0: आजच्या काळामध्ये अवघड आहे. म्हणून आजचे चॅलेंजेस खूप आहेत. चॅलेंजेस जर बघितले आपण तर ती लिस्ट आपली संपणार नाही. परंतु यासाठी मुलांना त्यांचं त्यांचं जीवन क्रिएट करण्यासाठी जो प्लॅटफॉर्म तुम्हाला द्यायचा आहे फक्त एवढंच आठवायचंय की मी या वयामध्ये काय केलं. त्या मुलांना रागवत असताना माझ्यावर जी ह्या वयामधली ही सिच्युएशन मी कशी हँडल केली फक्त तो प्लॅटफॉर्म आणि त्यावेळेला मला काय वाटलं होतं, एक मूल म्हणून मला काय वाटलं होतं, त्या संवेदनात अगोदर तुमच्या जागे होणं गरजेचं आहे. मग मुलांच्या संवेदना आपोआपच जाग्या होतील, सहवेदना त्या झाल्या की पॅरेंटिंग अतिशय आनंददायी प्रक्रिया आहे आणि हे पॅरेंटिंग प्रत्येकाने अनुभवावं, आनंदाने अनुभवावं. भावनात्मक दृष्टिकोनाचा हा एक मोठा गोल होऊ शकतो आणि हा दृष्टिकोन अधिक विस्तारित होऊ शकतो. एक फक्त मला ह्या प्रसंगी मला पालकांना विचारावं असं वाटतं की तुम्ही तुमच्या मुलांना कवेत कधी घेतलेलं आहे, माझा मुलगा म्हणून त्याला हक कधी केलेला आहे, त्याच्या चुकांना तुम्ही किती पदरात घातलेलं आहे. ठीक आहे, चुकांच्या मागची कारणं तुम्ही काय शोधून काढणं, त्याला पनिशमेंट देणं तो भाग वेगळा, परंतु मी तुझ्यासोबत आहे आणि म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना किती वेळेला तुम्ही स्पर्श करता, त्यांच्या पाठीवरून तुम्ही किती हात फिरवता हे तुम्ही पालकांना आठवा असं मला ह्यावेळी सांगावं. सर
1: खरंच अतिशय संवेदनशील विषय पण तितकाच महत्वाचा विषय. खूप छान मॅडम, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमांमधून तुम्ही अतिशय महत्वपूर्ण आणि उपयुक्त अशी माहिती सर्व आमच्या मैत्रिणींपर्यंत पालकांपर्यंत पोहोचवलीत. कारण आज पॅरेंटिंग हे जे आव्हान झालंय ते का झालंय, त्या पाठीमागची कारणं काय आहे आणि त्याच्यावरची उपाययोजना काय आहे हे आजच्या पालकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे हे तुम्ही उत्तमरित्या आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवलं. खरोखर त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि आयुष्यातील यापुढील तुमच्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण

0: आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
1: आपल्याही ऋणात मी राहू इच्छिते, कारण परभणी आकाशवाणी केंद्राने मला ही संधी इथं उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपल्या सर्व टीमचे मनस्वी आभार, धन्यवाद.
0: मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत विशेष मुलांचे तसेच वयात येणाऱ्या मुलांचे योग्य पालकत्व याविषयी प्राध्यापिका तथा समुपदेशक उर्मिला भांदर्गे यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात वनिता मंडळ, हा आपल्या सर्व सखींसाठीचा विशेष कार्यक्रम. आता आपण वनिता मंडळ या कार्यक्रमा अंतर्गत ऐकूयात परंपरेतून आधुनिकतेकडे, साड्यांच्या फॅशन विश्वातील तिची यशोगाथा याविषयी शिखा अजमेरा यांची सिमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार मैत्रिणींनो, स्वप्न पाहण्याचं धाडस आणि ते पूर्ण करण्याची जिद्द हाच स्त्री शक्तीचा खरा अर्थ. विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान महिलांशी आज आपण संवाद साधतो आहोत. त्यांच्या अनुभवातून, विचारातून नव्या पिढीला दिशा मिळेल या विश्वासानंच आपण या मुलाखती प्रसारित करत आहोत. मैत्रिणींनो, त्यांच्या प्रवासातील संघर्ष, यश आणि समाजासाठीचा संदेश आपल्याला नवीन ऊर्जा देईल अशी आशा आहे. तर मैत्रिणींनो, हातमाग, पारंपरिक विणकाम, भरतकाम, रंगकाम यासारख्या तंत्रांना जपत आधुनिक डिझाईन, हलकं कापड, नव्या रंगसंगती आणि ट्रेंडनुसार बदल स्वीकारत, परंपरेचा सन्मान आणि आधुनिकतेचा स्वीकार करत, साडी ही केवळ वस्त्र नाही, ती भारतीय संस्कृतीची ओळख आहे हा जणू संदेश देणाऱ्या शिखा कारिगिरी हा ब्रँड जनमानसात पोहोचवणाऱ्या उद्योजकता, नवकल्पना आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिखा अजमेरा या यशस्वी मैत्रिणीशी आज आपण संवाद साधणार आहोत. मैत्रिणींनो, डिजिटल माध्यमांच्या प्रभावी वापरातून स्वतःचा ठसा उमटवत व्यवसायाला केवळ नफ्याचं साधन न मानता सामाजिक परिवर्तनाचं माध्यम मानणाऱ्या शिखा अजमेरा आज आपल्यासोबत आहेत. शिखाजी, सर्वप्रथम आजच्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे.
2: धन्यवाद.
0: मैत्रिणींनो, त्यांच्या उद्योजकीय प्रवासातील प्रेरणादायी अनुभव, यश अपयशाची शिकवण आणि भावी पिढीसाठीचा संदेश याविषयी आज आपण त्यांच्याशी सविस्तर संवाद साधणार आहोत. मैत्रिणींनो, आपल्याला सगळ्यांना सांगायला आवडेल की शिखा अजमेरा या मूळ परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरातील आहेत. त्यांचं सासर पूर्णा शहरात आहे. सध्या त्यांचं वास्तव्य आपल्या भारताच्या राजधानीत अर्थात दिल्ली शहरात त्या वास्तव्याला आहेत. पारंपरिकतेची जोड देणारा त्यांचा हा व्यवसाय त्या भारतभर आणि भारताबाहेरही अनेक देशांमध्ये आपली भारतीय संस्कृतीची जोड देत त्या पोहोचवत आहेत. तर जाणून घेऊयात त्यांचा हा प्रवास. शिखा अजमेराजी, काय सांगाल की आपला हा जो ब्रँड आहे, आपला हा जो व्यवसाय आहे, या व्यवसायाची सुरुवात कशी झाली आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
2: शिखास कारिगरी, मी एक हाऊस वाईफ आहे.
0: बर.
2: आणि माझा आर्ट हा पॅशन होता.
0: बर.
2: पेंटिंग हे मी आवर्जून करायची माझ्या फ्री टाइम मध्ये. जसं आपण पाहतो की रांगोळी काढतो किंवा दिवाळीच्या सणाच्या वेळेत पेंटिंग होतात घरी. सणवार आले की आपण हे सगळे आर्टिस्टिक वर्क करतच राहतो. तर ह्या ऍज अ गर्ल म्हणून पण ह्या सगळ्या आर्टिस्टिक वर्क मी माझ्या आईकडून शिकून घेतल्या आणि त्याच्यात मला आवड निर्माण झाली. आणि नंतर जेव्हा लग्न झालं, त्याच्यानंतर जेव्हा कधी मध्ये फ्री टाइम असायचं, तेव्हा मी हा माझा आर्ट किंवा हा पॅशन मी हा सोडला नाही. तर एक काहीतरी आर्ट केल्यानंतर जसं एक हा एक स्ट्रेस बस्टर असतो. तर महिलांसाठी हा म्हणजे मी आवर्जून सांगेल की स्वतःच्या एखाद्या ह्या पॅशनला ओळखून, इंटरेस्टला ओळखून ते तुम्ही दिवसातून अर्धा तास एक तास तरी त्याला द्यायचा, म्हणजे तर तुम्हाला खरंच एक स्ट्रेस बस्टर असतं ते. तर ते परत तुमचा ते दिवस किंवा ते दिन आहे किंवा पुढचा दिवस आहे ते व्यवस्थित जातो. तर मुलं जशी मोठी झाली आणि माझ्याकडे फ्री टाइम थोडा जास्त मला भेटत गेला, त्याच्यातून हा मी आर्ट थोड्या डेडिकेशनने अजून करू लागली. आणि मग पेंटिंग करता करता मग हीच पेंटिंग आपण फॅब्रिकवर करायचं असं माझं विचार होता. जेव्हा जेव्हा कधी पण काही प्रोग्राम असायचा तर मला असं वाटायचं की काहीतरी आपण डिफरंट घालायचं, काहीतरी डिफरंट दिसायचं, लोकांपेक्षा वेगळं करायचं किंवा काहीतरी थीम त्याच्यात टाकायची त्या सणानिमित्ताने. तर असं आधी मी माझ्या साड्यावर म्हणा किंवा माझ्या फॅमिलीच्या ड्रेसिंगवर ते करत यायची. नंतर हा डेडिकेटेडली मी सुरू केला की

0: वर फॅब्रिक वर वेगळे वेगळे फॅब्रिक टी शर्ट कुर्ता किंवा साडीज ब्लाउजेस आहे त्याच्यावर मी हँड पेंटिंग करायची आणि मग त्याच्यातूनच हा एक थोडा त्याला बिझनेसचा अँगल आलाय. मी बिझनेस तर नाही म्हणणार याला अजून पण हा एक आर्ट पॅशन समोर ठेवते मी सध्या तरी.
1: अच्छा, किती दिवसांपासून आपण या व्यवसायामध्ये उतरला?
0: 3 वर्ष झाले आता मला ह्याला तुमच्या समोर किंवा इंडिया समोर जगासमोर आणण्यासाठी 3 वर्ष झाली.
1: आणि आम्हाला खूप अभिमान वाटतोय की तुम्ही परभणी जिल्ह्यातल्या आहात. पूर्णा शहरामधला आपण होमटाऊन आहे आपलं आणि सध्या आपण दिल्लीमध्ये वास्तव्य करत आहात आणि नुकताच सूरजकुंड 2026 क्राफ्ट मेला जो झाला होता त्यामध्ये देखील आपला हा जो ब्रँड आहे शिखाज कारिगरी त्यामधून आपण हँड पेंटिंग केलेल्या साड्या सादर केल्या होत्या. हा जो क्राफ्ट मेला होता यातला अनुभव काय सांगाल आपण, कसं आपण त्यामध्ये पार्टिसिपेट केलं आणि तिथे काय काय अनुभव आले आपल्याला?
0: सूरजकुंड हा एक इंटरनॅशनल क्राफ्ट मेला आहे. तिथे हस्तकला किंवा हाताने बनवलेल्या वस्तू नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर लोक येतात तिथे ते सादर करतात. मी मागच्या वर्षी पण सूरजकुंडशी जुळली होती. तिथे मागच्या वर्षी पण मी हा फॅशन शो केला होता आणि त्याला जेवढा प्रतिसाद भेटला तिथे तर त्याचंच हा सेकंड व्हर्जन आहे. फॅशन शो आपला हा मेनली साड्यांसाठीच असतो, साड्यांवरच असतो. साडी ही भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे आणि लेडीजचा हा जो पेहराव आहे तर तो फक्त एक ड्रेसिंग नाहीये, ते आपली भारतीय संस्कृती पण आपण दर्शवतो त्याच्यातनं. ब्रँडचा मेन उद्देश आहे हँडलूम साडीज आणि त्याच्यावर पण हँड पेंटिंग. म्हणजे भारतामध्ये एवढ्या कला आहेत आणि भारतात एवढे आर्टिझन्स आहेत, एवढे विवर्स आहेत, ते एवढे मेहनत करून वेगवेगळ्या साड्या वीव करतात. म्हणजे पैठणी आहे, नारायण पेठ आहे किंवा असे खूप सारे बनारसी आहे, खूप सारे वेगळेवेगळे विविंग्स आहेत. तर ह्या विविंग्सवर मी माझं पर्सनल टच दिलं हँड पेंटिंगचं. तर आधी तर मी मॉडर्नाइज पेंटिंगच करायची पण दिल्लीमध्ये राहिल्यावर तिथे जेवढे एक्झिबिशन्स किंवा तिथे एवढे आर्टिस्टिक एक्सप्लोर होतो आपला, तिथे देशातून विभिन्न कॉर्नर खूप खूप आर्टिस्ट येतात. ते त्यांचे वेगळे आर्ट दाखवत असतात. तर जसं हँड पेंटिंगमध्ये पण फक्त मॉडर्न पेंटिंगच नाहीये तर त्याच्यात ते पिछवाई, गोंडा किंवा मधुबनी तुम्हाला माहिती असेल तर ह्या पण खूप आर्ट आहेत जे आपण भिंतीवर पाहतो किंवा कॅनव्हासवर पाहतो. तर ते मला असं वाटलं की ते फक्त भिंतीवर न राहता आपण जिवंत असं त्याला अंगावर परिधान करून घालू शकतो, फिरू शकतो, असं लोकांपर्यंत पोहोचू शकतो हा आर्ट वेगवेगळ्या आर्टिस्टचा. तर मग तेव्हा तिथे मी ते 100+ आर्टिस्ट आता मी त्यांच्याशी जोडलेली आहे. तर त्या आर्टिस्टशी जोडून त्यांना फॅब्रिक प्रोव्हाइड करून, हँडलूम फॅब्रिक प्रोव्हाइड करून त्यांना मी डिझाईन्स वगैरे प्रोव्हाइड करते आणि ते आपल्यासाठी वेगवेगळ्या आर्ट्स त्याच्यावर उतरून आपल्याला देतात.
1: बरं. तुमची ही जी कला आहे हे आवडीतून निर्माण झालेली आहे नाही का? काय सांगाल बरं की साड्यांवर हे आपली जी भारतीय संस्कृती आहे, जसं आपण आता म्हणालात की भिंतींवर कॅनव्हसवर आपण ह्या ज्या पारंपरिक पेंटिंग बघत होतो त्याच तुम्हाला साड्यांवर का उतराव्याशा वाटल्या? म्हणजे इतक्या सगळ्या पेंटिंग्स आहेत, आपण मॉडर्न पेंटिंग बद्दल पण बोललात, तर ह्या पारंपरिक पेंटिंगचं असं काय वैशिष्ट्य आहे जे तुम्हाला खेचलं ज्या पेंटिंग्सनी आणि त्याचा व्यवसायामध्ये तुमच्या ब्रँडमध्ये त्याचं रुपांतर झालं, याबद्दल काय सांगाल?
0: मॅडम, ऍक्च्युली इंडियाचा हा आर्ट मला असं वाटतं की अजून पण लोकांसमोर पूर्णपणे आलेला नाहीये. म्हणजे आता मी दिल्लीमध्ये राहते म्हणून पण तुम्ही म्हणू शकता की मला थोडं त्याचं एक्सपोजर भेटलंय. म्हणजे काही गिण्याचुरे लोकांनाच माहितीये की वारली पण हा एक आर्ट आहे किंवा पिछवाई एक आर्ट आहे. याच्या व्यतिरिक्त चित्तारा आर्ट आहे, गोंदा आर्ट आहे किंवा वेस्ट बेंगॉलचा कालीघाटी आर्ट आहे. तर आय एम शुअर की काही जणांना हे आर्ट आहेत इंडियाचं हे माहिती पण नसणार. तर हेच आर्ट जर आपण त्या त्या भागात किंवा त्या त्या स्टेट्समध्ये जेव्हा जातो तेव्हा आपल्याला त्या दिसतात. तर त्या कुठे दिसतात? तर त्या भिंतीवर दिसतात किंवा कॅनव्हासवर दिसतात किंवा टेम्पल्समध्ये जातो तेव्हा त्या टेम्पलच्या त्या पिलर्सवर म्हणा किंवा वरती टॉमवर म्हणा ते आपल्याला दिसतात असं. तर हेच आर्ट मला असं वाटलं की आता ह्याला एक जिवंत आपण काहीतरी रूप द्यायचं आणि ते फक्त पेंटिंग किंवा कॅनव्हासद्वारेच लोकांपर्यंत पोहोचणार असं जरुरी नाहीये. तर आपण एक ते ड्रेसेसवर किंवा स्टोल्स आणि साडीज आहेत त्याच्यावर पण आपण उतरवू शकतो त्या आर्टला. आणि आजकाल ते ट्विनिंग किंवा थिमेटिक डिझाईन पेंटिंग साडीज ड्रेसिंग हे खूप फॅशनमध्ये आहे.

0: तर त्याच्यातून असं मला वाटलं की काहीतरी आपण हे असं करू शकतो साड्यांवर किंवा फॅब्रिकवर मेनली, तर त्याच्यातूनच ही कल्पना आली.
1: शिखाजी, तुम्ही एक महिला उद्योजिका तर आहातच, शिवाय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पण आहात आणि कंटेंट क्रिएटर पण आहात. याचाच अर्थ तुम्ही डिजिटल मार्केटिंगशी जोडल्या गेलेल्या आहात आणि मला वाटतं की डिजिटल मार्केटिंग मधून तुम्ही तुमचा ब्रँड, तुमचा व्यवसाय हा जनसामान्यांपर्यंत पोहोचवलेला आहे. कारण आपण बघतो आहोत की हल्ली प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि प्रत्येक जण ह्या डिजिटल सगळ्या सोशल मीडियावर पडलेलाच असतो.
0: बरोबर.
1: आणि तिथूनच मग अशा छान छान कलांचा उगम होत राहतो. कळतात अगदी कानाकोपऱ्यामध्ये भारतामध्ये कुठेही कोणी असेल तर त्याला, म्हणजे कन्याकुमारीमध्ये जर असेल तर त्याला दिल्लीतली कला कळते. असंच तुमचा कंटेंट क्रिएटर तुम्ही असल्यामुळे आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत असल्यामुळे ही कला मला वाटतं की सगळ्यांपर्यंत पोहोचती आहे. तर या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आपण कसा करता?
0: जसं आपण आधी असंच हसत खेळत म्हणत होतो की मीडियाशी काही लपलेलं नाहीये म्हणून, तर तसंच ते मीडियामुळे पण मला हा काही तुम्ही बोलू शकता की हा आर्ट माझ्यापर्यंत पण आला आहे. आणि तेव्हा मला वाटलं की हा आर्ट मीडिया हा एक खूप कनेक्शन आहे दुसऱ्या लोकांशी संपर्क मध्ये येण्याचा किंवा नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलवर ह्याला प्रदर्शित करण्याचा. तर सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म किंवा मोबाईलचा जेवढे मिसयूज आहेत तेवढे युजेस पण खूप छान छान आणि जास्त आहेत. तर त्याचा आपण चांगल्या कामासाठी किंवा भारतीय हे जे कलावंत आहेत त्यांना पोहोचवण्याचं जर आपण या मोबाईल तर्फे किंवा या सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग तर्फे करू शकलो तर खूपच छान, त्यांना पण एक नवीन ओळखच भेटेल.
1: अगदी. काय सांगाल बरं शिखाजी की सूरजकुंड इथे जो क्राफ्ट मेला झाला आता नुकताच, त्याची दखल आकाशवाणीनं पण घेतलेली आहे आणि आपण पूर्णेच्या आहात, तर परभणी आकाशवाणी केंद्रावरून आज आपली मुलाखत होती आहे. तर आपल्या या व्यवसायाविषयी खास आपण मैत्रिणींना काय सांगाल की अगदी छोट्या गावापासून सुरू झालेला आपला हा व्यवसाय आज इतक्या नॅशनल लेवलपर्यंत गेलेला आहे, तर काय सांगाल मैत्रिणींना, आपल्याला कसं वाटतं आपल्या या व्यवसायाबद्दल अगदी पुणेपासून ते दिल्लीपर्यंत हा प्रवास कसा उलगडत गेला, थोडक्यात काय सांगाल?
0: मी बेसिकली मी एक उद्योजक आहे किंवा मी हे बिझनेस सुरू केला आहे असं मी म्हणत नाही. मी आजही एक हाऊसवाईफच आहे सर्वात आधी. माझ्या मैत्रिणींना हे सांगावं असं वाटतं की आपल्याला एक इंटरेस्ट आहे आपल्या मनात कुठे ना कुठे, आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय आवडते. आपण लोकांसाठी जगताना किंवा फॅमिलीसाठी जेव्हा आपण टाइम देतो तर आपण स्वतःला विसरून जातो. पण जर तो थोडासा अर्धा एक तासाचा जो एक टाइम आपण स्वतःसाठी काढला आणि त्याच्यात जे आपल्याला आवडते ते आर्टच नाही तर ते नृत्य असो किंवा काही ते क्रोशिया वगैरे असो किंवा अजून तुम्हाला काही ऍक्टिंग वगैरे येत असेल, असे खूप सारे हाऊसवाईफ्स आहेत, त्यांना वेगळ्या वेगळ्या आर्ट्स येतच असतात, फक्त हँड पेंटिंगच नाही म्हणत मी. तर त्यांनी त्या आर्टला आपला तो समय डेडिकेट करावा. ते बिझनेस आहे माझं असं मी म्हणत नाही, पण हा जेव्हा किंवा संधी भेटते तेव्हा मी माझा हे आर्ट समोर आणत असते. जसं आता सूरजकुंड मध्ये ही संधी भेटली आम्हाला, तर एक भारत श्रेष्ठ भारत अशी आम्ही थीम ठेवली त्याची. तर ह्याच्यामध्ये आता साडी हा आपला भारतीय संस्कृतीचा एक वारसा आहे आणि ते सगळ्यांसमोर मांडताना मला म्हणजे खूप प्राईड वाटलं. म्हणजे साडी म्हणजे काय, एक 6 मीटर फॅब्रिकच आहे, ते कुठे पण स्टिच नाहीये, ते एकदम फ्लुईड ड्रेस आहे, तुम्ही त्याला कसंही परिधान करू शकता. फक्त साडी सारखी नॉर्मल साडी पण नाही तर आपण कितीतरी डिफरंट स्टाईलने ते वेअर करू शकता. तर मॉडर्न असो किंवा म्हणजे आमच्यासारख्या 40s स्त्रिया असो किंवा आता हे 20s मधले गर्ल्स असो, तर हा 6 मीटर यान, हा 6 मीटर फॅब्रिक तुम्ही कसंही फ्लुईड ड्रेप करू शकता. भारतीय संस्कृतीचा तिथे सूरजकुंड मध्ये जेव्हा आम्ही हा दाखवत होतो शो, तर त्याच्यामध्ये आम्ही ऑपरेशन सिंदूर पण केला होता. तर ऑपरेशन सिंदूर मध्ये आम्ही इंडियाने जो एक आपली छाप सोडली ग्लोबली, तर ते आम्ही दर्शवली त्या माध्यमातून. आणि ट्रायबल एक राऊंड होता त्याच्यात, गावातल्या किंवा आदिवासी स्त्रिया पण त्या ड्रेप कशा व्यवस्थित घालतात आणि किती छान दिसतं ते त्या ड्रेप मध्ये पण, ते पण आम्ही एक राऊंड केलं होतं त्याच्यात. आणि एक हँड पेंटिंगचं राऊंड होतं. हा ही एक संधी खूपच छान आम्हाला समोरून आली आणि आम्ही त्याचा उपयोग केला लोकांपर्यंत पोहोचण्याचा. आणि माझे जे आर्टिस्ट आहेत किंवा वेगळे वेगळे जे आर्ट आहेत इंडियाचे ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलेत.
1: मैत्रिणींनो, एका गृहिणीच्या दृष्टीनं यश म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नव्हेच तर घर आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्र

क्षेत्रात समतोल साधत समाधानानं पुढे जाणं होय. कुटुंबाचा विश्वास जपत, स्वतःची स्वप्न पूर्ण करत आणि समाजासाठी काहीतरी सकारात्मक योगदान देणं हीच यशाची खरी व्याख्या कोणतीही गृहिणी सांगेल, होय ना? आणि कोणतीही महिला हेच सांगेल की दुसऱ्यांच्या प्रतिक्रियांवर, दुसऱ्यांच्या कौतुकावर, दुसऱ्यांच्या प्रशंसेवर आपलं यश हे अवलंबून नसतं. तर खरं तर आपल्या मनातून मिळणारं समाधान आपल्या यशस्वीतेकडे वाटचाल करणारं असतं. जेव्हा आपल्या व्यवसायात, जेव्हा आपल्या क्षेत्रामध्ये आपल्याला आपल्या मनाची, जेव्हा समाधानाची पावती

0: सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक प्रोजेक्ट आहे वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट. या अनुषंगाने देखील आपण या क्राफ्ट मेलामध्ये आपण एका डिस्ट्रिक्टची कला सादर करायची आहे. कशा पद्धतीने आपण हे सादरीकरण केलं याबद्दल काय सांगा?
1: गव्हर्नमेंटच्या अशा खूप स्कीम्स आहेत. कल्चरल आणि टेक्सटाईल मिनिस्ट्रीने पण आर्टिस्ट लोकांसाठी खूप वेगळ्या वेगळ्या स्कीम्स काढल्या आहेत. आपल्याला थोडंसं स्वतःला अपडेट करून घ्यावं लागते. गव्हर्नमेंट खूप काही काम करते आपल्यासाठी, फक्त आपल्याला थोडी माहिती कमी असते म्हणून आपण त्या राईट प्लॅटफॉर्मवर राईट वेळेला पोहोचू शकत नाही. फक्त एक डिस्ट्रिक्ट नाही तर असे खूप सारे डिस्ट्रिक्ट आहे इंडियामध्ये जे किंवा एक मधुबनी पेंटिंगसाठी फेमस असेल किंवा त्यांना काही एक GI टॅग भेटला आहे कोणत्या एक स्पेसिफिक विविंगसाठी एक हँडलूमसाठी आहेत. म्हणजे त्या त्या डिस्ट्रिक्टचे आम्ही ते प्रोडक्ट उचलून मग त्याच्यावर काम केलं. जसं मी एक डिस्ट्रिक्ट मधून ती सिल्कची साडी किंवा बनारसी सिल्क साडी खरेदी केली आहे. ती प्युअर बनारसी सिल्क हँडलूम साडी आहे, प्लेन आहे. त्याच्यावर मी दुसऱ्या डिस्ट्रिक्टचं मधुबनी आर्ट जो वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट मध्ये आहे मधुबनी आर्ट, तर ते मधुबनी आर्ट त्या साडीवर उतरवलं मी. तर त्या प्रकारे तो एक प्रोडक्ट तयार झाला. तर म्हणजे आता हे वेगळे वेगळे मार्ग आहेत गव्हर्नमेंट स्कीम मध्ये स्वतःची एंट्री.
0: बरोबर. म्हणजे पूर्ण अभ्यास करून तुम्ही या क्राफ्ट मेलामध्ये तुमचं सादरीकरण?
1: पूर्ण अभ्यास तर नाही, पण हा आता तेच मी तुम्हाला म्हणत होते की गव्हर्नमेंट अशी खूप सारी स्कीम्स आर्टिस्ट लोकांसाठी किंवा जनसामान्यांसाठी घेऊन येत असते. आपल्याला फक्त ते अपडेट स्वतःला ठेवावं लागते त्याच्या संदर्भात.
0: बरोबर. ओके. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड आपण दिलीत. जसं की तुम्ही सांगितलं की भारताच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक वेगळी कला आहे आणि ती कला साडीवरून सादर करायची, एका फॅशन शो मधून त्याचं सादरीकरण करायचं ही काही सोपी गोष्ट नाहीये. याच्यासाठी खूप अभ्यास लागतो आणि त्या कलेविषयीचं नितांत प्रेम लागतं, नाही का? आणि यातून मग नवीन उदयाला येतं ते म्हणजे तुमच्यासारखे असे फॅशन शोज आणि फॅशन शोज मधून त्या वेगवेगळ्या कला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं. तर ही आधुनिकतेची जोड देण्याचं स्वप्न आपलं पूर्णत्वास गेलं आहे का? काय वाटतं तुम्हाला? का आणखीन तुम्हाला या क्षेत्रामध्ये नवीन नवीन काही करत राहायचं आहे? काय सांगाल?
1: कारिगरी हा ब्रँड फक्त फॅशन शो नाही करत, तर जसं गोवामध्ये पण मी मागच्या 2 वर्षापासून इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे तिथे माझं एक्झिबिशन लावत असते. तर त्या एक्झिबिशनमध्ये आम्ही एक वर्क झोन तयार केला आहे, एक आर्ट झोन तयार केला आहे की जे आणि त्याच्यात यंगस्टर्स खूप येतात. आता यंगस्टर्सना हे नवीन नवीन प्रयोग करायला खूप आवडतात आणि ह्यांना आर्ट संदर्भात म्हणजे खूप आजकाल एन्थुझियास्टिक पण आहेत हे यंगस्टर्स. काहीतरी मोबाईलला थँक्यू म्हणावं लागेल कुठे ना कुठे आपल्याला, इंस्टाग्रामला पण, की त्यांच्यापर्यंत हे सगळे आर्ट पोहोचतात. तर त्या एक्झिबिशनमध्ये मी हे आर्ट झोन क्रिएट केले आहे आणि

0: तिथे त्यांना मी स्टोल्स असो किंवा बॅग्स असो किंवा टी शर्ट्स असो असे मी हे प्लेन फॅब्रिक तिथे घेऊन जाते. तिथे त्यांना मी हँड पेंटिंग करायला प्रोत्साहन देत असते. किंवा मागच्या वेळी जर तुम्ही मला विचारणार तर मी पटना इथून माझी एक आर्टिस्ट आहे तिला मी तिथे घेऊन गेली होती. तिला मधुबनी पेंटिंग खूप छान येते तर तिथे यावेळी तिने मधुबनी पेंटिंग शिकवली होती सगळ्यांना. तर हा पण एक आयडिया सुपर हिट राहिला होता तिथे, कारण की पेंटिंग करायला सगळ्यांना आवडते, फक्त ना पुश पाहिजे थोडासा की हा तुम्हाला येते आणि तुम्ही करा काहीतरी. तर हा जो प्लॅटफॉर्म आम्हाला गोवामध्ये इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये भेटला तर तिथे पण हे खूप सुपरहिट आयडिया राहिली. तर फॅशन शोज नाही तर आम्ही असे एक्झिबिशन्स पण करतो. जसं गव्हर्नमेंटचा ओडीओपी स्कीम होता तर इंडियाला ग्लोबल लेवलवर इंटरनॅशनल लेवलवर इंडियाला आम्ही तिथे ते घेऊन जातात, ते आम्हाला प्रमोट करतात इंडियाच्या आर्टिस्टला. तर आम्ही मालदीव्सला पण गेलो होतो त्या किंचन अंतर्गत. तिथे मी पाहिलं की लोकांना इंडियाच्या आर्ट विषयी एकदम भयंकर त्यांना म्हणजे आवड खूप आहे आणि एवढं त्यांना एक्साइटमेंट आहे ना की हे असं कसं ते हे आर्ट करू शकतात किंवा असे कसे लाकडी टॉईज असतात किंवा कसे बनू शकतात किंवा हे कोल्हापुरी चप्पल घेऊ शकता तुम्ही जसं प्राडाने आता आपण म्हणू शकतो तिला कॉपी केली आहे. हे इंडियाच्या आर्ट विषयाने इंडियाच्या वस्तूविषयी लोकांना तिथे खूप जास्त जागरूकता आणि खूप आवड पण आहे. तर मालदीव्स मध्ये पण हा एक्झिबिशन खूप सुपरहिट राहिला होता. इंडियाचा आर्ट प्रमोट करण्याचं काम हे ब्रँड करते आणि इंडियाचा आर्ट असो किंवा आर्टिस्ट असो आर्टिस्टला मेन एक प्लॅटफॉर्म पाहिजे असतात. ते लवकर पोहोचत नाही एकदम लोकांपर्यंत, त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचं काम कारीगरी करतोय.
1: तुमच्या आता इतक्या छान या प्रवासामध्ये तुम्ही जसं आता गोव्याचा अनुभव सांगितलात, मालदीवचा अनुभव सांगितलात, कुठलाही व्यवसाय यशस्वीतेकडे जात असताना असं म्हणतात की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अगदीच आपल्याला यश मिळत नसतं नाही का, अगदीच सगळं छान अगदी हिट होत नसतं, काही काही खाचखळगे असतात, ठेचा लागतात, तर असे काही अनुभव आपल्या वाट्याला आले होते का?
0: मी परत हाऊसवाईफ परत हा विषय घेऊन जाते. तिला सगळं एकदम सुरुवातीला येत नसतं पण हळूहळू ती शिकते. आता ती छोट्या मोठ्या गोष्टीला प्रत्येक वेळी इलेक्ट्रिशियनलाच बोलवत नाही किंवा नळ खराब झाला तर प्रत्येक वेळी प्लंबरला लगेच फोन करत बोलवत नाही, काहीतरी ती खटाटूप करून चालू करण्याचा प्रयत्न करते. गॅस चालत नाही तर लगेच त्या गॅसवाल्यांना बोलवतं, काहीतरी ती स्वतः साफ करून वगैरे बघते की अरे काहीतरी चुकलं असेल तर आपण करून बघू. तर यश अपयश हे डोळ्यांसमोर न ठेवता एक हाऊसवाईफ कशी काम करते की भाई मला करायचं आहे, माझ्या वाटी हे काम आलं आहे आणि मी ह्याला व्यवस्थित घेऊन जाते आणि कम्प्लीट करण्याचा ती प्रयत्न करते. आता त्याच्यानंतर तिला त्याच्यात किती क्रेडिट मिळतो नाही मिळतो तर जसं ती स्वतःवर घेते तर हे यश अपयश मला नाही वाटत की एक हाऊसवाईफ असं एकदमच सिरियसली घेते तिला. ठीक आहे, सगळेजण अप्रिसिएशन देतात, सगळेजण कौतुक करतात भरभरून आम्हाला, म्हणजे असे तुमच्या सारखे लोक आहेत जसं आकाशवाणीने पण इथे बोलवलं हे पण आमच्यासाठी यशच आहे. आता फक्त पैसे मिळाले आम्हाला तर हे जास्त यश झालं ही याची परिभाषा नाहीये. हा तर हाऊसवाईफचा जो तो माइंड सेट आहे ना तो जर आपण वापरला इथे तर आपल्याला हा नफा तोटा किंवा पैसे आले नाही आले ह्याच्यावरूनच यश आणि अपयश ठरलं आहे तर असं नाही. ते लोक येतात, प्रतिसाद देतात, कौतुक करतात, काहीतरी आर्ट करून बघतात, तुम्हाला चांगले दोन गोष्टी बोलून जातात, तुम्हाला पण त्याच्यातून शिकायला भेटते. बस हे खूप आहे.
1: क्या बात है. तर मला वाटतं ही गोष्ट खूप महत्वाची, दिल को छू लेने वाली बात आपने कह दी की पुन्हा तेच की एक सामान्य गृहिणी काय करू शकते नाही का. तर तुमचा हा प्रवास खरंच मला वाटतं की घरी बसणाऱ्या प्रत्येक गृहिणींनी ऐकायलाच हवा असा आहे. कारण तुम्ही सुरुवातीपासून म्हणताय की मी एक हाऊस वाईफ आहे आणि मी अगदी घरातील छोट्या मोठ्या कामांपासून सुरू केलेला माझा हा व्यवसाय आज आपल्या भारतीय स्तरावर इतक्या छान छान एक्झिबिशन मधून तुम्ही तुमची कारागिरी, तुमचा छान एक ब्रँड तयार केला आहे आणि त्या ब्रँडच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवत आहात. खरं तर हा प्रवास कोणत्याच एका महिलेसाठी तितका सोपा नसतोच. त्यासाठी कुटुंबाची पण साथ खूप आवश्यक असते नाही का.
0: बिलकुल, त्यांच्याशिवाय सांगाल. हा हा, त्यांच्याशिवाय होत नाहीये. जसा तो फ्रेज आहे ना की हर मर्द के पीछे एक औरत का हाथ होता है, बट एक औरत के पीछे मेरे पूरे परिवार का, मेन का ज्यादा, मतलब मेरे ससुर जी भी उतने ही सपोर्टिव है. सिर्फ हस्बैंड का या नाम नहीं लेना चाहूंगी तो मेरे देवर हो या ससुर जी हो या मेरी सास हो तो पूरे फॅमिली का उतना ही योगदान रहा है. यांचा सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि हे सगळेजण मला जेवढं प्रोत्साहन देतात मला नाही वाटत मला स्वतःहून पण एवढं हे पुश मिळतं की

0: त्यांच्यामुळेच हा पुश मिळतो आणि तेव्हा मी हे करत राहते.
1: क्या बात है. आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने परभणीत आलात तुम्ही आणि आपल्या होमटाऊन कडे परत आल्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला?
0: जसं मला सगळेजण विचारतात की तू म्हणजे दिल्लीहून परत इथे म्हणजे एवढ्यादा हे प्रोग्राम अटेंड करायला येतात, तर मी तेव्हा त्यांना हे सांगायचं, मेन एक माणूस जेव्हा बाहेर जॉब करतो किंवा ऑफिसर आहे तर ते त्यांचं ऑफिस आहे ते बाहेर, तर आमचं गृहिणींचं ऑफिस तर हे घरच आहे, तर माझं हे हेड ऑफिस आहे, तर हेड ऑफिस मधून कॉल आलं की मला यावंच लागते. तर मला ऑफिसला भेट द्यावीच लागते घरी घरी.
1: आम्हा परभणीकरांना पण खूप अभिमान वाटतोय की इतक्या आमच्या परभणीची छानशी आमची मैत्रीण आज इतक्या छान स्तरावर उच्च स्तरावर तिचा हा व्यवसाय नेते आहे. आणि फक्त व्यवसाय हा फक्त प्रोफेशनल पर्चेसिंग साठीच नव्हे तर भारतीय संस्कृती या पारंपरिक संस्कृतीची जोड आपण या आपल्या व्यवसायाला दिलेली आहे. तर मला वाटतं की आजची ही मुलाखत खूप मैत्रिणींसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे नक्कीच. आणि अनेक मैत्रिणी तुम्हाला ऐकत असतील तर नवीन काही मैत्रिणी या आपल्या व्यवसायामध्ये जोडल्या जाव्यात किंवा त्यांनी असं काहीतरी छान करावं,
0: बिलकुल,
1: तर त्यांना आपण मोटिवेशनल काय सांगाल?
0: आपल्या इंटरेस्टला जोपासा. जेवढा वेळ तुम्हाला तुम्ही दुसऱ्या लोकांना देता तर थोडस म्हणजे मी तर अर्धा तास पण सफिशियंट आहे असं म्हणेल, पण थोडस स्वतःला द्या, स्वतःला पण ओळखा की मला काय आवडते. जरुरी नाहीये बिझनेसमध्ये याचं रुपांतर व्हायला पाहिजे, पण ते नक्की तुमच्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे. कारण की एक वेळ असतो की ती लोकांसाठी काम करते, फॅमिलीसाठी झिजते, एक वेळ येतो की तिला ना म्हणजे मुलं पण बाहेर निघून जातात अभ्यासाला, जेंट्स अजूनही त्यांच्या कामामध्ये बिझी होतात, मग तिला अजूनही फ्री टाइम राहतो, मग नक्की तिला तेव्हा कळत नाही की आता मी काय करायचं, है ना. आता मुलं पण नाही, जेंट्स पण नाही घरी, फॅमिली पण आपल्या आपल्या कामात आहे. तर सुरुवातीपासूनच तुम्ही तुमच्या इंटरेस्टला नका सोडू, स्वतःला अर्धा एक तास वेळ द्या, हेच बोलू शकते मी त्यांना.
1: ओके. शिखा अजमेराजी, आज खरंच वेळात वेळ देऊन आपण कौटुंबिक समारंभातून आज मुलाखतीसाठी खास आकाशवाणी परभणी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या असंख्य श्रोत्यांपर्यंत आज तुमचे खरंच मोलाचे अनुभव आणि आपला हा यशस्वीतेचा प्रवास आमच्यासोबत उलगडलात. आपण इतका छान भारतीय पारंपरिक संस्कृती आपल्या व्यवसायाला जोड दिलेली आहे आणि इतका छान हा प्रवास आमच्या मैत्रिणींसोबत शेअर केलात, त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत.
0: जसं तुम्ही ते डिजिटल मीडिया सोशल मार्केटिंग सांगितलं तर आम्ही लहानपणापासून आकाशवाणीला ऐकत आलेलो आहोत, तर आम्हाला माहिती आहे की आज नाही तर उद्या आकाशवाणीचं जो आवाज आहे तो पोहोचतोच लोकांपर्यंत. तर तुम्ही म्हटल्यावर मी म्हटलं हो मला तर जायचंय, काही प्रॉब्लेम नाही, मी येऊ शकते म्हणून. तर आकाशवाणी हा एक ट्रस्टेड पार्टनर आहे हाऊसवाईफ साठी, तर आहेच हाऊसवाईफ तर आकाशवाणी म्हणजे लावूनच काम वगैरे करते तिचं घरातलं, तर हा एक ट्रस्टेड सोर्स आहे आमच्यासाठी पण.
1: थँक्यू
0: थँक्यू थँक्यू सो मच.
1: मैत्रिणींनो, आजच्या या मुलाखतीमधून या यशस्वी मैत्रिणीसोबत संवाद साधत असताना समारोपाकडे आता वळतो आहोत आपण. मैत्रिणींनो, हातमागाच्या कापडात इतिहास गुंफला, आधुनिक रंगांनी नव्या पिढीला अवलंबलं आणि साड्यांच्या कलेतून जगाला दाखवलं की परंपरा आणि आधुनिकतेचा संगम कसा साधता येतो. मैत्रिणींनो, स्त्री शक्तीच्या तेजानं जग उजळतं, प्रत्येक प्रयत्न प्रत्येक संघर्षाचं बघतो. आज आपण यशाचे वेगवेगळे रंग पाहिले, जिथे जिद्द आहे तिथे मार्ग स्वतः बनतो, नाही का. तर मैत्रिणींनो, जिद्द आणि स्वप्नाच्या धाग्यांनी विणलेली ही कथा घराच्या चार भिंतीतून व्यवसायाच्या रंगात फुलली आणि प्रत्येक महिला आपला प्रकाश पसरवू शकते. जिथे प्रेरणा आहे तिथे यश आपोआप उगवतं. याच सदिच्छांसह याच सकारात्मक विचारांसह मी आपली मैत्रिणी सीमंतिनी आपल्या सर्वांचा निरोप घेते. बरं, तर मग मैत्रिणींनो भेटूयात उद्याच्या खास अशाच प्रेरणादायी मुलाखतीमधून. नमस्कार.

मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत परंपरेतून आधुनिकतेकडे साड्यांच्या फॅशन विश्वातील तिची यशोगाथा याविषयी शिखा अजमेरा यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. आता मात्र वेळ झालेली आहे मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्य

याची काळजी घ्या, सुरक्षित राहा. या नोटसह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमासह. तोपर्यंत नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून। श्रोतेहो, यानंतर ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 1:40 जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू. आकाशवाणी मुंबई. राजश्री आकाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याच्या दृष्टीनं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक. होर्मुझची समुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी ब्रिटनची HMS ड्रॅगन युद्ध नौका तैनात. आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचं रिकव्ह प्रकारातलं सुवर्णपदक भारतीय महिला संघानं पटकावलं. तमिळनाडूमध्ये TVK म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. विजय यांनी काँग्रेस, CPI, CPIM, CPIM, VCK आणि IUML यांच्या पाठिंब्यासह 234 सदस्यांच्या सभागृहात 120 आमदारांचा पाठिंबा मिळवलाय. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपट सृष्टीतले अनेक मान्यवर शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. 1967 सालानंतर पहिल्यांदाच तमिळनाडू राज्याला बिगर द्रविड पक्षाचे मुख्यमंत्री लाभलेत. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्रीपदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन होतंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलंय आणि त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्यात. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्यात. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलंय. TVK येत्या बुधवारी 13 रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी सांगितलंय. आसाम विधानसभेत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड करण्यात आली. आसाम भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. या बैठकीत सर्मा यांच्या नावाचा प्रस्ताव भाजपच्या 8 आमदारांनी ठेवला होता. आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट यांनीही सर्मा यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यामुळे आता सलग दुसऱ्यांदा सर्मा यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झालाय. सरकार स्थापनेसंबंधीच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची ते भेट घेणार आहेत. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी 12 रोजी होणार आहे. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सहभाग घेतला. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमधल्या नव्यानं बांधलेल्या ध्यान मंदिराचं त्यांनी उद्घाटनही केलं. सेवा, अध्यात्म आणि सामाजिक परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली. तसंच पर्यावरण संवर्धन, युवा सक्षमीकरण, आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलं.
1: विकसित भारत का निर्माण ऐसे युवाओं से ही होगा, जो युवा मानसिक रूप से शांत हो, जो सामाजिक रूप से जिम्मेदार हो और जो समाज के प्रति संवेदनशील हो. इसलिए स्पिरिचुअल वेलबींग, मेंटल हेल्थ, योग, मेडिटेशन, इस पर काम करने वाली आपकी ये महत्वपूर्ण गतिविधि, इन सब की भूमिका बहुत बहुत अहम है.

प्रधानमंत्री आज हैदराबादमध्ये सुमारे 9400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करतील. यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवर गुढी बेलूर ते महबूबनगरच्या राष्ट्रीय महामार्ग 167 चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन आणि सिंधू रुग्णालयाचं लोकार्पणही मोदी यांच्या हस्ते होईल. देशातली संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याची सज्जता याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक होते. नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवित आणि मालमत्तेची हानी टाळण्यासाठी पूर्वसूचना प्रणाली, आपत्तीच्या काळात मदत आणि बचाव कार्यासाठी साधन सामुग्रीची तैनात आणि त्यासाठी केंद्रीय संस्थांमध्ये समन्वय साधण्याची यंत्रणा या गोष्टींचा बैठकीत आढावा घेतला जाईल. दीर्घकालीन पूर प्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रगतीचाही गृहमंत्री आढावा घेतील. पूर आणि उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा बळकट करणं, जनजागृती तसंच पुरेसं मदत साहित्य आणि वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून देण्यावर या बैठकीत विशेष भर दिला जाईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. होर्मुझची समुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी उभारल्या जाणाऱ्या बहुराष्ट्रीय मोहिमेच्या तयारीचा भाग म्हणून ब्रिटननं आपली एचएमएस ड्रॅगन ही युद्धनौका तैनात केली. इराणमधलं युद्ध सुरू झाल्यावर सायप्रसच्या संरक्षण मोहिमेला पाठबळ देण्यासाठी ब्रिटननं आपली ही युद्धनौका पूर्व भूमध्य समुद्रात तैनात केली होती. यापूर्वी फ्रान्सनं आपल्या विमानवाहू नौकांचा ताफा तांबड्या समुद्रात पाठवला होता. त्यानंतर ब्रिटननं पश्चिम आशियामध्ये घेतलेल्या या भूमिकेमुळे जगातल्या सर्वात महत्वाच्या व्यापारी मार्गावर सामान्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी दोन्ही देशांमधला समन्वय वाढताना दिसतोय. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमधल्या वाटाघाटीसंदर्भात अमेरिकेचे गृहमंत्री आणि विशेष दूत स्टीव विटकोफ यांनी आज कतारचे प्रधानमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांच्याशी मियामी इथं बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही पक्षांनी इराणबरोबरच्या वाटाघाटींच्या मसुद्यावर चर्चा केली. अल थानी यांच्या वॉशिंग्टन इथं अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे टी वेन्स यांच्याबरोबरच्या बैठकीनंतर ही बैठक झाली. याआधी अमेरिका आणि इराणमधल्या युद्धबंदी संदर्भातल्या चर्चेची पहिली फेरी इस्लामाबादमध्ये झाली होती. या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नव्हता. देशभरातल्या शाळांमध्ये यावर्षीच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे भारतीय भाषा उन्हाळी शिबिर आयोजित केलं जाणार आहे. एक आठवडा चालणाऱ्या या शिबिरात मुलांना मूलभूत संवाद कौशल्य शिकवली जाणार आहेत. यात विविध भाषांमध्ये स्वतःची ओळख करून देणं, इतर भाषांमधलं शब्दभांडार जाणून घेणं, रोजच्या आयुष्यात लागणारे संवाद साधणं आणि सांस्कृतिक ओळख करून घेणं यासारखे परस्पर संवादावर आधारित उपक्रम राबवले जाणार आहेत अशी माहिती समाज माध्यमावर मंत्रालयानं दिली आहे. जगभरात आज जागतिक ल्युपस दिन पाळला जातोय. जगभरातल्या लाखो जणांना होणाऱ्या ल्युपस या गुंतागुंतीच्या स्वयंप्रतिरोधक आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. ल्युपसवर कोणताही ज्ञात इलाज नाही आणि या आजारामुळे सांधे, त्वचा, मूत्रपिंड, हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम होतो. या दिवसाची यंदाची संकल्पना मेक ल्युपस व्हिजिबल अशी आहे. आज जागतिक मातृदिन अर्थात मदर्स डे आहे. देशोदेशी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा करण्याची पद्धत आहे. शांघाय इथं काल संपलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात थरारक अंतिम सामन्यात भारतीय महिला रिकव्ह संघानं यजमान चीनचा 5-4 पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. या संघात दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि कुमकुम मोहोड यांचा समावेश होता. ताशकंदमध्ये सुरू असलेल्या आशियाई 15 वर्षाखालच्या आणि 17 वर्षाखालच्या मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत 9 भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी धडक मारले. 15 वर्षाखालच्या गटात 30-33 किलो वजनी गटात भारताच्या अक्षितानं कझकस्तानच्या अयाझान मारातवर एकतर्फी विजय मिळवला. तर 37-40, 43-46 आणि 58-61 आणि 64 किलो वजनी गटात भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी विजय संपादन

0: केला. आयपीएल क्रिकेटमध्ये चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे. सामना दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. गुजरात आणि राजस्थानात बहुतांश ठिकाणी उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पुढचा आठवडाभर देशाच्या उत्तर भागात तापमानात वाढ होऊ शकते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव येथील कळलगमचे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याच्या दृष्टीनं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक. होर्मुसची समुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी ब्रिटनची एचएमएस ड्रॅगन युद्धनौका तैनात. आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचं रिकव्ह प्रकारातलं सुवर्णपदक भारतीय महिला संघानं पटकावलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: नहीं जानता. और आज चलते हैं सुरीले सफर पर. मदर्स डे की बहुत बहुत शुभकामनाएं भी दी हैं. समय कहता है मैं फिर ना आऊंगा, क्या पता मुझे हंसाऊंगा या रुलाऊंगा. इंसान जीना है, इस पल को जी ले, क्योंकि इस वक्त को अगले पल तक ना रोक पाऊंगा. अभी भी वक्त है, समझ लो. कीमत पैसों की नहीं, समय की करो, फिर आपकी कीमत वक्त तय करेगा. क्या बात है. और बड़ा प्यारा सा संदेश. अम्मा तो गोंद की तरह होती है, जो दिखती तो नहीं है पर जोड़ती सबको है. ब्रह्मांड की सभी माँ के लिए प्यार और आशीर्वाद का इमोजी बनाकर भेजा है भाई. हाँ, सच में सारी ब्रह्मांड की माओं के लिए ढेर सारा प्यार दुलार. और अब अगला शब्द आ रहा है पायल पर. तो देखिए जरा ये गाना सुनिए और बताइए कि किस फिल्म का है. और हाँ, हम आपको बता दें कि जो अभी हमने गाना सुना था वो डॉक्टर फिल्म से था. आवाज के बारे में हमने पूछा था कि किसकी आवाज है. अभी उस जवाब का हम इंतजार कर रहे हैं. ये गाना सुनिए.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळगमसे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि अंदमानमध्ये यंदा मोसमी पावसाचं आगमन वेळेआधी होण्याचा स्कायमेटचा अंदाज. तमिळनाडूमध्ये टीव्हीके अर्थात तमिळगा वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर अन्य 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी काँग्रेस सीपीआय सीपीआयएम व्हीसीके आणि आयएमयूएमएल यांच्या सदस्यांसह 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्री पदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन केलं जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलं आहे. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. आसाम विधानसभेत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड करण्यात आली. आसाम भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. सर्मा आज राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची भेट घेणार आहेत. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगासामी यांची नेमणूक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. येत्या 13 तारखेला त्यांचा शपथविधी होईल. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सहभाग घेतला. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये नव्यानं बांधण्यात आलेल्या ध्यान मंदिराचं उद्घाटनही त्यांनी केलं. सेवा अध्यात्म आणि सामाजिक परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या भूमिकेचं कौतुक त्यांनी केलं. तसंच पर्यावरण संवर्धन युवा सक्षमीकरण आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलं.
1: विकसित भारत का निर्माण ऐसे युवाओं से ही होगा जो युवा मानसिक रूप से शांत हो, जो सामाजिक रूप से जिम्मेदार हो और जो समाज के प्रति संवेदनशील हो. इसलिए स्पिरिचुअल वेलबींग, मेंटल हेल्थ, योग, मेडिटेशन, इस पर काम करने वाली आपकी ये महत्वपूर्ण गतिविधि, इन सब की भूमिका बहुत बहुत अहम है.
0: यानंतर आज प्रधानमंत्री हैदराबादमध्ये सुमारे 9400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन तसंच उद्घाटन करतील. यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवरील गुडेबेलूर ते मेहबूबनगर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 167च्या चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन तसंच सिंधू रुग्णालयाचं लोकार्पणही मोदी यांच्या हस्ते होईल. प्रधानमंत्री आज आणि उद्या गुजरातच्या दौऱ्यावर जाणार असून सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माण अमृत महोत्सवात ते सहभागी होतील. देशातली संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याची सज्जता याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक होत आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवित आणि मालमत्तेची हानी टाळण्यासाठी पूर्वसूचना प्रणाली, आपत्तीच्या काळात मदत आणि बचाव कार्यासाठी साधनसामुग्रीची तैनात आणि त्यासाठी केंद्रीय संस्थांमध्ये समन्वय साधण्याची यंत्रणा इत्यादींचा आढावा बैठकीत घेण्यात येत आहे. दीर्घकालीन पूरप्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रगतीचाही गृहमंत्री आढावा घेतील. पूर आणि उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा बळकट करणं, जन

शिष्यवृत्ती तसंच पुरेसं मदत साहित्य आणि वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून देण्यावर या बैठकीत विशेष भर दिला जाईल. आज जागतिक मातृदिन अर्थात मदर्स डे आहे. देशोदेशी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा करण्याची पद्धत आहे. मातृदिनानिमित्त आज मुंबईत मालाड इथं पोषण अभियानांतर्गत काजार मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गरोदर महिलांना पोषण किटचं वाटप खासदार पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं. आज ज्या प्रकारची परिस्थिती आहे तिचा सामना फक्त आजच्या माताच करू शकतात असं पियुष गोयल यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: युववाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या बापूसाहेब रतन गायकवाड यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत सदानंद कापडी. ही आकाशवाणीच्या परभणी केंद्राची प्रसारण आहे.
1: हाय गाईज, गुड इव्हनिंग. युवकांच्या मनाला रिझवणारी वाणी अर्थातच युववाणी या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व युवा मित्र मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेलं पाणी कधीही परत येत नाही. अगदी तसंच वेळेचंही असतं, एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षण कार्यमग्न आणि आनंदी रहा. या विचारासह वळूया आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आज आपल्या युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये घवघवीत असं यश संपादित करणाऱ्या आणि IPS अधिकारी म्हणून निवड झालेल्या युवा मित्राचा यशाचा प्रवास जाणून घेणार आहोत. तेव्हा आता आपला फारसा वेळ न घेता ऐकूया आजच्या युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षे अंतर्गत यश संपादित केलेल्या बापूसाहेब रतन गायकवाड या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत.

0: युवा मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये घवघवीत असं यश संपादित करून आयपीएस पदी निवड झालेल्या युवा मित्राशी संवाद साधणार आहोत. दोस्तो, अखिल भारतीय सेवा अंतर्गत भारतातील पोलीस क्षेत्रातील सर्वोच्च पोलीस प्रशासकीय पद म्हणजेच आयपीएस अधिकाऱ्यांचं पद अतिशय सन्मानाचं आणि तितकंच जबाबदारीचं असं हे पद. या पदापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर मेहनत, अभ्यासातील सातत्य आणि ध्येयापर्यंत पोहोचण्याची चित्त या चोरावर आपल्या या युवा मित्राने हे उच्च पद प्राप्त केलं आहे. त्याच्या यशाचा प्रवास आपण आता प्रत्यक्ष आपल्या या युवा मित्राशी संवाद साधून जाणून घेणार आहोत. तेव्हा दोस्तो, आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेअंतर्गत यश संपादित केलेल्या आणि आयपीएस म्हणून निवड झालेल्या बापूसाहेब गायकवाड या युवा मित्राशी संवाद साधणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम सर, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये आणि अभिनंदन. आपण जे घवघवीत असं यश या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये प्राप्त केलेलं आहे त्याबद्दल
1: खूप खूप धन्यवाद.
0: सर, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय क्षेत्रामध्ये वर्ग एक अधिकारी म्हणून रुजू होण्याचं किंवा कार्य करण्याचं स्वप्न आपण नेमकं केव्हा पाहिलं आणि स्पर्धा परीक्षेस सामोरं जाण्यासाठीचं जे पहिलं पाऊल होतं ते पाऊल नेमकं कोणतं होतं याविषयी सुरुवातीला आपण काय सांगाल?
1: माझं प्राथमिक शिक्षण आमच्या गावातच झालं. चास हे गाव आहे माझं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि आमच्या गावामध्ये माध्यमिक शाळा पण आहे, श्री नृसिंह विद्यालय चास. माझं 10वीपर्यंतचं शिक्षण तिथे झालं. तर शाळेमध्ये असताना काही अधिकारी वगैरे तिथे येत असत आणि त्यांना मान सन्मान वगैरे मिळायचा किंवा त्यांच्या मार्फत बऱ्याचशा मार्गदर्शन म्हणा किंवा त्यांचे भाषण वगैरे तिथे व्हायचं. तर त्यावेळेस अधिकारी असतं किंवा अधिकारी झाल्यानंतर समाजात काहीतरी करता येतं, ह्या गोष्टींबद्दल थोडीशी माहिती मिळाली. पुढे जाऊन मग स्पर्धा परीक्षा करायची की नाही करायची हा प्रश्न होता, कारण घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे लगेचच पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेसाठी जाणं शक्य नव्हतं. म्हणून मग अगोदर नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला. पण ज्यावेळेस मी मुंबईला नोकरीला लागलो त्यावेळेस एक सामाजिक कार्यामध्ये स्वतःला गुंतून घेतलं, आमचा ग्रुप तयार झाला आणि मग तिथं आमच्या चर्चासत्र वगैरे व्हायचे आमच्या बाकी मित्रांसोबत. तिथं मग सामाजिक प्रश्नांवर पण आमचं चर्चासत्र व्हायचं, शिक्षण असेल किंवा हेल्थ असेल. आणि त्यामध्ये मग आमचं पुन्हा एकदा तो जो ठिणगी होती ती पडली की नाही, आपण स्पर्धा परीक्षा जर केली किंवा युपीएससी मार्फत आपण जर चांगल्या पदांवर गेलो तर आपल्याला ग्रामीण भागांमध्ये शैक्षणिक क्षेत्रात किंवा आरोग्य क्षेत्रात आपलं चांगलं काम करता येईल. शासकीय ज्या योजना असतात त्या जर चांगल्या पद्धतीने राबवल्या मग त्याच्यासाठी काय काय काम करता येईल

0: याच्यासाठी शोध घेण्याची सुरुवात आम्ही केली आणि तिथे युपीएससी बद्दल आणखी माहिती मग मिळवली. त्याचवेळी आमच्या माझ्या 11वी 12वीला असताना एक माझा मित्र होता, तो भविष्यात म्हणजे मी ज्या जॉब करत होतो तर त्याच्या सिलेक्शनची न्यूज पण आली. मग तिथे एक आम्हाला मोटिवेशन असं मिळालं की आपलाच क्लासमेट आणखी एक सिलेक्ट झालेला आहे, त्याच्याकडून थोडीशी बेसिक माहिती मिळवली आणि मग स्पर्धा परीक्षा करायचं ठरवलं.
1: अच्छा, सर तुम्ही म्हणालात की तुम्ही सुरुवातीला जॉब करत होता आणि आपल्या चर्चेमध्ये बोलता बोलता हे कळालं होतं की आपण डिप्लोमा केलेला आहे, म्हणजे आपलं इंजिनिअरिंग डिप्लोमा आपलं झालेला आहे, तर ती ब्रांच कुठली होती आणि एकंदरीतच तुमच्या आजपर्यंतच्या शैक्षणिक कार्याविषयी आपण काय सांगाल बरं?
0: मी 3 वर्षाचा जो शासकीय तंत्रनिकेतन मधला डिप्लोमा असतो मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा तो मी केला होता आणि त्या डिप्लोमाच्या बेसिसवर कॅम्पस इंटरव्ह्यूज होतात. आमच्या कॉलेजमध्येच बजाज ऑटो आणि L&T या दोन कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू झाले होते. अगोदर माझं बजाज ऑटोमध्ये सुद्धा सिलेक्शन झालं होतं आणि मी 2 ते 3 महिने तिथे काम केलेलं सुद्धा आहे. पॅटर्न प्लांटला मी प्रोडक्शन लाईनला होतो, परंतु त्यानंतर 2-3 महिन्यानंतर मला L&Tचा सुद्धा कॉल आला कारण L&T ने रिझल्ट लगेच डिक्लेअर केलेलं नव्हतं. त्यानंतर मग मी बजाज सोडून मग L&T मध्ये जाण्याचं ठरवलं. मुंबईला मी शिफ्ट झालो आणि तिथेच मग या स्पर्धा परीक्षांची जी माहिती मिळाली त्यात कळलं की डिप्लोमावर तर आपल्याला एक्झाम देता येणार नाही, आपल्याला ग्रॅज्युएशन मिनिमम असणं फार गरजेचं आहे आणि कॉलेज करणं मला शक्य नव्हतं. त्यामुळे मग ज्यावेळेस मला अभ्यास करायचं मी ठरवलं, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून मी BA ची डिग्री घेतली आणि त्यानंतर BA कम्प्लीट झाल्यानंतर मी दिल्लीला गेलो आणि तिथे मला स्कॉलरशिप्स पण मिळाल्या. पहिलं वर्ष मी जामिया हमदर्द युनिव्हर्सिटीमध्ये राहिलो. त्यांची एक फ्री रेसिडेन्शियल स्कीम असते, दरवर्षी ते एंट्रन्स घेतात आणि ती एंट्रन्स मी टॉप केली होती तर मला 1 वर्षाची फी सुद्धा माफ झाली होती आणि दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र शासनाची BARTYची स्कॉलरशिप मला मिळाली. BARTYच्या स्कॉलरशिपमुळे सुद्धा मला तिथं दिल्लीमध्ये राहता आलं. स्पर्धा परीक्षा करत असतानाच मी मास्टर्स डिग्री पण कम्प्लीट केली माझ्या पॉलिटिकल सायन्समध्ये, जी मी मुक्त विद्यापीठातूनच केली, परंतु इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी ह्या मुक्त विद्यापीठातून मी केलेली.
1: अच्छा, सर तुम्ही म्हणालात की ज्यावेळी तुमचं डिप्लोमा इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं आणि तुम्ही जॉबला लागलात, त्यानंतर जॉब सुरू असतानाच सामाजिक कार्याची मुळातच तुम्हाला आवड होती, त्यामुळे तुम्ही एका NGO शी जोडल्या गेलात आणि तिकडेही तुमच्या जॉब सोबत तुम्ही तुमचं सामाजिक कार्यही सुरू ठेवलं, त्या तुमच्या कार्याविषयी काय सांगाल बरं?
0: बऱ्याच वेळा असं होतं की ज्यावेळेस आपण मोठमोठ्या शहरांमध्ये काम करतो तर आपला पूर्ण आठवडा हा एकदम व्यस्त शेड्यूल असतो आपला. मग आमचा जो ग्रुप होता तर आम्ही ट्रेकिंग करायला सुरुवात केली, गड किल्ले वगैरे तिथे जायला सुरुवात केली आणि आमचा ग्रुपचं नाव होतं ट्रेक लव्हर्स. तर आम्ही जिथे 10 ते 15 मुलं होतो मग आम्ही असं ठरवलं की प्रत्येक विकेंडला आपण एक विकेंडला आपण ट्रेक करायचा, दुसऱ्या विकेंडला आपण काहीतरी सामाजिक कार्य करायचं. मग आम्ही NGO असेल त्यांना भेटी द्यायला सुरुवात केली. जसं तिथं एक मातोश्री वृद्धाश्रम होतं खडबली इथे, तर आम्ही तिथे जाऊन आम्ही श्रमदान वगैरे करायचो किंवा आमच्या ग्रुपमध्ये कोणाचा वाढदिवस असेल तर तिथे जाऊन साजरा करायचा किंवा तिथल्या आजू आजोबांचे वाढदिवस साजरे करायचे. आम्ही दिवाळी दसरा कुठलाही सण असू द्या आम्ही तिथे साजरा करायचो. त्यानंतर आमच्या एका मैत्रिणीचं एंगेजमेंट सुद्धा आम्ही त्या वृद्धाश्रममध्ये आयोजित केलं होतं बाकीच्या खर्चांना बाजूला ठेवून आणि त्यामुळे तिथून एक थोडासा एक पॉझिटिव्ह आम्हाला भरपूर शिकायला मिळायचं त्या आजी आजोबांकडून. आणि त्यानंतर फक्त वृद्धाश्रम नाही तर इतर ठिकाणी सुद्धा असलेल्या बाकीच्या ज्या संस्था असतील लहान मुलांच्या संस्था होत्या तिथे सुद्धा आम्ही जायचो. तर मग अशा ठिकाणी गेल्यानंतर थोडस चर्चा व्हायच्या, विचारांचं मंथन व्हायचं, विचारांची देवाणघेवाण व्हायची. त्यामुळे ह्या गोष्टींची थोडीशी आवड निर्माण झाली आणि ट्रेकिंग करत असताना जवळजवळ मुंबईमध्ये महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक आलेले असतात नोकरी करण्याकरता, मग त्यांचे भाषा किंवा संस्कृती यांची देवाणघेवाण होत गेली आणि मग ती एक आवड पुन्हा एकदाशी निर्माण झाली. त्या गोष्टी समाजासाठी काहीतरी करणं किंवा आपलं काहीतरी देणं लागतं समाजासाठी एकमेकांकडूनच आम्ही शिकलो ऍक्च्युली त्या सगळ्या गोष्टी काम करत असताना.
1: खरंच तुम्ही तर एक प्रशासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेलं होतं आणि एक कर्तबगार जबाबदार आणि प्रभावी व्यक्तिमत्वाचे अधिकारी म्हणून जर तुम्हाला कार्य करायचं असेल जीवनामध्ये तर निश्चितच त्यासाठी एक संवेदनशील मन असणं गरजेचं आहे, समाज कार्यासाठीची एक ओढ असणं तितकंच गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या मध्ये निश्चितच होत्या. म्हणूनच तुम्ही तुमच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग नंतर जॉब आणि सामाजिक कार्य चालू असतानाच तुम्ही तुमची स्पर्धा परीक्षेची तयारीही सुरू ठेवलीत. सर आता निश्चितच केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी ही स्पर्धा परीक्षा अत्यंत कठीण अशा स्वरूपाची असते आणि त्या परीक्षेला सामोरं जात असताना योग्य मार्गदर्शन आणि सरावाचीही तितकीच गरज असते. तेव्हा मग परीक्षेला सामोरं जाण्यासाठीचं जे योग्य मार्गदर्शन होतं ते मार्गदर्शन तुम्हाला कुणाकडनं प्राप्त झालं आणि या परीक्षेची तयारी करत असताना तुम्ही सराव

0: प्रश्नपत्रिकांचा सरावही कसा करत गेलात? बरं,
1: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला जगातील सगळ्यात अवघड परीक्षा म्हणतात. अभ्यासामुळे ही परीक्षा अवघड नाहीये, तर ह्या परीक्षेचं स्वरूप अशा प्रकारचं आहे की प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू या तीन वेगवेगळ्या टप्प्यांवर ही परीक्षा पास करावी लागते आणि वर्षातून एकदाच होते आणि ही एकंदरीत दीड वर्षांची सायकल आहे. जर समजा तुम्ही 2026 परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला एक वर्ष अगोदरपासून तयारी करावी लागते आणि त्यानंतर मग ती दीड वर्षाची सायकल कम्प्लीट होईपर्यंत, जर तुमचं सिलेक्शन झालं, जॉईनिंग येईपर्यंत 2027 उजाडलेला असतो. म्हणजे एका परीक्षेसाठी तुम्हाला 2 ते 3 वर्ष वाट पाहावी लागते आणि त्यामुळे ही परीक्षा अवघड होते, कारण इथं आपला पेशन्स चेक केला जातो, स्ट्रेस चेक केला जातो, आपल्या फायनान्शियल कंडिशन आपल्याला सांभाळायच्या असतात, फॅमिली प्रेशर आपल्याला सांभाळायचा असतो, सामाजिक जबाबदारी आपल्याला पाहायच्या असतात, त्यामुळे ही परीक्षा अवघड होते. दुसरं असं की ज्यावेळेस मी तयारी सुरू केली तर माझा क्लासमेट वैभव गायकवाड, जो आता IPS आहे आणि तो आता तेलंगणामध्ये DCP म्हणून काम करतोय, तर तो अगोदरच दिल्लीला गेलेला होता आणि आम्ही डिप्लोमाला असताना एकाच वर्गात होतो, एकाच बेंचवर बसायचो. परंतु मला असं होतं की मला जॉब सोडता येत नव्हता, म्हणून मग मी त्याला सांगितलं होतं की तू अगोदर जा दिल्लीला, ते शिकून घे काय गोष्टी असतील आणि तू मग मला नंतर शेअर कर. तर तो माझ्या अगोदर 1 ते 1.5 वर्ष दिल्लीत गेलेला होता, त्याला जवळजवळ बऱ्याचशा गोष्टी माहिती झालेल्या होत्या आणि मग त्याने मला सगळ्या गोष्टी नंतर पास ऑन केल्या. त्यांनी सांगितलं की तयारीमध्ये कुठल्या विषयांवर भर द्यायचा असतो किंवा काय. त्या व्यतिरिक्त सुरुवातीला मला पुण्यातून चव्हाण सर म्हणून आहेत आमचे, प्रवीण चव्हाण सर, त्यांचं मार्गदर्शन मिळालं. एसे किंवा इथिक्स किंवा सुरुवातीला मी मराठी हा विषय होता माझा, तर त्यांचं मार्गदर्शन, सरांचं मार्गदर्शन मला सुरुवातीच्या काळात मिळालेले आणि त्यानंतर मग UPSC ची तयारी करताना खरं तर आपण जे 6वी ते 12वी पर्यंत जे शिकलोय तर त्याचाच जास्त आपल्याला अभ्यास करावा लागतो. बेसिक फाउंडेशन जे असं आपण म्हणतो ते मजबूत करण्याकरता मग आम्ही NCERT चे पुस्तक असतील किंवा महाराष्ट्र शासनाचे स्टेट बोर्डाचे पुस्तक असतील ते वाचून आपलं फाउंडेशन तयार केलं. त्यानंतर मग प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतात, तर मी कुठल्याही प्रकारच्या कोचिंगवर अवलंबून न राहता UPSC चे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत, म्हणजे मी जवळजवळ 1979 पासूनचे UPSC चे प्रश्न जे आहेत ते अवेलेबल असतात इंटरनेटवर, मग मी ते सगळे सॉल्व्ह करत होतो आणि आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, मग रोज 1 ते 2 आन्सर लिहिण्याची प्रॅक्टिस असायची. बरेचसे टॉपर त्यांच्या कॉपीज असतात इंटरनेटवर अवेलेबल, त्या टॉपर्सने आन्सर कसे लिहिले असतील, उत्तर त्यांचे कसे असतात, त्यावरून मग ते उत्तर समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि एक गोष्ट लक्षात आली, म्हणजे आमचे चव्हाण सर सुद्धा एक गोष्ट म्हणायचे, UPSC म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर मोठी 10वी किंवा 12वी आहे. जसं आपण 10वी 12वीचा बोर्डाची परीक्षा देतो तशीच ही परीक्षा आहे, लेखी स्वरूपात असते मुख्य परीक्षा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे पेपर लिहायचे असतात. इथं फक्त एवढंच आहे की तुम्हाला वेळेचं बंधन आहे आणि शब्दांचं बंधन आहे, त्यासाठी मग ते डेली प्रॅक्टिस आणि आमचं ग्रुप डिस्कशन म्हणा किंवा एकमेकांकडून शिकणं, यातूनच बऱ्याचशा गोष्टींची तयारी आमची होत होती.
0: जेव्हा इंटरव्ह्यू विषयी बोललं जातं किंवा इंटरव्ह्यूच्या तयारीची वेळ येते त्यावेळी खरे तारे दिसतात असं म्हणायला काही हरकत नाही, कारण एक तर दिग्गजांची, अतिशय बुद्धिमान अशा व्यक्तींची एक टीम आपल्या समोर बसलेली असते, त्यांना आपल्याला फेस करायचं असतं आणि तिथे गेल्यानंतर आपण कसं स्वतःला प्रेझेंट करतो या सगळ्याही गोष्टींना तितकंच महत्व असतं. मग त्या दृष्टिकोनातून तुम्ही मग मॉक्स इंटरव्ह्यू वगैरे दिलेले होते का आणि तुमच्या इंटरव्ह्यूचा तुमचा अनुभव कसा होता?
1: UPSC चा जो इंटरव्ह्यू आहे त्याला खरं तर पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतात, म्हणजे UPSC च्या ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये सुद्धा पर्सनॅलिटी टेस्ट नाव आहे. आता इंटरव्ह्यू आणि पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये थोडासा फरक आहे. इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन आन्सर असतात, प्रश्न आणि उत्तर, पण ज्यावेळेस पर्सनॅलिटी टेस्ट केली जाते त्यावेळेस तुमच्याशी संवाद साधला जातो, तुमच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू त्यावेळेस चेक केले जातात आणि ते वेगवेगळ्या विषयांवर तुमच्याशी बोलतात. तर ह्याची तयारी मेन्स पास झाल्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 महिना किंवा 2 महिने मिळतात पर्सनॅलिटी टेस्टच्या तयारीला, परंतु त्या 2 महिन्यात कधीच तयारी पूर्ण होत नाही. खरं तर पर्सनॅलिटी टेस्टची तयारी ही आपण ज्यावेळेस UPSC च्या तयारीला लागतो त्याच वेळेस पासून सुरुवात व्हायला पाहिजे. म्हणजे कसं की आपण आपले छंद जोपासणं, आपल्यामध्ये त्या व्हॅल्यूज इम्बाईब करून घेणं, म्हणजे आपण जीवन जगत असताना बरेचसे मूल्य असतात, जसं ऑनेस्टी असेल किंवा इंटिग्रिटी असेल, ह्या मूल्यांना आपण किती जगतोय, मग ते मूल्य आपल्याला आपल्या अभ्यास करताना किंवा कष्ट करताना ते दिसले पाहिजेत, किंवा ते आपल्या डे टू डे लाईफ मध्ये किंवा जीवन जगताना त्या गोष्टी आपण प्रॅक्टिस करतोय का रोजच्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये, ते फार गरजेचं असतं. मग त्यावेळेस त्या गोष्टी ज्या असतात त्या आपल्या पर्सनॅलिटीमध्ये आपोआपच येऊन जातात आणि मग त्यावेळेस आपल्याला वेगळं त्यांच्यासमोर वागण्याची गरज पडत नाही. आपण जसे आहे तसे त्यांच्या सामोरे गेलो तर त्यांना कळतं की हा व्यक्ती कसा आहे. आणि जसं तुम्ही म्हटले की दिग्गज लोक तिथे बसलेले असतात, UPSC च्या पर्सनॅलिटी टेस्टमध्ये जे पॅनल्स असतात त्यामध्ये एक चेअर पर्सन, त्याला प्रेसिडेंट ऑफ बोर्ड म्हणतात, त्या बोर्ड म्हणतात ऍक्च्युली त्याला, आणि ते UPSC चे मेंबर्स असतात आणि बाकीचे जे मेंबर्स असतात ते जे असतात ते वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज लोक असतात, जसं की रिटायर्ड IAS ऑफिसर असतील किंवा IPS ऑफिसर असतील किंवा एखाद्या

0: मोठ्या कॉलेजचे युनिव्हर्सिटीचे चॅन्सलर व्हाईस चॅन्सलर लोक ते तिथे येऊन बसलेले असतात त्यांच्यासोबत. म्हणजे असे टोटल पाच लोक तुमच्या समोर बसलेले असतात आणि आपल्यासमोर तसं पाहिलं गेलं तर पाच लोक म्हणजे जवळजवळ 150 वर्षांचा अनुभव आपल्यासमोर बसलेला असतो. जसंही आपण त्या दरवाजातून आत जातो त्यांना लगेच कळतं की हा व्यक्ती किती खोल पाण्यात आहे. त्यामुळे आपण त्यांच्यासमोर कुठल्याही प्रकारचं खोटं वागू शकत नाही, काही बोलू शकत नाही, एवढा मोठा एक्सपिरियन्स देश सेवेत त्यांनी केलेली असते. तर मला असं वाटतं की त्याच्यासाठी मग आपल्याला प्रामाणिक राहणं सुरुवातीपासूनच फार गरजेचं आहे. माझ्या इंटरव्ह्यूचा अनुभव हा फार छान होता. मला जनरली हे सांगावं वाटतं की ज्यावेळेस युपीएससीची पर्सनॅलिटी टेस्ट होते त्यावेळेस एक डिटेल्ड ऍप्लिकेशन फॉर्म भरून द्यायचा असतो, त्याला आम्ही शॉर्टकटमध्ये डॅप म्हणतो. तर डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये आपल्या शैक्षणिक पार्श्वभूमी असेल किंवा आपले छंद असतील किंवा आपण एखादा खेळ खेळत असू किंवा आपल्या आई वडिलांचा व्यवसाय असेल, या सगळ्या गोष्टींची माहिती त्यामध्ये टाकावी लागते आणि तो फॉर्म तिथे सबमिट होतो आपल्या 1 ते 1.5 महिना अगोदर. तो डॅफ जो असतो तो त्या पॅनल समोर ठेवलेला असतो आणि त्या डॅफच्या बेसिसवर ते आपल्याला प्रश्न विचारतात. फॉर एक्झाम्पल, मी मनोबलमध्ये जॉब करतोय तर मला मग त्यांनी मनोबल बद्दल विचारलं की माझा अनुभव कसा आहे, माझ्या L&T मध्ये काम करत असताना मला नॉन मॉनिटरी अवॉर्ड मला मिळाला होता तर मग त्याची पार्श्वभूमी त्यांनी मला विचारली. किंवा एनजीओ मध्ये ज्यावेळेस मी असोसिएटेड होतो तर मला त्याच्याबद्दल विचारण्यात आलं की तुम्ही एनजीओ बद्दल काही टेक्निकल गोष्टी लीगल प्रोव्हिजन मला विचारण्यात आल्या, CSR काय असतो त्याच्याबद्दल काय कायदेशीर तरतुदी आहेत त्या मला विचारण्यात आल्या. त्यानंतर माझी पर्सनॅलिटीवर त्यांनी थोडीशी चांगली पॉझिटिव्ह कमेंट केली आणि अहिल्यानगरमध्ये असलेल्या ज्या आर्मीच्या एस्टॅब्लिशमेंट किंवा इन्स्टिट्यूशन आहेत त्याबद्दल मला प्रश्न विचारले. माझा जो आवडता छंद किंवा मी ट्रेकिंग करतो तर त्यांनी माझ्या ट्रेकिंगवर भरपूर प्रश्न विचारले, आवडता ट्रेक कुठला, कळसुबाईवर जे म्हणजे मी मगाशी जे सांगितलं तुम्हाला की ज्या मैत्रिणीची एंगेजमेंट आम्ही त्या मातोश्री वृद्धाश्रममध्ये लावली होती तिचं लग्न आम्ही कळसुबाईवर केलं होतं, कळसुबाई गडावर. तर तो प्रसंग सुद्धा मी तिथं डिस्कस केला आणि त्या प्रसंगामुळे एक असा छान लाईट मुवमेंट जसं क्रिएट झाला. त्या व्यतिरिक्त आपल्याला करंट अफेअर्सवर फार प्रश्न विचारले जातात, जास्त करून इंटरनॅशनल रिलेशन्सवर प्रश्न विचारले जातात. जसं की युनायटेड नेशन्स आता रिलेव्हंट आहे का, किंवा आता ज्या काही युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झालेल्या असतात त्यामध्ये भारताचं काय ओपिनियन असतं, किंवा मग आपल्या शेजारील देशांचे असलेले आपले संबंध, त्यावर एकदम सखोल चर्चा तिथे होते. आणि 30 मिनिट मॅक्सिमम इंटरव्ह्यू चालतो एका विद्यार्थ्याचा.
1: अच्छा.
0: आणि त्या 30 मिनिटांमध्ये ते आपल्या पर्सनॅलिटीचे विविध पैलू ते चेक करतात, आपलं बसणं बोलणं, आपण हसतोय का, कसं हसतोय, किंवा ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचं आपण मला असं वाटतं की कळत न कळत तिथं होतं आणि ते 1-2 महिन्यातच तयारी करणं सोपं नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की जे विद्यार्थी ऐकत असतील आणि ज्यावेळेस तुम्ही युपीएससीची तयारीला सुरुवात करता त्याच वेळेस तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर सुद्धा काम करणं फार गरजेचं आहे. म्हणजे रोज व्यायाम करणं म्हणा, मेडिटेशन करणं किंवा आपले एक छंद जोपासणं, त्या छंदांवर काम करणं, त्याच्याबद्दल सगळी माहिती असणं. आता बऱ्याच वेळा काय होतं की मुलं बॅडमिंटन खेळण्याचं लिहितात की बॅडमिंटन खेळतो, परंतु पॅनलमध्ये विचारलं जातं की ती जी शटल असते त्याचं वजन किती आहे, त्याचं साईज किती आहे, किंवा तो जो ग्राउंड असतं त्या ग्राउंडचं डायमेन्शन काय आहे, म्हणजे असे सुद्धा प्रश्न तिथे विचारले जातात आपल्याला. आणि मग तिथं जर आपल्याला सांगता आलं नाही मग त्यांना असं वाटतं की हा खेळतोय पण याला जो खेळ खेळतोय त्याच्याबद्दल काहीच माहिती
1: नाही.
0: अशा पद्धतीने तो पर्सनॅलिटी टेस्ट आहे ऍक्च्युली. आणि मला या पर्सनॅलिटी टेस्टमध्ये मला 1 ऑफ द हायेस्ट मार्क मला मिळालेले आहेत यावर्षी. मी इंग्लिशमध्ये दिला होता माझा इंटरव्ह्यू आणि मला 195 मार्क पडलेले आहेत.
1: खूप छान, मस्त. सर, स्पर्धा परीक्षा म्हटलं आणि स्पर्धा परीक्षा असो की कोणतीही परीक्षा असो, परीक्षेला सामोरं जायचं म्हटलं की त्या परीक्षेच्या अभ्यासाचं योग्य नियोजन करणं, वेळेचं योग्य नियोजन करणंही तितकंच गरजेचं असतं. त्याविषयी तुम्ही काय सांगाल, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कसं वेळेचं नियोजन करायला हवं बरं या परीक्षेला सामोरं जात असताना?
0: या परीक्षांची तयारी करत असताना खरोखर वेळेचं नियोजन ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. माझं जर वेळेचं नियोजनाचं जर मी सांगितलं तर मी एक डायरी मेंटेन करत होतो आणि मी रोज सकाळी त्या डायरीमध्ये आज दिवसभर मला ज्या ज्या काही ऍक्टिव्हिटी करायच्या त्या मी लिहून काढायचो आणि रोज संध्याकाळी मी त्या चेक करायचो की ह्यातल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी माझ्या झाल्या आणि कुठल्या राहिल्या. तर बऱ्याच वेळा असं होतं की आपण ज्या ठरवलेल्या सगळ्या गोष्टी त्या दिवसात घडत नाही, काहीतरी कधी कधीतरी असं काही घटना घडतात की आपल्याला अभ्यासातून उठून बाहेर जावं लागतं, कधीतून घरी येऊन फोन आला असेल किंवा काही इमर्जन्सी झाली, तिथं काही समजा टेस्ट असेल, तर मग ह्या सगळ्या गोष्टींचं कॉम्पेन्सेशन आपल्याला भविष्यात करावं लागतं. मग त्यामुळे माझा जो प्लॅन असायचा तो माझा 3 पद्धतीचा मी प्लॅन बनवायचो. एक मंथली प्लॅन, जो एक ब्रॉड माझा टार्गेट असायचं की ह्या महिन्यामध्ये मला कुठले विषय वाचून संपवायचे, त्याच्यावर किती उत्तर लिहायचे किंवा त्याचे किती पेपर सॉल्व्ह करायचे. एक माझा वीकली प्लॅन असायचा की त्या टास्कला मी प्रत्येक आठवड्याला डिवाइड करायचो की ह्या आठवड्याच्या एंडला मला किती किती टार्गेट माझे कम्प्लीट करायचे आणि ते टार्गेट कम्प्लीट करण्याकरता माझा मग डेली शेड्यूल असायचं. आणि आमचं तिथं मी हॉस्टेलला राहत असल्यामुळे काय होतं की आमचा ग्रुपच होता, आम्ही जेवायला वगैरे सोबत असायचो आणि हॉस्टेलचे टायमिंग होते आमचे, लंच ब्रेकफास्ट डिनरचे टायमिंग होते, त्यामुळे ते आमच्यासाठी

0: खूप चांगलं शिस्त लागली आम्हाला. आम्ही त्या टाईमनुसार आमचे अभ्यासाचे टाईम सेट केले होते. म्हणजे जर समजा आम्हाला 7 सकाळी 8 वाजता ब्रेकफास्ट मिळत होता तर आम्ही मग सुरू सकाळी 6 वाजता लायब्ररी जायचो. 7-8 वाजल्याचा आमचा एक जो 2 तासाचा टाइम होता तो चांगला अभ्यास आमचा होत होता. कारण लायब्ररीमध्ये एवढ्या सकाळी कोणी येत नाही, पिन ड्रॉप सायलेंट असायचं लायब्ररीमध्ये. नाश्ता झाल्यानंतर अर्धा तास ज्यावेळी नाश्ता करायचो, त्यानंतर परत 1.5 ते 2 तास बसलं, परत 5-10 मिनिटाचा ब्रेक घेऊन परत असा अभ्यास. असं 1.5-2 तासांचे स्लॉट करूनच आपण अभ्यास केलेला आहे. आणि मला असं वाटतं की वेळेचं नियोजन करणं फार फार गरजेचं आहे. रॅन्डमली जर कुठल्याही गोष्टी आपण करत बसलो तर मग आपले टार्गेट साचिव होत नाहीत आणि आपण काय करतोय ह्याचा हिशोब सुद्धा लागत नाही बऱ्याच वेळा. आणि आपल्याला असं वाटतं की आपण अभ्यास करतोय पण ऍक्च्युली आपल्याला अभ्यास होत नसतो आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातातून निचकलेल्या असतात त्यावेळेस.
1: सर, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेमार्फत IPS अधिकारी अर्थातच भारतीय पोलीस सेवेअंतर्गत उच्च पदस्थ अधिकारी म्हणून आपली झालेली निवड आणि त्या अनुषंगानं कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणं, गुन्हेगारीला आळा बसवणं, त्यासोबतच सार्वजनिक सुरक्षिततेचंही महत्वपूर्ण कार्य आपल्याला आता यापुढे एक IPS अधिकारी म्हणून पार पाडायचं आहे. मग त्या दृष्टिकोनातून हे कार्य पार पाडत असताना या अधिकाऱ्यांमध्ये कोणते गुणविशेष असणं किंवा गुणवैशिष्ट्य असणं गरजेचं आहे?
0: मला वाटतं की कुठलाही अधिकारी असेल, मग तो IAS असू द्या, IPS असू द्या, त्यामध्ये काही गुणवैशिष्ट्य असणं फार गरजेचं आहे. जसं की त्याच्यामध्ये ती इंटिग्रिटी, ऑनेस्टी असणं फार गरजेचं आहे. एक संविधानिक मूल्य असतात आणि कायदा सुव्यवस्था याला पहिली प्रायोरिटी देणं फार गरजेचं असतं. किंवा संविधान जसं आपण म्हणतो, संविधानामध्ये सांगितलेले जे मूल्य आहेत, मला असं वाटतं की त्याला आपण सगळ्यात वर ठेवणं फार गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त एक सामाजिक भान आणि कम्पॅशन तुमच्यात असलं फार गरजेचं आहे व्यक्ती म्हणून. कारण ज्यावेळेस आपण निर्णय घेतो, ऑब्जेक्टिव्हली निर्णय घेतो, पण प्रत्येक वेळी ऑब्जेक्टिव्ह किंवा फॅक्ट बेस्ड निर्णय घेणं गरजेचं नाही. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला आपला इमोशनल इंटेलिजन्स सुद्धा वापरायचा असतो. तर एका अधिकाऱ्याने ऑब्जेक्टिव्ह असणं, शिस्तप्रिय असणं गरजेचं आहे. त्याच व्यतिरिक्त त्याचं इमोशनल इंटेलिजन्स असणं गरजेचं आहे. त्याच्यात एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड असणं फार गरजेचं आहे. समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असा हवा. आणि आपल्याला ज्या पोझिशनवर समजा ह्या परीक्षांमधून आपण बसलो तर त्याचा आपल्याला समाजातील जो काही बदल घडवायचा आहे, जो पॉझिटिव्ह बदल घडवायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला कसा वापर करता येईल आणि कायदा सुव्यवस्था कशी आपल्याला मेंटेन ठेवता येईल, संविधानाच्या तत्वांचं आपल्याला कसं अंमलबजावणी करता येईल, मला असं वाटतं की त्याला जर आपण एक मध्यवर्ती जर केलं तर मग बाकीच्या गोष्टी आपोआप सोप्या होऊन जातात.
1: नक्कीच नक्कीच. अतिशय प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असताना तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला उत्तम असं शिक्षण दिलं दोन्ही भावंडांना आणि दोन्ही भावंडांनीही त्यांच्या मेहनतीचं, त्यांच्या कष्टाचं उत्तम चीज केलं, त्याचं निश्चितच सुयश किंवा सुफळ तुम्हाला प्राप्त झालेलंच आहे. सुरुवातीलाच तुम्ही म्हणाल्याप्रमाणे स्पर्धा परीक्षा ही संयमाची परीक्षा असते आणि त्या परीक्षेमध्ये यश संपादन करत असताना तुम्हाला किती वेळ त्यासाठी द्यावा लागेल याबाबत नक्कीच अनिश्चितता असते. मग अशा वेळी आपल्या घरच्यांचा पाठिंबा आपल्याला पूर्णतः असणं किंवा आपण या स्पर्धा परीक्षांना सामोरं जात असताना घरच्यांकडनं त्याविषयी आपल्याला पाठिंबा पूर्णपणे भेटणं निश्चितच खूप गरजेचं आहे. तुमच्या घरच्यांचा पाठिंबा तुम्हाला कशा प्रकारे प्राप्त झाला या स्पर्धा परीक्षेला सामोरं जात असताना?
0: नक्कीच, या स्पर्धा परीक्षांना लागणारा वेळ किंवा यामध्ये जो मानसिक ताणतणाव आपल्यावर येतो तयारी करत असताना, आर्थिक अडचणी ज्यावेळेस आपल्यावर येतात, त्यासाठी आपल्या परिवाराचं आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे मला वाटतं की सगळ्यात महत्वाचं असतं. आणि फक्त आपल्या परिवाराचं नाही तर आपल्या मित्रांचं सुद्धा आपल्या पाठीशी किंवा आपल्या सोबत असणं फार गरजेचं असतं. माझ्या बाबतीत जर विचार करायला झाला तर माझा धाकटा बाबा अनिरुद्ध गायकवाड हा केंद्रीय विद्यालयात शिक्षक आहे आणि ज्यावेळेस त्याची नोकरी लागली तर मग घरची जबाबदारी, आई वडिलांची जबाबदारी त्याने घेतली आणि मग मला त्याने पुढे माझ्या शिक्षणासाठी प्रवृत्त केलं आणि मी जॉब सोडून मग मुक्त विद्यापीठ किंवा स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागलो. जोपर्यंत मी जॉब करत होतो 5 वर्ष मी L&T मध्ये काम केलं, मी त्याला शिकवलं, तोपर्यंत मी ती जबाबदारी घेतली होती. त्याच्यामुळे कुठेतरी तो एक दोघा भावांमध्ये असलेला समजदारपणा किंवा आम्ही दोघांनी मिळून जे केलेलं काम असेल, जे विजन आमचं दोघांचं होतं की नाही आपल्याला करायचं तर आपल्याला ते मिळूनच करावं लागलं.
1: खूप छान. आणि हे करत असताना एकमेकांच्या गरजांची किंवा एकमेकांच्या सोबत असण्याची जी जाणीव आहे ती जाणीव तुम्ही कायम ठेवलीत, आई वडिलांच्या कष्टांची जाणीव तुम्ही कायम ठेवलीत, हे अधिक महत्वाचं आहे. आणि आजच्या युवा पिढीसाठी हे खरं तर खूप दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरेल असं म्हणायला काही हरकत नाही. सर, आता जाता जाता मला आपणास एक प्रश्न विचारावा असा वाटतो की एक कर्तव्य दक्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही जी जबाबदारी पार पाडणार आहात याविषयीच्या तुमच्या कल्पना काय आहेत

0: आणि त्यासोबतच आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेमध्ये उतरू इच्छिणाऱ्या किंवा स्पर्धा परीक्षांना सामोरं जाणाऱ्या युवा मित्र मैत्रिणींना आपण काय मार्गदर्शन कराल?
1: माझे जे गुरु आहेत डॉक्टर महेश भागवत IPS, मी आता तेलंगणाचे DGP आहेत, त्यांनी मला मुलाखतीमध्ये भरपूर मदत केलेली. तर ते नेहमी असं सांगतात आम्हाला की या स्पर्धा परीक्षेमधून होणारं सिलेक्शन म्हणजे तुमच्या हाताला लागलेला परीस आहे, की ज्या परीसामुळे तुम्हाला लोकांच्या आयुष्यात सोनं करता येतात. मग आता त्याचं सोनं करायचं की माती करायचं हे आपल्या हातात आहे, मग ते कसं करायचं, त्याच्यासाठी मग संविधानाला समोर ठेवायचं, कायदा सुव्यवस्था सांभाळायची, आणि जसं आपण म्हणलो की जे मूल्य समोर ठेवायचे, इंटिग्रिटी, ऑनेस्टी, इमोशनल इंटेलिजन्स, ऑब्जेक्टिव्हली डिसिजन तर घ्यायचंच आहे, पण त्या व्यतिरिक्त तर आपल्याला एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड समाजामार्फत ठेवायचा आहे. महात्मा गांधीजींचा गांधी तलिस्मान मी नेहमी लक्षात ठेवतो की आपण कुठलाही निर्णय ज्यावेळेस घेतो त्यावेळेस तो निर्णय घेताना तळागाळातील लोक जे आहेत किंवा त्या रांगेत उभा राहिलेल्या सगळे शेवटचा व्यक्ती आहे त्याला फायदा होणार आहे का, समाजातील शेवटच्या व्यक्तीचा फायदा होणार आहे का, याचा आपण विचार करणं फार गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी सगळ्या अभ्यास करताना, पर्सनॅलिटी डेव्हलप करताना ज्या मी शिकलेलो आहे मीच त्या भविष्यात पुढे कॅरी फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करेल. आणि जे आत्ता स्पर्धा परीक्षा करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना मी एवढं सांगू शकतो की स्पर्धा परीक्षामध्ये यशाची गॅरंटी नसते, अपयशाची गॅरंटी असते. कारण एवढे मोठे 10 ते 12 लाख लोक फॉर्म भरतात आणि त्यात फक्त 1000 मुलांचं सिलेक्शन होतं. तर मग अशा वेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारच्या यशाची गॅरंटी नाही आहे. मग इथं निराशा येणं, अपयश येणं किंवा खचून जाणं ह्या गोष्टी ह्या प्रवासाचा भाग आहे. त्यामुळे आपल्याला ह्या प्रोसेसवर थोडासा विश्वास ठेवावा लागणार आहे, आपल्या स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवावा लागणार आहे. ह्या प्रवासामध्ये तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, तयारीवर विश्वास ठेवा आणि साईड बाय साईड तुम्ही प्लॅन बी वर सुद्धा काम करा. जर समजा आपल्याला अपयश आलंच तर मग आपण खचून न जाता अल्टरनेटिव्ह प्लॅन्स आपल्याला शोधणं फार गरजेचं आहे. एवढा जर स्वतःवर विश्वास असेल तर मग स्पर्धा परीक्षा काय, जीवन जगणं सुद्धा सोपं होऊन जातं.
0: खरंच खूप छान असं मार्गदर्शन तुम्ही सर्व युवा मित्र मैत्रिणींना केलं. सर, सन 2025 मध्ये UPSC नागरी सेवा परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक 561 मिळवून IPS पदाला आपण गवसणी घातलीत, त्याबद्दल पुनश्चे एकदा आपलं खूप खूप मनस्वी अभिनंदन. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
1: धन्यवाद.

श्रोते हो आताच आपण ऐकलत मूलकरण चित्रपटातील आशा भोसले यांच्या आवाजातील हे गीत. गीत लिहिलं होतं पी सावळाराम यांनी, संगीत होतं वसंत देसाई यांचं. गीत बहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया आई थोर तुझे उपकार या चित्रपटातलं हे गीत. गायलं आहे सुरेश वाडकर यांनी, गीत लिहिलं आहे जगदीश खेबुडकर यांनी, संगीत आहे नंदू होनप यांचं.

0: गंमतजंमत कार्यक्रमात आज ऐकूया पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शन कार्यक्रम. सूत्रसंचालन केलंय प्राची परांजपे यांनी, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे.
1: छोट्या मित्रमैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची ताईचा नमस्कार. मग कशी चालली आहे सुट्टी? धम्माल सुरू आहे की नाही? काही जण पोहायला जात असतील, काही जण चित्रकलेच्या वर्गाला जात असतील, काही जण थोडा जास्तीच वेळ मोबाईलमध्ये डोकं खुपसून असतील, काही जण ऊन उतरल्यावरती संध्याकाळी मस्त भटकायला सायकलिंग करायला जात असतील. हे सगळं भरभरून करताय ना, टीव्ही मोबाईल यांच्या बरोबर.

मैत्रिणींनीच वेगवेगळी कौशल्य या सुट्टीत शिकणार आहात हे आपलं ठरलंच आहे. आज आपण ऐकणार आहोत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम. पण त्याआधी एक मस्त बालगीत ऐकवणार आहे मी तुम्हाला. चला ऐकूया.

0: काय मज्जा आली ना बालगीत ऐकताना. मी मगाशी म्हटलं तसं, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची नवीन मराठी शाळा पुणे इथले विद्यार्थी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करतायत. तर चला मित्रमैत्रिणींनो, सुरुवातीला ऐकूया सुषेण मुंढे यांनी सादर केलेलं भाषण, बाबा माझा अभ्यास घेतात तेव्हा.
1: नमस्कार, माझे नाव सुषेण नागनाथ मुंढे. असे म्हणतात की जगात 7 आश्चर्य आहेत, पण जगातलं 8वं आश्चर्य जर कोणतं असेल तर ते बघायला तुम्हाला आमच्या घरीच यावे लागेल. हो हो, हे मी नाही म्हणत, माझ्या मातोश्रींच्या सगळ्या मैत्रिणी तसेच नात्यातील सगळ्या स्त्रिया. आईला म्हणतात, तुझं काय बाई, नशीब फार थोर आहे, आमच्यासारखं नाही. आमच्या चुनूचं होमवर्क घेऊन मीच दमून जाते. तुमच्यात कसं, घरच्या इतर जबाबदाऱ्यांच्या बरोबरीने मुलांचा अभ्यास ही जबाबदारी तुझी एकटीची नाही. हो हो, बरोबर, माझा विषय आहे बाबा माझा अभ्यास घेतात तेव्हा. लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यातलं पहिलं विद्यापीठ म्हणजे आपल्या आईची मांडी. मी पण अभ्यासाचा श्री गणेश करायला शिकलो ते आईच्याच हस्ते. शाळेत बाई आम्हाला हसत खेळत आनंद मिळेल असा अभ्यास समजावतात आणि घरी सराव करायला सांगतात. माझे आई आणि बाबा दोघेही शिक्षक. मला आणि दादरच नाही तर इतर अनेक विद्यार्थ्यांना शिकवणे हे त्यांचे काम आणि आवडही आहे. शिकवण्याच्या जोडीला सगळ्या शिक्षकांना इतरही भरपूर कामे असतात, तशीच ती त्यांनाही असतात. पण माझ्या भविष्याची उज्ज्वल स्वप्ने पाहत बाबा माझा अभ्यास घ्यायला बसतात. घरातील अनेक बारकाव्याची कामे आईला पार पाडायची असतात. ते करत करत ती माझ्या अभ्यासाबाबत दक्ष असतेच, पण दिवसातील काही वेळ तरी मुलांना क्वालिटी टाइम दिला पाहिजे म्हणून मग मित्रांसोबत होणाऱ्या गप्पा मी मोबाईल बाजूला सारून बाबा माझा अभ्यास घ्यायला बसतात. केवळ दिलेला होमवर्क पूर्ण केला म्हणजे झाला अभ्यास असं माझ्या अनेक मित्रमैत्रिणींना वाटते. पण होमवर्क संपला की आमचा जास्तीचा सराव सुरू होतो. बाबा माझा हा सराव प्रत्यक्ष किंवा प्रयोगातून घेतात. केक आणि पोळीचे तुकडे करून मला अपूर्णांक शिकवतात. फुलपाखरांचा जीवनक्रम पुस्तकात वाचून घेण्यापेक्षा शेतात नेऊन दाखवतात. नाणी आणि नोटांचे हिशेब प्रत्यक्षच करायला लावतात. दूध धान्य

0: दोन गावातील अंतर मोजणे, नकाशा वाचन, आपत्ती व्यवस्थापन हे माझ्या नकळतही मला येते जेव्हा बाबा माझा अभ्यास घेतात. गड आणि किल्ल्यांचा इतिहास तर सगळ्यांचाच प्रिय. शिवरायांच्या पराक्रमाच्या कथा बाबा मला लहानपणापासून सांगत आहेत, त्यामुळे गणिताशी जमली गट्टी, अवघड विषय सोपा हीच बाबांची हतोटी. दादाची यंदा 10वी असल्याने बाबांचे त्याच्याच अभ्यासात जास्ती लक्ष आहे अशी माझी गोड तक्रार असली तरी हळूच नकळत ते माझ्यावर लक्ष ठेवतात. बाबांच्या शाळेतील विद्यार्थीही बाबांच्या या अभ्यास घ्यायच्या पद्धतीवर खुश आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे बाबा मला सांगतात की तुला शिकायचंय ते तू शिक, पण अवघड वाटणाऱ्या गोष्टी टाळू नकोस, स्वयं अध्ययन करून स्वावलंबी हो. कवितांचे अर्थ, गणिताचा ताळा, इतिहासाची सनावळी आणि इंग्लिश शब्दांचा मळा हळूहळू शिकत शिकत शहाणा हो बाळा. फक्त पुस्तकातील अभ्यास नाही तर बाजारहाट, कार्यक्रमांचे नियोजन, खेळ, स्पर्धा या साऱ्यांची तयारी करून घेण्यात बाबांचा मोठा वाटा आहे. आम्हाला क्रिकेट शिकवण्यासाठी बाबा पण स्वतः क्रिकेट शिकले. मला अभ्यासाचा बागुलबुवा मुळीच वाटत नाही. एखाद्या दिवशी क्वचित दमलो तर पूर्ण विश्रांती घेऊन नवा ताजेपणा घेऊन मी अभ्यासाला बसतो, कारण उगाच चिडचिड न करता बाबा माझा अभ्यास घेतात, बाबा माझा अभ्यास घेतात. धन्यवाद.
1: कसं वाटलं तुम्हाला भाषण? आवडलं ना? आता आपण ऐकणार आहोत नाट्य वाचन. यामध्ये सहभागी विद्यार्थी आहेत राघव घाटणेकर, दर्श बोकील, अबीर बाभुळगावकर, वरद गोवंडे, ऋषांक रामदासी, अभिनय सातपुते.
2: डेक्कन एज्युकेशन सोसायटीची नवीन मराठी शाळा पुणे सविनय सादर करीत आहेत स्वलिखित नाट्य संहिता देवाची आहे द्वारी. लेखन शिक्षिका सौ वैशाली जाधव, दिग्दर्शन श्री रवींद्र सातपुते, मार्गदर्शन माननीय मुख्याध्यापिका सौ हेमा जाधव.
3: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे
4: शांती. पूजा चालू आहे, पूजा तर चालू आहे, पूजा झाली की प्रसाद मिळेल. प्रसाद आहे ना
5: चोरायचा का प्रसाद?
4: हे बंड्या, असं काही करायचं नाही. हा हे घाबरेट काही नाही होत.
5: एवढं जोरात कशाला वाजवलीस?
6: कोण रे तिकडे? कोणी वाजवली?
4: मी नाही, या बंड्याने वाजवली.
6: काय रे, तुला शाळेची घंटा वाटली की ढोल एवढ्या जोरात बडवायला? हा
4: सॉरी.
6: तुम्ही इथे कशाला आलात?
4: आम्ही ते गणपती बाप्पा समोर प्रार्थना म्हणायला आलो आहोत.
6: ठीक आहे, मग प्रार्थनाच म्हणा, बाकीचे उद्योग करू नका. मी आलो थोड्या वेळात.
5: गेली का रे ती?
4: हो गेली गेली. तरी मी म्हणलो होतो नको जायला, ओलजले ना ते. माझं तर कुणीच ऐकत नाही.
6: ए बोबड्या गप्पा बस.
4: तूच असतील बोबड्या. माझं नाव गण्या आहे. गण्या?
6: गण्या का? मग गणपती म्हणू का?
4: हो हो चालेल, बोला रे. गण्या गण्या गणपती, गण्याची ढेरी चमकाती.

0: नाही रे, रडेल म्हण रडेल.
1: ए नको रे जास्त चिडू त्याला. ठीक आहे, पुरे झालं, आता आपली प्रार्थना सुरू करा. बोला गणपती बाप्पा
2: मोर्या.
3: देवा आमते हेची मागणे करा पुरे हो आनंदाने.
2: देवा आमते हेची मागणे करा पुरे हो आनंदाने.
4: सकाळी उठोनी शिरा मिळावा आमचा तुम्ही वाचावा.
5: सुट्टी मध्ये गमत दाणे जोडीला सारे खाय दाणे.
6: धमकल लागली चापट पोळी नको गो बेटा ची चढीत मुई.

0: नऊचं पाढं येत नाही.
1: अरे गणितातला पाडा नाही रे, आपला चुकांचा पाडा.
2: आपण जर का बाप्पासमोर आपला चुकांचा पाडा वाचला तर तो आपला शिक्षक आहे ना.
1: अरे शिक्षा करायला त्या काय आपल्या बाई आहेत का?
0: ए लवकर म्हणा नाहीतर देव झोपून जातील.
2: ए ठीक आहे मी म्हणतो. बाप्पा या वर्षीच्या गणेश उत्सवात तुझ्या प्रसादाचे पेढे मी चोरून खाल्ले, पण मला ते पेढे आवडले म्हणून सॉरी बाप्पा.
1: काय रे मगाशी तर म्हणाला असं काही करायचं नाही आणि तूच घरी हा.
2: हे पण ते एकदाच झालंय आणि त्यानंतर मी बाप्पाला सॉरी पण म्हटलं, हो की नाही बाप्पा?
0: ए आता मी परवा ना माझ्या बाबांच्या फोनवर एक फोन आलेला. बाबांनी मला सांगितलं की ते घरी नाही येत असं सांग. त्यांचं ऐकून मी खोट बोललो, सॉरी बाप्पा. आणि हो बाप्पा या मोठ्या माणसांना ना खोट बोलण्याची बुद्धी देऊ नकोस.
1: ए बोबड्या चल आता तू तुझी चूक कबूल कर.
3: बाप्पा काल वर्गात बाईंनी विचारलं सगळ्यांचा अभ्यास झालाय ना, ज्याचा अभ्यास झाला नाहीये त्यांनी उभला.
1: हो पण तेव्हा तर सगळा वर्गच खाली बसला होता.
3: अले हो पण सगळ्यांनी अभ्यास केला होता म्हणून ते खाली बसलेले. मी खोटं वागलो, माझा अभ्यास झाला नव्हता तरी मी खाली बसलो. बाप्पा मला माफ कर, मी यापुढे असं वागणार नाही.
1: चल बंडू आता तू आपली चूक कबूल कर बरं.
0: आज आपली काही चूक झाली नाही बुवा.
3: तू आणि चूक करणार नाही असं कधी होणारच नाही.
1: बंड्या तुझ्या चुका पुण्याच्या पर्वती एवढ्या असतील, जरा नीट आठव. अरे चुकांची भानगड नको म्हणून मी काल शाळेला बुट्टी लावून चिंचा पाडायला गेलो.
0: काय शाळेला दांडी मारलीस?
1: अरे माझा गृहपाठ राहिला होता, काय करायचं मग. म्हटलं गृह आणि शाळा दोघांकडे पाठ फिरूया.
2: शाळा बुडवून चिंचा पाडल्या शोभत का तुला? आपल्या टीम मध्ये कोणी करत का असं?
1: बंड्या शाळा बुडवून चिंचा पाडल्या हीच तुझी मोठी चूक झाली, आता पुन्हा असं होणार नाही. देवा कालची चूक आणि पाडलेली चिंचा तेवढी तुमच्या लंबोदरात घ्या.
3: आणि तिंते त्या दादाला वर्षभर चिंता येऊ द्या,
2: म्हणजे बंड्याला वर्षभर शाळेत जायला नको.
1: हे म्या चेष्टा बसून मी सॉरी म्हटलं ना देवाला, हे देऊळ आहे म्हणून. शाळा असती तर असं बदललं असतं ना तुला.
3: अरे भांडू नका तुम्ही.
1: बर पुरे आता चुकांचा पाडा वाचून झाला, आता स्वतःला जे हवे येते मागा.
4: ए देवा नेहमी पाण्याचाच पाऊस का पाडायचा बरं, कधीतरी मस्त टॉप यांचा पाऊस पाड.
3: त्यापेक्षा देवा दाल दाल सुलतांचा पाऊस पाड.
2: आमच्या बाबांचा रोज पगार होऊ दे म्हणजे रोज खाऊ मिळेल.
0: त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे गोट्या पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे.
4: हो देवा आम्हाला सर्व दे, या बदल्यात तू आमची परीक्षा घे.
0: ए नको परीक्षा कधी नाटते आणि ते परीक्षेत उंट कद्यावरून ढकलून देतात.
1: हो पण खाली देवच स्वतः झेलायला उभा राहतो. मी पाहिले भक्त प्रल्हादाच्या नाटकात, काही होणार नाही देव वाचवेल आपल्याला.
2: ते बघ कोणीतरी येतोय.
3: तो असा चासपड का चाललाय?
4: तो आंधळे बहुतेक.
5: बाप्पा नमस्कार करतो.

0: प्रार्थना झाली। आता सर्वांनी चुकांचा पाडा बाप्पा समोर वाचायचा। काढा? कसला काढा?
1: औषधांचा काढा, माझे आजोबा घेतात, खूप कडू असतो तो।
0: मला पण नको काढा। अरे काढा नाही बावळटांनो, पाढा पाढा
1: पाढा। अरे बाप।

0: अरे वाह, छान गात उसकी।
1: बाप्पाची कृपा। अजून काय?
0: ए, तुझं नाव काय?
1: श्रावण।
2: किती छान नाव आहे
3: श्रावण। अरे या नावावरून मला कविता आठवते। श्रावण मासी अब हर हर्ष मानसी
0: पाठांतर कच्चं आहे तुझं। आता मी म्हणून

0: दाखवतो श्रावण मासी हर्ष मानसी, श्रावण मासी हर्ष मानसी श्रावण।
1: ए तुला पण आठवत नाहीये, तुझं पाटण तर कच्चं आहे।
2: ए थांबा, मी म्हणून दाखवतो श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे।
0: अरे वा, तुझी छान पाठ आहे ही कविता।
2: अरे हीच नाही, माझ्या अजून खूप कविता पाठ आहेत। मी अजून एक म्हणून दाखवतो ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून।
0: ए श्रावण, आम्ही जी हिरवळ पाहिली ती तर तुला दिसत नसेल, तू पाहिलेस का रे कधी हिरवळ?
2: हो पाहिली की
0: पाहिली। म्हणजे तू काय खोटा खोटा आंधळास की काय?
2: तसं नाही रे, दिसत नसलं म्हणून काय झालं, स्पर्शाने कानाने मी अनुभवली आहे हिरवळ। आणि तुमच्यासारखे मित्र आहेत ना तिचं वर्णन करून सांगायला, ए तुम्ही बनाल का रे माझे मित्र?
0: हो काही हरकत नाही,
3: हो चालेल, तू आमचा चांगला मित्र बनू शकतोस।
0: ए बोबड्या गप्प बस तू, आणि तू रे आत्ता चालायस आणि म्हणे मित्र, हा आणि चांगला मित्र बनणार आहे आंधळा कुठला आलात मित्र बनायला, चल हट।
1: जातो ढकल तो कशाला, मी पुन्हा नाही आग्रह करणार तुम्हाला मैत्री करायला, मला कोणीच मित्र नाही। मला वाटलं तुम्ही चांगली मुलं आहात माझे मित्र बनाल, पण असू दे, तुम्हाला मी आवडत नाही ना तसं मी कोणालाच आवडत नाही। जातो मी, एकतर मला आई बाबा पण नाहीत।
0: आई बाबा नाहीत? काय रे काय झालं त्यांना?
1: माझे आई बाबा कोरोनाच्या काळात खूप आजारी होते, त्यातच ते मला सोडून गेले। आई बाबा मला तुमची आठवण येते, आता आता फक्त माझे म्हातारे आजोबा तेच मला सांभाळतात, तेच माझे मित्र आणि सगळं काही।
0: ए सॉरी, आम्ही तुला दुखावलं।
1: असू दे, असं कोणी ना कोणी भेटतच असत मला, मला चिडवणार मला नावं ठेवणार, पण मी नाही लक्ष देत त्यांच्याकडे। आपण नेहमी दुसऱ्यांचं भलं करायचं म्हणजे देवही आपलं भलं करतो असे माझे आजोबा म्हणतात। देव बाप्पा त्या सगळ्यांनी जे मागितलं ते त्यांना मिळू दे, सगळ्यांचं भलं कर। चला येतो मी।
0: ए अरे थांब, जाऊ नकोस, आम्हाला माहित नव्हतं रे, आम्ही खूप वाईट वागलं तुझ्याशी, चुकलं आमचं, नाही असं वागणार पुन्हा, आम्ही बनू तुझे मित्र।
4: हो आम्ही देखील बनू तुझे मित्र, माफ कर आम्हाला।
0: आम्ही सगळे आमच्या चुका मांडायला आणि आम्हाला काय हवं ते मागायला आलो होतो, तू मात्र सगळ्यांच्या भल्याचं मागणं मागायला आला होतास। आम्हाला तुझ्याकडून खूप काही शिकायला मिळालं, तुझ्या आयुष्यात एवढं दुःख आहे एवढा अंधार आहे तरी तू आनंदी कसा?
2: आनंद मांडण्यात असतो रे, आपण नेहमी दुःख विसरून आनंदाला जवळ करायला हवं, कारण आनंदाची वाट नेहमी देवाच्या पायाशी असते, ती आपण शोधली पाहिजे।
5: अरे काय चाललंय रे तुमचं, श्रावण तू इकडे आलाय, मी तुला घरी शोधतोय।
0: म्हणजे पुजारी आजोबा?
5: हो मी श्रावणचा आजोबा।
2: हो हेच माझे आजोबा आहेत, मला सांभाळणारे माझे प्रेमळ आजोबा।
5: पोरांनो याच्या डोळ्यांच्या उपचारासाठी खूप पळापळ करतोय, देव नक्की यश देईल, आजही डॉक्टर कडे जायचं आहे, चला निघतो आम्ही।
4: हो आजोबा।
0: श्रावण आपण नक्की भेटू।
1: हो नक्की, बाय।
0: ए चला आपण श्रावण साठी प्रार्थना म्हणूया। देवा देवा श्रावणच्या डोळ्यांचा उपचार होऊ दे, त्याला दिसू लागू दे।
3: देवा आम्ही सगळे चांगले बघू, तू का नाही करणार, कोत नाही बोलणार।
6: देवा मुझे हे ची मागणे दे।

0: नाट्य वाचन फारच सुंदर झालं ना खरंच. आपणही आपल्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींना समजावून घेत त्यांना लागेल ती मदत करत पुढे जाणं फार गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांनाच वाचायची आवड असते. अशीच आपली मैत्रीण तन्वी सणस आपल्याला तिने वाचलेल्या एका पुस्तकाबद्दल सांगतेय.
1: मी तन्वी दीपक सणस. आमच्या शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून वाढदिवसानिमित्त एक पुस्तक भेट म्हणून दिलं जातं. आमच्या शाळेच्या या अनोख्या उपक्रमांतर्गत मला मिळालेल्या पुस्तकाचं नाव आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक कथा असे आहे. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर शिवराय, येसाजी कंक, शनिवार वाडा आणि एक हत्ती आहे. मला पृष्ठावर म्हणजेच मागच्या पानावर साने गुरुजींची थोडक्यात माहिती दिली आहे. यात एकूण 7 गोष्टी आहेत. यातील कथा या नावाप्रमाणेच आगळ्या वेगळ्या आहेत. या पुस्तकाच्या माध्यमातून शिवाजी महाराज यांच्या काळातील महत्वाचे प्रसंग आणि व्यक्ती प्रकाशात आणले आहेत. यातील एक गोष्ट मला खूप आवडली. सदाशिव नावाचा खेड्यातील मुलगा आपल्या मामा मामीच्या जाचाला कंटाळून घराबाहेर पडला आणि शिवरायांच्या सैन्यात दाखल व्हायचे असे त्याने ठरविले. तो शिवरायांपर्यंत पोहोचला. दरबारातील छोटी मोठी कामे तो करू लागला. एके दिवशी शिवरायांपर्यंत बातमी आली की लियाकत खान हा आपल्यावर हल्ला करणार आहे. ही बातमी शिवरायांनी सर्व मावळ्यांना सांगितली. त्यावेळी सर्व मावळे लियाकत खानवर हल्ला करण्यासाठी मी जाणार असे म्हणू लागले. परंतु शिवरायांनी हे काम सदाशिवावर सोपवले. सदाशिव सुरुवातीला घाबरला पण नंतर त्याने होकार दिला. रात्र झाली. लियाकत खान गडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचला. सदाशिवही त्याच्यावर चाल करून गेला. क्षणात सगळे जळून खाक झाले. हे पाहून शिवरायांनी सदाशिवाला सोन्याचे कडे आणि शाबासकी दिली. या पुस्तकातून मानवी मूल्ये, बुद्धिमत्ता आणि चातुर्य याचेही दर्शन होते. मला हे पुस्तक खूप आवडले. तुम्हीही वाचून पहा. धन्यवाद.
0: तन्वीनी वाचलेलं पुस्तक तिने आपल्यापर्यंत पोहोचवलं. तुम्हा सगळ्यांना वाटतंय ना की या सुट्टीत भरभरून पुस्तकं वाचूया. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आज आपण ऐकला. आजचा एकूणच गंमत जम्मत कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर ईमेल करून किंवा पत्र पाठवून अथवा फोन करून देखील तुम्ही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. बराय तर मित्रमैत्रिणींनो, आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार, बाय, टाटा.
2: गम्मत जम्मत.

छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम गंमत जम्मत आताच आपण ऐकलात. पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शन कार्यक्रम. सूत्रसंचालन होतं प्राची परांजपे यांचं आणि सादरकर्त्या होत्या नीलिमा पटवर्धन. आमची पुढील उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: ही कहानी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
1: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
0: झालं सगळं. झालं बजेट तयार?
1: हो.
0: 5,000 वाचले, नवीन साडी घेऊया?
1: नको, मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
0: आणखी
1: नाही,
0: आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
1: आली आहे मोठी,
0: आता जाग बाई.
2: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

0: कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके? नाही, आधी बचत, आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
1: पण त्या झुमक्यांचं काय?
0: जातेस की देऊ इंजेक्शन.
2: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
3: संध्याकाळचे 6:59 आणि 35 सेकंद होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. आता ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव व्यतिरिक कळगमचे विजय यांचा शपथविधी. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिश्वा शर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस ॲडमिरल संजय वात्स्यायन यांची नियुक्ती. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत सुरू असलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचं चेन्नई सुपर किंग्स पुढं विजयासाठी 204 धावांचं आव्हान. तमिळनाडूमध्ये टीव्हीके अर्थात तमिळगाव वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर अन्य 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी काँग्रेस सीपीआय सीपीआयएम व्हीसीके आणि आययुएमएल यांच्या सदस्यांसह 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्रीपदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन केलं जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसा नायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलं आहे. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. आसाममध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून हिमंता बिस्वा शर्मा यांची निवड झाली आहे. आसाम भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. नवीन मंत्रिमंडळाचा

0: शपथविधी येत्या मंगळवारी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगासामी यांची नेमणूक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. येत्या 13 तारखेला त्यांचा शपथविधी होणार आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खराक प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद इथं तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवरच्या गुडेवेलूर महबूबनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 167 चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित केलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं आणि सिंधू रुग्णालयाचाही यात समावेश आहे. या प्रकल्पांमुळे राज्यातलं दळणवळण संपर्क अधिक मजबूत होऊन मालवाहतूक सुलभ होणार आहे. या विकास कामांच्या माध्यमातून रोजगारही निर्माण होणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: आज जिन प्रोजेक्ट्स का शिलान्यास और लोकार्पण हुआ है, इससे यहाँ हजारों हजार नए रोजगार बनेंगे और तेलंगाना की कनेक्टिविटी भी सशक्त होगी. मैं तेलंगाना की जनता को इन प्रोजेक्ट्स के लिए बहुत बहुत बधाई देता हूँ.
0: ऑपरेशन सिंधूरला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं संरक्षण क्षेत्रातल्या धोरणात्मक विषयांवर काम करणाऱ्या ब्रह्मा रिसर्च फाउंडेशनतर्फे उद्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी संधी या विषयावर एका महत्वपूर्ण चर्चासत्राचं आयोजन केलं आहे. मुंबईत वांद्रे इथं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश भारतीय संरक्षण निर्मितीच्या वेगाने विस्तारणाऱ्या परिसंस्थेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी निर्माण होणाऱ्या संधींवर प्रकाश टाकणं हा आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी

0: महसूल विभागाच्या मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेची कमाल, शेतकरी राहील आता कायम खुशहाल.
1: बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वात्सायन सध्या नौदल उपप्रमुख म्हणून कार्यरत असून ते भारतीय नौदलाच्या सामरिकदृष्ट्या सर्वात महत्वाच्या कमांडपैकी एकाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. भारताच्या पश्चिम सागरी आघाडीचे आणि अरबी समुद्रातील महत्वाच्या सागरी मार्गांचं संरक्षण करण्याची जबाबदारी पश्चिम कमांडवर असते. तोफखाना आणि प्रक्षेपणास्त्र प्रणालीमध्ये तज्ज्ञ असलेले वात्सायन 1 जानेवारी 1988 रोजी भारतीय नौदलात दाखल झाले. त्यांनी 30 वर्षांपेक्षा जास्त काळ विविध पदांवर काम केलं असून अनेक आघाडीच्या युद्धनौकांवर सेवा बजावली आहे. त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना 2021 अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं चेन्नई सुपर किंग्ज पुढं विजयासाठी 204 धावांचं आव्हान ठेवलं आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. लखनौ सुपर जायंट्सनं निर्धारित 20 षटकांमध्ये 8 गडी गमावून 203 धावा केल्या. जोश इंग्लिसनं 33 चेंडूत 85 धावा केल्या. शाहबाज अहमदनं नाबाद 43 धावांमध्ये योगदान दिलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा चेन्नई सुपर किंग्सच्या 14 षटकांमध्ये 3 बाद 157 धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं शहीद वीर सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. मातृदिनानिमित्त आज मुंबईत मालाड इथे पोषण अभियानांतर्गत खासदार मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गरजू गर्भवती महिला

0: मातांना पोषण किटचं वितरण खासदार पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं. मातांचं आरोग्य आणि कल्याण हे सक्षम समाज आणि विकसित भारताचा मजबूत पाया आहे असं ते यावेळी म्हणाले. यानंतर गोयल यांनी बोरिवली इथं शिंपोलीमध्ये घेतलेल्या पहिल्याच एसआरए जनता दरबारात 150 तक्रारी मार्गी लावल्या. उत्तर मुंबईतला एकही नागरिक बेघर राहणार नाही यादृष्टीने एसआरए प्रकल्पांचं नियोजन केलं जाईल असं आश्वासनही गोयल यांनी यावेळी दिलं. नागपूरमध्ये पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदांचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेचं आयोजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. येत्या 17 मे रोजी नागपूर जलसंवाद तर 18 मे रोजी जलक्रांती परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदांमध्ये देशभरातल्या नामवंत जलतज्ञ पद्म पुरस्कार विजेते संशोधक तसंच सामाजिक क्षेत्रातले मान्यवर सहभागी होणार आहेत. विदर्भातले शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जलसंधारणाचे प्रभावी उपाय पाण्याचं नियोजन आणि शाश्वत शेती या विषयांवर परिषदेत सखोल मंथन होणार आहे. आकाशवाणी अर्थात ऑल इंडिया रेडिओच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त सध्या देशभरातल्या आकाशवाणी केंद्रांतर्फे विविध कार्यक्रम सादर होत आहेत. या पार्श्वभूमीवर काल आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे चांदणे शब्दस्वरांचे हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी आकाशवाणी सांगलीचे कार्यक्रम प्रमुख श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. पालघर जिल्ह्यात मनोर मार्गावर शेलवली इथं दुचाकीला अज्ञात वाहनानं उडवल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्याबरोबरचे दोघे गंभीररित्या जखमी झाले. हवामान. राज्यात अनेक ठिकाणी काल संध्याकाळी आणि आज पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यात वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. अनेक ठिकाणी झाडं तसंच विजेचे खांब कोसळले. अनेक घरांचे पत्रे उडाले. सखल भागात पाणी शिरलं होतं. वीज पुरवठा अनेक भागांमध्ये खंडित झाला असून तो पूर्ववत करायचे प्रयत्न सुरू आहेत. जालना जिल्ह्यात डोमेगाव परिसरात आज पावसाच्या सरी आल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह वारे वाहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत सुरू असलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचं चेन्नई सुपर किंग्स पुढं विजयासाठी 204 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन गाडी घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
3: मोठी सुनबाई, हे तुझ्या नावे.
4: इतकी काय घाई होती
3: अग.
4: आणि छोटी,
3: हे तुझ्या नावे. आणि हे
4: माझ्या छकुलीच्या नावे.
5: पण आजी, तुझ्या नावेत
6: सगळंच. मी बँक, लॉकर, फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
3: शुभ बोला हो.
4: काय?
2: आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
7: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. संध्याकाळचे 7:11 आणि 47 सेकंद होत आहेत. आमची पुढील उद्घोषणा थोड्याच वेळात.
8: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्समध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या

0: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
1: श्रोत्या हो, आकाशवाणी 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
0: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही सूरगौरव संध्या.
2: एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै ही आहे. निवेदन संपलं.
3: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयावर प्रमोद पर्वते यांची मुलाखत, सोबतच ऐका प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत मिरची उत्पादन आणि प्रक्रिया या विषयावर प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 11 मे 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 kHz. आता ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, एक होता कार्व्हर या गाजलेल्या पुस्तकाच्या 50व्या आवृत्तीच्या निमित्तानं या पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज आपण ऐकणार आहोत. कालच्या पहिल्या भागात आपण एक होता कार्व्हर या पुस्तकाच्या मागची कहाणी जाणून घेतली होती आणि वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या दिग्गजांबद्दल वीणाताईंनी लिहिलेल्या पुस्तकांचा धावता आढावाही घेतला होता. या भागात याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तुम्ही खूप स्त्रियांबद्दलही लिहिलंयत वीणाताई. लिझ माइटनर, गोल्डा मायर, रोझलिन फ्रँकलिन, आयडा स्कडर, आता मारिया मॉन्टेसरी. तर या स्त्रियांबद्दल, त्यांच्या कामाबद्दल लिहावं ह्याची प्रेरणा कुठून मिळते?
1: सगळीकडे स्त्रियांचे आवाज किंवा त्यांचं अस्तित्व पुसलं गेलेलंच आहे. म्हणजे रोझलिन फ्रँकलिनचं आणि लिझ माइटनरचं, म्हणजे की दोघींनी हे 20व्या शतकात केवढे तरी बदल करून आणलेले आहेत. ती 1950-52 साली रोझलिनने आणि 1900 सुमारास साधारण त्याच मागे पुढे लिझ माइटनरने, हा दोघींचे हे जे आहेत त्यांचे शास्त्रीय विचार आणि त्यांचे संशोधन यांनी जगाचे, एकीने जीवशास्त्रात बदल घडून आणला आणि एकीने भौतिक शास्त्रात बदल घडून आणला. आता त्यांचं जे हे आहे ते पुरुष जिथे अधिकार आहे किंवा जिथे पारंपरिक पद्धतीने पुरुषांनाच महत्व दिलं जातं, स्त्रियांचं तिथे अस्तित्व गृहितच धरलं जातं की त्यात त्याच्यात लायकीच्या नाहीत किंवा तेवढी अक्कलच्या नाहीत, अशा वेळी तेवढ्या विद्वान स्त्रियांचं हे दाखलं झालं. तर मग मला असं वाटलं की ह्यांना जर योग्य वेळी समाजात चांगला आधार मिळाला असता, त्यात चांगलं त्यांना प्रोत्साहन मिळालं असतं, तर त्यांना एवढ्या कटकटी सहन न कराव्या लागतं, त्यांचं आयुष्य सुलभ होऊन कदाचित त्यांच्या हातून अधिक चांगलं आणखीन भरीव झालं असतं, आणखीनही पुढे गेले असते. तर ही वृत्ती बदलायला हवी की आमच्या घरात लेकी बाळी सुना मुलं मुली या शिकत असतील तर त्यांच्यासाठी म्हणजे निसर्गात काय किंवा समाजात काय योग्य पर्यावरण ही गरज असते. समाजात सुद्धा योग्य पर्यावरण असेल तर प्रत्येक व्यक्ती स्वतःचा विचार आणि

0: घेऊन पुढे बहरू शकते. जे निसर्गात आहे तेच पर्यावरण बिघडले की तिथल्या स्पेसिस तिथल्या घटक सगळे विरघळायलाच लागतात, नाहीच व्हायला. तर प्रोत्साहन देण्यासाठी काय तो योग्य होत, तर तो एक उद्देश माझा होता की बघा या रोझलिन फ्रँकलिन आणि लीज माइटलर यांना योग्य जर त्यावेळेस मिळालं असतं तर त्यांचं त्यांना इतकं तिचंही मरण इतक्या लवकर आलं नसतं किंवा तिला आणखीन काही तिचं झालं असतं रोझलिनचं, किंवा लीज माइटलरला 9-10 वर्ष परागंधाव असते जगावं लागलं. मॉन्टेसरीला किती त्याच्यासाठी सहन करावं लागलं, म्हणजे ज्या काळात कुठलीही प्रसिद्धी माध्यमं किंवा प्रवासाचे मार्ग नव्हते अशा काळात तिने जी धडपड केली आणि तिने जे एक शिक्षण प्रणाली सगळ्या जगभर न्यायला केली, तिला 10 वर्ष आपल्याकडे भारतात आधार घेऊन राहावं लागला आणि ती अविवाहित माता होती. ते तिला लपवून ठेवून तरी शिक्षणाचा ते प्रसार करत राहिले. शिक्षण हे सर्वसामान्य मुलांपर्यंत नेण्याचं जे साधन किंवा जो मार्ग निर्माण करून दिला तो अलौकिकच आहे. तर स्त्रिया हे करू शकतात. आयडा स्कडर सचिवाई त्या काळात 1900 साली भारतात येते आणि ग्रामीण भागात आरोग्य सेवा नेणारी जगातली पहिली ती डॉक्टर ठरते. नुसतीच डॉक्टर नाही तर ग्रामीण भागात आरोग्य सेवा नेणारी ती पहिली डॉक्टर. तर ही कामं किती डोळ्यासमोर होती आपल्या. मग अशांना तिला जे सहन करावं लागलं अर्थात तिला थोडासा चर्चचा पाठिंबा असल्यामुळे किंवा ती गोरी असल्यामुळे तिला एवढा सामाजिक विरोध झाला नसेल, परंतु तरी तिचा मार्ग सोपा नव्हताच. आणि अशा वेळेला जग त्यांची किती खातरदारी करतं, जग त्यांची काय वाहवा करतं हाही प्रश्न असतो. मग तुम्हाला जर कर्तृत्व स्त्रियांचं काम करणाऱ्या स्त्रियांचं शिकणाऱ्या स्त्रियांचं वाढलं पाहिजे असं वाटत असेल तर अशी उदाहरणं त्यांच्या समोर आलीच पाहिजे. आणि हे केवळ प्रबोधनाचं काम मी करते अशा भावनेतून लिहिलं नाही, मला त्यांचं असणं आवडलं, मला त्यांचे विचार आणि त्यांचे मार्ग आवडले आणि त्यांचा खंबीरपणा आवडला म्हणून मी ती लिहिली. मला ती कोणी सांगितलेली नव्हती की तू हे लिहिलं पाहिजे. गोल्डा सारखीबाई जिथ्या गोल्डा म्हटल्यानंतर इस्रायलचा इतिहास डोळ्यासमोर येणार आणि इस्रायलचा इतिहास म्हटल्यानंतर गोल्डाच आठवणार, हे जिथे एक स्त्री आणि तिचा तो देश इतके एकमेकांशी बांधलेले असताना आम्हाला किती माहिती होती त्याची. आम्हाला माहीतच म्हणजे मला तर माहितच, मी एवढी स्वतःला वाचणारी समजते, मला गोल्डाची एवढी माहिती नव्हती. साधारण ती आमच्याच काळातली, तिचा मृत्यू 1978 साली झाला, म्हणजे आम्ही जाणचे होतो त्या, पण आम्हालाही माहित नव्हतं. तर हे असणं जे काय असतं स्त्रियांचं, तिला जे काही सहन करावं लागलं त्या प्रवासात तिच्या एकूण आयुष्याच्या मार्गात, ते बघताना असं वाटतं की या किती खंबीरपणा आहे, हा किती आत्मविश्वास तिचा हा आहे. आणि पुरुषांनी कशी तिची अवहेलना किंवा तिला बाजूला सारण्याचे प्रयत्न करूनही कशी तिची कोण राहिली, मग हे वेगळी वेगळी क्षेत्र आहे, वेगळे वेगळे देश आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जी भारतातल्या स्त्रिया ज्या आहेत आणि ज्यांची चरित्र पुढे आली, म्हणजे शोध तोही घेतला, पण महान स्त्रिया होत्या पण ज्याला आपण मूलभूत संशोधन म्हणतो ते त्यांनी केलेले.
1: वीणाताई, माझं हे निरीक्षण आहे की ही पुस्तकं जरी चरित्रात्मक असली, त्याच्यामध्ये माहिती मिळत असली वाचकांना, तरीही ती कुठेही रुक्ष किंवा माहितीचा भडीमार करणारी नसतात. त्याला एक खूप छान माणसाचा ओलावा असतो, ती माणसं आपल्यासारखी माणसं आहेत असा फील कुठून तरी त्यात येतो. तर ही कसरत लेखिका म्हणून तुम्ही कशी काय साधता?
0: लहानपणापासून मला चरित्र वाचनाची आवड असल्यामुळे मला जे भावतं, माझ्या वृत्तीला जे मानवतं, मला जे लिहावं वाटते तेच मी लिहिते. आणि लिहिते म्हणजे काय असतं, लिहिणं ही शेवटचा टप्पा. प्रथम काय होतं, ओळख होत. ओळख झाल्यावर तर स्वाभाविकपणे मी लायब्ररीन असल्यामुळे मी एखादं नवं पुस्तक, समजा रोझलिनचा हातात आलं, तर मी एका पुस्तकावर थांबत नाही. अरे दुसरीकडे काय म्हटलंय तिचं, कारण मी पुन्हा सांगते की मी लायब्ररीन. मला वेगवेगळ्या पुस्तकातून ह्या व्यक्ती किंवा रेफरन्सेस शोधायचे कसे ह्याचं मला ट्रेनिंग म्हणा किंवा मला तो अनुभव होता. त्याच्यामुळे मग ते मग आणखीन पुस्तकात कुठे काय सापडते, दुसरीकडे काय सापडते, तिसरीकडे काय सापडते, आणि मग हा प्रसंग इथे असा सांगितला, तिकडे तो तसा सांगितलाय, मग खरा काय असा, हे शोधण्यातून ते निर्माण. हे मी लिहायला बसणारे म्हणून मी माहिती शोधते असा तो प्रकार नाही, उलट आहे. मी माहिती शोधत जाते, माहिती जमवत जाते, जमता जमता माझ्या डोळ्यासमोर जे चित्र त्या व्यक्तीचं उभं राहतं ते जर मला आवडलेलं असेल तरच मी तो लिहिण्याचा प्रयत्न. आणि इतकी पुस्तकं वाचलेली असतात म्हणून ते प्रत्येक वेळेला मी पुस्तक लिहायला जात नाही, ते व्यक्ती राहतं. पण असं जसं तर नाही, हे लोकोत्तर आहे, नाही हे फार वेगळं आहे, हे फार आपल्याला आजपर्यंत माहीत नसलेलं जसं आहे तसंच ते वेगळ्या अर्थाने फार वरच्या दर्जा ज्यांनी यांनी काहीतरी वेगळं मानवी जीवनात वेगळं घडवण्याचा ह्याच्यात धमक आहे तेव्हाच ते लिहिलं जात. म्हणजे केवळ 25 फुटावरून उडी मारली आणि एका तासात 70 अंडी खाल्ली हा माझ्या दृष्टीने पराक्रम नव्हता. तर समाजाची एखादी रूढी चौकट मोडून नवा विचार जेव्हा दिला जातो तेव्हा ते माझं लक्ष तिकडे जात. त्याच्यामुळे तो अभ्यास करणं हा मला झेपला पाहिजे.

0: आणि माझ्या आवडीनिवडीशी ते जुळलेलं असलं पाहिजे. कारण लिहिता येणं जरी मी त्या तांत्रिक संशोधनात किंवा ह्याच्यात गेले नाही तरी माणसं म्हणून ती कशी शोधायची कशी ओळखायची यासाठी तुम्हाला भरपूर अवांतर वाचन असावं लागतं. म्हणजे एक साधं उदाहरण देईन की मी इकडे कारवर लिहिलं त्याच्यानंतर मी काही वर्षांनी 86 साली मिनी मंडेला यांच्यावर लिहिलं. त्यांच्या नेल्सन मंडेला तुरुंगात होते आणि ती चळवळ खूप मोठी चालू होती तिकडे जोहान्सबर्ग वगैरे साऊथ आफ्रिका. तर त्या आता दोन्ही ठिकाणी एक काळे आफ्रिकन पण दोन्हीची परिस्थिती वेगळी दोन्हीच्या मागण्या वेगळ्या आणि दोन्हीचे देश तोडवण्याचे प्रयत्नही वेगळे होते. तर अशा वेळेला तुम्हाला साऊथ आफ्रिकेचं लिहिताना तुम्हाला तिथले सामाजिक राजकीय किंवा तिथले एकूण त्यांच्या ज्या संस्थात्मक काही रचना असतील ह्या लक्षात घ्यायला लागतात. पार्श्वभूमी म्हणजे मी म्हणेन त्या व्यक्तीची. तसंच कारवार लिहिताना तुम्हाला अमेरिकेसारख्या सुधारलेल्या देशातल्या त्यांची स्थिती काय होती त्यांना वागवत कसं असं त्यांची संघटना काय होत्या किंवा त्यांच्यासाठी गोऱ्यांनी सुद्धा काय प्रयत्न केले वगैरे हे सगळ्याचं भान ठेवावं. म्हणजे केवळ काळी व्यक्ती म्हणून इथे आणि तिथे सारखीच वागणी मुळे असं ते नसतं. तर ह्याच्यासाठी मी म्हटलं तसं अवांतर वाचन कुठल्याही व्यक्तीसाठी अवांतर वाचन तुम्हाला असावंच लागतं. म्हणजे इथे तुम्ही जेव्हा इंदिरा गांधींचं लिहाल चरित्र तेव्हा तुम्हाला जसं इथल्या भारतीय सर्व घटनांचं ताण्याबाण्यांचं त्यांचं असलेल्या परदेशी राजनैतिक संबंधाचं तुम्हाला काही माहिती असायला लागेल. तसं गोल्डाचं लिहिताना गोल्डाची इस्रायल म्हणजे काय तिची परिस्थिती म्हणजे काय आणि तिने हे प्रयत्न का केले तिच्या मागची ध्येय काय ह्याचा तुम्हाला शोध वेगळ्या वेगळ्या पातळीवरून घ्यावा लागतो. त्याच्यामुळे काय म्हणू आपण की एकच पाशातून त्याचा विचार करता येत नाही. या माणसं कळण्यासाठी तुम्हाला त्या त्या काळातलं अवांतर वाचन करावं लागतं. म्हणजे आपण म्हणतो ना चित्र काढण्यासाठी आधी तुम्हाला पार्श्वभूमी रंगावी लागते. तुम्ही हवेत चित्र काढू शकत नाही कागदार काहीतरी तुम्हाला पेन घ्यावं लागतं किंवा काहीतरी रेखाटावं लागतं. तसं तुम्हाला तो आवश्यक असते पार्श्वभूमी आणि ती पार्श्वभूमी कळली तरच त्या व्यक्तीची उंची तुम्हाला मोजता येते त्या व्यक्तीचं मोठेपण पळत.
1: मीनाताई शेवटचा प्रश्न विचारते की आजची पिढी वाचत नाही असं आपण सर्रास म्हणतो ऐकतो सुद्धा आणि डिजिटल युगामुळे वाचन संस्कृतीच सगळी आपली बदलतीये तर याबद्दल तुमचं निरीक्षण आणि तुमचं मत काय आहे एक लेखिका म्हणून?
0: माझी पुस्तकं खपतात म्हणून मी मुळीच म्हणणार नाही की मराठीत कोण म्हणतं पुस्तकं खपत नाही. पुस्तकं खपतात. दुसरा भाग असा आहे की आताच्या मुलांची जी अभिरुची बदललेली मुलं वाचतात वेगळ्या वेगळ्या प्रकाराने वाचतात त्यांची माध्यमं बदलली. तर कोरोनाच्या काळात अर्थात त्यासाठी पालकांनी केलेले प्रयत्न हे महत्वाचे ठरतात. म्हणजे उदाहरणार्थ कोरोनाच्या काळात ज्यांनी अनेक घरात बघितलं चांगल्या घरात म्हणजे ज्यांना समजूतदार पालकांच्या घरात की त्या मुलांना त्यांनी वाचण्याची गोडी लावली किंवा किंडल ह्या स्वरूपात त्यांनी मुलांना पुस्तकं वाचायला उपलब्ध करून दिली तर तो एक फायदा झालेला. किंवा एका ठराविक म्हणजे कथा कादंबऱ्या कविताच वाचल्या जातील असं नाही ललित साहित्यच वाचलं जातील पण लोकांना हल्ली तंत्रज्ञान माहितीची पुस्तकं हवी. आणि दुसरी गोष्ट कालानुरूप त्यांची आवड निवड बदललेली असू शकते. म्हणजे मला लहानपणी साने गुरुजी आवडत होते मी सामाजिक पारायण केले म्हणून आताच्या मुलांना त्या बाहेर तेच करावंसं वाटेल असं. कदाचित त्यांचा हिरो वेगळा असेल पण त्याला हवं असणारं काहीतरी असेलच. दुसरी गोष्ट ही खरी आहे की आताच्या या हातातल्या तुमच्या स्मार्टफोनने त्यांना गुंतवलेलं आहे. त्यांचा एक अटेन्शन स्पॅन ज्याला म्हणतात एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी लागणारा ठेराव त्यांच्याकडे तर हे थोडंसं झालेलं आहे निर्विवाद त्याच्याबद्दल हे नाही पण तरी सुद्धा जर काही प्रयत्न झाले तर ह्याच्यातून काही अंशी होऊ शकते हेही निवृत्ती बदल. म्हणजे जसं की मुलांना सत्रापासून वाचायला लावलं मोठ्या देखील त्याच्यातून नाटक निर्माण केलं किंवा एखादं त्याच्यातून नृत्य निर्माण केलं तर ते त्याच्यात भाग घेतात. म्हणजे क्रिएटिव्हिटी जोडली गेली तर ते ऐकलं जातं. नुसतं वाचा म्हटल्यानंतर मी अनेक ठिकाणी प्रयत्न करताना बघते तर मुलं वाचायला तयार नसतात. त्यांचा वाचनावरचा हा कमी झालेला त्यांना हे सोपं पण सतत डोळ्यासमोर बदलणारी चित्र यांनी खरंच त्यांना मिळावून टाकलेलं आहे. म्हणजे आम्ही नेहमी उदाहरण देताना म्हणतो की तुम्ही मुलांना पालकांना म्हणते की तुम्ही हे का वाचून दाखवायचं किंवा वाचायचं त्यांच्या हातातून. एक झाड होतं म्हटल्यानंतर तो रील बघत असेल तर दिसणारच झाड त्याला फक्त माहिती आहे पण तुमचं बोलणं जर तो ऐकत असेल तर झाड म्हटलं त्याच्यावर किती झाडं डोळ्यासमोर येतील. तर हे वैविध्य आम्ही विचारांचं जे ताकद असते ते घालवतो. त्या मुलांना विचारायला लावणं आणि त्या चटपटीत जी समाज माहिती आहे भारतातली

स्मार्टफोन याच्यापासून दूर राखण्यासाठी पालकांनी फार लहानपणापासून प्रयत्न केले पाहिजे. एकदा ते हातात गेलं आणि त्यांच्या डोक्यात भिनलं की ते काढणं कठीण म्हणजे हा त्याच्यामुळे आता झालंय. आणि दुसरं दुर्दैवाने मराठी शाळा बंद पडतात त्याच्यामुळे वाचणारी मराठी वाचणारी पिढी कमी जाईल. म्हणजे मलाच आता विचारते की मराठी ही फक्त बोली भाषा राहील की काय, कारण आता आवृत्ती किमान एक पूर्वी 1000 आवृत्ती असायची, आता प्रिंट ऑन ऑर्डर वरती

0: ठीक आहे, कारण आता आवृत्ती किमान एक पूर्वी 1000 आवृत्ती असायची. आता प्रिंट ऑन ऑर्डर वरती 200-300 एवढ्याच कॉपीज निघतात, 50-60 निघतात. म्हणजे मागणी आता ललित साहित्याची कमी होत चालली. तंत्रज्ञान आणि माहिती देणारी पुस्तकं लागतात ती वाचली जातात, पण ललित साहित्याच्या बाबतीत मराठीच्या तरी, आणि असं नाही इंग्रजी तरी कुठे वाचतायत, इंग्रजी माध्यमातली मुलं तरी इंग्रजी कुठे वाचतायत, मुलं वाचत नाही ही ओरड आता सार्वत्रिक आहे आणि ती खरी आहे. तेव्हा त्यांना पुन्हा वाचायला लावायचं असेल तर ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल, आणि तो मुलांच्या लहानपणापासूनच सुरुवात करायला की त्यांना वाचनाकडे कसं वळत, आणि त्याच्यामुळे ह्याचे दुष्परिणाम आपल्याला अनेक अंगाने दिसतात. तो आपल्या ह्या आत्ताची मुलाखतीचा हा नाहीये, परंतु वाचायला लावणं त्यांना आणि पुस्तकाची ओढ लावणं ही गरज आहे, परंतु दुर्दैवाने तसे प्रयत्न आता होताना फार कमी दिसत आहे.
1: श्रोते हो, वीणाताईंनी लिहिलेल्या या पुस्तकांमधून या महान व्यक्तींचं कार्य आपल्यापर्यंत पोहोचतच, शिवाय माणूस म्हणून ते कसे होते, कसे लढले, झगडले, कसे मोठे झाले हे ती पुस्तकं आपल्याला सांगतात. आणि वीणाताईंनी आता सांगितलं त्याप्रमाणे पुढची पिढी वाचत नाही अशी फक्त तक्रार करून आता चालणार नाहीये, तर गरज आहे ती या मुलांच्या हातात लहानपणीच पुस्तकं द्यायची. आणि याची सुरुवात एक होता कार्वर पासूनच करायला काय हरकत आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, मुलाखत लेखन समन्वय आणि निवेदन अंकिता आपटे.

0: श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. आताच आपण ऐकलात कार्यक्रम वृत्तविशेष.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲपवर.
2: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्युझिन, वेटरने फेकला स्पेन. 4,000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही QR कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट, डिजिटल पेमेंटने जिंका लाईव्हची प्रत्येक टूर्नामेंट.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
1: मंडळी, आता वेळ झाली आहे माझं शेत माझं शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमाची. चला तर मग ऐकूया शेतकऱ्यांची आवड.
5: माझं शेत माझं शिवार.
1: शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि रश्मी कुंभारचा नमस्कार. मंडळी, नेहमीच आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये तुमच्या आवडीची छान छान गाणी ऐकत असतो. चला तर मग या आठवड्यातही ऐकूया तुमच्या आवडीची ही काही मस्त गाणी. सुरुवात करूया आपल्या कार्यक्रमाला आणि जाणून घेऊयात की पहिल्या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते कोण आहेत ते. हे श्रोते आहेत पार्थ रेडिओ श्रोता संघ छत्रपती संभाजीनगर इथून राजेश पाटील साबळे, राजदीप, राशी, श्रीमती शीतल, गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना इथून निजाम शेख, वरुण साबळे, नुपूर उद्धव साबळे, दयानंदनगर नांदेडहून प्रकाश जैन, तिरुपतीनगर लातूरहून संगीता जैन, सूरज जैन, डॉ नामदेव भुतेकर, अभिषेक गणेश, कार्तिक अश्विनी भुतेकर जळगाव, वैष्णवी जगदाळे, हरसुल सावंगी औरंगाबाद, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा औरंगाबाद, मेघराज युवराज कोलते, रिधोरे देवी, रुद्र कोळकर, वाकुळणी तालुका बदनापूर, ओंकार माधुरी आणि सतीश कोथमिरे राधनगरी, श्री रोकडेश्वर नगर पांगारे शिंदे इथून टेलर रामचंद्र धोंडीबा इंगोले, सिद्धांत इंगोले, टिकू रमाबाई मयुरी सुरभी मंजुषा गौतम इंगोले, नामदेवराव शिंदे पाटील, मास्टर विलास शिंदे.

पाटील, सुनील जबडे, अशोकनगर वसमत इथून दीपाली राजू ठोके, पार्वती सखाराम ठोके, रोहित सोनू मोनू ठोके, झुमरी तलैयासे, छकुली इंगोले, देव छोटूदादा, पेंटर रामचंद्र इंगोले आणि महेंदर चौरसिया, याचबरोबर संपत्ती खेमलापुरे, राणी अंकिता, तानाजी, अंकुश, पार्थ आणि धनाजी खेमलापुरे मुक्काम पोस्ट दत्वाड इथून. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं नवरे सगळे गाढव या चित्रपटातलं हे मस्त गीत.

मंडळी कार्यक्रमात आता वेळ झाली आहे पुढच्या गीताची आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजित कुमार नामदेव थोरात रितेश आकाश रश्मी रंजना गबरू पैलवान थोरात प्रकाशदादा जैन वंदे मातरम श्रोता संघ प्रथमेश मयुरेश सुनीता अरुण शिंदे नवरत्न चौक पट्टण कोडोली सुशांत कविता लोहार कागल दिव्या आकाश नीता मांडवकर सरनोबतवाडी सुप्रिया ओंकार विद्या साईनाथ संस्कार प्रतीक सरिता आणि प्रकाश सुतार बनाचीवाडी वरुड जवका इथून महेंद्र सरकटे विजया मिलिंद सरकटे स्वराज वानखडे जांभरुण तालुका अर्धापूरहून दुर्गादास जोशी गंगाधर गजानन संजय आशिष पृथ्वीराज साध्वी जोशी परभणीहून गणेश हारगावकर शेखरदादा पाटील विमल पूजा सागर पाटील राजू मिठारी स्टॉप बाबाचं दुकानदार कुगे रवी ग्रुप चंदूरचे हे श्रोते कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं ठिणगी या चित्रपटातलं हे गीत

मंडळी, या मस्त गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे पुढच्या गीताची. आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत प्रणिता, मनीषा, अभिषेक, अमोल आणि शशिकांत मुसळे, वसंत कॉलनी, इचलकरंजी. धूमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते रमेश डावकरे, अनिल कुंभार, सुधीर, समीक्षा, अथर्व, अविरा, आरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले, संग्राम चौक, इचलकरंजी, हर्षल, प्रणव, अनुराधा, पुष्पा, संजय वरुटे, बेडकिहाळ, तालुका निपाणी, अर्श अली सनिदी, सदीन अली सनिदी, कबनूर, दक्ष मुर्गी, मुतनाळ, शहबाज नायकवडे, सादिया

जरीना शब्बीर नायकवडे रुई, विनायक कुंभार राजू कांबळे तळंगे, शिवानी कांबळे अलाहाबाद, दीपाली अमोल सुला एकनाथ डी कांबळे मौजे सांगाव, मुक्काम पोस्ट गोवर्धन तालुका रिसोडवरून रवींद्र पवार, मीना पवार, श्रीकांत, एकनाथ काळे आणि विजय सरोदे। कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं खामोशी या चित्रपटातलं हे गीत।

मंडळी, या छानच्या गीतानंतर कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण ऐकत आहात शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरून. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे पुढच्या गीताची आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत सतीश वाघमारे, अतिश, स्वाती, वर्षा, श्रमण, श्रुमेण वाघमारे, MIDC चंदननगर सातारा, वारणा रेडिओ श्रोता संघ माई, करिश्मा, अंकिता, अनिकेत, तेजस्विनी चव्हाण, विजय चव्हाण, वारणा शहापूर, महादेवराव डोंगळे, राहणार घोटवडे, तालुका राधानगरी, बंडोपंत शहागुरुजी, गावभाग सांगली, मैत्री श्रोता संघ सुरेश रामू साबळे, शांतीनाथ सुतार, रेखासागर साबळे, अलका दयानंद साळवी, छाया शामराव शिवडकर, आर्या अथर्व, दीपाली सुनील शिवडकर, मेघा सुभाष सातवेकर, अर्चना सावंता मगदुम, आशा आणि किशोरी गोरे तमनाकवाडा आणि मुक्काम पोस्ट बोराळा धरण इथून दत्ता घायाळ, सुनीता आणि गजानन घायाळ. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं बोट लावीन तिथं गुदगुल्या या चित्रपटातलं हे गीत.

मंडळी या छानशा गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे शेवटच्या गीताची. आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत राजाराम गायकवाड, श्रेयश, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभू, शिया, पिया, सोनम, राजपेंटर, आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड, अभि, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरणगे, कसबा बावडा, कोल्हापूर, सुशीला विलास दावणे, कागल, सुजाता सुरेश कुलकर्णी, कवठे महांकाळ, सुभाष मिणचे, शिरढोण, श्रीनिवास कांबळे, यड्राव, सचिन किलेदार, भडगाव, शशिकांत पाटील, कुरुंदवाड, दादाप्रेमी ग्रुपचे श्रोते शांताबाई, नामदेव, जयदीप, चिडी लोले, संचिता, सोनू आणि सचिन पाटील, अमित मिलचौक, गडमुडशिंगी, त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका प्रथमेश, ज्ञानदेव, भक्तीभूषण नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, सयाजी वरुटे, हसूर दुमाला, कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे, कंदलगाव, छाया चौगुले, तानाजी चौगुले, उजळेवाडी, कोल्हापूर, निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट महे इथून एकनाथ इंगवले, ओंकार इंगवले, उदय माने, विलास शळके, मुक्काम पोस्ट बस्तवाड इथून विजयकुमार स्वामी, आयशा रमजान डफेदार, जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिपरसोगाहून उस्मान शेख, फौजी, सायरा बानो, दस्तगीर, फैजनबी, शाकेर, इस्लामबी, बाबा, करिश्मा, सिमर, बिस्मिल्लाबी, गदर, निलोफर शेख, सानिया शकील पठाण वळसंगीकर, तालुका बिलोली, जिल्हा नांदेडहून चांदनी अयुब सय्यद, बाळाराजे अमन सय्यद आणि माहिरा सय्यद. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत.

तर मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झालीय निरोप घेण्याची, पण पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या रविवारी शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुमच्याच आवडीच्या काही नवनवीन गाण्यांसोबत. तोपर्यंत रश्मी कुंभारला निरोप द्या. नमस्कार.

0: माझ शेत माझ शिवार।
1: माझं शेत माझं शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात। हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं। FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण। यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करत आहोत।

0: उमा कानिटकर यांच्याशी, तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर वनिता मंडळ.
1: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
2: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी

0: आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
1: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
0: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: श्रोते हो, आकाशवाणी 90 अंतर्गत सूर गौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही सूर गौरव संध्या.

0: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
0: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका, सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वाजता
2: आकाशवाणी मुंबई. राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी, बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड, येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा प्रारंभ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा लखनौ सुपर जायंट्सवर 5 गडी राखून विजय. तमिळनाडूमध्ये TVK अर्थात तमिळगा वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर अन्य 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी काँग्रेस, CPI, CPIM, VCK आणि IUML यांच्या सदस्यांसह 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. लोकसभेत ते विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्री पदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन केलं जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलं आहे. TVKनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. आसाममध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड झाली आहे. आसाम भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची नेमणूक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. येत्या 13 तारखेला त्यांचा शपथविधी होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद इथं तेलंगणातल्या सुमारे

0: 9,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरच्या गुडुबेलूर मेहबूबनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 167 चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित केलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं आणि सिंधू रुग्णालयाचाही यात समावेश आहे. या प्रकल्पामुळे राज्यातलं दळणवळण संपर्क अधिक मजबूत होऊन मालवाहतूक सुलभ होणार आहे. या विकास कामांच्या माध्यमातून रोजगारही निर्माण होणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: आज जिन प्रोजेक्ट्स का शिलान्यास और लोकार्पण हुआ है, इससे यहां हजारों हजार नए रोजगार बनेंगे और तेलंगाना की कनेक्टिविटी भी सशक्त होगी. मैं तेलंगाना की जनता को इन प्रोजेक्ट्स के लिए बहुत बहुत बधाई देता हूं.
0: तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यावेळी म्हणाले की हा केंद्र सरकारचा एक कार्यक्रम नाही, तर तेलंगणा राज्याला पुढे नेणारा हा विकास उत्सव आहे. देशाला 2047 पर्यंत 30 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा संकल्प प्रधानमंत्र्यांनी सोडला असून यात तेलंगणा 10% वाटा देणार असल्याचंही त्यांनी व्यक्त केलं. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सहभाग घेतला. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये नव्यानं बांधलेल्या ध्यान मंदिराचं उद्घाटनही त्यांनी केलं. पर्यावरण संवर्धन, युवा सक्षमीकरण, आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं.
1: विकसित भारत का निर्माण ऐसे युवाओं से ही होगा, जो युवा मानसिक रूप से शांत हो, जो सामाजिक रूप से जिम्मेदार हो और जो समाज के प्रति संवेदनशील हो. इसलिए स्पिरिचुअल वेलबींग, मेंटल हेल्थ, योग, मेडिटेशन, इस पर काम करने वाली आपकी ये महत्वपूर्ण गतिविधि, इन सब की भूमिका बहुत बहुत अहम है.
0: नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस ऍडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वात्सायन सध्या नौदल उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तोफखाना आणि क्षेपणास्त्र प्रणालीमधले तज्ज्ञ असलेले वात्सायन 1 जानेवारी 1988 रोजी भारतीय नौदलात दाखल झाले. त्यांनी 30 वर्षांपेक्षा जास्त काळ विविध पदांवर काम केलं असून अनेक आघाडीच्या युद्धनौकांवर सेवा बजावली आहे. त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना 2021 अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं 5 गडी राखून विजय मिळवला. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. लखनौ सुपर जायंट्सनं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 203 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जनं ही धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात सामन्यातले 4 चेंडू बाकी असताना पार केले. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना छत्तीसगडमध्ये रायपूर इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सुरू आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 7 षटकात 3 बाद 57 धावा झाल्या होत्या. विदर्भाला शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी तसंच तिथल्या गावांना जलसमृद्ध करण्यासाठी जलसंधारण ही जनचळवळ बनणं महत्वाचं आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते. विदर्भात जलसंधारणाचं काम करणाऱ्या मूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी प्रसंगी नागपूरमध्ये 17 आणि 18 मे रोजी जलसंवाद आणि जलक्रांती परिषदेचं आयोजन केलं आहे. त्याबाबतची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. देशभरात जर उष्णतेची लाट किंवा पूरस्थिती उद्भवली तर त्याला तोंड देण्याकरता

0: करता विविध केंद्रीय सरकारी यंत्रणांच्या असलेल्या सज्जतेबाबत आढावा घेण्याकरता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतली. कोणतीही मनुष्यहानी होऊ नये तसंच मालमत्तेचं कमीत कमी नुकसान व्हावं याकरता पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणांची तयारी, विविध यंत्रणांमध्ये असलेला समन्वय, संसाधनांची उपलब्धता याविषयी त्यांनी या बैठकीत आढावा घेतला. देशभरातल्या पूर नियंत्रणासाठीच्या दूरगामी उपायांचा तसंच महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांचं पुरापासून संरक्षण करण्यासाठीच्या उपायांचाही आढावा त्यांनी या बैठकीत घेतला. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यामध्ये भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेन चौधरी आणि भाजपा नेते मनोज पांडे यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला. राज्यमंत्री अजित पाल सिंग आणि सोमेंद्र तोमर यांना बढती देऊन स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला, तर कृष्णा पासवान, सुरेंद्र दिलेर, हंसराज विश्वकर्मा आणि कैलाश राजपूत यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. पंजाबचे उद्योगमंत्री संजीव अरोरा यांना आज 100 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुरुग्राम इथल्या विशेष न्यायालयानं 1 आठवड्याची ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाची कोठडी दिली. अरोरा यांच्या विरोधातले आरोप गंभीर स्वरूपाचे असून पैशाच्या व्यवहारांचा छडा लावण्यासाठी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं ईडीनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी, बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड, येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा प्रारंभ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा लखनौ सुपर जायंट्सवर 5 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण ऐकता येईल. संध्याकाळचे 8:15 होत आहेत. ऐकूया पुढील कार्यक्रम लोकसंगीत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पोवाडा. गायला आहे रामजन बगणीकर आणि सहकार्यांनी.
2: धन्य धन्य शिवाजी राजे, कीर्ती ज्यांची गाजे, नौबत रवाजे.

साल 1630 आला ध्यानाला शिवनेरी शिवाई देवी पावली नवसाला जिजाईच्या पोटी शिवराज आले जन्माला रथ तळा गाडीले पार यवन

सोळाशे शेचाळीस साला बांधले तोरण तोरणा गडाला, सोळाशे छप्पन साला खरी सुरुवात झाली कार्य।

सोळाशे बासष्ट साली औरंगजेबान केलं कुंडील कारस्थान जाणून बुजून करूया आपण असे पत्र पाठवून दिला पाठवून पकडण्यासाठी शाहिस्ते खान जी जी शाहिस्ते खान जी जी जी सोळाशे चौसष्ट साली शाहिस्ते खान आला पुण्याला शुभाने विचार करून निकावा हो केला रात्रीच्या वेळेला वाड्यात गाठलं त्याला त्याला वार शाहिस्ते

चेची औरंग्याची दाढी नादिरशाची कंबर मोडी, चेची औरंग्याची दाढी नादिरशाची कंबर मोडी, तख्त दिल्ली

आणि पोर्तुगीज वेगळे होते शिवाजी राजांचे. 1674 आला, 1674 आला राजा करण्याला छत्रपती शिवाजी राजांना. 1674 आला राजा करण्याला गागा भट्टाला. जाऊनी आणले काशी उनखात राजाचा अभिषेक करण्यात. सुवर्ण तख्त शोभे

दहा वर्ष राज चालविले, राजानी भले आनंदित झाले। रात्र न दिने सोटीला त्रास, राजवाडीचा मनाला ध्यास। हिंदवी स्वराज आले उदया, सजी हजी हिंदवी स्वराज आले उदया, सजी हजी हिंदवी स्वराज आले उदया, सजी हजी। कर्नाटकावर स्वारी केली, मद्रासी भूमी हाती आली।

शाहीर रमजान बगणेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या पोवाड्यानंतर लोकसंगीताच्या कार्यक्रमात यापुढे ऐकूया शंकर महादेव पाटील आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे पारंपरिक देवगीत.

आता पण ऐकलं शंकर महादेव पाटील आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे पारंपरिक गीत. या गीतासोबतच लोकसंगीताचा हा कार्यक्रम समाप्त होत आहे. आमची पुढील उद्घोषणा थोड्याच वेळात. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण ऐकता येईल. रात्रीचे 8:30 आणि 28 सेकंद होत आहेत. आता ऐकूया कार्यक्रम हिंदी सुगम संगीत. सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील संत मीराबाई यांचं हे भजन, बोल आहे माई मैने गोविंद लीनो.

आताच आपण ऐकलं जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात संत मीराबाई यांचं भजन. हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया शांता चटर्जी यांच्या आवाजातील संत नानक यांचं भजन.

शांता चटर्जी यांच्या स्वरातील संत नानक यांच्या भजनानंतर आता ऐकूया शीला वर्मा यांनी गायलेलं संत मीराबाईंचं हे भजन. बोल आहेत मैं तो गिरधर के घर.